विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करते. मी आर जे ज्योती, आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओवरती. आता आपण मुंबईमधील महालक्ष्मी मंदिर याविषयी माहिती घेणार आहोत. आज आपण मुंबईतील अतिशय प्रसिद्ध, जागृत आणि लाखो भाविकांच्या श्रद्धेचे केंद्र असलेले महालक्ष्मी मंदिर याविषयी माहिती घेणार आहोत. हे मंदिर धन, समृद्धी आणि ऐश्वर्याची अधिष्ठात्री देवी महालक्ष्मी यांना समर्पित असून मुंबईतील सर्वात महत्वाच्या धार्मिक स्थळांपैकी एक मानली जाते. महालक्ष्मी मंदिर मुंबईच्या दक्षिण भागात भुलाभाई देसाई रोडवर समुद्र किनारलगत वसलेले आहे. जवळच प्रसिद्ध महालक्ष्मी रेस कोर्स आणि हाजी अलीचा परिसर आहे. समुद्राच्या सानिध्यात वसलेले हे मंदिर भक्तांना आध्यात्मिक शांततेचा अनुभव देते. दररोज हजारो भाविक येथे दर्शनासाठी येतात. विशेषतः शुक्रवारी, नवरात्री आणि दिवाळीच्या काळामध्ये इथे प्रचंड गर्दी असते. या मंदिराचा इतिहास जवळपास 200 वर्षांहून अधिक जुना आहे असे सांगितले जाते. ब्रिटिश काळात मुंबईतील हॉर्न बी वेलाड प्रकल्प सुरू होता. समुद्रावर बांध घालण्याचे काम वारंवार अपयशी ठरत होते. त्यावेळी अभियंत्यांना स्वप्नात देवीने दर्शन देऊन समुद्रात असलेल्या तिच्या मूर्ती बाहेर काढून मंदिरांना उभारण्यास सांगितले. त्यानंतर समुद्रातून देवीच्या मूर्ती सापडली आणि इसवी सन 1831 मध्ये मंदिराची स्थापना करण्यात आली. मंदिर उभारल्यानंतर बांधकामाचे काम सुरळीत पार पडले अशी श्रद्धा आजही अनेकांच्या मनात आहे. महालक्ष्मी मंदिरात 3 देवींच्या मूर्ती प्रतिष्ठापित आहेत. पहिली महालक्ष्मी. महालक्ष्मी या धन, समृद्धी आणि ऐश्वर्याच्या देवी मानल्या जातात. भक्त त्यांच्या कृपेने सुख समृद्धी लाभते अशी श्रद्धा बाळगतात. दुसरी देवी महाकाली. महाकाली या शक्ती आणि संरक्षणाचे प्रतीक आहेत. त्या वाईट शक्तींचा नाश करणाऱ्या देवी म्हणून पूजल्या जातात. आणि तिसरी देवी महासरस्वती. महासरस्वती या ज्ञान, विद्या, कला आणि बुद्धीच्या देवी आहेत. विद्यार्थी आणि कलाकार यांची विशेष पूजा करतात. देवींच्या मूर्तीचे वैशिष्ट्य. मंदिरातील 3 देवींच्या मूर्ती अत्यंत आकर्षक आणि सुंदर आहेत. देवींना सोन्याचे दागिने परिधान केले जातात. रेशमी वस्त्रे नेसवली जातात. फुलांनी सुंदर सजावट केली जाते. उत्सव काळात विशेष अलंकार केले जातात. देवीचे दर्शन घेताच भक्ताच्या मनात भक्तिभाव जागृत होतो. महालक्ष्मी देवीचे महत्व. हिंदू धर्मात महालक्ष्मीला अष्टलक्ष्मी स्वरूपात पूजले जाते. त्या केवळ धन देणाऱ्या देवी नसून जीवनातील विविध प्रकारच्या समृद्धीचे प्रतीक आहेत. अष्टलक्ष्मीची रूपे अशी मानली जातात. धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, गजलक्ष्मी, विजयलक्ष्मी, विद्यालक्ष्मी, संतानलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, आदिलक्ष्मी. भक्त देवीकडे सुखी संसार, व्यवसायातील प्रगती आणि कुटुंबाच्या कल्याणासाठी प्रार्थना करतात. महालक्ष्मी मंदिराची वास्तुरचना पारंपरिक हिंदू शैलीत करण्यात आली आहे. दगडी बांधकाम, आकर्षक प्रवेशद्वार, सुबक कोरीव काम, प्रशस्त सभामंडप, मुख्य गाभारा. समुद्र किनाऱ्याजवळ असल्यामुळे मंदिराच्या परिसरात प्रसन्न आणि शांत वातावरण अनुभवायला मिळते. मंदिरात दररोज विविध धार्मिक विधी केले जातात. काकड आरती, सकाळची पूजा, अभिषेक, अलंकार पूजा, दुपारची आरती, संध्याकाळची आरती आणि शेजारती. भक्त नारळ, फुले, हार, मिठाई आणि साड्या अर्पण करतात. शुक्रवारचे इथे विशेष महत्व आहे. महालक्ष्मी देवीचा दिवस म्हणून शुक्रवार विशेष मानला जातो. या दिवशी महिलांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती असते. देवीला विशेष साडी नेसवली जाते. विशेष पूजा आयोजित केल्या जातात. भक्त नवस फेडण्यासाठी येतात. शुक्रवारी मंदिरात दर्शनासाठी लांबच लांब रांग असते. नवरात्री हा महालक्ष्मी मंदिरातील सर्वात मोठ्या उत्सवांपैकी एक आहे.
नवरात्रीच्या 9 दिवसात देवीच्या विविध स्वरूपात पूजा केली जाते. मंदिराची आकर्षक सजावट केली जाते. भजन आणि कीर्तन आयोजित केले जाते. विशेष आरत्या होतात. हजारो भाविक दर्शनासाठी येतात. दसऱ्याच्या दिवशी उत्सवाची सांगता होते. दिवाळीतीलही इथे महत्व असते. दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजनाला विशेष महत्व असते. या दिवशी व्यापारी वर्ग मोठ्या संख्येने दर्शनासाठी येतात. नवीन वह्या आणि खात्यांची पूजा केली जाते. व्यवसायामधल्या प्रगतीसाठी देवीचा आशीर्वाद घेतला जातो. इथे नवसाची देखील परंपरा आहे. अनेक भाविक महालक्ष्मी देवीकडे नवस बोलतात. ते विविध इच्छा व्यक्त करतात. आर्थिक प्रगती, घरातील सुखशांती, मुलांच्या शिक्षणात यश, विवाह जुळणे, व्यवसायातील वाढ, आरोग्य लाभ असे नवस करतात. आणि हे नवस पूर्ण झाल्यानंतर पुन्हा मंदिरात येऊन देवीचे दर्शन घेतात. महिलांसाठी हे विशेष श्रद्धास्थान आहे. महालक्ष्मी मंदिर हे महिलांमध्ये विशेष लोकप्रिय आहे. अनेक महिला शुक्रवारचा उपवास करतात. देवीची ओटी भरतात. हळद कुंकू वाहतात. देवीला साडी अर्पण करतात. आणि कुटुंबाच्या सुखासाठी प्रार्थना करतात. मंदिर परिसराचे सौंदर्य. मंदिर समुद्र किनाऱ्याजवळ असल्यामुळे येथील वातावरण अत्यंत रमणीय आहे. सकाळी आणि संध्याकाळी समुद्राच्या लाटा, मंद वारा आणि घंटानाद याचा सुंदर संगम भक्तांना वेगळाच अनुभव देतो. मुंबई आणि महालक्ष्मी मंदिर. मुंबई ही स्वप्नाची नगरी म्हणून ओळखली जाते. या शहरातील विविध धर्मांच्या लोकांमध्ये महालक्ष्मी मंदिराला विशेष स्थान आहे. चित्रपट सृष्टीतील कलाकार, उद्योगपती, व्यापारी आणि सामान्य नागरिक देवीचे आशीर्वाद घेण्यासाठी येथे येत असतात. देवी महालक्ष्मी आपल्याला सांगतात की कष्टाला पर्याय नाही, संपत्तीचा योग्य उपयोग करावा, दानधर्म करावा, कुटुंबात प्रेम आणि सौहार्द दाखवावे, समाधानातच खरे सुख आहे असे संदेश देवी महालक्ष्मीचे आहेत. भाविकांसाठी सूचना असतात. मंदिरात दर्शनासाठी जाताना भाविकांसाठी ह्या काही सूचना आहेत. स्वच्छ आणि सभ्य वेशभूषा परिधान करावी. रांगेतील शिस्त पाळावी. परिसर स्वच्छ ठेवावा. देवदर्शन शांतपणे घ्यावे. मंदिर प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे. मुंबईतील महालक्ष्मी मंदिर हे केवळ एक धार्मिक स्थळ नाही, तर श्रद्धा, विश्वास आणि भक्तीचे पवित्र केंद्र आहे. देवी महालक्ष्मी, महाकाली आणि महासरस्वती यांच्या कृपेने लाखो भाविकांना मानसिक समाधान आणि जीवनात पुढे जाण्याची प्रेरणा मिळते. जर तुम्ही मुंबईला भेट देत असाल तर या जागृत देवस्थानाला नक्की भेट द्या. देवीच्या चरणी नतमस्तक होऊन सुख, समृद्धी आणि शांततेची प्रार्थना करा. जय देवी महालक्ष्मी, अंबे माते की जय.

ब्रेक नंतर तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मी आर जे ज्योती आचरण NTFM फ्रॉम युअर ओन रेडिओवरती. भ्रमंती ह्या कार्यक्रमामध्ये आज आपण मुंबादेवी ह्या देवीविषयी माहिती घेणार आहोत. महाराष्ट्राची राजधानी आणि भारताची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई शहराच्या ग्रामदेवतेविषयी जाणून घेणार आहोत. लाखो मुंबईकरांच्या श्रद्धेचे केंद्र असलेल्या मुंबादेवी मंदिर हे एक पवित्र मंदिराचा इतिहास, महत्व, परंपरा आणि धार्मिक वैशिष्ट्य आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. मुंबईचे नाव ज्या देवीच्या नावावरनं पडले ती म्हणजे मुंबादेवी. त्यामुळे या मंदिराला मुंबईच्या इतिहासात आणि संस्कृतीमध्ये अतिशय मानाचे स्थान आहे. मुंबादेवी मंदिराचे स्थान. मुंबादेवी मंदिर दक्षिण मुंबईतील भुलेश्वर परिसरात झवेरी बाजाराजवळ वसलेले आहे. मुंबईतील सर्वात जुन्या धार्मिक स्थळांपैकी हे एक महत्वाचे मंदिर आहे. आजूबाजूला गजबजलेला बाजार, सोन्या चांदींची दुकानं आणि अरुंद रस्ते असले तरी मंदिरात प्रवेश करताच भक्तांना एक वेगळीच आध्यात्मिक शांतता अनुभवायला मिळते. मुंबई शहर आणि मुंबादेवी. आजची आधुनिक मुंबई पूर्वी 7 बेटांचे शहर होते. कोळी समाज हा या भागातील मूळ रहिवासी मानला जातो. कोळी समाजाची आराध्य देवी म्हणून मुंबादेवी मानली जाते. मुंबा म्हणजे देवीचे नाव आणि आई म्हणजे माता. कालांतराने मुंबई म्हणजेच पुढे मुंबई असे शहराचे नाव रूढ झाले असे मानले जाते. त्यामुळे मुंबादेवीला मुंबईची ग्रामदेवता असे संबोधले जाते. मुंबादेवी मंदिराचा इतिहास सुमारे 400 वर्षांहून अधिक जुना मानला जातो असे सांगितले जाते. मूळ मंदिर बोरी बंदर परिसरात होते, परंतु ब्रिटिशांनी त्या भागात विकास कामे सुरू केल्यामुळे मंदिराचे स्थलांतर करण्यात आले. त्यानंतर 18व्या शतकात मंदिर सध्याच्या भुलेश्वर परिसरात उभारण्यात आले. तेव्हापासून लाखो भाविक इथे दर्शनासाठी येतात. लोककथेनुसार पूर्वी या परिसरात मुंबारक नावाचा एक राक्षस लोकांना त्रास देत असे. त्याचा अत्याचार वाढल्याने देवतांनी आदिशक्तीला प्रार्थना केली. देवीने मुंबादेवीचे रूप धारण करून त्या राक्षसाचा वध केला आणि लोकांना भयमुक्त केले. त्यामुळे देवीला संरक्षण करणारी आणि संकटाचा नाश करणारी माता मानले जाते. मंदिरातील देवीची मूर्ती अत्यंत आकर्षक आणि प्रसन्न आहे. देवी लाल रंगांच्या वस्त्रांनी सजलेली असते. सोन्याचे अलंकार परिधान केलेले असते. मुकुटाने अलंकृत स्वरूप असते. देवीचा चेहरा शांत आणि तेजस्वी दिसतो. उत्सव काळात विशेष फुलांची सजावट केली जाते. देवीचे दर्शन घेताच भक्तांच्या मनात श्रद्धा आणि समाधान निर्माण होते. मुंबईतील कोळी समाज मुंबादेवीला आपली कुलदेवता मानतात. समुद्रात मासेमारीसाठी जाण्यापूर्वी अनेक कोळी देवीचे दर्शन घेतात. त्यांचा असा विश्वास आहे की देवी त्यांचे संरक्षण करते आणि त्यांच्या उपजीविकेत भरभराट आणते. मुंबादेवी मंदिराची वास्तुकला पारंपरिक हिंदू शैलीतील आहे. आकर्षक प्रवेशद्वार, मुख्य सभामंडप, देवीचा गाभारा, दीपमाळ, कोरीव नक्षीकाम, प्रसाद विभाग अशी रचना पाहायला मिळते. जुन्या काळातील स्थापत्यकलेची झलक या मंदिरात आजही जपली गेलेली आहे. मंदिरात दररोज विविध धार्मिक विधी केले जातात. पहाटेची काकड आरती, सकाळची पूजा, अभिषेक, अलंकार पूजा, मध्यान आरती, संध्याकाळची महाआरती आणि शेजारती. दिवसभर भाविकांची दर्शनासाठी गर्दी असते. देवीच्या मंदिरात मंगळवार आणि शुक्रवार हे विशेष दिवस मानले जातात. या दिवशी महिलांची मोठी उपस्थिती असते. नवस फेडले जातात. देवीला ओटी भरली जाते. हळद कुंकू अर्पण केले जाते. विशेष आरती केली जाते. नवरात्री उत्सव. नवरात्रीमध्ये ह्या मुंबादेवी मंदिरातील सर्वात मोठा उत्सव आहे. 9 दिवस चालणाऱ्या उत्सवात देवीची विशेष सजावट केली जाते. विविध अलंकार धारण केले जातात. भजन कीर्तन आयोजित केले जाते. महाप्रसादाचे वितरण होते. हजारो भक्त दर्शनासाठी येतात आणि दसऱ्याच्या दिवशी उत्सवाची सांगता होते. दिवाळीमध्येही मंदिरात विशेष पूजा आयोजित केली जाते. याशिवाय गुढीपाडवा, चैत्र नवरात्र, पौर्णिमा, अमावस्या
या दिवशीही मोठ्या प्रमाणावर भाविक दर्शनासाठी येतात. मुंबादेवीला नवस बोलण्याची परंपरा खूप जुनी आहे. भक्त विविध मनोकामना व्यक्त करतात. व्यवसायातील प्रगती, नोकरी मिळणे, मुलांच्या शिक्षणात यश, विवाह जोडे, आरोग्य सुधारणा आणि घरातील सुखशांती आणि नवस पूर्ण झाल्यानंतर पुन्हा दर्शन घेण्याची प्रथा आहे. झवेरी बाजार, कापड बाजार आणि इतर व्यापारी भाग मंदिराजवळ असल्यामुळे अनेक व्यापारी दिवसाची सुरुवात देवीच्या दर्शनाने करतात. नवीन व्यवसाय सुरू करण्यापूर्वी देवीचा आशीर्वाद घेतला जातो. मंदिराच्या बाहेर मुंबईची धावपळ दिसते, पण आत प्रवेश करताच मन शांत होते. घंटानाद, उदबत्तीचा सुगंध आणि भक्तांचा जयघोष वातावरण भक्तिमय बनवतो. देवी आपल्याला काय शिकवते तर संकटांना धैर्याने सामोरे जा, कष्ट आणि प्रामाणिकपणाचा मार्ग स्वीकारा, कुटुंबात प्रेम आणि ऐक्य राखा, दुर्बलांना मदत करा, श्रद्धा आणि विश्वास जपा. मंदिरात दर्शनासाठी जाताना स्वच्छ वेशभूषा करावी, रांगेतील शिस्त पाळावी, परिसर स्वच्छ ठेवावा, मंदिर प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे आणि देवदर्शन शांतपणे करावे. मुंबादेवी मंदिर हे केवळ एक धार्मिक स्थळ नाही, तर मुंबईच्या इतिहासाचे, संस्कृतीचे आणि श्रद्धेचे जिवंत प्रतीक आहे. या देवीच्या नावाने ओळखले जाणारे मुंबई शहर आज जगभर प्रसिद्ध आहे. मुंबईतील कोळी समाजापासून ते व्यापारी वर्गापर्यंत आणि सर्वसामान्य भक्तांपर्यंत प्रत्येकाच्या मनात मुंबादेवीबद्दल अढळ श्रद्धा आहे. जर तुम्ही मुंबईला भेट देत असाल तर या पवित्र देवस्थानाला नक्की भेट द्या. मुंबईच्या ग्रामदेवतेच्या चरणी नतमस्तक होऊन जीवनात सुख, शांती आणि समृद्धीची प्रार्थना करा. जय मुंबादेवी माता. मुंबईच्या ग्रामदेवतेचा विजय असो.

0: हॅलो आणि नमस्कार श्रोते, हो मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ऑन रेडिओ. श्रोते हो, आपण आपल्या आचार्य 90 FM च्या माध्यमातून नेहमीच विविध विषयांवर अनेक छान मुलाखती घेत असतो. आजचा आपल्या मुलाखतींचा आणि गप्पांचा विषय जो आहे हा थोडा वेगळा आहे. पण वेगळा विषय जरी असला तरी आत्ताच्या जनरेशनला किंवा मी म्हणेन की सगळ्या जनमानसांमध्ये एक छान काहीतरी चांगला कटाक्ष टाकणारा, सध्या आपल्या अवतीभोवती काय घडतंय किंवा आपल्या आजूबाजूला पर्यावरणामध्ये काय गोष्टी सुरू आहेत, या सगळ्या गोष्टींवरती एक छान आपण नजर टाकणारा असा हा आपला आजचा हा विषय आहे. तर आज आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत मोहन उपाध्ये सर. सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे आचार्य 90 FM मध्ये. आणि मला सांगायला अतिशय आनंद होतोय की मोहन उपाध्ये सर आपल्याच कॉलेजचे माझे विद्यार्थी आहेत. आणि खरंतर कॉलेजमध्ये शिकून झाल्यानंतर पुढची जी त्यांची जर्नी होती, पुढचा प्रवास होता, हा फार म्हणजे मी म्हणेन की आपल्या सगळ्यांनाच असा अट्रॅक्ट करणारा होता, आकर्षित करणारा होता. त्याचं कारण असं आहे, कारण सर निसर्ग मित्र म्हणून काम पाहतात. सह्याद्री निसर्ग मित्र चिपळूणमध्ये या संस्थेचे सदस्य म्हणून त्यांनी 2002 मध्ये सागरी कासव संवर्धन आणि प्रजनन कार्याची जी आहे ती सुरुवात केली. त्यानंतर कासव संवर्धन आणि जनजागृती या क्षेत्रामध्ये सरांचा तब्बल 1 नाही 2 नाही 24 वर्ष त्यांचा जो कार्यकाळ आहे तो तिथे त्यांनी त्यांचा वेळ तिथे दिलेला आहे. महाराष्ट्रातील सागरी कासव टॅगिंग प्रयोगात त्यांचा अतिशय महत्वाचा वाटा राहिलेला आहे. त्यामध्ये त्यांनी रायगड जिल्ह्यामध्ये प्रकल्प समन्वयक म्हणून सुद्धा 2016-17 मध्ये काम केलं होतं. 2018-20 या काळामध्ये रायगड जिल्ह्यात प्रकल्प समन्वयक काम केलं. 2021 पासून रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात मँग्रोव्ह फाउंडेशन म्हणजेच खारफुटी प्रतिष्ठान येथे सहाय्यक संशोधक म्हणून ते कार्यरत आहेत. शैक्षणिक मार्गदर्शन मध्ये बघायचं झालं तर 17 विद्यार्थ्यांना त्यांच्या MSc अभ्यासक्रमाअंतर्गत क्षेत्रीय अभ्यासासाठी सुद्धा मदत केली आहे. 2 विद्यार्थ्यांना त्यांच्या PhD साठीच्या क्षेत्रीय कार्यासाठी मदत केलेली आहे. आणि निसर्ग संवर्धनासाठी सुद्धा सरांचं काम बरंच राहिलेलं आहे. वेळाच उपक्रम आपण बऱ्याच वेळेला ऐकलेला आहे. तर हे उपक्रम राबवण्यामध्ये सरांचे गुरु असतील किंवा सर असतील आणि त्यांच्याबरोबर जी टीम असेल यांचा एक महत्वाचा जो आहे तो मुलाचा वाटा आहे. तर असे हे मी म्हणेन की निसर्ग मित्र आणि ज्यांना पर्यावरण, निसर्ग किंवा ही जी जीवसृष्टी आहे त्यांचं संवर्धन करणं ही कुठेतरी एक आपसुकच मनातून एक कुठेतरी त्यांच्यामध्ये जागृत झालेली ही प्रेरणा आणि या प्रेरणेतून सुरू झालेला त्यांचा हा प्रवास, असं हे मोहन उपाध्ये सर आज आपल्यासोबत जोडले गेले. सर पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. खर तर सर या सगळ्या गोष्टींची ओळख करून देताना मनामध्ये पहिला प्रश्न आला की तुम्हाला कशी आवड निर्माण झाली, कारण बिहाइंड कॅमेरा तुम्ही एक गोष्ट सांगितली की तुम्ही राहायला मुंबईमध्ये होतात, मुंबईमध्ये तुमचं शिक्षण झालं, नाही तर आपल्याच कॉलेजमध्ये तुम्ही ते शिकलात. पण मग ही जर्नी पुढे कशी सुरू झाली, समुद्र, कासव किंवा इतर प्राणी पक्षी ते जे जीवन आहे त्यांच्याकडे कसं अट्रॅक्ट झालं?
1: माझा जन्म चेंबूरचाच आहे आणि माझी 1 ते 4 शाळा बालविकास संघ, 5 ते 10 चेंबूर हायस्कूल, मग मी FAC कॉलेजला ज्युनियर कॉलेजला होतो आणि डिग्रीसाठी मी आचार्य कॉलेजला होतो 15 पर्यंत. आणि माझं म्हणजे ह्या क्षेत्रात जरी काम असलं किंवा मी आता कांदळवन कक्ष, कांदळवन प्रतिष्ठान वनविभागाचाच एक भाग आहे ज्याच्यामध्ये सहाय्यक संशोधक म्हणून काम जरी करत असलो तरी बेसिक माझं बॅकग्राऊंड कॉमर्स आहे.
0: ओके.
1: सो त्याच्यामुळे असं आहे की एखाद्या क्षेत्रात काम जर करायचं असेल तर तिथे तुम्हाला खरंच मनापासून आवड असणं गरजेचं आहे. मी लहान असताना शाळेत जेव्हा जायचो त्यावेळेला म्हणजे चेंबूर हे सगळ्या गोष्टींसाठी प्रसिद्ध आहेच पण त्याच्यामध्ये पाऊस पडला की पाणी तुंबणं याच्यासाठी जे काही होतं, तर मी जिथे राहायचो पोस्टल कॉलनीमध्ये मी राहायला होतो, आमच्या इथे तर फेमस स्पॉट होता की तिथे कायम पाणी तुंबायचं, तर तिथे जवळपास असलेली मांजरं किंवा कुत्री काही कारणांनी जर मृतावस्थेत सापडली तर त्यांना पूर्ण किंवा त्यांची पिल्लं सापडली तर शाळेतनं घरी येताना त्या पिल्लांना घरी घेऊन येणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी मी लहानपणापासून करायचो. त्याच्यामुळे प्राण्यांची आवड खूप होती. पण म्हणतात ना की तुम्हाला योग्य मार्गदर्शन असलं पाहिजे. मुंबईत राहिल्यामुळे इथले बीच फिरलो, दादर चौपाटी असेल, गिरगाव असेल, जुहू असेल, वर्सोवा सगळे किनारे फिरायचो. पण जेव्हा मी इथे कॉलेज माझं पूर्ण केलं त्याच्यानंतर मी नोकरी केली, म्हणजे कॉलेज करताना सुद्धा मला खरंच कॉलेजचे आज या माध्यमातूनच आभार मानायचे की त्यावेळेला घरची परिस्थिती तेवढी नव्हती चांगली, तर त्याच्यामुळे मी 2 लेक्चर करून मी नोकरीला जायचो. मी 13वी 14वी 15वी जॉब करून माझं कॉलेज पूर्ण केलंय आणि ते कॉलेजनी मला परवानगी दिली म्हणून ते शक्य झालं. आणि तिथे मग असं झालं की लहानपणापासून पाहिलेली मुंबई, मग वाढलेली गर्दी, ह्याला मी कंटाळलो आणि मग मुंबई सोडायचं ठरवलं. रत्नागिरी जिल्ह्यात मंडणगड तालुक्यात वेळास माझं गाव आहे, तिथे शेतीवाडी आहे, मग आपण शेतीवाडी करण्यासाठी शांत आयुष्य जगण्यासाठी का जाऊ नये, की इथे एवढ्या स्पर्धामध्ये का राहायचं? म्हणून मी वेळासला 2000 साली मुंबई सोडली आणि राहायला गेलो. 2002 चिपळूणच्या संस्थेनी समुद्री कासव संरक्षण संवर्धनाचं हे काम सुरू केलं. आणि जेव्हा ते पहिल्यांदा माझ्याकडे आले आणि त्यांनी मला सांगितलं की आपण एक समुद्री कासवाचं काम तुमच्याच गावामध्ये करतोय, तर आमच्याबरोबर हे काम कराल का? माझं बालपण जरी इथे गेलं असलं तरी प्रत्येक सुट्टी मी माझी वेळासला घालवलेली, आणि त्यावेळेला मी लोकांच्या घरात त्यांच्या मांजरं, कुत्रं, म्हशी, गाई किंवा मी लोकांची गुरं चरवायला न्यायचो सुट्टीत गेल्यानंतर. सो गावातल्या लोकांना हे माहिती होतं की ह्या मुलाला प्राण्यांची आवड आहे. त्याच्यामुळे संस्थेला गावातल्या बऱ्याच जणांनी सुचवलं की तुम्हाला प्राण्यावरती जर काम करण्यासाठी माणूस हवा असेल तर तो एक मुलगा आहे जो मुंबई सोडून आला आणि त्याला प्राण्यांची आवड आहे. त्याच्यामुळे संस्थेची लोक माझ्या घरी आली आणि त्यांनी मला विचारलं, आणि तो माझ्या आयुष्यातला एक टर्निंग पॉईंट होता. कारण मुंबईत एवढी वर्ष राहून सुद्धा समुद्र किनाऱ्यावरती किंवा समुद्रात कासव असतं हे माहितीही नव्हतं आणि ऐकलंही नव्हतं कधी. कारण त्यावेळेला युट्यूब किंवा इंटरनेट हा काहीच विषय नव्हता, किंवा आज जसं डिस्कवरी आहे, नॅशनल ज्योग्राफी आहे, त्याच्यावरती माहिती कळते, ह्या गोष्टी काहीच नव्हत्या. जेव्हा मला कळलं की समुद्रामध्ये कासव आहे आणि आपण आजपर्यंत फक्त गोड्या पाण्यातलं कासव पाहिलंय, तर मग का त्याचं काम करू नये? म्हणजे आपल्याला कधीतरी संधी मिळेल ते कासव बघायची, असं करून खरं तर मी या क्षेत्रामध्ये आलो. आणि तिथून एक वेगळी वाटचाल सुरू झाली. मग किनाऱ्यावरती रात्री गस्त घालणं, अंडी गोळा करणं, अशी हळूहळू मग ती एक आवड निर्माण होत गेली की 6 महिने आयुष्य पूर्ण बदलतं. की साधारणपणे नोव्हेंबरपासनं मादी कासव अंडी घालायला येतं, तिथून आमची दिवसाची रात्र व्हायला सुरुवात होते. म्हणजे आम्ही रात्रभर किनाऱ्यावरती थांबतो आणि लोक सकाळी कामाला जातात तेव्हा आम्ही घरात झोपतो किंवा ऑफिसचं काही काम असेल तर ते करतो. सो अशी ही आवड हळूहळू डेव्हलप होत गेली आणि आज इथपर्यंतचा प्रवास झाला.
0: क्या बात आहे. म्हणजे आपण म्हणतो ना की गावी काय ठेवले, गावात काय आहे, किंवा बरीच लोक पोटा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी मुंबईमध्ये येतात किंवा शहरांच्या ठिकाणी जातात आणि काम किंवा आपला जो काही आवड आहे त्याच्यामध्ये काम करू पाहतात. खर तर इथल्या गर्दीला कंटाळून तुम्ही गावी जाण्याचा निर्णय घेतला, आणि मला असं वाटतं प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये त्याच्या आयुष्याला एक कलाटणी देणारा एक प्रसंग येत असतो, तो तुमच्या आयुष्यामध्ये मला असं वाटतं गावी जाऊन आला. खूप इंटरेस्टिंग आहे हे सगळं. सर, आता कासव संवर्धन क्षेत्रामध्ये जसं काम करायला तुम्ही सुरुवात केली, त्याविषयी तुम्हाला अगोदर माहीत होतं का, किंवा हळूहळू त्याचा अभ्यास तुम्ही कसा केलात, किंवा मग की हा जर कासव संवर्धन करायचं म्हणजे नेमकं काय करायचंय किंवा काय?
1: मी म्हटलं तसं, मला स्वतःला समुद्री कासवाबद्दल काहीच माहिती नव्हतं, माझी पाठी पूर्ण कोरी होती. मला ह्या क्षेत्रामध्ये 2 गुरु लाभलेत. एक सह्याद्री निसर्ग मित्र चिपळूणची जी संस्था आहे त्याचे अध्यक्ष भाऊ कंडरे, आणि दुसरे माझ्याच गावातले गोपीनाथ महाडिक. ते आत्ता 86 वर्षाचे आहेत. गोपीनाथ काकांनी त्यांच्या लहानपणापासून ह्या समुद्री कासवांची अंडी चोरून खाल्लेली आहे. त्याच्यामुळे ती अंडी शोधायची कशी, त्याच्यानंतर ती उचलायची कशी, हे सगळं त्यांना व्यवस्थित माहिती होतं. आणि शास्त्रीय ज्ञान किंवा पुस्तकी ज्ञान हे भाऊंकडे खूप चांगलं होतं. त्याच्यामुळे हे 2 गुरु मला लाभले. आणि जेव्हा मला विचारणा करण्यात आली की तू असं असं समुद्री कासवाचा आपण जो उपक्रम केला त्याच्यात काम करशील का, तर मी ह्या 2 दिग्गजांच्या हाताखाली सुरुवातीला तयारी केली. पण पहिली 5 वर्ष मला एकदाही मादी कासव समुद्रावरती अंडी घालताना दिसलेलं नाहीये. तिथे माझ्या लक्षात आलं होतं की कुठेतरी मी कमी पडतोय, की माझ्या गुरूंना माहिती आहे की कासव येतंय, अंडी घालतंय, आणि मला ते दिसत नाही, म्हणजे मी कुठेतरी कमी पडतोय. मग मी त्याच्यावरती काम करायला सुरुवात केली आणि त्या 5 वर्षानंतर आजपर्यंत अशी एकही वेळ नाहीये की मी समुद्रातलं कासव किनाऱ्यावरती अंडी घालताना पाहिलेलं नाही. मला दरवर्षी कासव दिसतात. रादर आता असं आहे की कासव समुद्रातना बाहेर येण्याआधी मला इंट्युशन्स येतात आणि मी सांगतो घरात बसून सुद्धा की आता कासव येईल, आणि किनाऱ्यावर गेलो तर कासव किनाऱ्यावरती असतं.
0: म्हणजे मी ह्याला म्हणेन की एकतर सातत्य, सराव, परिश्रम. कारण फक्त अभ्यास केला आणि पुस्तकी ज्ञान घेतलं, पण त्या ज्ञानाबरोबर जोपर्यंत तुम्ही फील्डवरती जाऊन पाहत नाही, तिथे अनुभव घेत नाही, किंवा ग्राउंडवरती जाऊन, जसं म्हटलं जातं मीडियाच्या भाषेत एक वर्ड आहे की ग्राउंड वर्क जाऊन किंवा ग्राउंड रिपोर्टिंग करणं, सो जोपर्यंत आपण तिथे जाऊन ते करत नाही तोपर्यंत ते डेफिनेटली ते कधी येणार नाही. कारण अर्थात तुमचे 2 गुरु ज्यांनी तुम्हाला इतक्या सगळ्या गोष्टी शिकवल्या, तुमची जी पाठी कोरी होती त्यावरती अनेक धडे तुमच्याकडून गिरवून घेतले, खरं तर यामध्ये तुम्ही पुढे शिकत गेलात. पण सर, कासवांच्याच बाबतीत जर म्हणायचं गेलं तर तुमच्या कार्यक्षेत्राच्या याच्यामध्ये कोणत्या प्रकारच्या कासवांच्या प्रजाती ज्या आहेत त्या जास्त प्रमाणात आढळतात, तुम्ही कोणत्या कासवांच्या जातींसोबत म्हणजे त्यांना पाहिलेलं आहे किंवा त्यांचं तिथे येणं किंवा ते तिथे अंडी घालतात, तर त्यांच्याही वेगवेगळ्या प्रजाती असेल किंवा काय, तर त्यांच्याविषयी आम्हाला माहिती सांगा.
1: मुळात आपल्याकडे जगभरामध्ये समुद्री कासवाच्या 7 प्रजाती आहेत, आणि मी ज्या कासवासाठी काम करतोय हे समुद्रातलं कासव आहे. बऱ्याच जणांना समुद्रामध्ये कासव असतं हे माहिती नसतं. म्हणजे माझी जी पूर्वीची वेळ होती, म्हणजे तो दिवस आठवला की मलाही हसायला येतं की मलाही एक काळ असा होता की समुद्रात कासव असतं माहिती नव्हतं. पण भाऊ काटदऱ्यांसारख्या व्यक्तींनी मला वेगवेगळे संशोधनात्मक पेपर किंवा काही पुस्तकं दिली, ज्याच्या माध्यमातून मला वाचनामध्ये ह्या गोष्टी कळत गेल्या की समुद्रातल्या कासवांच्या 7 प्रजाती असतात. आणि आत्ता सध्या महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरती आपल्याकडे कोकणाला 5 समुद्र किनारपट्ट्यांचे जिल्हे लाभलेले आहेत, तर तिथे आपल्याकडे ऑलिव्ह रिडले जातीचं समुद्रातलं हे सगळ्यात छोट्या प्रजातीचं कासव अंडी घालायला येतं. गेल्या 2-3 वर्षांमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आपल्याला 1 किंवा 2 ह्या संख्येने ग्रीन सी टर्टल जातीची कासवाची अंडी सुद्धा सापडलेली आहे. सो प्रामुख्याने आता मी ज्या कासवांसाठी काम करतोय वनविभागामार्फत, तर ते ऑलिव्ह रिडले जातीचं कासव आहे, जे जगातल्या 7 प्रजातीतल्या कासवांमधलं सगळ्यात छोटं जरी असलं तरी पूर्ण वाढ झालेली प्रौढत्वाला आलेली मादी ही 50 किलोपर्यंत वजनाला जाते, आणि पूर्ण वाढ झाली असेल तर 5 फुटापर्यंत तिची लांबी जाऊ शकते, आणि जगातलं सगळ्यात छोटं कासव आहे.
0: बापरे, माझ्या माहितीमध्ये खूप नवीन आहे हे सगळं माझ्यासाठी. म्हणजे आपली सर्वसामान्य लोकांची कासव आणि त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा खूपच वेगळा आहे. म्हणजे माझं झालं, मी ऐकते नंतर असं झालं, ओ माय गॉड हे असं आहे. सो द थिंग इज की आपण पाहिलेला किंवा लहान मुलांना एक अट्रॅक्शन असतं कासव म्हटलं की, किंवा आपल्या गोष्टीतला कासव आणि खऱ्या खुऱ्या आयुष्यातला कासव हा इतका डिफरन्स आहे. आणि मुळात ह्या गोष्टी आहेत हे माहिती होणं खूप गरजेचं आहे. सर, आपण प्रजनन याविषयी तुम्ही अभ्यास केला आहे किंवा तुम्हाला या बऱ्याच गोष्टींचं तुम्ही नॉलेज आहे, तुम्ही आज त्या क्षेत्रात संशोधन करताय किंवा काम करताय. सर, ज्या वेळेला कासव जे आहे ते प्रजननाची त्यांची जी काही प्रक्रिया असते त्यावेळेला त्यांची कोणती विशेष काळजी तिथे घेतली जाते का, किंवा आपल्या वनविभागाच्या माध्यमातून अशी कोणती विशेष गोष्टी आहेत ज्या तिथे केल्या असतात किंवा काय?
1: सुरुवातीला जेव्हा हे काम झालं त्यावेळेला वनविभागाचं प्रादेशिक म्हणून एक विभाग असतो, त्यांच्यामार्फत हे काम राबवलं जात होतं. आणि आता गेली 3 वर्ष कांदळवन कक्ष, म्हणजे आपल्या खाडी किनारी जे मॅनग्रोव्ज किंवा तिवर येतं, तर त्या विभागाकडे आत्ता सध्या हे काम आहे. आणि त्याच्यामध्ये मुळात काळजी अशी घेतली जाते की किनारे स्वच्छ कसे राखले जातील, किनाऱ्यावरती शांतता कशी राहील, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एखादं काम जर करायचं असेल तर आपल्याला त्याच्यासाठी लागणारं माणूसबळ तयार करणं, त्याच्यामुळे ग्रामस्थांबरोबर एक चांगला रेपो डेव्हलप करणं, ग्रामस्थांनाच ह्या गोष्टीची माहिती देणं आणि त्याच लोकांना त्या कामासाठी नियुक्त करणं हे सगळ्यात महत्त्वाचं काम मुळात प्रॅक्टिस म्हणून आत्ता वनविभागाकडनं केलं जातं. कारण याच्यामध्ये आपल्याकडे असं म्हटलं जातं की गाव करील ते राव काय करील, म्हणजे गावातली माणसं जर उभी राहिली एखाद्या कामाला आणि त्यांनी जर ठरवलं तर कुठलंही काम आपल्यासाठी अशक्य नाहीये. आणि त्याचाच प्रत्यय आहे की गेली 24 वर्ष सातत्याने चालू असलेलं समुद्री कासव संरक्षण संवर्धन हा प्रकल्प आज महाराष्ट्रातला हा असा प्रकल्प आहे जो आपल्या देशामध्ये सगळ्यात शेवटी सुरू झाला. कारण आपल्या भारतामध्ये आपण भारताची पश्चिम किनारपट्टी धरली तर गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ आणि पूर्व किनारपट्टीला तमिळनाडू, चेन्नई, ओरिसा ह्या सगळ्या राज्यांमध्ये हे काम सुरू आहे. महाराष्ट्रात सगळ्यात शेवटी सुरू झालंय. पण आपण जी ससा आणि कासवाची गोष्ट ऐकली ज्याच्यामध्ये कासव शर्यत जिंकतं, ह्याच कासवानी महाराष्ट्राला सगळ्यात पुढे नेऊन ठेवलंय. कारण महाराष्ट्रामध्येच सगळ्यात पहिल्यांदी भारताच्या पश्चिम किनारपट्टीला सॅटेलाइट ट्रान्समिटर नावाचं मशीन सुद्धा मादी कासवाच्या पाठीवर बसवलं गेलं तिचा प्रवास अभ्यास करण्यासाठी. सो ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मॅनपॉवर जी लागते तर ती मॅनपॉवर स्थानिक लोकांची उभी करून, म्हणजे मी सुद्धा एकेकाळी स्थानिक माणूस म्हणूनच तिथे नेमला गेलो होतो. आणि हळूहळू अभ्यास करून करून मग मी माझ्याबरोबर काही मुलं ज्यांना आवड होती वेगवेगळ्या गावात काम करणारी होती त्यांना ह्या गोष्टींमध्ये कार्यशाळा वनविभागामार्फत घेऊन त्यांना ह्याची माहिती देणं, योग्य पद्धतीने काम कसं करणं, मग किनाऱ्यावरती समजा जर रात्रीच्या वेळेला पर्यटक येत असतील किंवा कोणी त्रास देण्यासाठी जात असेल तर त्याला तिथनं बाहेर काढणं, किनाऱ्यावरती गाड्या नेऊ नये अशा गोष्टींचे फलक किंवा मार्गदर्शक बाबी किनाऱ्यांवरती लावणं, ह्या सगळ्या गोष्टी कांदळवन कक्षाकडनं केल्या गेल्यात की ज्या वेळेला मादी कासव अंडी घालायला येतं तिला कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये. आणि किनाऱ्यावरती काम करणारा माणूस ज्याला आपण बीच मॅनेजर किंवा कासव मित्र असं म्हणतो तर तो किनाऱ्यावरती त्यावेळेला हजर असेल. कारण किनाऱ्यावर अंडी घालायला जी कासव येते तिला त्यावेळेला तिचे नैसर्गिक भक्षक मारण्यासाठी किंवा तिची अंडी खाण्यासाठी येतात, ज्याच्यामध्ये कोल्हे, कुत्रे, रानडुकरं असतात. सो ह्या प्राण्यांपासून सुद्धा तिचं संरक्षण करायचं ही महत्वाची काळजी किनाऱ्यावर घेतली जाते.
0: बापरे, म्हणजे खरं तर हे एखाद्या आईसारखंच आहे. जशी आईची काळजी आपण तिच्या ती जेव्हा आई होणार असते त्यावेळेला घेतली जाते, तर हे तसंच आहे. पण सर मला जेन्युअनली हा प्रश्न पडलाय की किनारपट्टीवरची जी काही गावं आहेत किंवा तिथे असणारी जी काही लोक आहेत, पर्यटक म्हणा, या सगळ्या वेळेला सपोर्टिव्ह असतात किंवा, कारण असं अशी सिच्युएशन असते त्यावेळेला, मग काही वेळेला तिकडे पर्यटकांची येण्यावरती थोडेसे निर्बंध घालावे लागत असतील, किंवा किनारपट्टीवरती जी काही लोक आहेत, जी कदाचित आतमध्ये मासेमारीसाठी जाणारी काही लोक असतील तिकडे, किंवा त्या किनारपट्टीच्या आजूबाजूची जी गावं आहेत त्यांचं तिकडे येणं हे कुठेतरी आपल्याला थोडंसं थांबवावं लागत असेल, तर या सगळ्या गोष्टी करत असताना त्यांचं तुम्हाला सहकार्य लागतं का?
1: सुरुवातीला असं होतं की स्थानिक ग्रामस्थांमध्ये समुद्री कासवाची माहितीच नव्हती, पण जेव्हा त्यांना ह्या समुद्री कासवाबद्दल माहिती दिली, शास्त्रीय गोष्टी सांगितल्या, कारण एक काळ असा होता म्हणजे हे समुद्री कासव संरक्षण संवर्धन सुरू करण्यापूर्वी अनेक गावांमध्ये

0: प्रवास ठेवून तिथे केलं गेलं आणि त्याच्यामुळे आज परिस्थिती अशी आहे, त्या कासवाची माहिती आणि त्याचं महत्व निसर्गातलं काय आहे हे स्थानिक लोकांना माहिती असल्यामुळे कुठल्याही प्रकारे आपल्याला दंडुकेशाही किनाऱ्यांवरती करावी लागत नाही, कारण स्थानिक माणसंच पर्यटकांना पहिल्यांदा बाजूला करतात. ज्याचं एक उत्तम उदाहरण माझंच गाव आहे वेळास. वेळास गावामध्ये नोव्हेंबर ते मार्च हा या समुद्री कासवांचा अंडी घालायचा जो काळ आहे, त्यावेळेला संध्याकाळी 7 ते सकाळी 7 किनारपट्टी बाहेरच्या माणसांसाठी बंद केली जाते. त्याच्यामुळे किनाऱ्यावरती बाहेरचा माणूस जाऊ शकत नाही की ज्याला किनाऱ्यावर गेल्यानंतर मला कसं वागलं पाहिजे याची माहितीच नसेल, तर त्या व्यक्तीला तिथे जाण्यासाठीच मज्जाव केला जातो. फक्त किनाऱ्यावर स्थानिक मच्छीमार कोण असेल तर तो मासेमारी करण्यासाठी किंवा किनाऱ्यावर काम करणारा व्यक्तीच तिथे किनाऱ्यावर जातो. त्याच्यामुळे या समुद्री कासवांना अंडी घालणं फार सोपं जातं.
1: वाव, खरंच खूप इंटरेस्टिंग विषय हा. खर तर असं म्हणतात की आपल्याला जर बदल घडवायचा असेल तर त्याची सुरुवात स्वतःपासून करावी लागते. आणि ऑफकोर्स ही सुरुवात झाली किंवा तिथल्या लोकांमध्ये ती जनजागृती सगळ्यात करणं हे सगळ्यात महत्वाचा भाग होता मला असं वाटतंय. आणि ती केल्यामुळे आज आपण जे काम करतोय त्याला कुठेतरी स्थानिकांचाच हातभार लागला जातोय. सो ही खरं तर खूप कौतुकाची बाब आहे. यानंतर आपण जनजागृतीविषयी अजून बोलणार आहोत, पण तिथंच वेळ झालेली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. आचार्य 90 FM वरती छान सुंदर मनोमनात गाण्यांचा आणि कार्यक्रमांचा आस्वाद घेत राहा आणि एकत्र राहा आचार्य 90 FM युअर ओन शैली.

0: हॅलो आणि नमस्कार श्रोते. हो पुन्हा एकदा छोट्याशा विश्रांतीनंतर मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ऑन रेडिओ आणि आपला सेगमेंट आज आपल्या आचार्य 90 FM या स्टुडिओमध्ये आज आपण एका अशा व्यक्तीसोबत बोलत आहोत त्यांचं निसर्गावर असणारं प्राण्यांवरती असणारं आणि एकंदरीत या जीवसृष्टीवर असणारं जे प्रेम आहे आणि त्यातून त्यांनी कुठेतरी वनविभागामध्ये जाऊन वनविभागामध्ये होणारी जी काही कामं आहेत पर्यावरणासाठी होणारे जे उपक्रम आहेत त्यामध्ये त्यांनी विशेषत्वाने सहभाग नोंदवला आणि या संशोधक म्हणून वनविभागामध्ये सुद्धा कार्यरत आहेत. मोहन उपाध्ये सर आज आपल्यासोबत जोडलेत. सर पुन्हा एकदा ब्रेक नंतर खूप खूप स्वागत. ब्रेकपूर्वी आपण बऱ्याच गोष्टी जाणून घेतल्या की कासवांच्या प्रजातींबद्दल जाणून घेतलं किंवा त्यांच्या प्रजननाचा काळ आणि त्यावेळी घेतली जाणारी काळजी याविषयी आपण जाणून घेतलं. सर वनविभागाच्या माध्यमातून आज तुम्ही सुद्धा काम करताय किंवा वनविभागाच्या माध्यमातून असे बरेच प्रोजेक्ट चालू आहेत पण बऱ्याच वेळेला असं होतं की त्या प्रोजेक्ट विषयी बाहेर तितकं कधी बोललं जात किंवा एक लोकांचं म्हणायला गेलं तरी खूप गोड असा एक समज आहे की रिसर्च जे आहेत ते फक्त बाहेरच्या देशांमध्येच होतात किंवा बाहेरच्या देशांमध्येच असा एखादा पर्टिक्युलर टॉपिक घेऊन त्यावरती बोललं जातंय किंवा रिसर्च केला जातोय पण आपलं वनविभाग सुद्धा बरेच प्रोजेक्ट करताय बरेच प्रोजेक्ट राबवतंय बरेच संशोधन चालू आहे तर कोणते कोणते प्रोजेक्ट सध्या राबवले जात आहेत.
1: महाराष्ट्र वनविभागाकडून वेगवेगळ्या प्राण्यांवरती तर संशोधन सुरूच आहे पण गेल्या काही वर्षामध्ये एकदम जगासमोर आलेलं महाराष्ट्रातलं जे संशोधनात्मक काम आहे आणि त्याचा विशेष उल्लेख करायला आवडतो की खूप चांगल्या धरतीचं हे संशोधनात्मक काम चालू आहे ज्याच्यात सगळ्यात पहिल्यांदी सह्याद्री निसर्ग मित्रांनी सुद्धा आणि वनविभागाच्या कांदळवन कक्षाने सुद्धा डेटा लॉगर आणि टेम्परेचर मीटर याचा वापर करून मादी कासव वाळूमध्ये अंडी घालून जेव्हा जातं तेव्हा ह्या कासवांमध्ये पालकत्व नसतं. अंडी घालून झाल्यानंतर त्या अंड्यांचं काय होतं त्याला कोणी खातं का हे बघायला मादी परत येत नाही पण त्या वाळूच्या असलेल्या तापमानांच्या उबेमुळे ती अंडी उबतात आणि साधारण 1.5-2 महिने 45-55 ॲव्हरेज कालावधीनंतर ती उबून त्यांना पिल्लं जन्माला येतात आणि ती 4 दिवसानंतर पिल्लं सर्फेसवरती येतात. पण मग असं काय तापमान असतं की ज्याच्यामध्ये ती अंडी उबतात याच्यासाठी डेटा लॉगर आणि टेम्परेचर मीटर लावून त्याचा अभ्यास केला गेला आणि त्याच्यामध्ये एक अशीही माहिती लक्षात आली की आपल्याकडे जन्माला काय येणार आहे हे आपल्याला सोनोग्राफीमुळे कळू शकतं की मुलगा जन्माला येणार आहे का मुलगी. इथे तापमान ठरवतं त्या अंड्यामध्ये जन्माला नर येणार आहे का मादी. कमी तापमानामध्ये नर जन्म घेतात आणि तापमान जसं वाढायला सुरुवात होते त्याच्यामध्ये मादी जन्माला येते तर त्याच्यामुळे साधारण 26-28 degrees ह्या तापमानामध्ये नर जन्म घेतात आणि 29-33 degrees ह्या तापमानापर्यंत माद्या जन्माला घेतात. हा डेटा लॉगर लावल्यानंतर आपल्याला तो तापमानाचा अभ्यास आणि मग त्याच्यामध्ये काय जेंडर असू शकतो त्याच्यामुळे तापमान वाढीचा परिणाम कुठेतरी या प्राण्यांच्या जन्मावरती होतोय की नाही की ह्याचा एक पुढचाही अभ्यास भविष्यामध्ये करणं हे गरजेचं आहे. त्याचबरोबर सॅटेलाइट ट्रान्समिटर नावाचं एक मशीन असतं तर ते बसवण्याचा उपक्रम सुद्धा 2022-23 आणि 22-23 कांदळवन कक्षाच्या वनविभागाकडनं केला गेला होता ज्याच्यामध्ये आपण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 8 माद्यांच्या पाठीवरती अंडी मादी घालून झाल्यानंतर परत जेव्हा जाते तेव्हा तिला कस्टडीमध्ये घेऊन तिच्या पाठीवरती हे मशीन बसवलं गेलं. याच्यासाठी केंद्र सरकारची एक संस्था आहे वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या संस्थेला फक्त परमिशन आहे कारण समुद्री कासव ही अतिसंरक्षित प्रजातींमध्ये गणली जातात त्याच्यामुळे हे मशीन बसवणं याच्यासाठी ते शास्त्रज्ञ इथे येतात आणि त्यांनी हे मशीन बसवणं आणि त्याच्यासाठी लागणारा जो काही असिस्टन्स असेल तर तो आपल्या वनविभागाकडनं तिथे दिला जातो. तर याच्यामध्ये पहिली कासव वेळासला आपण टॅग केली आहे बरं याच्यात जे मशीन बसवलेलं आहे ते साधारणपणे 2 वर्ष चालतं पण आपलं बॅडलक असं होतं की पहिल्या वर्षी 21-22 जी मशीन बसवली ती 3 महिन्यात बॅटरी उतरल्यामुळे बंद झाली आणि त्याच्यानंतर 2 माद्यांच्या पाठीवर मशीन बसवली ती 5 महिनेच चालली आणि आत्ता सध्या परिस्थितीमध्ये 1 मादीच्या पाठीवरती मशीन बसवलेलं आहे आणि आता ते चालू आहे. सो त्या गोष्टीला 6-7 महिने झालेले आहेत आणि आपण अपेक्षा करतोय की ते पूर्ण मशीन चालेल पण याच्यामध्ये इंटरेस्टिंग अभ्यास जो आपल्याला करायचा होता तो आपल्याला असा कळला की वेळासला ज्या मादी कासवाला टॅग लावून सोडलं तर ती तिथून निघाल्यानंतर ती गुजरात किनारपट्टीपर्यंत गेली आणि तिचा शेवटचा सिग्नल कर्नाटकमध्ये मिळाला म्हणजे 3 महिन्यामध्ये साधारणपणे 1200 किलोमीटरचा प्रवास तिने केला. आपल्याला असं वाटतं की कासव खूप हळू चालतं पण 3 महिन्यात 1200 किलोमीटरचा प्रवास ते करून गेलेला आहे. त्याच्यानंतर दुसरी जी होती तिला अंजरल्यामध्ये दापोली तालुक्यात अंजरले म्हणून गाव आहे तिथे टॅग केलं होतं आणि तिला टॅग केल्यानंतर तिने 30व्या दिवशी केळशीमध्ये येऊन परत अंडी घातली. सो समुद्री कासवांबद्दल आम्ही रिसर्च पेपर वाचलेले होते की 25-30 दिवसाच्या काळानंतर मादी कासव परत त्याच किनाऱ्यावर जिथे जन्म घेतलेला असतो तिथे किंवा जवळपासच्या किनाऱ्यावर येऊन अंडी घालते आणि आपल्याला पहिल्यांदा पुराव्यांनिशी हे कळलंय की खरोखर ही कासव त्या किनाऱ्यावर किंवा जवळपासच्या किनाऱ्यावरती अंडी घालायला येतात. तिचाही शेवटचा सिग्नल कर्नाटकमध्येच होता. तिसरी चौथी आणि पाचवी आपण गुहागरमध्ये तिला टॅग लावलेलं होतं. तिसरी जी होती आणि प्रत्येक कासवाला आपण नाव ठेवलं की भारताच्या पश्चिम किनारपट्टीला हे काम सुरू झालं, पहिल्यांदा केलं गेलं महाराष्ट्रामध्ये, म्हणून पहिली कासव जिला वेळासला टॅग केलं तिचं नाव प्रथमा ठेवलं. दुसरी कासव जी होती ज्या दिवशी ती अंडी घालायला आली त्या दिवशी आंजरल्यातल्या देवीचा उत्सव होता, त्या देवीचं नाव सावणीकरीण होतं म्हणून तिचं नाव सावनी असं ठेवलं. त्याच्यानंतर तिसरी कासव होती तिचं नाव वनविभागानी वनश्री असं ठेवलं. तिचाही शेवटचा सिग्नल कर्नाटकमध्येच आपल्याला मिळाला, 900 किलोमीटर साधारण तिचा प्रवास होता. चौथी कासव ज्यावेळेला अंडी घालायला पाण्यातून बाहेर आली त्यावेळेला आपल्या जशा पायाच्या खुणा येतात तसं त्यांचा ट्रॅक्टरच्या मागच्या चाकांसारख्या खुणा उमटतात, त्याला ट्रेल म्हटलं जातं किंवा मराठीमध्ये स्थानिक भाषेत त्याला माग म्हणतात की कासवाचा माग आहे. तर आम्ही तो शोधत ती कासव कुठे गेली अंडी घालायला हे शोधतो. तर ते शोधत असताना त्याच्यावरती आम्हाला 1 रुपयाचं नाणं मिळालं, मग ती लक्ष्मीच्या पावलांनी आली म्हणून तिचं नाव लक्ष्मी असं ठेवलं. तिचाही प्रवास आपल्याला असं झालं की दुर्दैवानी फक्त 15 दिवसाचाच ट्रॅक करता आला कारण ती मच्छीमारांच्या जाळ्यात अडकून मेली, त्याच्यामुळे पुढे तिचा प्रवासाचा काही आपल्याला उलगडा झाला नाही. पाचवी मादी जी होती ते गुहागरच्या स्थानिक लोकांना आपण नाव सुचवायला सांगितलं, गुहागरला रेवा नावाची नदी वाहते म्हणून तिचं नाव रेवा असं ठेवलं. तिचाही शेवटचा सिग्नल कर्नाटकमध्येच मिळाला. आणि आपल्या भारताच्या पूर्व किनारपट्टीला ओरिसा राज्यामध्ये ही ऑलिव्ह रिडले जातीची कासवं हजारोच्या संख्येने येतात. तर तिथे 2016-17 मला जाण्याचा योग आला होता आणि तिथे आम्हाला कळलं होतं की 50 माद्यांच्या पाठीवरती अशी मशीन लावलेली होती पण त्या 50 पैकी एकही मादी परत त्या सीझनला अंडी घालायला आलेली नव्हती. म्हणजे महाराष्ट्रात जिला आपण बसवलं ती भारतातली पहिली कासव ठरली जिने परत येऊन आपल्या इकडे अंडी घातली. आणि दुसरी जी दोन आपण कासवं टॅग करून सोडली तर 50 कासवांपैकी सगळ्या माद्या त्यांच्या भारताच्या पूर्व किनारपट्टीला फिरताना आढळलेल्या आहेत. पण आपल्याकडे ज्या 2 माद्यांना 2022-23 टॅग केलं तर त्यातली गुहागरच्या केंद्रस्थानी एक सापडली म्हणून तिचं नाव गुहा असं ठेवलं. यावेळेला ते मशीन 5 महिने चाललं तर ते कर्नाटक सोडून केरळपर्यंत कासव गेलं, तिथपर्यंतचा ट्रॅक झाला. पण गुहागरला बाग गुहागर नावाचा एक भाग आहे, तिथे एक कासव मिळाली म्हणून तिचं नाव बागेश्री असं ठेवलं. तिने आपल्यासाठी इतिहास रचला, तिने 5 महिन्यामध्ये 3,500 किलोमीटरचा प्रवास करून श्रीलंकेला प्रदक्षिणा घालून ती ओरिसा राज्यापर्यंत गेली आणि परत जशी फिरली मशीनची बॅटरी उतरल्यामुळे मशीन बंद झालं त्याच्यामुळे तो आपला अभ्यास होऊ शकला नाही. आणि आत्ता 8वी मादी जिच्या पाठीवरती आपण मशीन बसवलेलं आहे तिला डहाणूमध्ये हे मशीन लावलंय आणि ती भारतातली पहिली अशी कासव आहे की जिला कॅप्टिव्हमध्ये असताना आपण हे टॅग केलंय. कारण जनरली अंडी घालून झाल्यानंतर मादीला टॅग केलं जातं. इथे डहाणूमध्ये मच्छीमारांच्या जाळ्यात जखमी अवस्थेत सापडलेली ती कासव होती आणि डहाणूला वनविभागाचं एक उपचार केंद्र आहे, समुद्री कासवांवरती किंवा प्राण्यांवरती उपचार केंद्र आहे. तिथे तिच्यावर उपचार करून तिला बरं केलं गेलं आणि बरी झाल्यानंतर तिच्या पाठीवरती ते मशीन बसवून तिला 18 नोव्हेंबर 2025 रिलीज केलंय. पण त्याच्यानंतर तिने जे काही आपल्यासाठी म्हणजे अजूनही ते मशीन चालू आहे, होपफुली आम्ही अभ्यास करतोय किंवा पाठपुरावा वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि वनविभाग करते की आम्हालाही उत्सुकता आहे की ती नवीन काय काय दाखवणार आहे. पण ज्यावेळेला तिला रिलीज केलं त्याच्यानंतर ती ओमानला गेली होती आणि ओमानहून परत येऊन सध्या ती गोव्याच्या जवळ कर्नाटकमध्ये आत्ता सध्या ती पोहते. आणि आत्ता सध्या असं म्हटलं जातं की हा एक काळ असा असतो की ह्या काळामध्ये वेगवेगळ्या भागातली समुद्री कासव ही त्यांची एक मीटिंग असल्यासारखं कर्नाटकमध्ये अपवेलिंग नावाचा एक प्रकार असो जिथे समुद्राच्या तळाशी असलेले जीव पाण्याच्या वरच्या बाजूला येतात आणि ते खाण्यासाठी ही कासव एकत्र येतात. तर आता सध्या ही टॅग केलेली कासव तिथे पोहते. आणि डहाणूला जिला आपण टॅग केलं होतं तिचं नाव धवल लक्ष्मी असं ठेवलं कारण डहाणूला महालक्ष्मीचं मोठं मंदिर आहे आणि आपला एक मित्र होता धवल कांसारा म्हणून, तो दुर्दैवाने आता आपल्यात नाहीये तर त्याच्यामुळे त्याचं नाव आणि देवीचं नाव असं म्हणून तिचं नाव धवल लक्ष्मी असं ठेवलंय. तो आपला एक प्रवास होता. आणि आता गेल्या वर्षी मेटल टॅगिंग नावाचा एक उपक्रम केला गेला ज्याला अंडी घालायला आलेल्या मादी कासवाला पुढच्या दोन्ही पंखाला आतल्या बाजूला धातूची एक पट्टी लावली जाते की ज्याच्यामुळे ती कासव कुठेही गेली आणि आपला किनाऱ्यावर काम करणारा माणूस किनाऱ्यावर असेल आणि त्यांनी ते पाहिल्यानंतर त्या पट्टीला एका बाजूला नंबर आणि दुसऱ्या बाजूला ज्या संस्थेने लावलंय त्याचं नाव कोरलेलं असतं. आणि याच्यामध्ये सुद्धा सगळ्या शास्त्रज्ञांना अचंबित करणारी एक गोष्ट घडली. 30 जानेवारीला आपल्याला हा उपक्रम आपण गेल्या वर्षी सुरू केला कांदळवन कक्षाकडनं आणि तिथे एकूण 62 माद्यांना रत्नागिरीत आणि 4 माद्यांना सिंधुदुर्गमध्ये टॅग केलं गेलंय. पण 25 जानेवारीला किनाऱ्यावरती गस्त घालताना गुहागरच्या एका मुलाला एक कासव अंडी घालताना दिसलं. आणि दरवर्षी ह्या उपक्रमाच्या सुरुवातीला म्हणजे नोव्हेंबरच्या सुरुवातीच्या काळात आपण कांदळवन कक्षाकडनं प्रत्येक किनाऱ्यावर काम करण्यासाठी कार्यशाळा घेतो आणि यावर्षी काय काय उपक्रम करणार आहोत त्याची माहिती दिली जाते. नवीन कासव मित्र असतील तर त्यांना प्रशिक्षण दिलं जातं. आणि ह्याच्यामध्ये आपण त्यांना सांगितलेलं होतं की अशी एक धातूची पट्टी आपण त्याला बसवणार आहोत किंवा अगदी सोप्या भाषेत स्थानिकांना समजवायचं तर एक बिल्ला लावणार आहोत, तर त्याच्यामुळे लक्ष ठेवायचं की कुणाला अशी कासव दिसली तर आपल्याला कळेल की ती कासव परत अंडी घालायला आली आपल्या इकडे. तर आपला उपक्रम 23 जानेवारीला सुरू झाला होता, पण 25 जानेवारीला गुहागरला एक कासव अंडी घालताना दिसली, तिच्या पंखाला तो टॅग होता. तर त्याचा रात्री 10:40 किनाऱ्यावर काम करणाऱ्या मुलाचा मला फोन आला की सर असं असं आहे आणि तिथे कासव आहे, तिला तो टॅग आहे. मग मी त्याला सांगितलं की फोटो असे काढ की मला नंबर दिसले पाहिजेत आणि ते नाव म्हणजे मी माझ्या वरिष्ठांना पाठवीन आणि आपण शोध घेऊ शकतो की कुठून आली आहे, कारण आपण एकाही मादीला अजून महाराष्ट्रात टॅग केलेलं नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्हाला ती बातमी कळली, कारण मुंबई ऑफिसला ही गोष्ट गेल्यानंतर तिथून देहरादूनपर्यंत चौकशी झाली. 2021 साली वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन सोसायटी म्हणून एक संस्था आहे, WCS, त्या संस्थेनी 2021 ला ओरिसामध्ये अंडी घालून झाल्यानंतर ह्या कासवाला टॅग केलेलं होतं. 4 वर्षानंतर ती कासव महाराष्ट्रामध्ये आलेली होती आणि अजूनपर्यंत समुद्री कासवांच्या अभ्यासामध्ये हे बघितलं गेलंय की हे मॅग्नेटिक फील्डचा वापर करतात आणि जिथे पिल्लू जन्माला आलेलं असेल, म्हणजे तुम्ही इंस्टाग्रामवरती रील्स वगैरे पाहिली असतील वेळास कासव महोत्सव अंजरले किंवा गुहागरची सुद्धा, तर पिल्लाला कधी पाण्यात सोडलं जात नाही, त्याला वाळूवर चालवलं जातं की जेणेकरून वाळूतना पाण्यात जाईपर्यंत ते आपली मॅग्नेटिक फील्ड त्याच्या मेमरीत इम्प्रिंट करतं आणि 15 ते 20 वर्षानंतर त्यातली मादी जी सक्षम होते ती पुन्हा त्या किनाऱ्यावर किंवा जवळपासच्या किनाऱ्यावरती येते, म्हणून त्या पिल्लाला चालवलं जातं त्या किनाऱ्यावरती. पण इथे गडबड अशी होती की तिने अंडी भारताच्या पूर्व किनारपट्टीलाही घातली होती आणि ती भारताच्या पश्चिम किनारपट्टीलाही अंडी घालायला आलेली होती आणि अजूनपर्यंतच्या अभ्यासामध्ये हेच पाहिलं गेलंय की पूर्व किनारपट्टीची कासव कधी पश्चिमेला आलेली नाही आणि ती आली ती थेट अंडी घालायलाच आली आणि तिने तिथेही अंडी घातली होती, इथेही अंडी घातलेली होती. सो असे काही वेगळे उलगडे की एक त्याला आपण म्हणू हिडन ट्रेजर आहे समुद्रातलं, की माणूस हा आयुष्यभर विद्यार्थी असतो हे सांगण्यासाठीच आपल्याला ही कासव सुद्धा दर वेळेला आम्हाला काहीतरी नवीन नवीन शिकवतायत की मी कुठे जाऊ शकते किंवा तुम्ही माझा पाठपुरावा पूर्ण करूच शकत नाही, मी तिथेही अंडी घालू शकते, मी इथेही अंडी घालू शकते, म्हणजे कुठलाही सातबारा माझ्या नावाचा नाहीये, मी कुठे पाहिजे तिथे जाऊ शकते.
0: म्हणजे सर तुम्ही या सगळ्या गोष्टी सांगत असताना बॅक ऑफ द माइंड काही गोष्टी इमॅजिन होतात ना, आणि त्याचं झालं की जसं आपलं घर आहे, आपला परिवार आहे, आपण कधी या ठिकाणी जातो कधी त्या ठिकाणी जातो, तसंच ह्यांचं हे खूप सुंदर जग आहे.
1: खरं
0: ते कासव त्या त्या जगांमध्ये वावरत असतात किंवा आणि किती हे मी म्हणेन की आपण माणूस असून आपण एवढे सिस्टमॅटिक आहोत का किंवा आपण इतके ऑर्गनाइज्ड आहोत का की हे प्राणी प्राणीजीव आपण ज्यांना म्हणतो किंवा त्यांना हा प्रवास कसा समजत असेल किंवा हे खूप कुतूहलात्मक आहे सगळं, खूप असं नाही का असं प्रत्येक उत्सुकता वाढवणार आहे मी म्हणेन की अरे हे असं कसं झालं असेल, हा जो एक प्रश्न आहे ना अरे अच्छा असं पण होतं का, आणि सगळं हे आश्चर्यकारक आहे मी म्हणेन. कारण जर आपण एखाद्या कॉमन व्यक्तीला ह्या गोष्टी जेव्हा सांगतो तेव्हा एक फॉर एक्झाम्पल जसं माझं झालं की एक कासव 3000 किलोमीटरचा प्रवास करतो, एक कासव 1200 किलोमीटरचा प्रवास करतोय तोही इतक्या वेळेमध्ये. सो या सगळ्या गोष्टी खूप नवीन आहेत आणि मुळात ह्या सगळ्या गोष्टींचा पर्यावरणाशी त्यात संबंध आहे. सर मला असं वाटतं की आपण जे इतक्या पोटतिडकीने आपण सांगतोय की कासव संवर्धन झालं पाहिजे किंवा त्यांच्यासाठी काम केलं गेलं पाहिजे, तुम्ही वनविभागाच्या माध्यमातून इतकं काम करताय, खरं तर या हे कासव संवर्धन होणं का गरजेचं आहे? कारण बऱ्याच वेळेला बोललं जाते, कारण आज आपण इतक्या गोष्टी बोलतोय पण त्याचा ऍट दी एंड ऑफ दी हे की त्याचा मुद्दा हा काय की का कासव संवर्धन करणं गरजेचं आहे.
1: निसर्गाने प्रत्येक प्राण्याला पक्ष्याला किंवा कुठल्याही सजीवाला जन्माला एवढ्यासाठीच घातलंय की त्याचं निसर्गामध्ये काहीतरी एक काम आहे. तसं मी म्हटलं तसं की सुरुवातीच्या काळांमध्ये गावागावांमध्ये ही अंडी चोरणं आणि खाणं त्याच्यामुळे समुद्रातल्या कासवांची संख्या खूप झपाट्याने कमी झाली होती, पण मुळात बऱ्याच लोकांना समुद्रातलं कासव किंवा गोड्या पाण्यातलं कासव हे नक्की पाण्यामध्ये करतं काय किंवा त्याचं निसर्गात स्थान काय हेच माहिती नसतं. तर मुळात ह्या दोन गोष्टी पूर्ण वेगळ्या आहेत की समुद्रातलं कासव आणि गोड्या पाण्यातलं कासव. गोड्या पाण्यातलं कासव नावाप्रमाणे गोड्या पाण्यात राहतं, नदी तलाव धरण याच्यामध्ये किंवा काही लोक विहिरीत सोडतात, जे खरं तर चुकीचं आहे. आणि समुद्रातलं कासव हे समुद्रात किंवा खाडीमध्ये काही वेळा आढळतं, पण दोघांचं काम सारखं आहे, पाणी स्वच्छ ठेवणं. समुद्री कासव समुद्रात असलेलं शेवाळं खातं, समुद्रात मेलेले जीव मेलेले मासे खातं आणि पाणी स्वच्छ ठेवायचं काम करतं. बरं, ह्या समुद्री कासवांमध्ये गंमत अशी आहे की 7 प्रजातींपैकी भारतीय उपखंडांमध्ये 5 प्रजाती आढळतात आणि त्यातली एक प्रजात ही शाकाहारी मानली जाते, ग्रीन सी टर्टल, जी समुद्रातलं फक्त शेवाळं आणि गवत खातं. बरं, बाकीचीही कासवं एका ठराविक मर्यादेपर्यंत गवत खातात, पण ते गवत एका विशिष्ट मर्यादेपर्यंत खातात ज्याच्यामुळे छोट्या माशांना त्या गवताच्या आतमध्ये जाऊन अंडी घालता येतात. त्याच्यामुळे हे खूप महत्वाचं आहे. किंवा दुसरं, ज्यांना मरीनबद्दलची माहिती आहे त्यांना किनाऱ्यावरती फिरताना सुद्धा आता आपल्याला बातम्या ऐकायला येतात की किनाऱ्यावरती जेलीफिश आलेत, त्याच्याजवळ जाऊ नका, त्याच्यामुळे आपल्याला खाद सुटते किंवा माणूस दगावू शकतो जास्त प्रमाणात जेलीफिश लागले तर. समुद्री कासव जेलीफिश खाऊन त्यांची संख्या नियंत्रित ठेवण्याचं महत्वाचं काम करतात आणि हे त्यांचं निसर्गातलं स्थान आहे. जर ह्यांची संख्या कमी झाली तर जेलीफिशची संख्या वाढेल. समुद्रात मेलेले जलचर जीव किंवा मासे जर मेले तर प्रत्येक जलचर जीवामध्ये तेलाचा कंटेंट आहे. पाण्यामध्ये हे मासे जर मेले, पाण्यावरती जर तेलाचा तवंग आला तर बाष्पीभवन कमी होईल. आणि आज आपण जे बघतोय की पाऊस कमी पडणं, तर ह्या सगळ्या गोष्टींसाठी प्रत्येक प्राणी वाचणं जसं गरजेचं आहे तसं हे समुद्रातलं कासव सुद्धा पूर्वी जी संख्येने होती त्या संख्येने येईपर्यंत तरी आपल्याला हे कन्झर्वेशन करायला हवंय. आणि म्हणून हे कन्झर्वेशन आपल्याला केलं जात आहे स्थानिक लोकांना एकत्र घेऊन वनविभागामार्फत.
0: नक्कीच, ही जी मुलाखत आहे ही खरं तर अगदीच असे, म्हणजे मलाच इतकं असं वाटतं की हा विषय संपूच नाही. रदर आय कॅन से की ह्याच्यावरती केवळ एक पॉडकास्ट नाही तर असे बरेच एक छान सिरीज होऊ शकते. आणि या सिरीजमध्ये आपण मग जसं इन डिटेल सगळ्या गोष्टी बोलू शकू, पण वेळेअभावी कुठेतरी आपल्याला थोडासा उलट घ्यावा लागेल सर. म्हणून ऍट दी एंड ब्रेक नाही घेणार, पण आता मी डिरेक्टली ऑर इनडिरेक्टली सगळ्यांनीच, म्हणजे मला असं वाटतं हल्ली सोशल मीडिया सगळे स्क्रोल आपण सतत करत असतो आणि हे स्क्रोलिंग करता करता काही असे छान टुरिस्ट असतात, काही असे छान भ्रमंती करणारी लोक असतात आणि त्यांना ती रील आपल्याला ती येतेच की विळास महोत्सव. आणि त्याविषयी आम्ही खूप ऐकलंय, तुम्ही स्वतः काम केलंय या महोत्सवासाठी, या उपक्रमासाठी. तर ही संकल्पना तुम्हाला कशी सुचली? कारण बऱ्याच जणांनी इथे जाऊन ह्या वेळास प्रकल्पाला जाऊन व्हिजिट केलेलं आहे, कासव आलेले पाहिलेले आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये जेव्हा कासव त्या किनारपट्टीवरती येतात त्याची छायाचित्रण बऱ्याच जणांनी घेतले, सोशल मीडियावरती त्याविषयी अवेअरनेस झालेला आहे. तर हा प्रकल्प कसा सुचला, नेमका काय प्रकल्प आहे याविषयी सांगा.
1: काम सुरू झाल्यानंतर स्थानिक लोकांमध्ये माहितीचा अभाव आहे हे लक्षात आलं. आणि जर हे काम सुरू करायचंय तर गावामध्ये दोन कॅटेगरी होत्या, म्हणजे सर्वे केले गेले की आपण हे संवर्धन करताना गावातल्या लोकांना, स्थानिकांना ह्याच्याबद्दल किती माहिती आहे. आणि ह्याचं सगळं क्रेडिट सह्याद्री निसर्ग मित्र संस्थेला आणि वनविभागाला आहे की या सर्वेमध्ये असं लक्षात आलं होतं की काही लोक ह्याची अंडी चोरून घरात खातात, घरातल्या बैलांना खायला घालतात आणि उरलेली अंडी ही आसपासच्या गावात विकतात. आणि काही असेही लोक आम्हाला सापडलेत की जी अंडी आणून फक्त विकायची आणि त्यातनं आलेल्या पैशातना जो ह्या कासवांचा अंडी घालायचा काळ असतो 5 ते 6 महिन्याचा, त्या काळामध्ये स्वतःचं घर चालवायचे. म्हणजे इतक्या प्रमाणामध्ये अंडी चोरली जायची. पण जर हे कन्झर्वेशन किंवा संरक्षण संवर्धन सुरू झालं आणि आता कासवाची अंडी चोरायची नाहीत हे स्थानिकांना सांगितल्यानंतर कुठेतरी त्यांचाही विचार मनात आणायला हवा होता की त्यांचं उत्पन्नाचं साधन थांबणार होतं. मग स्थानिकांनाच माहिती नाहीये तर शहरात राहणाऱ्या लोकांना ह्याच्याबद्दल किती माहिती असेल? ही एक संकल्पना खरं तर पुढे आली. आणि म्हणून बाहेरच्या लोकांना इथे आल्यानंतर कासवाची पिल्लं पाण्याकडे जाताना दिसतील, ती बघायला मिळतील, पण ते बघितल्यानंतर आसपासचा परिसर फिरावा आणि त्याच्यानंतर राहण्याची व्यवस्था गावातल्यांनी करावी आणि मग राहण्याचे जेवणाचे पैसे हे स्थानिक लोकांना मिळतील. म्हणजे जी अंडी चोरून विकून पैसा मिळत होता त्याच्याऐवजी पर्यटनाच्या माध्यमातून आता पैसा मिळेल, अशी संकल्पना ती पुढे आली. आणि म्हणून पहिल्या वर्षी संस्थेनी 125 लोकांना फक्त तिथे आमंत्रित केलेलं होतं, पण ती 125 लोक ती होती ज्यांनी संस्थेला या कामामध्ये पूर्वी डोनेशन्स दिलेली होती, मदत केलेली होती आणि सगळे पर्यावरण प्रेमी होते. त्याच्यामुळे वेळास हे एक असं गाव होतं की आम्ही गंमत म्हणून सांगतो की जगामध्ये एक लास वेगास आहे आणि दुसरा आमचा एक लॉस्ट वेळास आहे. तिथे हरवलेलं गाव होतं. आत्ता सुद्धा वेळासमध्ये लँडलाईन फोन नाही, फक्त जिओ सिमला नेटवर्क आहे, बाकी कुठलंही फोनचं सिम कार्ड चालत नाही. आणि एकदा तो टॉवर बंद झाला की आम्ही हरवलेलेच असतो कुठेतरी, त्याच्यामुळे बाकीचे सिम कार्डवाले आल्यानंतर त्यांनी फ्लाईट मोडला तिथे फोन टाकायचा. पण मग हेच आपण 2002-03 विचार कराल तर किती रिमोट गाव असेल. आजही आमच्या गावामध्ये वर्तमानपत्र येत नाही, इतकं रिमोट गाव आहे. मग अशा ठिकाणी लोक आल्यानंतर तुम्हाला कदाचित अंगणात झोपवलं जाईल, राहायची चांगली व्यवस्था मिळणार नाही, जेवण चांगलं मिळेल कारण कोकणातल्या माणसाचं ते एक असतं की पोटभर जेवायला घालतो, पण मग अशी राहायची तयारी असेल तर तुम्ही या असं सांगून 125 जी लोकं आणली. आणि त्यांनी पहिल्यांदा जी पिल्लं पाण्यात जाताना पाहिली आणि त्यांनी सांगितलं की पहिला 2006 जो कासव महोत्सव झाला तो एकाच दिवसाचा केला होता, कारण अनुभव घ्यायचा होता की 125 लोक आल्यानंतर सगळं मॅनेज गावातल्या लोकांना करता येतंय का, संस्थेला मॅनेज करता येईल का, वनविभाग त्याच्यामध्ये किती

0: संकट उतरू शकतंय. कारण नवीन क्षेत्रामध्ये पर्यटन करताना पहिल्यांदा रिस्क काय असते हेही अभ्यास केला जातो. कारण निगेटिव्ह मार्किंग झालं तर तो प्रकल्प तिथेच थांबला जातो. त्याच्यामुळे म्हणतात तसं की सगळ्या गोष्टींचा सारासार विचार करून हे सुरू झालं. पण आलेल्या 125 लोकांनी इतकं तोंड भरून कौतुक केलं की आता आम्ही घरी जाऊन आमच्या मित्रांना नातेवाईकांना सांगू पण एकाच दिवसाचा महोत्सव होता तो संपला, आता परत आम्हाला बघता येणार नाही. मग 2007 तीन दिवसाचा केला, 2008 8 दिवसाचा केला. असं करत करत लोकप्रियतेमुळे तो महोत्सव आज पिल्लू जन्माला आलं, पहिलं घरटं उघडलं की पिल्लू जन्माला आल्यानंतर आपण दुसऱ्या किंवा तिसऱ्या घरट्यापासून कासव महोत्सवाची तारीख डिक्लेअर करतो आणि ती शेवटच्या घरट्यापर्यंतची असते. याच्यासाठी एक प्रोसेस असते, ग्रामपंचायतीमार्फत लेखी पत्रव्यवहार वन विभागाला केला जातो, त्यांच्याकडनं ती परवानगी जाते. कारण किनाऱ्यावरती आलेल्या पर्यटकांना कंट्रोल करण्यासाठी स्थानिक माणसं तिथे असणं खूप गरजेचं आहे. म्हणजे आपली किनाऱ्यावर काम करणारी मुलं असतातच, पण त्या व्यतिरिक्त एक मॅनपावर तिथे लागते ज्याच्यामुळे क्राऊड कंट्रोल केलं जातं. आणि सगळ्यात महत्वाचा विषय हा आहे की जे आम्हाला कायम विचारलं जातं की तुम्ही महोत्सव करता त्याच्यामुळे ह्या कासवांना त्रास होतो, तर मुळात मादी कासव ज्यावेळेला अंडी घालायला येतं त्यावेळेला आपण महोत्सव कधीच करत नाही. आणि मी म्हणून मगाशी म्हटलं तसं, संध्याकाळपासून सकाळपर्यंत हा बीच नेस्टिंग पिरियडच्या वेळेला बंद केला जातो. पिल्लं ज्यावेळेला बाहेर यायला सुरुवात होते तेव्हा महोत्सवाची सुरुवात होते, आणि तेव्हा सकाळी आणि संध्याकाळी वेळा ठरवलेल्या असतात की त्याच वेळेला लोकांनी किनाऱ्यावरती यायचं असतं. त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारे मादीला प्रजननाच्या काळामध्ये त्रास होत नाही आणि पिल्लं जन्माला आल्यानंतर लोकांना ते बघायला मिळतं. आणि मग कॉन्टेंट क्रिएटर असतील, युट्यूबर्स असतील, रील्स करणारे असतील, ह्या लोकांनी हळूहळू हळू ह्या गोष्टी वाढवत आज जगामध्ये सगळीकडे वेळास कासव महोत्सव प्रसिद्ध आहे. आणि मला सांगायला खूप आनंद होतो, अनेक देश परदेशातली लोक वेळासच्या महोत्सवाला भेट देऊन गेलेली आहेत.
1: येस, दॅट्स ट्रू. म्हणजे वेळास या गावची ही मी सक्सेस स्टोरी म्हणेन की आपल्याकडे जे आहे ते आपल्याला दुसऱ्यांना देता आलं पाहिजे. म्हणजे आपण आपल्या भारताबद्दल, आपल्या महाराष्ट्राबद्दल बोललं जायचं की आपण संपन्न आहोत, आणि आपण या दृष्टीने संपन्न आहोत, फक्त ते आपल्याला ओळखता यायला पाहिजे. आणि मला असं वाटतं हे वेळासने करून दाखवलंय, हे वेळासने ओळखलंय, आणि त्यामुळे आज वेळास म्हणून कुठेतरी जे म्हणतात ना की मिसिंग वालं जे होतं ते आता वेल नोन मध्ये आलेलं आहे. सो खरं तर खूप छान प्रकल्प, खूप चांगले उपक्रम तुम्ही राबवताय, आणि आज तुम्ही आज वेळात वेळ काढून इथे आलात. अवेअरनेस प्रोग्राम आहे, स्टुडंटसाठीच कार्यक्रम, ज्या कॉलेजमध्ये शिकलात, ज्या बेंचवर बसून शिकलात, आज तिथे तुम्ही दुसऱ्या विद्यार्थ्यांना गाईड करणार आहात, अवेअरनेस प्रोग्राम करणार आहात. खरं तर ही जी जर्नी आहे सर, खूप इन्स्पायरिंग आहे. बरेच नवीन कदाचित हे सगळं ऐकून मला कुठेतरी एक, मी कॉमन गर्ल म्हणून किंवा कॉमन ह्युमन बिईंग म्हणून आपल्या बॅक ऑफ द माइंड मनामध्ये विचार येतो की अरे छा, हे आपणही करू शकतो. किंवा संवर्धनाचं काम हे फक्त वन विभाग आणि त्यांच्याकडेच असलेल्या तिथल्याच लोकांचं किंवा त्यांच्याच एम्प्लॉईंचं काम नाहीये. तर मी माझ्या आजूबाजूला काय आहे, मी त्याच्यातून काय घेतोय, किंवा मी या संवर्धनामध्ये माझा काय खारीचा वाटा असू शकतो. सो हा एक प्रकाश जो आहे तुम्ही नक्कीच निर्माण केलेला आहे आणि तो आता अनेक विद्यार्थ्यांमध्येही होईल. तर पुन्हा एकदा तुमच्या मनापासून आभार आणि तुमच्या या सगळ्या कार्याला खूप खूप शुभेच्छा.
0: धन्यवाद.
1: तर श्रोते हो, आपली आजची विशेष मुलाखत तुम्हाला कशी वाटली? हा विषय खरं तर संपूर्ण असा वाटणारा होता. या विषयातून आपण बऱ्याच गोष्टी शिकल्या. कासव हा किती आता हळू चालतो हे कदाचित तुम्हाला उलगडा झालाच असेल, पण येस, कासवांच्या प्रजाती, त्यांचं संवर्धन, त्यांच्यातून होणारे महोत्सव, या सगळ्या गोष्टी आज आपण जाणून घेतल्या. ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली प्रतिक्रिया नक्की कळवा. आणि मी आरजे कोमल सरांसोबत इथे तुमची रजा घेते. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ. धन्यवाद.

Recon 76 Tom.

हाय, हॅलो, नमस्कार. मी तुमची सगळ्यांची आवडती आरजे ज्योती, तुमचं आचरण 90 FM मध्ये स्वागत करते. आज आपण मुंबईमधील श्री सिद्धिविनायक मंदिर याविषयी माहिती घेणार आहोत आपल्या भ्रमंती ह्या कार्यक्रमामध्ये. आज आपण महाराष्ट्राची राजधानी मुंबई येथील लाखो भाविकांच्या श्रद्धेचे केंद्र असलेल्या नवसाला पावणाऱ्या आणि जगप्रसिद्ध अशा श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. हे मंदिर केवळ मुंबईचेच नव्हे तर संपूर्ण भारतातील सर्वात प्रसिद्ध असे गणेश मंदिरांपैकी एक मानले जाते. दररोज हजारो भक्त आणि विशेष प्रसंगी लाखो भाविक येथे दर्शनासाठी येतात. नवसाला पावणारा गणपती म्हणून सिद्धिविनायकाचे नाव अत्यंत आदराने घेतले जाते. सिद्धिविनायक मंदिर मुंबईतील प्रभादेवी येथे स्थित आहे. दादर आणि वरळी या परिसराच्या मध्यभागी असलेले हे मंदिर मुंबईतील सर्वात गजबजलेल्या धार्मिक स्थळांपैकी एक आहे. मंदिरात पोहोचण्यासाठी रेल्वे, बस, टॅक्सी आणि मेट्रोची सोय उपलब्ध आहे. देश विदेशातून येणाऱ्या भाविकांसाठी हे मंदिर सहज पोहोचण्याजोगे आहे. या मंदिराची स्थापना 19 नोव्हेंबर 1801 रोजी करण्यात आली. या मंदिराच्या उभारणीमागे एक अतिशय सुंदर अशी कथा सांगितली जाते. असे म्हणतात की देऊबाई पाटील नावाच्या एका निसंतान महिलेने हे मंदिर बांधण्यासाठी आर्थिक मदत केली. तिची इच्छा अशी होती की ज्या स्त्रियांना अपत्य प्राप्ती होत नाही त्यांच्या इच्छा भगवान गणेश पूर्ण करोत. त्या काळी हे मंदिर अत्यंत लहान स्वरूपाचे होते. मंदिराच्या गाभाऱ्यावर लहान घुमट होता आणि आसपास फारशी वस्तीही नव्हती. मात्र कालांतराने भक्तांची श्रद्धा वाढत गेली आणि सिद्धिविनायक मंदिराची कीर्ती संपूर्ण जगभर पसरली. सिद्धिविनायक या नावाचा अर्थ सिद्धी म्हणजे यश, पूर्णत्व आणि इच्छापूर्ती. विनायक म्हणजे गणांचा अधिपती, विघ्नहर्ता भगवान गणेश. म्हणूनच सिद्धिविनायक म्हणजे भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारा, यश देणारा आणि सर्व विघ्ने दूर करणारा गणपती. सिद्धिविनायक मंदिरातील गणपतीची मूर्ती अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे. मूर्ती काळ्या दगडाची आहे, सुमारे 2.5 फूट उंच आहे आणि 2 फूट रुंद आहे. सोंड उजव्या बाजूस वळलेले आहे. 4 हात आहेत. वरच्या हातात कमळ आणि परशु आहेत. खालच्या हातात एका हातात जपमाळ आहे आणि दुसऱ्या हात आशीर्वाद देणाऱ्या मुद्रेत आहे. गणपतीच्या दोन्ही बाजूंना रिद्धी आणि सिद्धी यांच्या प्रतिमा आहेत. त्या समृद्धी, बुद्धी आणि यशाचे प्रतीक मानल्या जातात. बहुतेक गणेश मूर्तींची सोंड डावीकडे असते, परंतु सिद्धिविनायकाची सोंड उजवीकडे आहे. अशी मूर्ती अत्यंत जागृत आणि शक्तिशाली मानली जाते. या स्वरूपाची पूजा शास्त्रानुसार अत्यंत नियमपूर्वक केली जाते. भक्तांच्या श्रद्धेनुसार या गणपतीसमोर केलेली प्रार्थना लवकर फळाला येते. आजचे सिद्धिविनायक मंदिर आधुनिक आणि भव्य स्वरूपात उभे आहे. मुख्य गाभारा, सुवर्णमंडित कळस, प्रशस्त सभामंडप, दर्शन रांगा, सुरक्षा व्यवस्था, प्रसाद विभाग, पुस्तक विक्री केंद्र. मंदिराच्या कळसावर सोन्याचा मुलामा देण्यात आलेला आहे, त्यामुळे मंदिराचे सौंदर्य अधिक खुलून दिसते. भक्तांची वाढती संख्या लक्षात घेऊन 1990च्या दशकात मंदिराचा मोठ्या प्रमाणात विकास करण्यात आला. नवीन वास्तुरचना तयार करण्यात आली आणि आधुनिक सुविधांची उभारणी करण्यात आली. आज हे मंदिर अत्याधुनिक व्यवस्थापनेसाठी ओळखले जाते. मंदिरात दररोज विविध पूजा केल्या जातात. पहाटे काकड आरती, सकाळची महापूजा, अभिषेक, मध्यान्न पूजा, संध्याकाळची आरती, शेजारती, दिवसभर गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष सुरू असतो. भगवान गणेशाचा दिवस म्हणून मंगळवार अत्यंत शुभ मानला जातो. मंगळवारी पहाटेपासूनच हजारो भक्त दर्शनासाठी येतात. अनेक जण उपवास करून दर्शन घेतात. काही भक्त नवस पूर्ण झाल्यावर नारळ, मोदक आणि दुर्वा अर्पण करतात.
सिद्धिविनायकाला नवसाचा गणपती असे म्हटले जाते. लोक विविध इच्छा मनात धरून येथे प्रार्थना करतात. नोकरी मिळावी, व्यवसायात प्रगती व्हावी, अपत्य प्राप्ती व्हावी, शिक्षणात यश मिळावे, आरोग्य चांगले राहावे आणि कौटुंबिक सुख लाभावे. आणि इच्छा पूर्ण झाल्यानंतर भक्त पुन्हा येऊन दर्शन घेतात. गणेश चतुर्थी हा सिद्धिविनायक मंदिरातील सर्वात मोठा उत्सव आहे. या काळात मंदिर फुलांनी सजवले जाते. विशेष पूजा, महाआरती, भजन, कीर्तन, प्रसाद याचे वितरण होते. लाखो भाविक दर्शनासाठी येतात. संकष्टी चतुर्थीपैकी मंगळवारी येणारी अंगारकी संकष्टी चतुर्थी अत्यंत महत्वाची मानली जाते. या दिवशी रात्री उशिरापर्यंत दर्शन सुरू असते. भाविक मोठ्या श्रद्धेने उपवास करतात. सिद्धिविनायक मंदिरात अनेक प्रसिद्ध व्यक्ती दर्शनासाठी येतात. कलाकार, उद्योगपती, खेळाडू, राजकारणी इत्यादी. नवीन चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी अनेक कलाकार देखील इथे दर्शन घेतात. नवीन व्यवसाय सुरू करण्यापूर्वी अनेक जण गणपतीचे आशीर्वाद घेतात. मंदिर ट्रस्ट अनेक सामाजिक उपक्रम राबवतो. शैक्षणिक मदत, आरोग्य सेवा, गरजूंसाठी आर्थिक सहाय्य, धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम. मंदिर हे केवळ पूजेचे ठिकाण नसून समाजसेवेचेही केंद्र आहेत. गणपती बाप्पाला मोदक अतिशय प्रिय मानले जातात, म्हणून भक्त मोदकाचा प्रसाद अर्पण करतो. दुर्वा, लाल फुले, नारळ आणि लाडू यांनाही इथे विशेष महत्व आहे. भगवान गणेशाचे प्रत्येक अंग आपल्याला जीवनाचा संदेश देतो. मोठे कान सर्वांचे ऐका, लहान डोळे एकाग्रता ठेवा, मोठे पोट सुख आणि दुःख स्वीकारा, सोंड परिस्थितीनुसार वागा, उंदीर वाहन इच्छांवर नियंत्रण ठेवा. मुंबईकरांच्या जीवनात सिद्धिविनायकाचे विशेष स्थान आहे. परीक्षा असो, नवीन नोकरी असो, घर खरेदी असो किंवा जीवनातील मोठा निर्णय, अनेकजण प्रथम गणपतीचे दर्शन घेतात. श्रद्धा, विश्वास आणि भक्ती यांचे प्रतीक म्हणून सिद्धिविनायक मंदिर ओळखले जाते. मंदिरात दर्शनासाठी जाताना स्वच्छ आणि सभ्य वेशभूषा परिधान करावी, रांगेचे नियम पाळावेत, मंदिरातील शिस्त राखावी, प्रसाद योग्य ठिकाणी जाऊन अर्पण करावा, परिसर स्वच्छ ठेवावा. सिद्धिविनायक मंदिर हे केवळ एक धार्मिक स्थळ नाही तर कोट्यावधी भक्तांच्या श्रद्धेचे, आशेचे आणि विश्वासाचे केंद्र आहे. या मंदिराचा इतिहास, गणेशमूर्तीची वैशिष्ट्ये, नवसाची परंपरा, गणेशोत्सवाचा उत्साह आणि भक्तांच्या मनातील अढळ श्रद्धा यामुळे सिद्धिविनायक मंदिराला एक वेगळेच महत्व प्राप्त झाले आहे. मुंबईत आल्यानंतर एकदा तरी प्रभादेवीतील सिद्धिविनायकाचे दर्शन नक्की घ्यावे. विघ्नहर्त्याच्या चरणी नतमस्तक होऊन जीवनातील सर्व अडथळे दूर व्हावेत अशी प्रार्थना करावी. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. आता आपण घेऊया एक छोटासा ब्रेक, त्यानंतर आपण परत एकदा भ्रमंती कार्यक्रमामध्ये तुमचं स्वागत करूया.

वसलेले आहे. जवळच प्रसिद्ध महालक्ष्मी रेस कोर्स आणि हाजी अलीचा परिसर आहे. समुद्राच्या सानिध्यात वसलेले हे मंदिर भक्तांना आध्यात्मिक शांततेचा अनुभव देते. दररोज हजारो भाविक येथे दर्शनासाठी येतात. विशेषतः शुक्रवारी, नवरात्री आणि दिवाळीच्या काळामध्ये इथे प्रचंड गर्दी असते. या मंदिराचा इतिहास जवळपास 200 वर्षांहून अधिक जुना आहे असे सांगितले जाते. ब्रिटिश काळात मुंबईतील हॉर्न बी वेलाड प्रकल्प सुरू होता. समुद्रावर बांध घालण्याचे काम वारंवार अपयशी ठरत होते. त्यावेळी अभियंत्यांना स्वप्नात देवीने दर्शन देऊन समुद्रात असलेल्या तिच्या मूर्ती बाहेर काढून मंदिरांना उभारण्यास सांगितले. त्यानंतर समुद्रातून देवीच्या मूर्ती सापडली आणि इसवी सन 1831 मध्ये मंदिराची स्थापना करण्यात आली. मंदिर उभारल्यानंतर बांधकामाचे काम सुरळीत पार पडले अशी श्रद्धा आजही अनेकांच्या मनात आहे. महालक्ष्मी मंदिरात 3 देवींच्या मूर्ती प्रतिष्ठापित आहेत. पहिली महालक्ष्मी. महालक्ष्मी या धन, समृद्धी आणि ऐश्वर्याच्या देवी मानल्या जातात. भक्त त्यांच्या कृपेने सुख समृद्धी लाभते अशी श्रद्धा बाळगतात. दुसरी देवी महाकाली. महाकाली या शक्ती आणि संरक्षणाचे प्रतीक आहेत. त्या वाईट शक्तींचा नाश करणाऱ्या देवी म्हणून पूजल्या जातात. आणि तिसरी देवी महासरस्वती. महासरस्वती या ज्ञान, विद्या, कला आणि बुद्धीच्या देवी आहेत. विद्यार्थी आणि कलाकार यांची विशेष पूजा करतात. देवींच्या मूर्तीचे वैशिष्ट्य. मंदिरातील 3 देवींच्या मूर्ती अत्यंत आकर्षक आणि सुंदर आहेत. देवींना सोन्याचे दागिने परिधान केले जातात. रेशमी वस्त्रे नेसवली जातात. फुलांनी सुंदर सजावट केली जाते. उत्सव काळात विशेष अलंकार केले जातात. देवीचे दर्शन घेताच भक्ताच्या मनात भक्तिभाव जागृत होतो. महालक्ष्मी देवीचे महत्व. हिंदू धर्मात महालक्ष्मीला अष्टलक्ष्मी स्वरूपात पूजली जाते. त्या केवळ धन देणाऱ्या देवी नसून जीवनातील विविध प्रकारच्या समृद्धीचे प्रतीक आहेत. अष्टलक्ष्मीची रूपे अशी मानली जातात. धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, गजलक्ष्मी, विजयलक्ष्मी, विद्यालक्ष्मी, संतानलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, आदिलक्ष्मी. भक्त देवीकडे सुखी संसार, व्यवसायातील प्रगती आणि कुटुंबाच्या कल्याणासाठी प्रार्थना करतात. महालक्ष्मी मंदिराची वास्तुरचना पारंपरिक हिंदू शैलीत करण्यात आली आहे. दगडी बांधकाम, आकर्षक प्रवेशद्वार, सुबक कोरीव काम, प्रशस्त सभामंडप, मुख्य गाभारा. समुद्र किनाऱ्याजवळ असल्यामुळे मंदिराच्या परिसरात प्रसन्न आणि शांत वातावरण अनुभवायला मिळते. मंदिरात दररोज विविध धार्मिक विधी केले जातात. काकड आरती, सकाळची पूजा, अभिषेक, अलंकार पूजा, दुपारची आरती, संध्याकाळची आरती आणि शेजारती. भक्त नारळ, फुले, हार, मिठाई आणि साड्या अर्पण करतात. शुक्रवारचे इथे विशेष महत्व आहे. महालक्ष्मी देवीचा दिवस म्हणून शुक्रवार विशेष मानला जातो. या दिवशी महिलांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती असते. देवीला विशेष साडी नेसवली जाते. विशेष पूजा आयोजित केल्या जातात. भक्त नवस फेडण्यासाठी येतात. शुक्रवारी मंदिरात दर्शनासाठी लांबच लांब रांग असते. नवरात्री हा महालक्ष्मी मंदिरातील सर्वात मोठ्या उत्सवांपैकी एक आहे. नवरात्रीच्या 9 दिवसात देवीच्या विविध स्वरूपात पूजा केली जाते. मंदिराची आकर्षक सजावट केली जाते. भजन आणि कीर्तन आयोजित केले जाते. विशेष आरत्या होतात. हजारो भाविक दर्शनासाठी येतात. दसऱ्याच्या दिवशी उत्सवाची सांगता होते. दिवाळीतीलही इथे महत्व असते. दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजनाला विशेष महत्व असते. या दिवशी व्यापारी वर्ग मोठ्या संख्येने दर्शनासाठी येतात. नवीन वह्या आणि खात्यांची पूजा केली जाते. व्यवसायामधल्या प्रगतीसाठी देवीचा आशीर्वाद घेतला जातो. येथे नवसाची देखील परंपरा आहे. अनेक भाविक महालक्ष्मी देवीकडे नवस बोलतात.

विविध इच्छा व्यक्त करतात. आर्थिक प्रगती, घरातील सुखशांती, मुलांच्या शिक्षणात यश, विवाह जुळणे, व्यवसायातील वाढ, आरोग्य लाभ असे नवस करतात. आणि हे नवस पूर्ण झाल्यानंतर पुन्हा मंदिरात येऊन देवीचे दर्शन घेतात. महिलांसाठी हे विशेष श्रद्धास्थान आहे. महालक्ष्मी मंदिर हे महिलांमध्ये विशेष लोकप्रिय आहे. अनेक महिला शुक्रवारचा उपवास करतात, देवीची ओटी भरतात, हळद कुंकू वाहतात, देवीला साडी अर्पण करतात आणि कुटुंबाच्या सुखासाठी प्रार्थना करतात. मंदिर परिसराचे सौंदर्य. मंदिर समुद्र किनाऱ्याजवळ असल्यामुळे येथील वातावरण अत्यंत रमणीय आहे. सकाळी आणि संध्याकाळी समुद्राच्या लाटा, मंद वारा आणि घंटानाद याचा सुंदर संगम भक्तांना वेगळाच अनुभव देतो. मुंबई आणि महालक्ष्मी मंदिर. मुंबई ही स्वप्नाची नगरी म्हणून ओळखली जाते. या शहरातील विविध धर्मांच्या लोकांमध्ये महालक्ष्मी मंदिराला विशेष स्थान आहे. चित्रपट सृष्टीतील कलाकार, उद्योगपती, व्यापारी आणि सामान्य नागरिक देवीचे आशीर्वाद घेण्यासाठी येथे येत असतात. देवी महालक्ष्मी आपल्याला सांगतात की कष्टाला पर्याय नाही, संपत्तीचा योग्य उपयोग करावा, दानधर्म करावा, कुटुंबात प्रेम आणि सौहार्द दाखवावे, समाधानातच खरे सुख आहे असे संदेश देवी महालक्ष्मीचे आहेत. भाविकांसाठी सूचना असतात. मंदिरात दर्शनासाठी जाताना भाविकांसाठी ह्या काही सूचना आहेत. स्वच्छ आणि सभ्य वेशभूषा परिधान करावी, रांगेतील शिस्त पाळावी, परिसर स्वच्छ ठेवावा, देवदर्शन शांतपणे घ्यावे, मंदिर प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे. मुंबईतील महालक्ष्मी मंदिर हे केवळ एक धार्मिक स्थळ नाही, तर श्रद्धा, विश्वास आणि भक्तीचे पवित्र केंद्र आहे. देवी महालक्ष्मी, महाकाली आणि महासरस्वती यांच्या कृपेने लाखो भाविकांना मानसिक समाधान आणि जीवनात पुढे जाण्याची प्रेरणा मिळते. जर तुम्ही मुंबईला भेट देत असाल तर या जागृत देवस्थानाला नक्की भेट द्या. देवीच्या चरणी नतमस्तक होऊन सुख, समृद्धी आणि शांततेची प्रार्थना करा. जय देवी महालक्ष्मी, अंबे माते की जय.

ब्रेक नंतर तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मी आर जे ज्योती आचरण NTFM फ्रॉम युअर ओन रेडिओवरती. भ्रमंती ह्या कार्यक्रमामध्ये आज आपण मुंबादेवी ह्या देवीविषयी माहिती घेणार आहोत. महाराष्ट्राची राजधानी आणि भारताची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई शहराच्या ग्रामदेवतेविषयी जाणून घेणार आहोत. लाखो मुंबईकरांच्या श्रद्धेचे केंद्र असलेल्या मुंबादेवी मंदिर हे एक पवित्र मंदिराचा इतिहास, महत्व, परंपरा आणि धार्मिक वैशिष्ट्य आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. मुंबईचे नाव ज्या देवीच्या नावावरनं पडले ती म्हणजे मुंबादेवी. त्यामुळे या मंदिराला मुंबईच्या इतिहासात आणि संस्कृतीमध्ये अतिशय मानाचे स्थान आहे. मुंबादेवी मंदिराचे स्थान. मुंबादेवी मंदिर दक्षिण मुंबईतील भुलेश्वर परिसरात झवेरी बाजाराजवळ वसलेले आहे. मुंबईतील सर्वात जुन्या धार्मिक स्थळांपैकी हे एक महत्वाचे मंदिर आहे. आजूबाजूला गजबजलेला बाजार, सोन्या चांदींची दुकानं आणि अरुंद रस्ते असले तरी मंदिरात प्रवेश करताच भक्तांना एक वेगळीच आध्यात्मिक शांतता अनुभवायला मिळते. मुंबई शहर आणि मुंबादेवी. आजची आधुनिक मुंबई पूर्वी सात बेटांचे शहर होते. कोळी समाज हा या भागातील मूळ रहिवासी मानला जातो. कोळी समाजाची आराध्य देवी म्हणून मुंबादेवी मानली जाते. मुंबा म्हणजे देवीचे नाव आणि आई म्हणजे माता. कालांतराने मुंबई म्हणजेच पुढे मुंबई असे शहराचे नाव रूढ झाले असे मानले जाते. त्यामुळे मुंबादेवीला मुंबईची ग्रामदेवता असे संबोधले जाते. मुंबादेवी मंदिराचा इतिहास सुमारे 400 वर्षांहून अधिक जुना मानला जातो असे सांगितले जाते. मूळ मंदिर बोरी बंदर परिसरात होते, परंतु ब्रिटिशांनी त्या भागात विकास कामे सुरू केल्यामुळे मंदिराचे स्थलांतर करण्यात आले. त्यानंतर 18व्या शतकात मंदिर सध्याच्या भुलेश्वर परिसरात उभारण्यात आले. तेव्हापासून लाखो भाविक इथे दर्शनासाठी येतात. लोककथेनुसार पूर्वी या परिसरात मुंबारक नावाचा एक राक्षस लोकांना त्रास देत असे. त्याचा अत्याचार वाढल्याने देवतांनी आदिशक्तीला प्रार्थना केली. देवीने मुंबादेवीचे रूप धारण करून त्या राक्षसाचा वध केला आणि लोकांना भयमुक्त केले. त्यामुळे देवीला संरक्षण करणारी आणि संकटाचा नाश करणारी माता मानले जाते. मंदिरातील देवीची मूर्ती अत्यंत आकर्षक आणि प्रसन्न आहे. देवी लाल रंगांच्या वस्त्रांनी सजलेली असते. सोन्याचे अलंकार परिधान केलेले असते. मुकुटाने अलंकृत स्वरूप असते. देवीचा चेहरा शांत आणि तेजस्वी दिसतो. उत्सव काळात विशेष फुलांची सजावट केली जाते. देवीचे दर्शन घेताच भक्तांच्या मनात श्रद्धा आणि समाधान निर्माण होते. मुंबईतील कोळी समाज मुंबादेवीला आपली कुलदेवता मानतात. समुद्रात मासेमारीसाठी जाण्यापूर्वी अनेक कोळी देवीचे दर्शन घेतात. त्यांचा असा विश्वास आहे की देवी त्यांचे संरक्षण करते आणि त्यांच्या उपजीविकेत भरभराट आणते. मुंबादेवी मंदिराची वास्तुकला पारंपरिक हिंदू शैलीतील आहे. आकर्षक प्रवेशद्वार, मुख्य सभा मंडप, देवीचा गाभारा, दीपमाळ, कोरीव नक्षीकाम, प्रसाद विभाग अशी रचना पाहायला मिळते. जुन्या काळातील स्थापत्यकलेची झलक या मंदिरात आजही जपली गेलेली आहे. मंदिरात दररोज विविध धार्मिक विधी केले जातात. पहाटेची काकड आरती, सकाळची पूजा, अभिषेक, अलंकार पूजा, मध्यान्ह आरती, संध्याकाळची महाआरती आणि शेजारती. दिवसभर भाविकांची दर्शनासाठी गर्दी असते. देवीच्या मंदिरात मंगळवार आणि शुक्रवार हे विशेष दिवस मानले जातात. या दिवशी महिलांची मोठी उपस्थिती असते. नवस फेडले जातात. देवीला ओटी भरली जाते. हळद कुंकू अर्पण केले जाते. विशेष आरती केली जाते. नवरात्री उत्सव. नवरात्रीमध्ये ह्या मुंबादेवी मंदिरातील सर्वात मोठा उत्सव आहे. 9 दिवस चालणाऱ्या उत्सवात देवीची विशेष सजावट केली जाते. विविध अलंकार धारण केले जातात. भजन कीर्तन आयोजित केले जाते. महाप्रसादाचे वितरण होते. हजारो भक्त दर्शनासाठी येतात आणि दसऱ्याच्या दिवशी उत्सवाची सांगता होते. दिवाळीमध्येही मंदिरात विशेष पूजा आयोजित केली जाते. याशिवाय गुढीपाडवा, चैत्र नवरात्र, पौर्णिमा, अमावस्या
या दिवशीही मोठ्या प्रमाणावर भाविक दर्शनासाठी येतात. मुंबादेवीला नवस बोलण्याची परंपरा खूप जुनी आहे. भक्त विविध मनोकामना व्यक्त करतात. व्यवसायातील प्रगती, नोकरी मिळणे, मुलांच्या शिक्षणात यश, विवाह जुळणे, आरोग्य सुधारणा आणि घरातील सुखशांती आणि नवस पूर्ण झाल्यानंतर पुन्हा दर्शन घेण्याची प्रथा आहे. झवेरी बाजार, कापड बाजार आणि इतर व्यापारी भाग मंदिराजवळ असल्यामुळे अनेक व्यापारी दिवसाची सुरुवात देवीच्या दर्शनाने करतात. नवीन व्यवसाय सुरू करण्यापूर्वी देवीचा आशीर्वाद घेतला जातो. मंदिराच्या बाहेर मुंबईची धावपळ दिसते, पण आत प्रवेश करताच मन शांत होते. घंटानाद, उदबत्तीचा सुगंध आणि भक्तांचा जयघोष वातावरण भक्तिमय बनवतो. देवी आपल्याला काय शिकवते तर संकटांना धैर्याने सामोरे जा, कष्ट आणि प्रामाणिकपणाचा मार्ग स्वीकारा, कुटुंबात प्रेम आणि ऐक्य राखा, दुर्बलांना मदत करा, श्रद्धा आणि विश्वास जपा. मंदिरात दर्शनासाठी जाताना स्वच्छ वेशभूषा करावी, रांगेतील शिस्त पाळावी, परिसर स्वच्छ ठेवावा, मंदिर प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे आणि देवदर्शन शांतपणे करावे. मुंबादेवी मंदिर हे केवळ एक धार्मिक स्थळ नाही तर मुंबईच्या इतिहासाचे, संस्कृतीचे आणि श्रद्धेचे जिवंत प्रतीक आहे. या देवीच्या नावाने ओळखले जाणारे मुंबई शहर आज जगभर प्रसिद्ध आहे. मुंबईतील कोळी समाजापासून ते व्यापारी वर्गापर्यंत आणि सर्वसामान्य भक्तांपर्यंत प्रत्येकाच्या मनात मुंबादेवीबद्दल अढळ श्रद्धा आहे. जर तुम्ही मुंबईला भेट देत असाल तर या पवित्र देवस्थानाला नक्की भेट द्या. मुंबईच्या ग्रामदेवतेच्या चरणी नतमस्तक होऊन जीवनात सुख, शांती आणि समृद्धीची प्रार्थना करा. जय मुंबादेवी माता. मुंबईच्या ग्रामदेवतेचा विजय असो.

your voice. I am singing song. Soup song. Flop song.

नमस्कार, मी आरजे वैभव. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ऑन रेडिओ आरजे वैभव सोबत. मागील भागामध्ये आपण सुरुवात केली होती यमगरवाडीची गोष्ट. लेखक रवींद्र गोळे यांची ही यमगरवाडीची गोष्ट. आज हा दुसरा भाग आणि या दुसऱ्या भागामध्ये पुन्हा ही कथा मला तुम्ही ऐकणार आहात. यमगरवाडीची गोष्ट. मागील भागात आपण आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी आपल्या हद्दी मोडून चाटुफळेंच्या जमिनीत अतिक्रमण केले होते. राबता नसल्यामुळे काटेरी झोडपं आणि गवतांचे साम्राज्य उदयास आले होते. एका ओसाड उजाड माळावर संघाला आपल्या परिश्रमातून समरसतेचे नंदनवन निर्माण करायचे होते. इथपर्यंत आपण ऐकलं होतं. आता इथून पुढे पुन्हा यमगरवाडीची गोष्ट. जमीन मिळाल्यापासून अनेक प्रश्नांनी आपले डोके वर काढले होते. एका नव्या जगात संघाने पाऊल टाकले होते. वसतिगृह, शाळा, आश्रमशाळा चालवणे हे काम संघ स्वयंसेवकांना अवघड नव्हते. अवघड होते भटके विमुक्त समाजातील मुलांना आणि त्याही पेक्षा पालकांना तयार करणे. ज्यांनी कधी आजवर शाळेचे तोंड बघितले नव्हते किंवा शिक्षण म्हणजे काय हेच ज्यांना माहीत नव्हते अशा समाजात जाऊन मुलांना शाळेसाठी आणायचे होते. काम अवघड होते पण अवघड काम करण्यास संघ स्वयंसेवकांना अधिक रस असतो हे काळाच्या कसोटीवर अनेक वेळा सिद्ध झालं आहे. आणि म्हणूनच गिरीश प्रभूने गिरीश पारधी झाले. गेल्या 2 वर्षात अनेक पालांपर्यंत पोहोचलेले प्रभूने आता काका झाले होते. त्यांच्या शब्दांना वजन प्राप्त झाले. तरीही आपली लेकरं असे दुसऱ्यांच्या हवाली करण्याची मानसिकता अजून रुजायची होती आणि त्यासाठीच अथक प्रयत्न चालू होते. मराठवाड्याच्या तापत्या उन्हात प्रभूने पालापालातून फिरले. प्रतिसाद उत्साहवर्धक असला तरी शेवटी यश कसे येईल याबाबत अनेकांना शंका होती. एकतर ओसाड माळ रानावर हा प्रकल्प चालू होणार, तेथे माणसाला आवश्यक असणाऱ्या मूलभूत सेवा सुविधांची अजून उभारणी करायची होती. एका रात्रीत चमत्कार होणारा नव्हता, पण सुरुवात तर करायची होती आणि ती सुरुवात विद्यार्थी शोधण्यापासून झाली. सुरुवातीपासून पारधी समाजात संपर्क आणि संवाद चांगला होता. पारधी समाजाचे काही कार्यकर्ते आता स्वतःला परिषदेचे कार्यकर्ते म्हणून घेऊ लागले होते. केवळ पारधी समाजाच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न सोडवून एकच समस्या सुटणार नव्हती. भटके विमुक्तातील अन्य समाज गटही या प्रक्रियेत सहभागी होणे गरजेचे होते, तरच सर्वार्थाने भटके विमुक्त समाजाच्या सहभागाची प्रचिती येणार होती. यमगरवाडीत प्रकल्प सुरू करायचा हे ठरले आणि त्यासंबंधी छोट्या मोठ्या बैठका महादेव गायकवाड यांच्या घरी काकरंब्याला व्हायच्या. अशाच एका बैठकीत प्रकल्पात लक्ष देईन असा पूर्ण वेळ कार्यकर्ता हवा अशी चर्चा सुरू झाली. मी येऊ का? तुकाराम माने यांनी महादेव गायकवाडांच्या नातेवाईकांना विचारले. तुकाराम माने SYBA पर्यंत शिकलेले, कैकाळ्याचा पारंपरिक व्यवसाय करत. तुकाराम मानेंच्या मी येऊ का या प्रश्नाने गिरीश प्रभूंची समस्या संपली, पण तुकाराम माने काय आहेत हे त्यांना माहीत नव्हते. गिरीश प्रभूंनी त्यांना एक अट घातली. हो चालेल की, तुम्ही आलात तरी, पण एक अट आहे. कोणती? दारू सोडावी लागेल, गिरीश प्रभूने बोलले. या क्षणापासून मी दारूच्या थेंबाला स्पर्श करणार नाही, तुकाराम मानेंनी संकल्प केला. गिरीश प्रभूंची मोठी काळजी मिटली, कारण ते स्वतः भटके विमुक्त झालेले. प्रकल्प चालवायला
एका जागी कुणी स्थिर राहून लक्ष द्यायला हवे, प्रारंभीच्या जुळवाजुळवीत सहभागी व्हायला हवे. तुकाराम मानेंनी सहकुटुंब प्रकल्पात यायचे ठरवले. चाटुफळ्यांच्या ओसाड रानात आसपासच्या गावातील लोक जनावरे चारायला आणत. तेथे आता संघाच्या कार्यकर्त्यांची वर्दळ वाढली. आधी कुतूहलाने चौकशी करणारे लोक प्रकल्पाची माहिती मिळताच कुजबुजू लागले. पारध्यांसाठी प्रकल्प म्हणजे पारधी येऊन येथे राहणार, म्हणजे आपल्या गावात चोऱ्या होणार, म्हणजेच शेतातील उभी पिकं चोरीला जाणार, अशा अनेक म्हणजे लय मोठा प्रश्नचिन्ह आसपासच्या गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसू लागला. काहींनी प्रकल्प होतोय म्हटल्यावर तोंड देखले कौतुक केले, तर काहींनी शिव्या शाप दिले. आमच्या भागात पारधी नसताना ती ब्याद तुम्ही कशाला आमच्या उरावर बसवता, असा जाबही काहींनी विचारला. या साऱ्या प्रश्नांची उत्तरे देत बसण्यासाठी कार्यकर्त्यांकडे वेळ कुठे होता? त्यांनी आपले काम करत राहायचे ठरवले होते. तुकाराम माने सहकुटुंब यमगरवाडी गावात येऊन राहिले. चाटुफळ्यांच्या जागेची साफसफाई होत होती. जोपर्यंत राहण्यासाठी निवारा तयार होत नाही तोपर्यंत जवळपास राहण्याशिवाय पर्याय नव्हता. गिरीश प्रभूने पालापालांवर भटकून मुलांना शाळेत घाला, आम्ही त्यांना प्रकल्पात सांभाळू, शिक्षण देऊ असे सांगत होते आणि त्याला यशही मिळू लागले होते. इकडे जमिनीवरची काटेरी झोडपे गवत काढण्याचे काम वेगाने चालू होते. साप, विंचू, उंदीर यांचे अधिराज्य असलेली मी आता नव्या विश्वाची साक्षीदार होणार होते. तुकाराम माने, महादेवराव गायकवाड यांनी चार कुडाच्या झोपड्या उभ्या केल्या. पळसाची झाडे खूप होती. त्यांची पाने आणून झोपड्या साकारल्या. बाजूला कुडाच्या भिंती, निसर्गाबद्दल जे उपलब्ध होईल त्याचा आधार घेत केलेली ही सुरुवात. या झोपड्या ज्या ठिकाणी उभ्या राहिल्या तेथे यायला पक्की वाट नव्हती, ती गाडी रस्ता नव्हता. शेताच्या बांधावरून माजलेले गवत तुडवत यावे लागे. कधी कधी कापलेल्या गवताचे तण पायाला बोचत, पाय रक्ताळून जात असत, पण ध्येयपथ सरळ आसान नाही हे ज्यांना कळले त्यांना अशा रक्ताळलेल्या पायाची तमाक असली. 1993 जून महिना, प्रकल्पात पहिला विद्यार्थी आला, पारधी समाजाचा परमेश्वर गोटुराम काळे. एव्हाना तुकाराम माने आपला कुटुंब कबीला घेऊन एका झोपडीत दाखल झाले होते. परमेश्वर केवळ 4 वर्षांचा, आई बापापासून कधीही दूर न राहिलेला, पण गोटुराम काळेंनी हिंमत बांधली, गिरीश काकांवर विश्वास दाखवला आणि परमेश्वरला त्यांच्या स्वाधीन केले आणि हळूहळू पारध्यांची पोरं प्रकल्पात दाखल होऊ लागली. आणि बघता बघता संख्या 15-20 झाली. या साऱ्यांचे आईबाबा म्हणून तुकाराम माने आणि सरस्वतीबाई माने काम करू लागले. काही दिवसात चंद्रकांत गडेकर यांचा भाऊ नागनाथ गडेकर प्रकल्पात येऊन दाखल झाला. तो मानेंबरोबर काम करू लागला. केशवनगर प्रकल्पाच्या परिसराला दिलेले नाव, सुमारे 30 एकर जागेत व्यापलेला प्रकल्प, संघ स्वयंसेवकांनी या परिसराला केशवनगर हे नाव दिले. केशव श्री विष्णूंच्या नावांपैकी एक नाव. त्याचप्रमाणे आद्य सरसंघचालक डॉक्टर हेडगेवार यांचेही नाव डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार डॉक्टर कीच्या नावावरून या प्रकल्प परिसराला नाव केशवनगर दिले. पण एवढ्यापुरता हा विषय मर्यादित नाही. या परिसरात खरोखरच एक केशव जन्माला आला. त्यांचीच गोष्ट सांगते तुम्हाला. प्रकल्प सुरू झाला. परिषदेच्या कार्यकर्त्यांनी सारा भटके विमुक्त समाज ढवळून काढला. विशेषतः पारधी समाज, चोर दरोडेखोर असा जन्मजात शिक्का बसलेला हा समाज साऱ्या बाजूंनी मारखात होता.
एका बाजूला पोलीस, दुसऱ्या बाजूला गावकुसा, आतला समाज, तिसऱ्या बाजूला समाजांतर्गत वैर, हेवे दावे आणि चौथ्या बाजूला अज्ञान, या साऱ्यांच्या कचाट्यात अडकलेला पारधी समाज परिषदेच्या कामात अग्रक्रमवार होता. पारध्यांचे प्रश्न, कोर्ट कचेऱ्या, पोलीस स्टेशन, आपापसातील हानामाऱ्या या साऱ्यांची उत्तरे प्रकल्पात उंबरीच्या झाडाखाली बसून सोडविली जात. परिषदेचा कार्यकर्ता विशेषतः प्रभूने इदाते प्रकल्पात आले की पारध्यांना वास लागे आणि ते दौडत प्रकल्प गाठत. बऱ्याच वेळा आपापसातील वैर आणि हेवेदावे अशा गोष्टी प्रकल्पात समन्वय आणि संवाद यांच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न होई. अशा बैठका म्हणजे 150 पारधी सहकुटुंब सहपरिवार हजर असत. तान्या बाळापासून ते 100 झोकलेल्या म्हाताऱ्यांपर्यंत हजेरी लावत असत. अशीच एक बैठक सुरू होती पारध्यांची. आपापसातील भांडणे मिटवणे चालू होते आणि हे भांडण मिटवणे. आपण एक छोटासा ब्रेक घेऊया, विश्रांती घेऊया आणि पुन्हा ऐकूया यमगरवाडीची गोष्ट. कुठेही जाऊ नका, एकत्र हा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ आरचे वैभव सोबत.

पुन्हा एकदा यमगरवाडीची गोष्ट. अशीच एक बैठक सुरू होती. पारध्यांची आपापसातील भांडणे मिटवणे चालू होते आणि अचानक एक पारधी बाई बैठकीतून उठली आणि आडोशाला गेली. काही वेळ चुळबुळ झाली. पारधी बोलीत काही कुजबूज झाली आणि आणखी चार पाच पारधी महिला उठून तिच्या मागे गेल्या. पुन्हा बैठक चालू झाली. बैठक हानामारीची होती, त्यामुळे ती बाई उठून का गेली याचा कोणी फार विचार केला नाही आणि तिच्या मागे चार पाच पारधी महिला का गेल्या हेही कुणी विचारले नाही. अर्धा पाऊण तास झाला आणि एका छान छोट्या बाळाला लुगड्याच्या धडप्यात गुंडाळून आणले गेले. तेव्हा पारधी पुरुषात बसलेला माणिक पवार उठला आणि आकाशाकडे हात करून त्याने नमस्कार केला. त्यांची बायको उलनबाई गरोदर होती. दिवस भरले होते. कुठल्याही क्षणी ती बाळाला जन्म देईल अशी स्थिती होती. पण या बैठकीला माणिक आणि त्यांची बायको उलनबाई हजर राहिली नसती तर त्यांच्याकडे संशयाच्या नजरेने पाहिले गेले असते. पारधी समाज एकमेकांशी व्यवहार करताना संशय गैरसमज यांनाच केंद्र मानतो आणि त्यातून परस्परांशी व्यवहार केला जातो. मग पुढे दीर्घकाळ पारधी एकमेकांकडे संशयाने बघतात. ही स्थिती आपल्या नशिबी येऊ नये म्हणून माणिक आणि उलनबाई दोघेही बैठकीत हजर झाले. उलनबाईला कळा सुरू झाल्या आणि ती आडोशाला गेली. ना दवाखाना ना सुईन, उघड्यावर बाळाला जन्म दिला आणि दगडाने नाळ तोडली. अंगावरच्याच लुगड्याचा पदर फाडून बाळाला स्वच्छ पुसले आणि त्याच कपड्यात गुंडाळून उलनबाई पुन्हा बैठकीत येऊन बसली. उलनबाई बाळाला घेऊन परत आल्यावर कार्यकर्त्यांच्या लक्षात आले काय घडले. पारधी समाजाचे जीवन किती दुष्कर आहे आणि त्याला काय काय सहन करावे लागते याची प्रचिती देण्यासाठी हा एक प्रसंग पुरेसा होता. परिषदेच्या कार्यकर्त्यांनी उलनबाईला जवळ बोलावले आणि बाळाला पाहत सांगितले, आपला केशव आला. केशव बाळाचे नामकरण झाले. केशवनगर आणि केशवचा जन्म हा असाही एक संबंध आहे. भटके विमुक्तांची विशेषत पारध्यांची मुलं प्रकल्पात आणि प्रकल्प सुरू झाला असे रूढार्थाने म्हटले तरी वास्तव

तसे नाही, कारण पालातून प्रकल्पात आलेली मुलं टिकून राहणे आणि त्यांच्या शिक्षणाची व्यवस्था करणे यासाठी प्रयत्न करावे लागणार होते. पारध्यांची पोरं म्हणजे कानात वारं शिरलेली अवखळ जनावर जणू. एका ठिकाणी स्थिर राहण्याची वृत्ती नाही, अस्थिरता त्यांच्या रक्तातच भिनलेली, त्याला ते तरी काय करणार. अस्थिरांना स्थिर करता करता तुकाराम मानेंच्या नाकी नऊ येत. तुकाराम माने जरा इकडे तिकडे झाले की पोरं पोबारा करीत, मग पाठलाग, पोरं वाऱ्याच्या वेगाने धावत. खरं तर शिक्षण काय, प्रकल्प काय हे त्यांच्या गावीही नव्हतं. पारध्यांच्या पालावर कसं सारे मुक्त जीवन, कुठेही फिरा, काहीही करा, इथे मात्र तुकाराम मानेंचा 24 तास पहारा. तरीही तुकाराम मानेंचा डोळा चुकवून पोरं पसार होत, मग त्यांना शोधून आणा, समजावणी करा, गोडी गुलाबीने सांभाळून घ्या, असे सारे करावे लागे. शाळा सुरू झाल्या आणि प्रकल्पातील पारध्यांच्या पोरांची नावं यमगरवाडी प्राथमिक शाळेत घातली गेली. गाव छोटे, त्यात शाळाही प्राथमिक, पण पारध्यांच्या पोरांना त्यांचेही अप्रूप होते. गाव शाळा असं जवळून पाहण्याची ही पहिलीच वेळ. गाव मात्र या पोरांकडे संशयाच्या नजरेने पाहत होता. मुळात पारध्यांचा प्रकल्प आपल्या गावाच्या हद्दीत होऊ नये हीच त्यांची इच्छा होती, पण प्रकल्पाला थेट विरोध करणे शक्य नव्हते. मग ती खदखद पारध्यांच्या पोरांवर निघे, कधी पान उतारा होई तर कधी शिव्या शाप. अशातच 15 ऑगस्ट देशाचा स्वातंत्र्य दिन दिमाखात साजरा करावा आणि आपणही त्यात सहभागी व्हावे हे भाग्य भटके विमुक्त समाजाच्या नशिबी नव्हतंच. प्रकल्पातील पोरं शाळेत गेली आणि झेंडा वंदन केले आणि परत प्रकल्पात यायला निघाली. तेवढ्यात गावकरी पुढे आले आणि त्यांनी या पोरांना धरले आणि सरासर चापकाचे फटके पडू लागले. काय होते हे कळण्याआधीच पोरांची पाठ लाल झाली. चारी बाजूंनी गावकऱ्यांनी घेरलेल्या पोरांना काय करावे, स्वतःचे रक्षण कसे करावे हेच कळेना. ते ओरडत होते, रडत होते, पण चाबूक थांबत नव्हते. अशा गर्दीतून एक पोर निसटले आणि जीवाच्या आकांताने ओरडत प्रकल्पात पोहोचले. गळ्यात आलेला प्राण सावरत घडलेली हकीकत त्याने तुकाराम मानेंना सांगितली. वाऱ्याच्या वेगाने तुकाराम माने गावात पोहोचले. सारीच पोरं मरायला टेकली होती. मानेमध्ये पडले तेव्हा चाबूक थांबले. का मारताय पोरांना? मानेंनी जाब विचारला. आमच्या शेताच्या बांधावरून जाता येता पिकांची नासाडी करतात ही पारध्याची पोरं, गावकरी एकमुखाने बोलले. म्हणून ही शिक्षा. मग काय असंच मोकळं सोडायचं का? मला सांगायचे, मी त्यांना समजावले असते, गावकऱ्यांकडे उत्तर नव्हते. तुकाराम मानेंनी घायाळ पोरांचा कवळा भरला आणि प्रकल्पाकडे चालू लागले. नेमके त्याच दिवशी प्रभूनेही प्रकल्पात आले. ही घटना खूप गंभीर आहे आणि त्याचा कायदेशीर इलाज केला जाईल तर गावकरी प्रकल्प उधळून लावतील हे एव्हाना सर्वांच्या लक्षात आले होते आणि म्हणून पोलिसात तक्रार करण्याचा निर्णय झाला. प्रभुनेंनी धाराशिव जिल्ह्यातील संघ कार्यकर्ते, भटके विमुक्त विकास परिषदेचे कार्यकर्ते यांना या घटनेची माहिती कळवली आणि घायाळ पोरांना घेऊन पोलीस स्टेशन गाठले. रितसर तक्रार नोंदवली. पोरांना खूपच मार पडला होता. प्रत्येकाच्या पाठीवर काळे निळे वळ उठले होते. ते वळ पाहून प्रभुनेंचे मानेंचे डोळे भरून आलेच, पण मीही गहिवरले. माणूस माणसाशी असा अमानुषपणे वागतो याचा प्रत्यय देणारी ही घटना आणि मी तिची साक्षीदार होते. ते वळ केवळ पोरांच्या पाठीवरचे नव्हते तर माझ्या काळजावरचे होते. रात्री जेव्हा पोरांनी जमिनीला पाठ टेकवली होती तेव्हा त्या वळाची ठणक मलाही जाणवली. अंग भाजून निघालेले माझे पारध्यांची पोरं एवढ्या एकाच कारणासाठीचा हा अत्याचार होता हे वेगळं सांगायची गरज नव्हती, पण थेट विरोध करता येत तर नाही म्हणून राग या पोरट्यांवर निघाला होता. तर अशी ही यमगरवाडीची गोष्ट. घेऊया एक छोटीशी विश्रांती. कुठेही जाऊ नका. ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ऑन रेडिओ, आर्च वैभव सोबत.

तुम्ही ऐकत होतात यमगरवाडीची गोष्ट आचार्य 90 FM युअर ऑन रेडिओ आरजे वैभव सोबत. आजच्या या दुसऱ्या भागात या शेवटच्या भागातला हा शेवटचा एक कथामालेतील सार. अशा विरोधाला घाबरून प्रकल्प थांबणार नव्हताच मुळे, उलट अशा घटनांतून अधिक बळ मिळेल. आपणच आपल्या समाजबांधवांशी कसे अमानुषपणे वागतो हे बदलायला हवे. बंधुभाव धर्म जागवायला हवा. ही भावना अशा घटनांतून अधिक दृढ होत जाईल. कोणताही प्रकल्प केवळ भावना आणि सदिच्छांवर चालत नाही, त्यासाठी खुद्द मोठा निधी लागतो. चाटुफळेंनी जमीन दिली म्हणजे सारे प्रश्न संपले असे नाही. दररोजच्या गरजा भागवणे आणि दररोज नव्याने उभ्या राहणाऱ्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी यासाठी पैसा लागतोच. संघ योजनेतून मदत मिळत होती, पण त्यालाही मर्यादा होत्या. हा प्रकल्प सर्व समाजाला पारदर्शक व्हावा असे वाटत असले तर त्यात समाजाचा सहभाग असला पाहिजे असे साऱ्या संघ कार्यकर्त्यांना वाटत होते. भटके विमुक्त परिषदेचे कार्यकर्ते त्यांच्या ताकदीनुसार निधी उभा करत होते. साप्ताहिक विवेकचे संपादक आणि समरसता मंचाचे कार्यवाह रमेश पतंगे यांनी यमगरवाडी प्रकल्पाचा विषय पहिल्या दिवसापासून स्वीकारला होता. साप्ताहिक विवेकमध्ये प्रकल्पाविषयी सातत्याने लिखाण करून समाजापुढे प्रकल्प मांडण्याचा ते प्रयत्न करीत होते. साप्ताहिक विवेकच्या वार्षिक वर्गणीबरोबर प्रत्येक महिन्याला म्हणजे वर्षाला 12 रुपये द्या आणि प्रकल्पाला हातभार लावा असे आवाहन त्यांनी विवेकच्या वाचकांना केले. त्याला चांगला प्रतिसाद मिळू लागला. प्रकल्पाची सुरुवात अशा परिस्थितीत झाली होती की छोटी छोटी मदत सुद्धा त्यावेळी आभाळाएवढी वाटत असे. कोड्याच्या झोपड्यांमध्ये राहणारी पारध्यांची पोरं आणि त्यांच्यावर पर्यायाने प्रकल्प लक्ष ठेवण्यासाठी सहकुटुंब येऊन राहिलेले तुकाराम माने सोडले तर बाकी सारी माणसं ही वेगवेगळ्या ठिकाणी राहणारी आणि आपापल्या ठिकाणांहून प्रकल्पाचा विचार करणारी, मदत करणारी, या साऱ्यांचा एक दुवा म्हणजे गिरीश प्रभूने. सदैव महाराष्ट्रभर भ्रमंती करून भटक्यांच्या विषय सर्वदूर पोहोचवताना प्रकल्पाला स्थिरता कशी येईल याची काळजी घेणारे हळूहळू प्रकल्प स्थिर होऊ लागला. 15 ऑगस्टच्या प्रकरणानंतर गावकऱ्यांचा उघड विरोध बंद झाला तर कधी काय होईल याची खात्री देता येत नव्हती. अशातच परमेश्वराने एक नवं प्रकरण वाढवून ठेवलं. शाळेतून येता येता त्याने दगड भिरकावला आणि तो दगड लागून एक कोंबडी मरून पडली. मागचा अनुभव लक्षात घेऊन परमेश्वर वाऱ्यासारखा प्रकल्पात पोहोचला. त्याने जाणून बुजून दगड मारला नव्हता. त्याने मारलेला दगड लागला हे खरं होतं, पण कोंबडी मारण्याचा त्याचा उद्देश नव्हता. 15 ऑगस्ट रोजी पडलेला मार तो अजून विसरला नव्हता. दापा टाकत तो तुकाराम मानेंसमोर येऊन उभा राहिला आणि सारी घटना सांगितली. ठीक आहे, बघू काय होते ते, तुझा अभ्यास कर, तुकाराम माने बोलले. तोपर्यंत गावातून निरोप आलाच. आता कोंबडीची किंमत म्हणून 100 रुपये द्यावे लागणार हे नक्की असे मनाशी म्हणत तुकाराम माने गावात पोहोचले आणि ज्याने निरोप पाठवला त्यासमोर उभे राहिले. चूक झाली पोराची, त्याने दगड मारायला नको होता. हे घ्या कोंबडीचे 100 रुपये, तुकाराम मानेंनी खिशातून नोट काढली. मी पैशांसाठी नाही बोलावले. मग या पोराने पुन्हा असं वागू नये. हो, मी समजावतो त्याला. मग झालं, मला तेवढंच पाहिजे, पैसे नकोत, तो गावकरी बोलला. तो क्षण परिवर्तनाचा होता का? काही दिवसांपूर्वी चापकाच्या फटक्याने पोरांना फोडून काढणारे गावकरी आता असे मऊ कशामुळे झाले? हा बदल कशामुळे? पोलिसांमध्ये केलेल्या तक्रारीमुळे की प्रकल्पात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या व्यवहारामुळे? कशामुळे ही परिस्थिती कूज बदलत आहे? तुकाराम माने अशा अनेक प्रश्नांच्या गर्दीत हरवून गेले. एका बाजूला असा थोडा थोडा सकारात्मक बदल दिसू लागला होता तर दुसऱ्या बाजूला पारध्यांच्या पोरांचे पळून जाणे अजून आटोक्यात आले नव्हते. एका पोट्याने आपल्या पालासमोर विजेचा टॉवर आहे एवढ्या एका खुनेच्या आधारे 20 किलोमीटर अंतर कापले आणि पालक पोहोचला. त्याला शोधणारे तुकाराम माने आणि पारधी समाजातील कार्यकर्ता त्या पालावर दुसऱ्या दिवशी पोहोचले. तू कसा आलास?
विचारल्यावर पारदेसपूर म्हटले, इथं टॉवर आहे, यमगरवाडीत पण आहे, तिथून टॉवरच्या बाजूने चालत चालत आलो. अशा अनेक पळपुट्या पोरांना प्रकल्पात रुळवणे आणि त्यांना शिक्षण घेण्यास मानसिकदृष्ट्या तयार करणे हे एक दिव्य होते. पण जे अवघड असते ते सवयीचे केले की त्रास कमी होतो हे सूत्र तुकाराम मानेंना माहीत होते. त्यामुळे न थकता न चिडता काम करत राहिले पाहिजे आणि प्रकल्पाला आकार दिला पाहिजे. हे सहज सोपं काम नाही. आपण माणूस घडवण्याचे काम हाती घेतले आहे असे वारंवार दामूंना बैठकीत सांगतात, त्याचा अर्थ काय आहे हे समजून घेत आपण काम करायला हवे. भटके विमुक्त समाजाला समाजाच्या मुख्य प्रवाहात सन्मानाचे स्थान मिळावे हे संघाचे स्वप्न आहे आणि या स्वप्नपूर्तीतील आपण छोटासा शिल्पकार आहोत हे तुकाराम मानेंनी मनोमन नक्की केले. त्यामुळे

हाय हॅलो नमस्कार. मी तुमच्या सगळ्यांची आवडती आरजे ज्योती तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते अचर 90 FM युअर ओन रेडिओवरती. भ्रमंती ह्या कार्यक्रमामध्ये आपण आज मुंबईतली प्रेक्षणीय स्थळं आणि त्यातील गेटवे ऑफ इंडिया याविषयी माहिती घेणार आहोत. डोळे क्षणभर मिटा, तुमच्या चेहऱ्यावर समुद्राच्या खाऱ्या वाऱ्याची झुळूक येत आहे. दूरवर बोटी संतपणे डोलत आहेत. कबुतरांचे थवे आकाशात फेर धरत आहेत. कॅमेऱ्यांचे क्लिक क्लिक असे आवाज ऐकू येत आहेत. देश विदेशातून आलेले पर्यटक आनंदाने फोटो काढत आहेत आणि त्या सगळ्याच्या मध्यभागी अभिमानाने उभी आहे एक भव्य कमान, ती म्हणजे गेटवे ऑफ इंडिया. मुंबईला अनेक नावांनी ओळखले जाते. स्वप्नांची नगरी, मायानगरी, आर्थिक राजधानी. पण या शहराची खरी ओळख जर एका वस्तूमध्ये असेल आणि ती शोधायची असेल तर ती म्हणजे गेटवे ऑफ इंडिया. जगभरातून लाखो पर्यटक मुंबईत येतात पण त्यापैकी जवळजवळ प्रत्येकाच्या यादीत एक ठिकाण हमखास असतं, गेटवे ऑफ इंडिया. तुम्ही कधी गेटवे ऑफ इंडियाला भेट दिली आहे का? जर दिली असेल तर पहिल्यांदा ती कमान पाहिल्यावर तुमच्या मनात काय आलं होतं? आणि जर अजून गेला नसाल तर आज माझ्या शब्दामधूनच आपण तिथे फिरून येऊ. गेटवे ऑफ इंडिया म्हणजे नेमके काय? गेटवे म्हणजे प्रवेशद्वार. पण हा फक्त दगडांचा दरवाजा नाही, हे भारताच्या इतिहासाचे प्रवेशद्वार आहे, मुंबईच्या संस्कृतीचे प्रवेशद्वार आहे आणि स्वातंत्र्याच्या आठवणी जपणारे एक अमूल्य असे स्मारक आहे. समुद्र मार्ग जेव्हा पूर्वी लोक मुंबईत येत असत तेव्हा त्यांना सर्वप्रथम दिसायची ही भव्य कमान. 100 वर्षापूर्वी एक मोठे जहाज समुद्रातून मुंबईकडे येत आहे. प्रवासी डेकवर उभे आहेत. हळूहळू त्यांना दूरवर ही कमान दिसते आणि त्यांच्या मनात पहिला विचार आला, वा किती सुंदर शहर आहे. आज विमानाने मुंबईत येतो पण त्याकाळी समुद्र मार्ग येणाऱ्यांसाठी गेटवे ऑफ इंडिया म्हणजे भारताचे स्वागतद्वार होते. आजची मुंबई पूर्वी 7 बेटांचा समूह होती. हळूहळू ही बेटं जोडली गेली, व्यापार वाढला, बंदर विकसित झाले आणि मुंबई जगातील महत्वाच्या शहरांपैकी एक बनली. मुंबईने अनेक चढउतार पाहिले, ब्रिटिश राजवट पाहिली, स्वातंत्र्य पाहिले, औद्योगिक क्रांती पाहिली आणि आजही ही नगरी लाखो स्वप्नांना आधार देते. या सगळ्यांचे साक्षीदार म्हणून गेटवे ऑफ इंडिया आजही तितक्याच दिमाखात उभे आहे. दक्षिण मुंबईतील अपोलो बंदर या ठिकाणी अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर ही भव्य वास्तू उभी आहे. एका बाजूला अथांग समुद्र, दुसऱ्या बाजूला जगप्रसिद्ध ताजमहाल पॅलेस हॉटेल, समोर गेटवे ऑफ इंडिया. हा नजारा पाहताना वेळ कसा जातो ते कळतच नाही. सकाळच्या कवळ्या उन्हात गेटवेचं सौंदर्य वेगळंच असतं आणि रात्री रोषणाईमध्ये तर जणू एखाद्या चित्रात उभं असल्याचा भास होतो. गेटवे ऑफ इंडिया फक्त पाहायचं ठिकाण नाही तर ते एक अनुभवायचं ठिकाण सुद्धा आहे. तिथे उभं राहिल्यानंतर समुद्रांच्या लाटा सांगतात इतिहास अजून जिवंत आहे. तिथली प्रत्येक वीट, प्रत्येक दगड, प्रत्येक झुळूक एक कथा सांगते, इतिहासाची, स्वातंत्र्याची आणि मुंबईच्या प्रवासाची. काही वास्तू या फक्त दगडांनी बनलेल्या नसतात, त्या आठवणींनी बनलेल्या असतात. गेटवे ऑफ इंडिया ही त्यापैकीच एक. आज लाखो लोक तिथे सेल्फी काढतात पण त्या दगडांनी 100 वर्षाचा इतिहास आपल्या डोळ्यांनी पाहिलेला आहे आणि म्हणूनच गेटवे ऑफ इंडिया म्हणजे केवळ पर्यटन स्थळ नाही, तो भारताच्या अभिमानाचा एक जिवंत साक्षीदार आहे. गेटवे ऑफ इंडिया का बांधण्यात आला? राजा जॉर्ज 5वे आणि राणी मेरी यांची मुंबई भेट, अपोलो बंदरचा इतिहास आणि गेटवेच्या उभारणीमागची रंजक कथा, हे सगळं आपण आता पुढच्या भागात बघतोय. मागच्या भागात आपण गेटवे ऑफ इंडियाचे सौंदर्य आणि त्याचे महत्व जाणून घेतले. पण आता मनात एक प्रश्न येतो की इतकी भव्य कमान नेमकी का बांधण्यात आली? चला आजपासून जवळजवळ 115 वर्ष आपण मागे जाऊया. सन 1911, इतिहासातील एक महत्वाचे वर्ष. तो काळ ब्रिटिश राजवटीचा होता.
भारतावर इंग्रजांचे राज्य होते. त्यावेळी इंग्लंडचे राजा जॉर्ज पाचवे आणि राणी मेरी भारताच्या दौऱ्यावर आले. आजच्या काळात जसं एखादा राष्ट्रप्रमुख भारतात आला तर त्याचं मोठं थाटामाटात स्वागत केले जाते, तसेच त्या काळातही या शाही पाहुण्यांचं स्वागत करण्याची तयारी सुरू झाली. मुंबई हे भारताचे महत्वाचे बंदर होते आणि म्हणूनच त्याचं स्वागतही इथेच करण्यात आलं. राजा जॉर्ज पाचवे आणि राणी मेरी मुंबईत आले, पण ज्या गेटवे ऑफ इंडियाच्या स्वागतासाठी ते स्मारक बांधले गेले तेव्हा गेटवे ऑफ इंडिया अस्तित्वातच नव्हते. हो, हे खरे आहे. त्यांच्या भेटीनंतर ठरले की या ऐतिहासिक प्रसंगाच्या स्मरणार्थ एक भव्य स्मारक उभारायचे. म्हणजे आधी स्वागत झाले आणि नंतर स्वागताची आठवण म्हणून गेटवे बांधले गेले. इतिहासात अशा अनेक रंजक गोष्टी दडलेल्या आहेत. सन 1911 गेटवे ऑफ इंडियाची पायाभरणी करण्यात आली, पण एवढी मोठी वास्तू उभारणं काही सोपं काम नव्हतं. त्या काळात आजसारखी आधुनिक यंत्रसामग्री नव्हती. मोठमोठे दगड, हजारो कामगार, अभियंते, शिल्पकार या सगळ्यांच्या अथक मेहनतीतून हळूहळू ही कमान आकाराला येऊ लागली. आजकाल एखादी इमारत 2 ते 3 वर्षांमध्ये तयार होते, पण गेटवे ऑफ इंडिया पूर्ण व्हायला 13 वर्ष लागले. 1911 सुरुवात आणि 1924 बांधकाम पूर्ण झाले. तेव्हा त्याचं भव्य उद्घाटन करण्यात आले. कल्पना करा, 13 वर्ष एकच स्वप्न, एकच उद्दिष्ट आणि अखेर समुद्रकिनारी उभे राहिलेले हे अप्रतिम असे स्मारक. आता ज्या ठिकाणी गेटवे ऑफ उभ्या आहे त्या जागेला पूर्वी अपोलो बंदर असे म्हणत. ही मुंबईतील सर्व

गावात गजबजलेली बंदरांपैकी एक होती. मोठी जहाजे इथे यायची, व्यापारी उतरायचे, परदेशी अधिकारी इथे येत असत. म्हणून ह्या जागेला आधीपासूनच ऐतिहासिक असे महत्व होते आणि म्हणूनच गेटवेसाठी हाच परिसर निवडण्यात आला. श्रवणबा डोळे मिटा. समुद्रातून एक मोठे जहाज मुंबईच्या दिशेने येते. जहाजावरचे प्रवासी भारतात पहिल्यांदाच येत आहेत आणि त्यांना सर्वात आधी दिसते समुद्राच्या किनारी उभी असलेली ही भव्य कमान. तो क्षण त्यांच्या आयुष्यात कायमचा कोरला गेला असेल म्हणूनच या स्मारकाला नाव दिले गेले गेटवे ऑफ इंडिया, म्हणजेच भारताचे प्रवेशद्वार. त्या काळी भारतात समुद्र मार्गे येणाऱ्या अनेकांसाठी मुंबई म्हणजे भारत आणि गेटवे म्हणजे त्या भारतात प्रवेश करण्याचे स्वागत द्वार. आज आपण विमानाने येतो, रेल्वेने येतो, रस्त्याने येतो, पण त्या काळात समुद्र हा सर्वात मोठा एकच मार्ग होता. कधी कधी एखादी वास्तू का बांधली गेली यापेक्षा तिने नंतर काय पाहिले हे जास्त महत्वाचे असते. गेटवे ऑफ इंडियाने ब्रिटिश राजवट पाहिली, स्वातंत्र्याचा आनंद पाहिला आणि आजचा आधुनिक भारतही पाहिला. म्हणूनच ही कमांड फक्त इतिहास नाही तर काळाचा साक्षीदार देखील आहे. आपण जाणून घेतलं की गेटवे ऑफ इंडिया का बांधले, त्यामागची खरी कथा काय होती आणि अपोलो बंदराचे महत्व काय होते. आता आपण पाहणार आहोत की गेटवे ऑफ इंडियाची वास्तुकला, कोणते दगड वापरले गेले आणि वास्तुविशारद कोण होते. कल्पना करा, तुम्ही अपोलो बंदरावर उभे आहात, समोर समुद्र, समुद्राच्या वाऱ्याची हलकी झुळूक आणि तुमच्या समोर 26 मीटर उंचीची भव्य कमान. तुम्ही जितके जवळ जाल तितके तिचं सौंदर्य वाढत जातं. प्रत्येक दगड, प्रत्येक नक्षीकाम, प्रत्येक कमान जणू काही एक इतिहास बोलून जातो. आपण ह्या सगळ्यांची माहिती घेणार आहोत, त्याच्या आधी घेऊया एक छोटीशी विश्रांती.

छोट्याशा विश्रांतीनंतर तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. आपण गेटवे ऑफ इंडिया याच्याविषयी माहिती घेत होतो. गेटवे ऑफ इंडियाची उंची सुमारे 26 मीटर म्हणजेच जवळपास 85 फूट आहे. आजूबाजूच्या इमारती असूनही ही कमान लगेच नजरेत भरते. दूर समुद्रातून येणाऱ्या जहाजांनाही ते सहज दिसायची. म्हणूनच ती केवळ स्मारक नव्हती तर दिशादर्शकही होती. आज आपण कॉन्क्रीट, स्टील आणि काचांच्या इमारती पाहतो, पण गेटवे ऑफ इंडिया बांधण्यात आलेला पिवळसर बेसॉल्ट दगड आणि मजबूत कॉन्क्रीटचा वापर करून हे दगड इतके टिकाऊ आहेत की 100 वर्षांहून अधिक काळ समुद्राच्या खाऱ्या वाऱ्याचा, पावसाचा आणि उन्हाचा सामना करूनही गेटवे आजही दिमाखात उभा आहे. या भव्य स्मारकाची रचना प्रसिद्ध ब्रिटिश वास्तुविशारद जॉर्ज विटेट यांनी केली. त्यांनी मुंबईतील अनेक प्रसिद्ध इमारतींची रचना केली, पण गेटवे ऑफ इंडिया हे त्यांचं सर्वात प्रसिद्ध काम मानले गेले. इंडो म्हणजे भारतीय, सार सैनिक म्हणजे इस्लामी आणि पाश्चात्य शैलीचा प्रभाव, म्हणजेच या एका स्मारकात भारतीय, मुस्लिम आणि युरोपीय वास्तुकलेचा सुंदर संगम दिसतो. म्हणूनच गेटवे ऑफ इंडिया फक्त सुंदर नाही तर तो भारताच्या विविधतेचेही प्रतीक आहे. तुम्ही नीट पाहिलं तर लक्षात येईल की कमानीच्या कडांवर सुंदर नक्षीकाम आहे, वर छोट्या घुमटांची रचना आहे. दगडावरची कलाकुसर इतकी सुंदर आहे की आजही अनेक वास्तुविशारद विद्यार्थ्यांना हे स्मारक अभ्यासासाठी दाखवले जाते. तुम्ही कधी विचार केलाय का की गेटवे ऑफ इंडिया शहराकडे न पाहता समुद्राकडे का उभा आहे? कारण त्या काळात भारतात येणारा मुख्य मार्ग समुद्र होता. जेव्हा एखादं जहाज मुंबईच्या दिशेने यायचं तेव्हा सर्वप्रथम ही कमान दिसायची. जणू ती म्हणायची की भारतात तुमचे स्वागत आहे. गेटवे ऑफ इंडिया दिवसाच्या प्रत्येक वेळी वेगळाच दिसतो. सकाळच्या वेळी शांत, प्रसन्न आणि धुक्याच्या हलक्या पडद्यात लपलेला असतो. दुपारच्या वेळी सूर्यप्रकाशात त्याचे दगड सोनेरी झळाळी देतात आणि रात्री रोषणाईमध्ये तो जणू एखाद्या राजवाड्यासारखा भासतो. म्हणूनच अनेक छायाचित्रकार तिथे वेगवेगळ्या वेळेला जाऊन फोटो काढतात. जर तुम्हाला गेटवेचा संपूर्ण फोटो घ्यायचा असेल तर थोडे मागे जाऊन उभे राहा. एका फ्रेममध्ये गेटवे, ताजमहल पॅलेस आणि समुद्र हा फोटो आयुष्यभराची आठवण देतो. दगड जिवंत नसतात पण काही दगड इतिहास जपतात. गेटवे ऑफ इंडियाचा प्रत्येक दगड एखाद्या सैनिकाची पावले, एखाद्या पर्यटकांचे हसू, एखाद्या मुलाचा आनंद आणि एखाद्या छायाचित्रकाराचे स्वप्न जपून ठेवतो. आज आपण गेटवे ऑफ इंडियाची रचना, त्याची उंची, वापरलेले दगड, वास्तुशैली आणि त्याचं अप्रतिम असे सौंदर्य जाणून घेतले. आता

स्वातंत्र्य आज अनुभवतो ते सहज मिळालेले नाही, तर हजारो क्रांतिकारकांनी ते बलिदान दिले आहे. भगतसिंग, राजगुरु, सुखदेव, चंद्रशेखर आझाद, महात्मा गांधी, नेताजी सुभाषचंद्र बोस, लोकमान्य टिळक, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी असंख्य ज्ञात अज्ञात स्वातंत्र्य सैनिकांना भारतात स्वातंत्र्य मिळवून दिले. आज आपण त्यांना मनापासून वंदन करूया. 15 ऑगस्ट 1947 तो दिवस ज्याची संपूर्ण भारत आतुरतेने वाट पाहत होता. 15 ऑगस्ट 1947 भारत स्वतंत्र झाला. देशभर आनंद उत्सव साजरा झाला. तिरंगा अभिमानाने फडकला. लोकांच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. पण अजून एक ऐतिहासिक क्षण बाकी होता. 28 फेब्रुवारी 1948 इतिहासाचा दिवस. भारत स्वतंत्र झाल्यानंतर काही महिन्यांनीच 28 फेब्रुवारी 1948 रोजी ब्रिटिश सैन्याची शेवटची तुकडी गेटवे ऑफ इंडियामधून जहाजावर चढली आणि भारत सोडून निघून गेली. क्षणभर कल्पना करा, शेकडो भारतीय किनाऱ्यावर उभे आहेत. समुद्र शांत आहे. ब्रिटिश सैनिक जहाजात चढत आहेत आणि हळूहळू ते जहाज समुद्राच्या दिशेने निघत आहे. त्या क्षणी जणू संपूर्ण भारत म्हणत होता, हा देश आता आमचाच आहे. किती मोठा योगायोग आहे ना. ज्या स्मारकाची उभारणी ब्रिटिश राजाच्या स्वागताच्या स्मरणार्थ झाली, त्या स्मारकाने ब्रिटिशांच्या भारतातून कायमचीच निर्गमनाचीही साक्षीदार होण्याचा मान मिळवला. म्हणूनच गेटवे ऑफ इंडिया हा केवळ दगडांची कमान नाही, तर तो इतिहासाचे जिवंत पान आहे. जर ही कमान बोलू शकली असती तर कदाचित ती म्हणाली असती, मी साम्राज्याचा उदय पाहिला, मी साम्राज्याचा अस्त पाहिला, मी लाखो लोकांचे स्वागत केले आणि एका स्वतंत्र भारताचा जन्मही पाहिला. आता आपण गेटवे ऑफ इंडियाविषयी थोडी माहिती अजून घेऊया. त्यापूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती.

विश्रांतीनंतर तुमचे सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आपल्या भ्रमंती ह्या कार्यक्रमामध्ये. आपण गेटवे ऑफ इंडिया याविषयी माहिती घेत होतो. कधी तुम्ही गेटवे ऑफ इंडिया समोर उभं राहून विचार केलाय का की या दगडांनी किती इतिहास पाहिला असेल, किती सैनिक, किती प्रवासी, किती अश्रू, किती आनंद, किती स्वप्न आणि किती आठवणी. आज आपण गेटवे ऑफ इंडियाला भेट देतो, फोटो काढतो, फिरतो, पण तिथे गेल्यानंतर एक मिनिट शांत उभं राहा, डोळे मिटा आणि त्या स्वातंत्र्यवीरांना आठवा ज्यांच्या बलिदानामुळे आज आपण मुक्त भारतात जगतो आहे. वारसा पाहणं महत्वाचं आहे, पण त्यामागचा इतिहास समजून घेणं त्याहूनही महत्वाचे आहे. आज आपण गेटवे ऑफ इंडियाचा सर्वात अभिमानास्पद अध्याय ऐकला, पण अजून आपला प्रवास संपलेला नाहीये. आपण पुढच्या भागामध्ये म्हणजे आता जो भाग चालला आहे त्याच्यामध्ये गेटवे ऑफ इंडियाच्या आजूबाजूचा परिसर, ताजमहाल, पॅलेस, हॉटेल, एलिफंटा, लेणीचा, बोटीचा प्रवास आणि पर्यटकांचे अनुभव याविषयीही माहिती घेऊया आपण. पहाटे 6-6:30 सुमारास गेटवे ऑफ इंडियावर गेलात तर तिथे एक वेगळीच मुंबई दिसते तुम्हाला. समुद्र अगदी शांत असतो, थंडगार वारा चेहऱ्यावर येतो, आकाशात सूर्याची पहिली किरणं चमकू लागतात. काही लोक योगा करत असतात, काही चालायला आलेले असतात, काही फक्त समुद्राकडे पाहत शांत बसलेले असतात. त्या क्षणी गेटवे ऑफ इंडिया आपल्याला जणू सांगतो, गर्दी सुरू होण्याआधीचा हा माझा शांत श्वास आहे. गेटवे ऑफ इंडियाच्या परिसरात तुम्ही शेकडो कबूतर पाहू शकता. लहान मुलं त्यांच्या मागे धावतात, कबूतर एकदम आकाशात उडतात आणि तो क्षण कॅमेरा टिपण्यासाठी पर्यटकांची लगबग सुरू असते. कितीतरी हिंदी चित्रपटांमध्ये हे दृश्य आपण पाहिलंय. आता एक नजर गेटवेच्या समोर टाकूया. तिथे दिमागात उभा आहे ताजमहाल पॅलेस हॉटेल. हे हॉटेल केवळ आलिशान नाही तर ते भारताच्या आदरातिथ्याचं प्रतीक आहे. एका बाजूला 100 वर्षांहूनही जुनी ऐतिहासिक कमांड आणि दुसऱ्या बाजूला राजेशाही थाटाचं हॉटेल. दोघेही जणू एकमेकांना सलाम करत उभे आहेत. रात्री रोषणाई झाल्यावर हा नजारा पाहताना वाटतं हीच का ती स्वप्नांची मुंबई. गेटवे ऑफ इंडियाच्या पायथ्याशी अनेक बोटी उभ्या असतात. त्यांच्या इंजिनाचा हलका आवाज, लाटांवर होणारी त्यांची डुलकी आणि प्रवाशांच्या चेहऱ्यावरचा उत्साह, हा अनुभव वेगळाच असतो. इथून अनेक प्रश्न समुद्रात छोटी सफर करतात. याच गेटवे ऑफ इंडियावरून बोट पकडून आपण एलिफंटा लेणी पाहायला जाऊ शकतो. बोटीचा प्रवास साधारण 1 तासाचा असतो. प्रवासादरम्यान समुद्राचा अथांग विस्तार, वर उडणारे समुद्री पक्षी आणि मागे हळूहळू दूर जात असलेले गेटवे ऑफ इंडिया, हा अनुभव आयुष्यभर लक्षात राहतो. गेटवे ऑफ इंडिया म्हणजे भारताचा छोटासा नकाशाच. कुणी पंजाब मधून आले, कुणी गुजरात मधून, कुणी केरळ मधून, कुणी आसाम मधून, तर कुणी परदेशातून. भाषा वेगळ्या, वेशभूषा वेगळी, पण गेटवे समोर सगळे एकच गोष्ट मांडतात, वा किती सुंदर आहे. हीच तर भारताची विविधतेतील एकता आहे. जर तुम्हाला फोटोग्राफीची आवड असेल तर गेटवे ऑफ इंडिया म्हणजे जणू खुला स्टुडिओ आहे. सकाळचा सूर्य, संध्याकाळचा सूर्यास्त, समुद्र, बोटी, कबूतर आणि मध्ये उभे असलेले गेटवे, प्रत्येक क्षण वेगळा, प्रत्येक फोटो वेगळा. सूर्य हळूहळू मावळू लागतो, आकाश केशरी होते, समुद्रावर सोनेरी किरण चमकू लागतात, रोषणाई सुरू होते, लोकांची गर्दी वाढते, हास्यांचे आवाज, मुलांचा आनंद आणि त्या सगळ्यांच्या मध्यभागी शांतपणे उभा असतो तो आपला गेटवे ऑफ इंडिया. मुंबईत पहिल्यांदा आलेला माणूस गेटवे ऑफ इंडिया पाहतो आणि मुंबई सोडताना पुन्हा एकदा तिथे जातो, कारण पहिल्या भेटीत तो या शहराच्या प्रेमात पडतो आणि शेवटच्या भेटीत त्या आठवणी मनामध्ये साठवून नेतो. गेटवे ऑफ इंडिया फक्त पर्यटकांचे ठिकाण नाही, ते आठवणींचे ठिकाण आहे. इथे कितीतरी लोकांनी पहिल्यांदा समुद्र पाहिला, कितीतरी कुटुंबांनी पहिला एकत्र फोटो काढला, कितीतरी मुलांनी पहिल्यांदा बोटीत बसण्याचा आनंद घेतला आणि कितीतरी लोकांनी मुंबईवर मनापासून प्रेम केले. असे माझे गेटवे ऑफ इंडिया. धन्यवाद.

शांता शेळके। शब्द सौंदर्य, रूप सौंदर्य, भाव सौंदर्य, आशय सौंदर्य, भाषा सौंदर्य, विचार सौंदर्य, कल्पना सौंदर्य, लय सौंदर्य आणि नाद सौंदर्य या नवपैलूंनी भरलेल्या कविता ज्या लेखणीत विराजमान होतात त्या लेखणीला शांता शेळके असं म्हणतात। साधेपणा, निगर्वीपणा, प्रामाणिकपणा असा त्रिवेणी संगम म्हणजे शांता शेळके। संवेदनशील हृदयातून आलेली लवचिक भावनिक शब्दरचना म्हणजे शांता शेळके। आत्मभान ठेवून, आत्मध्यान लावून, आत्मज्ञानातून हवी तशी रचना देण्यात हातखंडा असणारी लेखणी म्हणजे शांता शेळके। शांताबाई म्हणजे ईश्वर निर्मित संवेदनांची मराठी चराचराला लाभलेली देणगीज किंवा मराठी भाषेच्या लावण्याला अधिक सतेज करणारी शब्दरेखा अथवा साहित्य विजेला सरस्वतीचा अंगुली स्पर्श होताच उमटलेला मधुर झंकार। कवयित्री शांता शेळके म्हणजे एक चतुरस्थ व्यक्तिमत्व होतं। त्यांनी कथा, कविता, कादंबरी, ललित, अनुवाद, बालसाहित्य, आत्मपर लेखन, गीतलेखन असा सर्वत्र लिलया संचार केला आहे। मात्र त्यांच्या लिखाणाचा केंद्रबिंदू कविता होता हे सर्वश्रुत आहे। त्यांच्या कवितांची झालेली गीतं तसंच त्यांची चित्रपट गीतं प्रचंड गाजली, आजही ती रसिकांच्या ओठांवर आहेत। अशा प्रतिभा संपन्न कवयित्रीला आमचा मानाचा मुजरा।

शांताबाईंची ओळख महाराष्ट्राला गीताच्या रूपात अधिक झालेली मला दिसते. गोंदण सारखा किंवा तोच चंद्रमा नभात सारखा कविता संग्रह, अनोळखी अलौकिक सारखी त्यांची पुस्तकं, किंवा अंगत पंगत सारखं लहान मुलांच्या साठी बालसाहित्य त्यांनी निर्माण केलेलं आहे. त्यांचे एकूण कर्तृत्व तसे हे महाराष्ट्राला सदैव स्मरणात करायला लावणारे आणि महाराष्ट्राला प्रेरक आणि मार्गदर्शक ठरणारे अशा प्रकारचं त्यांचं साहित्य कर्तृत्व आहे. तोच चंद्रमा नभात सारखं त्यांचं गाणं असेल किंवा जयशारदे सारखं अत्यंत गाजलेलं आणि प्रत्येक पिढीला प्रेरणा देणारं गीत असेल, त्या साहित्याच्या वेगवेगळ्या विषयांच्या संदर्भामध्ये लिहित. पुनवेचा चंद्र आला हे गाणं असेल आणि जीवलगा राहिले दूर घरमासे हे तर माझ्या आयुष्यातलं अत्यंत आवडीचं गीत आहे. याचबरोबर झाला साखरपुडा गबाई हे स्त्री सुलभ अशा प्रकारच्या भावनांचं अभिव्यक्ती करणारं गाणं असेल. मागे उभा मंगेश पुढे उभा मंगेश ही ईश्वराच्या प्रार्थनेच्या संदर्भात असतानाही संबंधित गीतरचना ही प्रत्येकाच्या काळजामध्ये स्थिरावलेली रचना आहे. त्याचबरोबर माझ्या सारंगासारखं गाणं असेल, माझ्या मायेच्या माहेरासारखं माहेर वाशिणीसाठी त्यांच्या भावना व्यक्त करणारं गाणं असेल, किंवा मराठी पाऊल पडते पुढे हे मराठीच्या अस्मितेचं असणारं गीत, बाळा माझ्या नीजना हे अंगाई गीत आणि रेशमाच्या रेघानी सारखं सुंदर अशा प्रकारच्या प्रणय सुलभ भावनांना अभिव्यक्तीचं रूप देणारं गाणं, अशा प्रकारची उत्तम प्रकारची कामगिरी शांताबाईंनी त्यांच्या आयुष्यामध्ये करून ठेवली आहे. ह्या गीतांचा खजिना हा महाराष्ट्र संस्कृतीचं वैभव आहे.

1972 साली हे बंध रेशमाचं हे नाटक आलं. ते रणजित देसाईने लिहिलं होतं. त्यातली पदे शांताबाई यांनी रचली होती. तर त्यातली जी काही पदे आहेत, जसं की का धरीला परदेस किंवा सरस्वती रागातलं विकल मन आज, ही पदे शांताबाई शेळके यांनी रचली होती. त्यांचं मोठेपण असं की दुसऱ्या अंकामध्ये जो दादरा अभिषेकीने घातला आणि ती रचना तिसऱ्या अंकामध्ये गायिका बकुळ पंडित यांना गायची होती. तर शांताबाईंचं मोठेपण हे की त्यातला गाभा त्यांनी तोच ठेवला, पण शब्द रचना मात्र त्यांनी स्वतःची केली. मूळ शब्दशः भाषांतर न करता रूपांतर त्यांनी केलेलं हा त्यांच्या प्रतिभेचा आविष्कार होता असं मला वाटतं. हाच आविष्कार विकल मन आज या काव्यामध्ये पण होता. ही जी मूळ चीज होती सरस्वती रागामध्ये, सजन बिन कैसी भई हो निरस, तर ही चीज त्यांनी विकल मन आज चुरत असा आहे ह्या शब्दातून व्यक्त केली आहे. शब्द वेगळे, परंतु त्याचा अर्थ, त्याच्या अर्थाचा गाभा त्यांनी तोच ठेवला, आणि हेच त्यांच्या प्रतिभेचं मोठेपण आहे असं मला वाटतं.

शांता शेळके हे नाव आणि त्यांची गाणी ही नक्कीच महत्वाची आहेत, कारण मराठी रसिकांना शांताबाई शेळके असं म्हटल्याबरोबर त्यांची अनेक गाणी आठवतात. जीव लगा राहिले रे दूर घर माझे हे गाणं असेल, किंवा हे श्यामसुंदरा राजसा हे, किंवा ऋतू हिरवा ऋतू बरवा हे असेल, किंवा त्यांची अनेक कोळी गीतं असतील. एवढंच नाही तर शांताबाईंनी लिहिलेली गणपतीची गाणी कदाचित सगळ्यांना माहिती नसेल की शांताबाईंनी गणपतीवर 21 गाणी लिहिलेली आहेत. अशी 21 दुर्वांची जोडी त्यांनी गणपतीला गाण्याच्या रूपात वाहिलेली आहे. मग शांताबाईंची आठवते ती लावणी. रेशमाच्या रेघांनी लाल काळ्या धाग्यांनी कर्नाटकी कशिदामी काठीला खात नका लावू माझ्या साडीला. या निमित्ताने मला एक नक्की सांगायला आवडेल की मराठी लावणी लिहिणाऱ्या शांताबाई या पहिल्या स्त्री लावणीकार आहेत. दुसरे म्हणजे हृदयनाथ मंगेशकरांनी शांताबाईंची सर्वात जास्त गाणी स्वरबद्ध केली, त्यामुळेच ती घराघरात पोहोचलेली आहेत. थोडक्यात सांगायचं तर सगळीच मंगेशकर भावंडे यांनी शांताबाईंची गाणी गायलेली आहेत.

शांताबाईंचं व्यक्तिमत्व असं होतं की निरांजनातली शांत तेवणारी ज्योतच जणू. त्यांनी मेघदूत काव्य वाचन केलं. मुळातच मेघदूत हे अधिक उत्कट विरह भाव गीत असलेलं आणि त्याचा भावानुवाद शांताबाईंनी केलेला आहे. खरं म्हणजे कविता शब्दात नसतेच, शब्दांमागे कवीच्या मनातील जे जीवनमर्म उभं असतं त्यात कविता असते. शब्द निमित्त मात्र असतात, ते मर्म आपल्याशी बोलत असतं नित्य निरंतर. शांताबाईंची कविता अशीच नित्य निरंतर बोलत राहील अशी मला खात्री वाटते. धन्यवाद.

0: Hello friends, welcome to Acharya 90FM, your own radio. Myself, Ajay Tejaswali. In our career mantra segment today, we have invited Mayuresh Kondur sir. Hello Mayuresh sir.
1: Hello, hi.
0: Welcome to our Acharya 90FM studio.
1: Thank you.
0: Let me give you a brief about Mayuresh Kondur sir. He has done Masters in Communication Studies from University of Pune. He has started journalism career as a reporter with Maharashtra Herald, which is also known as Sakar Times. Joined ABP Masa, then Star Masa, and looked after ABP's Pune and Western Maharashtra Bureau till 2015. Also, he has worked as a presenter till 2017, and he was also associated with NDTV as a correspondent for a brief stint between 2008 and 2009. Joined the BBC World Service in 2017, and he is currently also working with the bilingual correspondent for the Collective Newsroom Limited, which is the sole publisher for the BBC India. So we will be knowing the aspects, various aspects related to journalism, how the actual work happens in the newsroom. So shall we start, sir, with your
1: question? Yes, why not? Sure. Yes.
0: So how, when you had thought of doing career in journalism, or why you have chosen this field as a journalist?
1: It's quite a interesting story, a personal story for me, because I had a science background. I come from Pune, but I was never, I didn't grow up in city of Pune. There's a small town, everyone, I must have heard about it, Talegaon Dabhade.
0: Yeah.
1: I am from Talegaon.
0: Okay.
1: It's a very historical town and has a lot of history ever since the time of Shivaji Maharaj. So I was associated with various theater groups, music groups, so I had some kind of background. I was interested in it. That's why I, when I went to Pune for my graduation, I chose SP College, which was, you know, known for their theater and theater cultural activities in the college world. So I was associated with various theater groups in Pune as well. So that gave me kind of a I would say
0: the canvas.
1: The idea what I can do about it. However, I chose science side. I did my graduation in physics. But by the time I ended my graduation, I had this idea in my mind that apart from, you know, going strictly into science or academics per se, I would like to have some kind of career that would be associated with, you know, every field. It should have spice of science, music, theater, literature, politics by then had become a very interesting topic for me. And by then I had also started working from All India Radio Pune.
0: Okay.
1: I'm sure you must have also
0: worked
1: with it. They had this program for youth called Yuvavani. And so I gave audience audition for that. I got selected, so I was working for about 4 to 5 years for them. I did, not only I was associated with Yuvavani, which was essentially youth centric program, but I did some work with the drama department, news department. So that kind of gave me an idea what a journalistic career would look like. And so that I had decided, then I decided to shift from science background to something that would help me enter in the journalism. So then I did my master's from University of Pune. They had two types of programs back then. Even now today they are running. For those who are interested in, you know, communication field, there was a rigorous journalism centric program, masters in journalism, and they also had one program which is for communications, which they called as masters for communication studies. It had all of it. It had some training in television, advertisement, corporate communication and journalism as well. So then I chose that program. It was a very wonderful experience, because back then department used to run from AMRC. AMRC, you must all know about. It's the Union Government's department which produces educational programs on television, like Doordarshan. So there were many experienced journalists, television producers used to come there. We used to interact with them. Pune University has always known for great academicians. So we used to interact with various departments, from physics to economics to politics. Then they also had this, Pune University also has Lalit Kala Kendra, yeah, which is exclusively for dramatics. Yeah. So I had so many friends there. So it was a very enriching experience as a student, and which is very essential kind of core for journalist as well, because you know journalist is it's kind of long debate. Either you are jack of all trades or you are master of one. So but when you start, you have to be jack of all trades. You have to have interest in all segments, and the atmosphere of Pune University back then was like that. So I did my master's, and by the time I finished my master's in 2007, three Marathi 24/7 channels were about to launch. Okay. One was already launched, which is Zee 24 Stars, still right now.
0: Yeah.
1: And by the time I was in my last semester, Star Maza, which is now they called ABP Maza, so they had also decided to launch their own 24/7 Marathi channel. Mm-hmm. So they had come for a campus interview, then we went through all the process and all, and I got my first opportunity in Star News back then. Star News and Star Maza. Star News was for Hindi, and Star Maza was for Marathi. So as a reporter, when you are a reporter, you had to report in all languages. That was for that media house back then. Mm-hmm. So I did reporting for both. I started reporting for both. That's how I entered journalism.
0: पुण्याचे आहात म्हणून लिबर्टी घेते, कारण आपण आपले सगळे जे आपले श्रोते आहेत किंवा लिसनर्स आहेत ते सगळे मराठी हिंदी इंग्लिश आपल्या लिसनरशिप आहे. सो पण पुण्याचे आहेत आणि तो दुवा आहे, कारण ललित कलाचा तुम्ही उल्लेख केला आणि पुणे एक सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते आणि पुण्याला तुम्हाला काय दिलं असं मी म्हणेन, तर विचारलं तर तुम्हाला आवडेल का?
1: पुण्याने सगळंच दिलं. पुणे म्हणजे मी आता मुंबईमध्ये येऊन 10-11 वर्ष झाली. पुणे आणि मुंबई फार काही जास्त अंतर नाही. त्यावेळेस ज्यावेळेस आम्ही कॉलेजमध्ये नाटक आणि बाकी सगळ्या गोष्टी करायचो, त्यावेळेस मुंबईला येणं असायचं. पण आता बराच फरक दोन्ही ठिकाणी जाणवतो. दोन्ही शहरं वेगळी आहेत, त्यांचा इतिहास तर वेगळा आहेच, पण दोन्ही गोष्टी जे देतात, तुम्ही जर त्या शहरांमध्ये राहत असाल, प्रत्येक शहराची आपली एक आयडेंटिटी असते, पर्सनॅलिटी असते, ती तुम्हाला तशा प्रकारे घडवतात. सो त्याची काही तुलना करता येत नाही, त्याची स्पर्धा करत नाही. अनेकांना फार हौस असते पुणे आणि मुंबईची तुलना करण्याची. ठीक आहे, ती मजा म्हणून ठीक आहे, ते मी पण करेन, पण त्याची तुलना करता येत नाही. त्यामुळे प्रत्येकजण काही ना काही नवीन देतं. पुणे असं देतं की पुण्याला खूप नवनवीन प्रयोग सतत पुण्यामध्ये सुरू असतात, आणि त्याच्यामध्ये एकतर ते मुंबई इतकं खूप पसरलेलं नाही आहे. मुंबईपेक्षा तुलनेनं छोटं आहे, शहर आहे पण छोटं आहे, आणि त्यातही पुण्याच्या मध्यभागातच तुम्हाला खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या ऍक्टिव्हिटी सतत सुरू असतात. विशेषतः पुणे हे खूप गप्पा, मला असं जाणवतं की पुण्याच्या लोकांना जास्त गप्पा मारायला आवडतात. पुण्याची व्यवस्था फार कमी, धावपळ पण मुंबईच्या तुलनेत कमी असते. त्याच्यामुळं आमच्या पुण्यामध्ये खूप सगळे असे कट्टे असायचे वेगळे वेगळे, फर्ग्युसन कॉलेज रोडला, एस व्ही कॉलेज रोडला, खेळकडला. सो असे त्या कट्ट्यांमध्ये खूप गप्पा व्हायच्या. छोटं असल्यामुळं, आणि उदाहरणार्थ नाटकांविषयी आपण बोलतो तर भोवतालीच एक म्हणजे तुम्हाला बालगंधर्व रंग मंदिरापासून यशवंतराव चव्हाण नाट्यगृहचे कोथरूडमध्ये जायला काय फार वेळ लागत नाही. सुदर्शन कला रंगमंच किंवा ज्योत्स्ना भोळे रंगमंच हे छोटी ठिकाणं होती जिथं खूप प्रायोगिक नाटकं व्हायची. तिथं सतत काही ना काही तुम्हाला नवनवीन लोक आणि बरेचसे जण जे आज खूप आज नाही तेव्हाही आणि आत्ताही खूप प्रसिद्ध नाटकातले सिनेमातले लोक आहेत, पण त्यांना पुण्यामध्ये पहिल्यापासून एक नाटकाचं आणि बाकी सगळ्या गोष्टींचं कल्चर असल्यामुळं तिथे येऊन ते सगळ्यांमध्ये यायचे, बोलायचे, वेगळ्या वेगळ्या कॉलेजेसमध्ये ऍक्टिव्हिटीज व्हायच्या, ते होतं. पुण्यामध्ये तुम्हाला सवाई गंधर्व सारखे, म्हणजे एकदा डिसेंबर सुरू झाला, नोव्हेंबर डिसेंबर, की एवढे संगीताचे कार्यक्रम होतात की तुमचे कानही तयार होतात. तुम्हाला संगीतामधलं सगळ्या गोष्टी माहितीच असायला पाहिजे असली गरज नाही, पण एवढ्या सगळ्या गोष्टी तिथं होत असतात. जेव्हा मी होतो त्यावेळेस वसंतोत्सव पण सुरू झाला, त्यानंतर बरेचसे म्हणजे केवळ शास्त्रीय संगीताचे किंवा सेमी क्लासिकल असेच नाही तर बरेचसे बाकीचेही म्युझिक फेस्टिवल्स तिथं साधारणतः थंडीच्या काळामध्ये होत असतात. त्यामुळे तुम्हाला संगीत ऐकायला मिळतं. वसंत व्याख्यानमाला किंवा बाकीसारखे असे बरेचसे कार्यक्रम होतात ज्याच्यातनं तुम्हाला उत्तम भाषणं ऐकायला मिळतात. पुस्तकांची दुकानं मला असं वाटतं की खूप म्हणजे ऑफकोर्स त्यानंतर मला बेंगलोर असं एक शहर दिसलं, बंगळुरू आपण त्याला आता म्हणतो, तिथं खूप पुस्तकांचे शहर आहेत. त्यानंतर मला पुण्यासारखं शहर दिसलं, पुस्तकांचे शहर आहेत, अभिवाचनाचे प्रयोग होतात. त्यामुळे एवढ्या सगळ्या गोष्टी, मग मध्येच क्रिकेटही सुरू असतं, मुंबई इतकं नाही पण पुण्यात क्रिकेटही सुरू असतं. मी असं सांगतो की एखाद्या पत्रकाराला एखादी गोष्ट भोवताली चालू आहे. आणि पुण्याचे लोक खूप ऍक्टिव्हिस्ट पण आहेत, पुण्यातल्या पुण्यात तुम्हाला पर्यावरणाच्या विषयापासून ते बाकी सगळ्या विषयांपर्यंत अनेक प्रकारचे ऍक्टिव्हिस्ट आंदोलनं अशीही तुम्हाला, म्हणजे बेसिकली सजग जे लोक आहेत, तुम्हाला खूप सगळे लोक नागरिक जे ऍक्टिव्हिस्ट आहेत तेही तुम्हाला भेटायला बघायला मिळतात. त्यामुळे या सगळ्या गोष्टी सुरू असल्यामुळं एका प्रकारची जी जडणघडण होते पत्रकाराला. आणि आणखी पुण्याचं वैशिष्ट्य मला आवडतं, पुण्यातून महाराष्ट्राला सहज सगळीकडे कुठेही लगेच ऍक्सेस जातं. पुण्यातून लगेच तुम्ही सोलापूरला जाता, लगेच कोल्हापूरला जाता, लगेच नाशिककडे जाता. पुण्यातून या सगळ्या दिशांना जाणार आहे, नगरकडे, अहिल्यानगरकडे जाणारा रस्ता आहे. सो पुण्यातून ना महाराष्ट्रामध्ये सगळीकडे फिरायला खूप इंटरेस्टिंग होतं. पुण्यामध्ये सह्याद्रीच्याच तुम्ही रांगांमध्ये असल्यामुळं खूप सगळ्या ऍडव्हेंचर ऍक्टिव्हिटीज पण खूप होतात. तिथं एकेकाळी एनड्युरो सारखी स्पर्धा व्हायची, कात्रसो सिंहगड सारखी ट्रेकची स्पर्धा व्हायची, खूप सगळ्या ट्रेकिंग ऍक्टिव्हिटीज ज्या आहेत ना पुण्यामध्ये, ती सिंहगडावर, पर्वतीवर, किंवा सगळाच पूर्ण पश्चिम महाराष्ट्र, म्हणजे अर्थात नाशिकपासून सगळाच पट्टा सुरू होतो, जुन्नर, नाशिक सगळा असा पट्टा, आणि मग खाली कोल्हापूर म्हणजे दक्षिणेपर्यंत पूर्ण निसर्ग सह्याद्रीचा इंटरेस्टिंग पट्टा आहे. असंख्य ट्रेकिंगच्या ऍक्टिव्हिटीज तिथं होत असतात. राजकारण, राजकारणासाठी तर पूर्ण हब आहेच आहे, सगळेच आहे पहिल्यापासून. आणि पुलं म्हणाले तसं की त्यांच्या पुणेकर, मुंबईकर, नागपूरकर मध्ये आहेच आहे की पुण्यामध्ये, पुण्यामध्ये तुम्हाला सार्वजनिक पुणेकर अशी एक जी त्यांनी व्याख्या त्यांनी केली, आपण त्यात जाऊयात नको, पण या सगळ्या गोष्टींमध्ये सगळ्या पुणेकरांना खूप इंटरेस्ट असतो. त्याच्यामुळं मी जेव्हा पुण्यामध्ये होतो, मी अर्थात तळेगाव, दाभडे हे मला म्हटलं या माझ्या गावात होतो, ते पण खूप महत्वाचं गाव आहे. गोनी दांडेकर ज्यांना आप्पा दांडेकर म्हणतो, ते आमच्या गावचे, आमच्या तळेगावमध्ये कलापिनी नावाची आहे, यावर्षी जिला 50 वर्ष पूर्ण होत आहे, अशी एक नाट्यसंस्था आहे, एक हौशी नाट्यसंस्था आहे. तिथं सगळेजण आपापली कामं करतात, नोकऱ्या करतात, कोणी शाळेत जातं, कोणी काय करतं, पण सगळे येऊन सगळ्यांना नाटकाची आवड आहे म्हणून संध्याकाळी येऊन नाटक बसवतात. अशी एक संस्था महाराष्ट्रामध्ये, आपण महाराष्ट्रात काय म्हणतो की महाराष्ट्राला संगीत नाटकाची एक परंपरा आहे, महाराष्ट्राला व्यावसायिक नाटकाची एक परंपरा आहे. बरेचसे जे तुम्ही दिल्लीमध्ये वगैरे गेलात तर ते सगळ्यांना महाराष्ट्राचा हेवा का वाटतो का, तर पैसे देऊन नाटक बघायला जाणाऱ्यांची संख्या, म्हणजे जे व्यावसायिक नाटक आहे, इतकी भरपूर आहे. आणि त्यामुळे व्यावसायिक नाटकांची एक मोठी परंपरा तयार झाली. पण या सगळ्यासोबतच महाराष्ट्रामध्ये हौशी नाटकाची पण एक परंपरा आहे, ज्याविषयी फारसं बोललं जात नाही. गावागावांमध्ये अशा संस्था आहेत, काही नाही, त्यांना आवड आहे, त्यांना नाटक करायचं आहे, नाटक बघायचं आहे, त्यांना 5 लोक आले तरी चालतात, 50 लोक आले तरी चालतात, पण करायचं आहे. सो अशापैकी आमची संस्था होती, माझी संस्था मी त्याला म्हणतो कलापिनी म्हणून. आमच्याकडे श्रीरंग कला निकेतन म्हणून एक संगीताची संस्था जी पूर्णपणे संगीताविषयी काम करतात. सो मग तळेगावमध्ये सुद्धा या सगळ्या गोष्टींची आवड होती, त्यामुळं पुणे अधिक तळेगाव अशा प्रकारच्या गोष्टींमुळं आम्ही, हा म्हणजे एक एक जे एखाद्या रिपोर्टिंग रिपोर्टरला किंवा पत्रकाराला या सगळ्या गोष्टी, जसं मी तुम्हाला म्हटलं की जॅक ऑफ ऑल ट्रेड्स, ते सगळे ट्रेड्स काय आहेत ते त्याला तिथं मिळतात. अर्थात तुम्हाला त्याच्यावर नंतर बरंचसं काम करावं लागतं, पण हे सगळं पुण्यामध्ये असल्यामुळं करायला मिळालं.
0: मला वाटतं तुम्ही नाटक आणि या मनोरंजन क्षेत्राविषयी जास्त भरभरून बोलताय, त्या क्षेत्राकडे कधी जावं असं वाटलं नाही किंवा थोडं?
1: हा वाटलं, हरकत नाही. मी जेव्हा, म्हणजे मी तुम्हाला म्हटलं आमची कलापिनी नावाची संस्था आहे, तर त्याच्यामध्ये नाटक करणं, लिहिणं, बसवणं, संगीताचा कार्यक्रम करणं, बसवणं, परत पुण्यामध्ये असताना पुरुषोत्तम फिरोदिया अशा गोष्टी होत्या, त्यामुळे तिथेही मी नाटक केलं. पण एकदा हा एक मार्ग मला जो जर्नलिझमचा दिसला त्याच्यात तो, आणि तो इतका तुम्ही जर त्याच्याबद्दल पॅशनेट असाल तर तो इतका डिमांडिंग आहे, इतकी ऊर्जा तुम्हाला त्याच्यासाठी लागते, वेळ म्हणजे 24 तासाचं चक्रही तुम्हाला कमी वाटायला लागतं जर तुम्हाला आवड असेल तर, नाही तर मग कुठलंही क्षेत्र तुम्हाला ते अवघड वाटतं, पण तसं ते असल्यामुळं. पण त्याची एकदा चटक लागल्यानंतर मग मी त्याच्याकडेच पूर्ण केलो. आणि मग जर कदाचित ते नसतं तर कदाचित विचार करता आला असता नाटक किंवा त्या प्रकारातलं आणखी काय करता येते. पण एकदा तुम्हाला जर्नलिझमनी एक खूप मोठं अवकाश मिळाल्यानंतर त्यानंतर काही मग सुचलं नाही.
0: याच नोटवर एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि आपण जर्नलिझमकडे वळणार आहोत ब्रेकनंतर. प्रेक्षक हो, आज आपण करिअर मंत्र सेगमेंटमध्ये मयुरेश कोल्हू सर यांना आमंत्रित केलेलं आहे. तुम्ही पाहता आचार्य 98.9 FM.

0: Stories back. So we had the same struggle. Yeah. We had the same stories. We had the same experiences. If you are admitted to hospital, so that's the common thing. So those stories during the COVID times, which I reported for BBC, they traveled everywhere, and even the audiences from BBC had language services in 42 different languages. So your story gets translated and it travels to it can travel to foot. I am not saying each story travels to 42 languages, but it can travel to multiple of them, and even then you get. If I'm reporting from Mumbai, then my audience can be sitting and reading it or listening to it even in UK as well, or somewhere in Scotland, or somewhere in Kenya. So I mean, that's the power of the institution. You were asking me the brand. So I would like to call it institution. I would like to call it legacy institution. That's the legacy they have created. And so the most important thing which I felt is the story I'm reporting from, say, Madhya Pradesh or Kerala, and some odd person sitting in Kenya, Egypt, for that matter, London, is able to read that story and connect to that story. That's what the legacy institutions like BBC gives you, and it happened same with my experience in Sakal or be it ABP in Masa.
1: तरी पण थोडस मला अजून इलॅबरेट केलं तर आवडेल की विचारसरणी असते, म्हणजे आता लोकसत्ता, आपण लोकसत्ता वाचतो तर त्याचे वाचक लोकसत्ताच फॉलो करतात. मटाची एक संस्कृती आहे महाराष्ट्र टाइम्सची, महाराष्ट्र टाइम्स तसंच एबीपी माझा ऑडियन्स असेल तर एबीपी, म्हणजे ती विचारसरणी तशी असते. मग आपण तसं
0: मी त्याला विचारसरणीपेक्षा चव म्हणे, आपली एक चव होते. आता लोकसत्ता तुम्ही उदाहरण घेतलं, माझ्या घरी सगळ्यात पहिल्यांदा पेपर यायला लागला लोकसत्ता तळेगाव. मी काम सुरू केलं सकाळपासून, म्हणजे माझ्या घरी मला आठवतं मी वाचायला सुरुवात केला तिसरी किंवा चौथी पासून, आणि आजपर्यंत माझ्या घरी लोकसत्ता येतो. मी मुंबईत शिफ्ट, मी त्यानंतर तळेगावातनं पुण्यात शिफ्ट झालो, पुण्यातनं मुंबईत शिफ्ट झालो, पण माझ्या घरी आजही लोकसत्ता येतो. मधल्या काळात लोकसत्तातली माणसं बदलली, लोकसत्तातल्या पिढ्या बदलल्या, संपादक बदलले, पण तुम्ही ती तुमची एक हीच तर मजा आहे. म्हणजे बऱ्याच जणांनी असा प्रश्न केला होता, ज्यावेळेस 24 तासाची न्यूज चॅनल्स आली 2007 साली एकदम, तुम्हाला जर आठवत असेल तर साधारणतः 2002-2003 नंतर पुढच्या सगळ्या टप्प्यामध्ये, त्याच्या अगोदर सुद्धा काही नॅशनल 24 तास न्यूज चॅनल्स आली होती, पण तो जो सगळा एक 7-8 वर्षाचा पिरियड आहे, त्या काळात एखाद्या क्रांती घडावी आणि पूर यावा तसा हिंदी इंग्लिश या भारतभरामध्ये पसरलेल्या भाषांपासून जे प्रादेशिक भाषा आहेत मराठी, तेलुगू, तमिळ, या सगळीकडे 24 तास चालणाऱ्या न्यूज चॅनल, तोपर्यंत वाहिन्या होत्या, म्हणजे मालिका बघाल तुम्ही किंवा बाकी इन्फोटेनमेंट पाहाल, पण न्यूज चॅनल्सची त्या मधल्या 5-6 वर्षामध्ये सगळ्या भाषांमध्ये आली. एवढी न्यूज चॅनल्सची क्रांती सुरू झाल्यानंतर अनेकांना प्रश्न हा पडला होता की मग आता पेपर बंद पडणार वाटतं, असा प्रश्न जो आजही विचारला जातो, पण तसं होत नाही. याचं कारण त्याच्याशी हे जे असणारं जे कनेक्शन आहे की आजही मुंबईमध्ये अनेकांना मटा घरी आल्याशिवाय त्यांचा दिवस सुरू होत नाही, पुढे पुण्यात अनेकांना सकाळ आल्याशिवाय दिवस सुरू होत नाही, अन्य कुठे ठिकाणी लोकमतच असेल तर काही असेल, प्रश्न त्या त्या वाचण्याच्या सवयीशी आणि त्या एखाद्या आपल्या घरी मित्राप्रमाणे, तर मला वाटतं मटाचाच होता पत्र नव्हे मित्र, सो ते घरी रोज सकाळी येण्याप्रमाणे त्यांचा एक संबंध तयार होतो, जे मी तुम्हाला मगाशा उत्तरामध्ये पण सांगितलं की तो संबंध हा मानवी असतो, माणसाचा माणसाशी असतो, आणि त्याच्यामुळे तो होतो, आणि त्यामुळं ते विचारसरणी किंवा अन्य, हा मे बी त्यातून व्यक्त केलेली जी मतं असतात, मे बी त्याच्या तुम्ही जवळ जाणारे असता, असं पण मी बऱ्याच जणांना बघितलेलं आहे की त्यांची जी मतं तयार झालेली असतात त्यांच्याशी एखाद्या संपादकीयामध्ये, एखाद्या पेपरच्या किंवा एखाद्या चॅनलच्या एखाद्या एडिटोरियल शो मध्ये व्यक्त केलेली मतं जुळत नाहीत, मग ते तिथं नाही पाहत, ते दुसरीकडे जातात, असंही होऊ शकतं. पण त्याशिवाय पण तुम्हाला बऱ्याच काळ लागलेली एक सवय असते. मला असं वाटतं की आणि विचारसरणी ते काळ, मला वाटतं तो बऱ्यापैकी जी आता जी माउथपीसेस असतात, एखाद्या पक्षाचं एखादं मुखपत्र असतं, सामना हे शिवसेनेचं मुखपत्र आहे किंवा आणि दुसरं कुठलं असं, हा तर त्याच्याबद्दल काही म्हणणं नाही, पण जी बाकीची सगळी व्यावसायिक परिघातली जी बाकीची वृत्तपत्र, न्यूज चॅनल्स किंवा आणि कोणी असतात, ते त्यांच्यापर्यंत रिपोर्ट करत असतात, त्यांच्यावरही परिणाम, इन्फ्लुएन्सेस या गोष्टी असतात, पण तरी सुद्धा मला असं वाटतं की लोक अनेक वर्षांपासून एखादी गोष्ट,

0: टीव्ही चॅनल्स जसं पेपरचं जोडलेलं, जसं मी माझं उदाहरण सांगितलं की माझ्या घरी तिसरीत लोकशाही होतो, आजही येतो आहे उदाहरणार्थ, तसं मे बी न्यूज चॅनलचं तसंच होत असावं असं नाही आहे. बीबीसी सारख्या संस्थांचं होतं, अनेक जण त्याशिवाय दुसरं काही पाहत नाही असं मला माहिती आहेत. लोक तुम्हाला पूर्वी, आता बीबीसी टीव्ही आत्ता आलं, पण तुम्हाला आता भारतात अनेक जण भेटतात की ज्यावेळेस पूर्वी फक्त बीबीसीचा रेडिओ होता आणि त्यावेळेस लोक ऐकायचे भारतामध्ये या कुठल्या महत्वाच्या घटना घडामोडी घडल्या, इंदिरा गांधींची असेल, बाबरीच्या काळातली असेल, तर ते आम्ही पहिल्यांदा बीबीसीवर ऐकल्यावर का असं लोक आवर्जून सांगतात.
1: अरे आता
0: तसं झालं, अर्थात ऑफकोर्स तसं झालं. आता तुम्हाला आठवत असेल तर काहीच महिन्यांपूर्वी, 2 किंवा 3 महिन्यांपूर्वी बीबीसीसाठी अनेक वर्ष रिपोर्टिंग केलेले मार्क टली नावाचे, सर मार्क टली नावाचे पत्रकार होते, अनेक वर्ष दिल्लीत ते भारतीयच होते. ऑफकोर्स त्यांचं आडनाव ते ब्रिटिश कुटुंबातले आहेत, त्यांचं नाव तसं आहे, पण ते इतके भारतीय भारतामध्ये मिसळून गेलेले होते की आजही जगभरामध्ये आणि भारतामध्ये सुद्धा भारतातनं रिपोर्टिंग कोणतं मार्क टली असं ते झालं होतं. आणि अनेकांनी मार्क टली यांच्याकडनं आम्ही ती बातमी ऐकली होती बरं का असं लोक सांगणारे आजही आहेत, त्यामुळे परवा ते गेल्यानंतर सगळीकडे एकदम हळहळ व्यक्त झाली. सो लोक अनेक गोष्टींना अटॅच असतात, ते केवळ विचारसरणी किंवा टेस्ट यांना अटॅच नसतात, ते व्यक्तीला अटॅच असतात, ते त्यात लिहिणाऱ्या काही मतांशी जोडलेले असतात, काही त्या लिगसीला अटॅच असतात. त्यामुळे वेगळ्या वेगळ्या काळामुळं लोक एकतर त्यांच्याशी तेच वाचतात तेच पाहतात, किंवा जसं मी तुम्हाला म्हटलं की त्यांचा भ्रमनिराश झाला की ते किंवा नाही आवडलं ते दुसरीकडे सुद्धा जर. आणि आता आपण आहोत त्या पण डिजिटल मीडिया आहोत, तिथं तर सगळं आपण सतत स्क्रोल करत असतो, त्यामुळे तिथं तर अशा प्रकारची लॉयल्टी कमीच राहिलेली आहे, त्याच्यामुळं ते अटेन्शन स्पॅनही कमी झालाय आणि पूर्वीसारखी लॉयल्टी पण जरा कमी झाली असं मला तरी वाटतं.
1: तुम्ही पत्रकारितेमध्ये आला तेव्हा तुमच्यावर कोणाचा प्रभाव होता, किंवा तुम्ही तो प्रभाव करून घेतला नाही, किंवा कोणाला इन्फ्लुएन्स की बा हा हे संपादक मला त्यांचं हे सदर आवडतं किंवा संपादक हे आवडतं म्हणून मी इकडे गेलो असं कधी झालंय?
0: नाही, म्हणून तिकडे गेलो असं नाही, पण तुमच्यावर अनेकांचा, तुम्ही जेव्हा विद्यार्थी दशेमध्ये असता तुम्ही खूप वाचता, मला वाचनाची खूप आवड होती, त्यामुळं तुम्ही खूप जणांचं वाचत असता, पाहत असता, बघत असता आणि तुम्ही त्यांच्याकडनं शिकत असता, त्यामुळे असे खूप सगळे लोक होते की ज्यांचा जे इन्स्पिरेशन आहेत आणि ते त्यांचा इन्फ्लुएन्स आहे. एका टप्प्यावर तुम्ही येता जेव्हा विद्यार्थी असेल, तुम्ही बाहेर पडता आणि तुम्ही प्रोफेशनल व्यावसायिक कामात, तेव्हा तुम्ही तुमचं पण शोधता. तुम्हाला हे कळतं की केवळ यांच्यासारखं कॉपी करून किंवा असं करून असं होत नाही, त्यांच्याकडनं इन्स्पिरेशन ते पण असं खूप होते. म्हणजे आता उदाहरण द्यायचं झालं, जेव्हा सुरुवातीच्या टप्प्यामध्ये तुम्ही पत्रकारितेविषयी आपण बोलतोय तर अर्थात प्रत्येकाने आत्र्यांचं लिखाण वाचलेलं असतं, अर्थात अनेकांनी नरहर कुरुंदकरांचं लिखाण वाचलेलं असतं, अर्थात अनेक सगळ्यांनी पुलंचं सुद्धा आणीबाणीच्या काळातली भाषणं ऐकलेली असतात. हे काही माझ्या समोर घडलं नाही, माझा जन्म फार नंतरचा आहे, पण तुम्ही ते तुम्ही तुमच्या समोरच रोजचं घडत येत नाही, तुम्ही त्याशिवायही ऐकता. आता गोविंद तळवळकर त्यांचे अग्रलेखांसाठी प्रसिद्ध होते. सो मी तेव्हा मला आठवत की पुण्यामध्ये फारसा मताची पुण्याची आवृत्ती फार नंतर सुरू झाली किंवा मता पुण्यात यायला सुरू. सो माझ्या शाळेच्या काळामध्ये मी काही तळवळकरांचं वाचणं शक्यच होतं. मी तुम्हाला म्हटलं माझ्या घरी लोकसत्ता यायचा, सो त्यावेळेस अरुण टिकेकरांचे संपादक होते आणि माझ्याकडे आजही अरुण टिकेकरांनी असताना मला वाटतं त्यांच्याच काळामध्ये लोकमुद्रा नावाची एक पुरवणी दर आठवड्याला ते करायचे. माझ्याकडे तेव्हाचे लोकमुद्रा, लोकरंग हे अजूनही मी जपून ठेवले आहेत, कारण मी ते वाचायचो आणि मग ते करायचो. सो अशा पूर्वीचे त्यावेळेस तुझ्या जडणघडणीचे असतात ते तुम्ही ठेवलेले आहेत. नंतर पण तळवळकरांचं नंतर त्यांची जी पुस्तकं आली बरीचशी, त्यांनी खूप पुस्तकं लिहिलेली आहेत, त्यांच्या अग्रलेखांची काही पुस्तकं आली, सो ती वाचली, त्याचा तुमच्यावर त्या काळाशी प्रभाव पडतो. लोकसत्ता मग पुढे कुमार केतकर आले, त्यानंतर गिरीश कुबेर आले, सो यांच्यामुळे ते तुमचं भेटणं बोलणं हे सगळ्या गोष्टी असतो, तुम्ही यांचं वाचत असा तो प्रभाव असतो. त्यानंतर असे बरेचसे, मी जेव्हा टेलिव्हिजनमध्ये जायला लागलो होतो तेव्हा 24/7 न्यूज चॅनल्स, म्हणजे NDTV आज तक आलं, NDTV आलं, त्यानंतर CNN IBN नावाचं चॅनल लॉन्च झालं आणि मग सगळी झाली. मग यांचं खूप सारं प्रणोय रॉय यांचा प्रभाव तुम्हाला समोर दिसतो, कारण भारतीय टेलिव्हिजनमधला, न्यूज टेलिव्हिजनमधला एक महत्वाचे व्यक्ती आहेत, शिवाय विशेषतः चॅनलच्या सगळ्या पडद्यावरचे. राजदीप सरदेसाईंचं तुम्ही त्यावेळेस होते. NDTV खूप वेगवेगळे लोक होते, अर्णब गोस्वामी तिथं काम करायचे, बरखा दत्त तिथं काम करायच्या, जे सुरुवातीच्या काळात 24 तास चॅनल सुरू झालं, मग ते सगळं बघणं होतं. इकडं आज तकवर प्रभू चावला होते, एनडीटीव्ही हिंदीवर रवीश कुमार होते, दिबांग होते स्टार न्यूजला एकेकाळी, मिलिंद खांडेकर जे नंतर एबीपी माझ्यामध्ये माझे सर सिनियर पण होते, त्यांनीच आमची सगळ्यांची रिक्रुटमेंट केली, त्यांचं काम आम्ही सगळे बघायचो. त्यामुळे ही सगळी नावं तुम्ही सगळं बघत असता. तुम्ही त्याच वेळी जर तुम्ही इंग्रजी वाचायला जगभरात इतर बाकी ठिकाणी बघायचं असेल तर तेही तुम्हाला समोर वेगवेगळे लोक पहिल्यापासून पाहायला मिळतात. सो डेव्हिड रॅमनिक म्हणून सध्या ते द न्यूयॉर्करचे एडिटर आहेत, त्यांचं काम मी खूप वाचलेलं आहे. कारण ते अगोदर रशियामध्ये ज्या वेळेस USSRचा सगळा काळ पतन झालं आणि नवीन सगळं घटना गोष्ट घडली त्यावेळेस तिकडे ते रिपोर्टिंग करायचे, त्यांच्या रिपोर्टिंगची बरीचशी पुस्तकं सुद्धा आलेली आहेत. सो तुम्ही हे सगळे लोक भोवतालचे असतात आणि तुम्ही त्यांचं बघता वाचता त्यांना पाहता आणि त्यामुळे त्याचा परिणाम इन्फ्लुएन्स हा तुमच्यावर होत असतोच, विशेषतः तुम्ही कशी पत्रकारिता करावी काय लिहावं. पण कोणाचं कणाला कॉपी करते तुम्ही, जसं जसे या व्यवसायामध्ये मोठे होता तुमचा अनुभव येतात तेव्हा मग तुम्ही तुमची स्वतःची एक दृष्टिकोन आणि स्वतःची एक स्टाईल तयार करायला लागता आणि ती फार महत्वाची असते.
1: मला वाटतं मुलाखत आपली बरीच मोठी होणार आहे, आपण दोन भाग करूया. पूर्वार्धामध्ये एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारते की हे जे सर्फिंग आहे एबीपी माझा सकाळ, एबीपी माझा, एनडीटीव्ही आणि आता बीबीसी, हे जे सगळीकडे तुम्ही भ्रमण केलेलं आहे त्याच्या मागचा हेतू काय? म्हणजे हल्लीची मुलं जी आपल्या सॅलरीसाठी आपलं इकडनं तिकडे तिकडनं इकडे फार करतात, तसं थोड्या प्रमाणात तुमच्या बाबतीत ते 4-5 चॅनल्स असं ते म्हणे, पण ते का?
0: माझे कलीग किंवा माझे मित्र मैत्रिणी आहेत त्यांच्या तुलनेत ते कमीच झालेलं आहे. कारण मी जवळपास एके ठिकाणी 10 वर्ष काम केलं, एके ठिकाणी जवळपास 9 वर्ष काम केलं पुढे, त्याच्यामुळं तुलनेनं कमी उडे आहेत त्याच्यामध्ये. पण हा त्याचा अनुभव आहे आणि ज्याचे त्याच्या पिंडानुसार वृत्तीनुसार ते होतं. ऑफकोर्स कुठलाही व्यावसायिक अशा माणूस का हे करतो, कारण बेटर प्रॉस्पेक्ट्स त्यांना असतात, नवीन संधी मिळतात, नवीन काम मिळतं. हे व्यावसायिक असल्यामुळे तुम्ही अर्थात लोक सॅलरीकडे पण आणि ते प्रत्येकानेच बघावं, त्यात काही गैर नाहीच आहे, तर ते आपण सगळे बघत असतो. त्यामुळे तशा प्रकारच्या ज्या प्रत्येकाला संधी येतात तसं ते इंदी करतं. कधी कधी असं होतं की तुम्ही एक एक त्यामुळे जोपर्यंत वेगवेगळ्या संधी आणि तुम्हाला सगळं मिळत असतं तोपर्यंत माणूस एका ठिकाणी असतो, त्याच्यामुळं फारसं असं काही त्याला एक नियम आहे अशातली गोष्ट नाही आहे. प्रत्येकाचा अनुभव वेगळा असतो, त्याच्यामुळं प्रत्येकजण आपापल्या येणाऱ्या अनुभवाप्रमाणे आणि जी प्रत्येकाची अपेक्षा आहे ती अपेक्षा पूर्ण करण्याकरता माणूस भले तो एकाच संस्थेमध्ये असेल पण तरी सुद्धा तिथं तो पावलं 4 पावलं पुढे पायऱ्यावर चढतच असतो आणि तीच प्रत्येकाची अपेक्षा असते.
1: कारण हे सगळ्या ज्या संस्था पाहिल्या एबीपी माझा किंवा एनडीटीव्ही चांगल्या म्हणजे वेल प्लेस्ड असणार
0: बरोबर
1: नक्कीच. आणि प्रत्येकाला म्हणजे आता तरुण मुलांना पण फार अशी इच्छा असते की आपण चांगल्या ब्रँड खाली काम करावं, तर अशा ब्रँड्स मध्ये तुम्ही असोसिएटेड होता, तरी पण एक भूक म्हणू आपण किंवा एक काहीतरी आपल्याला शोधायचं आहे आणि इथे गेलं तर आपल्याला आणखी त्याचा शोध घेता येईल असं काही
0: असं होतं ना नक्की अर्थात. असं मी सुरुवातीला पुण्यात काम सुरू केलं, सो एका टप्प्यावर तुम्हाला पुणे हे असं छोटं वाटायला लागतं. कारण हा सुरुवातीला कारण पहिल्या जेव्हा पहिल्या दिवशी असतो त्यावेळेस तुम्हाला खूप मोठं जग असतं, मग तुम्ही हळूहळू काम करायला लागता, मग तुमचा आवाका वाढायला लागतो, तुमचा अनुभवात जास्त संख्या, मग तुम्हाला जसं तुमचं ते वाढत जातं तसं तुम्हाला आणखी मोठ्या अनुभवाची किंवा गोष्टी करण्याची इच्छा होते. मग तुम्हाला वाटतं हा जरा पुण्यात ना आता थोडंसं बाहेर पडू, मग मुंबईमध्ये आलो, मग मुंबई मग टीव्हीमध्ये आलो, टेलिव्हिजनमध्ये आलो की पेपरपेक्षा टेलिव्हिजनमध्ये आणखी जरा मोठ्या गोष्टी आहेत आणि त्या मग बराच काळ गेला. मग मी एबीपी माझामध्ये होतो, मी खूप त्यावेळेस आम्ही बरंच फिरलो, महाराष्ट्रात तर फिरलो, महाराष्ट्राच्या बाहेरही जायला मिळायचं आणि मग जवळपास तिकडे 10 वर्ष काम केल्यानंतर तो आवाकाही तुमचा वाढतो. मग तुम्ही केवळ महाराष्ट्राच्या बातम्या करता, तुम्ही मग देशभराच्या बातम्या करायला लागता. बीबीसी हा त्याच्यापेक्षा जास्त आणखी मोठा प्लॅटफॉर्म होता, कारण तो आंतरराष्ट्रीय प्लॅटफॉर्म होता. त्याच्याकडनं तुम्ही जगभरात देशभरात तर मी फिरत होतो पण त्याचबरोबर तिथं सगळ्यांची संबंध, म्हणजे आम्ही सगळेच जसं मी म्हटलं की जवळपास 42 भाषांमध्ये बीबीसीचा वर्ल्ड सर्व्हिस पसरलेली आहे, त्यामुळे तुमचे सगळी जगभरातले तुमचे मित्र मैत्रिणी कलीग असे होणार, तुम्ही त्याच्यासोबत काम करतात, त्यामुळे तो आवाका आणखीच मोठा होतो. सो म्हणून हळूहळू तुम्हाला जसं तुमची भूक वाढत जाते तुमचा आवाकाही वाढत जातो, आणखी नवीन करायची होते तसं जसं तुम्ही आणखी पाऊलं पुढे पडतात. तुम्हाला जर कुठं थोडस बंदिस्त वाटतं तुम्ही तो पाऊल टाकून पलीकडे बाहेरचे जाता, असं ते होतं.
1: या सगळ्या तुमच्या जर्नलिझम करिअर विषयी आपण जाणून घेणार आहोत, पण मला वाटतं आपण दुसरा भाग करूया. प्रेक्षक हो, आपण दुसऱ्या भागात
0: माझ्याशी अपेक्षा की कोणाला बोर होत नसेल.
1: नक्कीच. मयुरेश कोंदूर सर यांच्याशी संवाद साधणार आहोत. एक दुसऱ्या भागात भेटूया अर्थातच करिअर मंत्रच्या. तोंडी तेजस्वी आपला निरोप घेते.

0: नमस्कार प्रेक्षको, आचार्य 90 FM वर मी आरजे तेजस्वी आपलं मनपूर्वक स्वागत करते. प्रेक्षको, आजच्या सेलिब्रिटी शो मध्ये आपण गणेश पंडित सर यांना आमंत्रित केलं आहे. गणेश सर, नमस्कार.
1: नमस्कार.
0: मनपूर्वक स्वागत आहे तुमचं आचार्य 90 FM मध्ये आमच्या स्टुडिओ मध्ये. आणि आपण आता मुलाखतीचा श्री गणेशा करूया. सरांची थोडक्यात ओळख म्हणजे सर सुपरिचित आहेतच, कारण या क्षेत्रात म्हणजे मीडियामध्ये किंवा सिने क्षेत्रात नाट्य क्षेत्रात जे लोक असतील त्यांना गणेश पंडित हे नाव माहितीये. कदाचित तुम्ही चेहरा ओळखला नसेल पण हे गणेश पंडित आहे असं मी म्हणेन, कारण लहानपणापासूनच ते फिल्मी या दूरदर्शनच्या फार नावाजलेल्या कार्यक्रमात ते अशोक पावसकर यांच्या नाटकांमध्ये बरेच वेळा त्यांनी काम केलेलं आहे. गणपतीच्या आणि इतर सार्वजनिक कार्यक्रमात आभास नांदवेकर, अवधूत गुप्ते, अमोल बावळेकर, प्रसाद गर्वे, भरत सावले यांच्यासोबत देखील काम करण्याचा त्यांना योग आलेला आहे. इंटर कॉलेजमध्ये मराठी, हिंदी, गुजराती, उर्दू आणि इंग्रजी या पाचही भाषांमध्ये एकांकिका करण्याची संधी मिळालेली आहे. आज तक 5 भाषांमधून मिळून माझा काही ना काही सहभाग असलेल्या जवळपास 300 पेक्षा जास्त एकांकिका त्यांच्या झालेल्या आहेत. लेटेस्ट म्हणजे मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी, म्हणजे बऱ्याच जणांनी खूप नावाजलेलं हे नाटक आहे मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी. यातही तुम्ही सरांना पाहिलेलं असेल. सर्किट हाऊस हे तसंच हलकं फुलकं छान आणि मी भेटले होते ओके हा एकदम ज्या नाटकाच्या दरम्यान सरांना, तेव्हा आमची पर्सनली ओळख झाली. आणि सर लेखक, उत्तम लेखक सुद्धा आहेत. बालक पालक सिनेमा लिहित असताना त्यांना एक सीन अभिनेता म्हणून त्यांनी केला होता आणि त्यामुळे टोक्याला शॉर्ट नावाचाही सिनेमा मिळाला आणि त्यात मुख्य 5 कलाकार होते, त्यातले सर एक होते. त्यानंतर बऱ्याच वर्षांनी आता तुंबाडशी मुंजुळामध्ये तुम्ही त्यांना पाहिलं असेल आणि महत्वाच्या पात्रासाठी त्यांची निवड झाली आणि हा सध्या सिनेमा हाऊसफुल चालू आहे. धूमधडाक्यात त्याचे सगळे शोज होत आहेत. तर सगळ्यांचा लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेता म्हणून जो प्रवास आता झालेला आहे त्याच्याविषयी आपण बोलणार आहोत. सर, विशेषतः हे क्षेत्र जे आहे ते फार वलयांकित असं म्हटलं जातं आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने, पण ते तेवढं वलयांकित जरी असलं तरी त्याच्यामध्ये प्रचंड प्रमाणात मेहनत, कष्ट आणि जिद्द असण्याचं हे क्षेत्र आहे. वरवरून जसं ते चंदेरी सोनेरी दुनियाच्या मागे किती कष्ट असतात त्याविषयी आज आपण तुम्हाला विचारणार आहोत. तुमची या क्षेत्राकडे वळणात कधी वळणात किंवा कशी आवड निर्माण झाली?
1: आवड म्हणजे बेसिकली माझ्या आईला जास्त आवडती या सगळ्याची आणि लहान असल्यापासून ती मला कुठे भाषण कर, कुठे वक्तृत्व स्पर्धेत भाग घे वगैरे असं पुष्टी करत होती. नंतर आई वडिलांची ट्रान्सफर झाली माझ्या औरंगाबादला आणि मी आणि माझी बहीण इकडे मावशीकडे लहानाचे मोठे झालो कृष्णनगरमध्ये बोरिवलीला. तिकडे ऍक्च्युली हे सगळं गणपतीची नाटकं, मग किलबिल हे सगळं तिकडून सुरू झालं आणि ते करत असताना आवड तशी होती पण त्यावेळेला इतर काही समज नव्हती फारशी, त्यामुळे आपल्याला नाटकात काम करायचं इतकंच माहिती होतं. ते करत असताना मग नंतर हळूहळू इंटर कॉलेजिएट करायला लागलो, त्यावेळेला इतर गोष्टींमध्ये जास्त रमायला लागलो, म्हणजे की काय लेखन आहे, दिग्दर्शन आहे, बाकीच्या गोष्टी आहेत, लाईट्स आहेत, म्युझिक आहे. ते करत असताना कन्फर्म डोक्यात बसत गेलं की मला टेक्निशियन व्हायचं आहे. मला ऍक्टर म्हणून फार काही नाही झालं तरी चालेल, पण मला लेखन, दिग्दर्शन किंवा असं काहीतरी करायचं एवढं 100% होत. बक्षीस बरीच मिळाली, अभिनेता म्हणून सुद्धा बक्षीस बरीच मिळाली, पण तरी सुद्धा बॅक ऑफ द माइंड हे क्लिअर होतं की मला टेक्निकल साईडला जायचंय. हा, त्याच्यासाठी म्हणून मी मग इतर लोकांना असिस्ट करायला सुरुवात केली. बरीच वर्ष मी नीरज वोरांकडे असिस्टंट होतो, जवळपास 5-5.5 वर्ष सहज त्यांच्याबरोबर बऱ्याच फिल्म्स लिहिता आल्या स्वतः बसून. अदरवाईज कोणी हाताला धरून लिहायला शिकवलं नसतं की फिल्म अशी लिहिता किंवा असा विचार करावा लागतो, हे करावं लागतं. ते तिकडे ते प्रॅक्टिकल नॉलेज जास्त मिळत गेलं, त्यांच्यामुळे इतर कॉन्टॅक्ट सुद्धा झाले, इंडस्ट्रीतले लोकही ओळखायला लागले वगैरे वगैरे, आणि मग इंडिपेंडेंटली काम करायला सुरुवात केली. अर्थात हे सगळं स्ट्रगल आहे त्यात डेफिनेटली, पण त्याला स्ट्रगल पेक्षा सुद्धा म्हणजे आवडीचा भाग असल्यामुळे काय म्हणतात ना, स्ट्रगलची मजा आली, म्हणजे एन्जॉयड द प्रोसेस. ते सगळं करत करत मग आज इंडिपेंडेंट म्हणजे लेखक आहे किंवा दिग्दर्शक आहे. काही लोक अजूनही आठवणीने मला अभिनेता म्हणून काम करशील का म्हणून विचारतात, फार करता येत नाही कारण इतर व्यवधानांमुळे, पण काही वेळेला जसं आता डोक्याला शॉट मध्ये मला शिवकुमार पार्थसारथी जो त्याचा डायरेक्टर होता, जो बालक पालकचा ऍक्च्युली असोसिएट डायरेक्टर, त्यावेळेला त्याने सांगितलं होतं मी पहिला पिक्चर करीन ना त्यात तू काम करशील असं करून, आणि नंतर त्याने मला बोलवलं. पण मला वाटलं की ती असेल रोल चार पाच सीन काय एक दोन तीन दिवस चार दिवस. नंतर त्याने स्क्रिप्ट ऐकवलं आणि मी पडलो होतो कारण मी नाही आहे त्या असे फक्त पाच सीन्स होते त्यात, बाकी अखंड फिल्म मध्ये मी होतो. म्हटलं कशाला, म्हटलं इकडे कुठेतरी नावाजलेला चांगला चेहरा असलेला अभिनेता घे जेणेकरून तुला पोस्टरला उपयोग होईल. पण त्याने ऐकलंच नाही. एवढ्यापर्यंत त्यांची तयारी होती की त्याने त्या कॅरेक्टरचं नाव गणेश पंडित ठेवलं होतं, कॅरेक्टरचं नाव हे. त्यानंतर मी परत काही वर्ष काही काम नाही केलं. मग डायरेक्ट आता तुंबाडची मंजुळामध्ये मला युगंधर देशपांडेने कास्ट केलं. इकडे झी मध्ये सुद्धा भवेश किंवा विविध आणि या लोकांनी बघितलं तर तेही ऍक्च्युली उडाले होते की हा कधीपासून काम करायला लागला. मग त्यांनी काम बघितल्यानंतर त्यांना ते ओके वाटलं आणि मग त्यांनी फायनली कास्ट केलं. पण तुंबाडची मंजुळामध्ये काम करताना सगळ्यात ग्रेटेस्ट एक्सपिरियन्स वॉज मला त्या टमटम चालवायची होती आणि इतके सगळे ड्रायव्हिंग येत असलेले लोक सोडून त्यांनी असा एक माणूस निवडला ज्याला ड्रायव्हिंग येत नाही, त्याला ड्रायव्हरची भूमिका त्यांनी दिली. मी त्या फिल्मसाठी शूटिंगला जायच्या अगोदर 5-6 दिवस ड्रायव्हिंग शिकलो 4-व्हीलर आणि तिकडे गेल्यानंतर कळलं ते सगळं नॉलेज पाण्यात गेलंय कारण इकडे टमटम चालवायची आणि ती 3-व्हीलर आहे आणि त्यातून ती स्टेअरिंगवाली टमटम, त्यातून ती 20 वर्ष जुनी, त्याला क्लच गिअर बिअर सगळं कव्हर होतं, म्हणजे पहिला गिअर नव्हताच त्याला, डायरेक्ट दुसरा पडायचा वगैरे असे प्रकार होते. त्यामुळे तुंबाडची मंजुळा हे माझ्या टमटम मध्ये बसणाऱ्या लोकांचे चेहरे जे होते घाबरलेले की हा काय करतोय आता, तर त्याच्या ती भीती जास्त आहे मंजुळेपेक्षा ऍक्च्युली सगळा प्रकार आहे. पण या क्षेत्रात अजूनही मी काम करतोय ते ऍज अ लेखक दिग्दर्शक जास्त काम करतात मला आणि ते मला आवडते. बेसिकली स्ट्रगल सगळ्या क्षेत्रांमध्ये आहे, कुठल्याही क्षेत्रात गेलं तरी तिकडे ते करावं लागतं. पण मला या क्षेत्राची मजा यासाठी येते कारण रोज नवीन काहीतरी काम आहे, रोज नवीन काहीतरी टेन्शन आहे. सारखं आपलं तेच, माझी बॅलन्स शीट टॅली होत नाही म्हणून बसण्यात पॉईंट नाही, मला पण ते होत नाही माझ्याने. त्यामुळे आय एम एन्जॉईंग. बाकी कुठल्याही क्षेत्रात गेलं तरी स्ट्रगल आहेच, ते काही पाठ सोडत नाही.
0: मला कमाल वाटते कारण आज आपण पाहतो की तरुण पिढी जी आहे ती आपलं नेम फेम पैसा मिळवण्यासाठी किती झटत असतात आणि त्याच्यासाठी म्हणजे आपलं नाव व्हावं इंडस्ट्रीमध्ये यासाठी म्हणजे दिवसाला 5,000 म्हणू आपण अगदी जर म्हटलं तर एवढी मुलं आपल्या इंडस्ट्रीमध्ये असतात, ऑडिशन्स देतात, सगळ्या प्रोड्युसर्सना भेटतात, असं सगळं चालू असतं. त्यामध्ये तुम्हाला आपलं नाव होऊ नये किंवा म्हणजे असं तर मी हे ठेवलेली नाही आकांक्षा किंवा असं काही याच मला हेच करायचं आहे मी हेच करीन असं किंवा मला एवढं नाव झालं पाहिजे एवढा पैसा मिळायला पाहिजे असं तुमच्या मनाने कधी घेतलं नाहीये आणि नेहमीच बिहाइंड द कॅमेरा राहून जे काम मला मिळत गेलं ते तुम्ही अगदी प्रामाणिकपणे केलं. हे असा स्वभाव असणारी माणसं फार विरळीच असतात.
1: नाही तर काय ना, मला दोन प्रकार आहेत आपल्याकडे की एक तर मला काम मिळालं पाहिजे आणि मला त्यातून पैसे मिळाले पाहिजेत, मला त्यातून नाव मिळालं पाहिजे, मला लोकांनी ओळखलं पाहिजे, हे हा एक प्रकार आहे. आणि दुसरा प्रकार आहे की मला काम मिळालं पाहिजे आणि त्याची मजा आली पाहिजे. बरं, अदरवाईज मला जर पैसाच कमवायचा असता तर मग मी कुठेतरी मोठ्या पोस्टला नोकरी केली असती किंवा काहीतरी त्या क्षेत्रात गेलो असतो. अर्थात अभ्यासात त्या काळात मी बरा होतो, चांगला होतो, म्हणजे मला तो स्कोप होता माझ्याकडे एक ती लाईन पकडायला. पण मला नाही रमता आलं त्या सगळ्या गोष्टी, त्यामुळे प्रत्येक वेळेला ते स्वतःच्या आनंदासाठी काम करत राहणे इज इम्पॉर्टंट. अदरवाईज काही काळानंतर ना तुमच्याकडे भरपूर पैसा येतो, काय बऱ्याच गोष्टी येतात, पण ना आतून ते सतत खात राहतं की मला जे करायचं होतं ते मला करायचं होतं ते करता नाही आलं, तर मला ते नव्हतं करायचं. त्यामुळे मी भले पैसे कमी आहेत, जे काही माझी जेवढी प्रसिद्धी आहे तेवढी आहे, पण त्या व्यतिरिक्त मला ना सतत. आणि तिसरी गोष्ट, प्रसिद्धी नसण्याचा सुद्धा एक फायदा आहे ऍक्च्युली जो मला जास्त होतो. मी कुठेही कसाही फिरत असतो, माझ्याकडे गाडी नाही, मी पब्लिक ट्रान्सपोर्टने फिरतो, मला कोणी ओळखत नाही, त्यामुळे मी कोणाबरोबरही कशाही गप्पा मारतो. मी रस्त्यावर उभं राहून अनोळखी लोकांबरोबर गप्पा मारतो. मी रस्त्यावरचे भिकारी, रस्त्यावरचे छक्के, रस्त्यावरचे हे या सगळ्यांबरोबर मिळून मिसळून लिटरली रोज काही ना काही चालवतो. मी रिक्षात बसलो की मी रिक्षावाल्याची गप्पा मारतो, मी टॅक्सीत बसलो की टॅक्सीवाल्याची गप्पा मारतो. हे सतत इंटरॅक्शन राहिल्यामुळे जगात काय चाललंय, त्यांचं लाईफ काय आहे ऍक्च्युली, जे आपण अदरवाईज लेखक म्हटल्यानंतर एका खोलीत बसणार इमॅजिनरी एक वर्ड इमॅजिन करणार काहीतरी आणि त्याच्यावर लिहिणार, पण ते न करता ते खरं काय आहे, सत्य काय आहे, त्यांच्या आयुष्यातलं त्यांचे प्रॉब्लेम्स काय, त्यांच्या श्रद्धा काय, त्यांच्या अंधश्रद्धा काय पासून सगळ्या गोष्टींवर काम करता येतं. अदरवाईज गाडी घोड्यातून फिरायचं असतं तर मग काय, म्हणजे मग ते तुटले पण येतं ना. मी इतरांपासून वेगळाच आहे आणि मी वेगळे पण जपायला लागतो मग माझं स्वतःच, नाही ना मला इतरांमध्ये नाही जायचं. बरं, लोकांनी तुमच्याकडे यावं किंवा लोकांचं आयुष्य तुम्ही मांडावं यासाठी तुम्ही या फील्डमध्ये आलात, मग लोकांच्या आयुष्यात घुसायच्या ऐवजी किंवा त्यांना तुमच्या आयुष्यात घुसू देण्याच्या ऐवजी तुम्ही लांब पडत काय पडलं? सो दॅट इज द थिंग. त्यामुळे मी त्यात पडत नाही, मला उलट सगळ्यांमध्ये राहून तसं काम करत राहायला खूप आवडतं. आणि तरी सुद्धा लोकांनी मला ओळखू नये याचीही मी काळजी घेतो अगदी प्रामाणिकपणे, कारण खूप वेळा ते असं असतं की अरे हे लेखक आहेत, हे कोणी फिल्म लाईन मधले लोक आहेत, म्हणून मग ना हळूहळू लोक तुमच्याशी वागताना नकळतपणे, ते काय ठरवून नाही वागत पण नकळतपणे ते वेगळं वागायला लागतात. सो मला त्यात रस नाही, मला जसे आहेत लोक तसेच लागतात, मी जसं आहे तसाच आहे. असं नाही आहे की मला त्यांचं आयुष्य किंवा त्यांचं वागणं वापरून घ्यायचंय माझ्या कामासाठी, अजिबात नाही. पण मला सतत इंटरेस्ट असतो की हे जगतात कसे, मग ते प्रॉब्लेम्स मध्ये जगणं असो किंवा आनंदात जगणं असो किंवा दुःखात असो किंवा रागात असो कसंही, पण एखादा माणूस नक्की काय डोक्यात ठेवून वागत असतो सतत, त्याला नक्की म्हणजे आपण जसं इतर वेळेला सुद्धा मी माझं काम करत असलो तरी माझ्या डोक्यावर एक टेन्शन असतं कुठं तरी, काही कुठले तरी पैसे द्यायचे आहेत, कोणाला तरी ऍडमिशन घ्यायची आहे, मुलीला काय शाळेत घालायचं आहे, मुलाला कॉलेजमध्ये घालायचं, काहीतरी चालू असतं. सर ही सगळी टेन्शन डोक्यावर असताना सुद्धा एखादा माणूस स्वतःचं काम किती नीटनेटकेपणे करतो आणि ते कसं करू शकतो, दॅट इज इम्पॉर्टंट. सो माझं त्या गोष्टींवर जास्त काम चालतं. आणि म्हणून कदाचित म्हणतात सुद्धा बरेच लोक की तू खूप खरं लिहितोस, कारण ते खऱ्या लोकांमध्ये राहिल्यामुळे ते येतं कदाचित मे, पण आहे आणि मला ते आवडतं, मला मजा येते.
0: माणसामध्ये राहिल्यावर ते कळतं. एक छोटीशी पटकर विश्रांती घेऊया आणि आज आपण सेलिब्रिटी शो मध्ये लेखक दिग्दर्शक अभिनेते गणेश पंडित सर यांना आमंत्रित केलेला आहे, त्यांच्याशी आपला संवाद असा सुरू ठेवूया. तुम्ही पाहत राहा आचार्य 98.9.

0: आज आपण सेलिब्रिटी शो मध्ये लेखक दिग्दर्शक अभिनेते गणेश पंडित सर यांना आमंत्रित केलेलं आहे. गणेश सर, आता थोडासा अभिनयाचा प्रवास तुमचा जाणून घेतला, अजून काही पुढच्या विश्रांतीनंतर मी त्याबद्दल प्रश्न विचारेनच, पण मला आता तुमच्या लेखकाकडे जो आपण ट्रॅक चालू आहे आपला त्याकडे उत्सुकता आहे. लेखन काय, म्हणजे लेखनामध्ये आपण सगळं विश्व उभं करतो, पूर्ण तो कॅनव्हास असतो चित्रपटाचा म्हणा किंवा मालिकेचा. तुम्हाला, तुम्ही सिद्ध असतं लेखक असं मी म्हणेन, कारण एवढ्या मालिका वगैरे तुम्ही सातत्याने लिहित आहात, तर त्याची आवड निर्माण कशी झाली आणि कसं तुम्हाला, म्हणजे असं प्रतिभा तुम्हाला कशी होते असं तर लेखकाला विचारू शकत नाही, पण तरी सुद्धा एक कसा तो ग्राफ, म्हणजे तंत्र काय असतं कोणाला जर लेखक व्हायचं असेल.
1: हा प्रश्न करेक्ट आहे की तंत्र काय असतं, कारण सिनेमा किंवा मीडियामधलं रायटिंग हे बेसिकली टेक्निकल रायटिंग आहे, ते तांत्रिक आहे. अदरवाईज सुचणं हा म्हणजे स्थायी भाव आहे, हे कोणालाही, म्हणजे तुलाही सुचत असेल, मलाही सुचतं, त्यांनाही सुचतं, यांनाही सुचतं, सगळ्यांना सुचतं, पण ते लिहिता येत नाही. आता बरेच वेळा मला जर मला एक प्रवीण निश्चल नावाचे लेखक आहेत, लेखक दिग्दर्शक म्हणजे नवीन निश्चल ऍक्टर त्यांचे भाऊ, त्यांनी एक प्रश्न विचारला होता की लेखक आणि नॉर्मल माणूस यांच्यात काय फरक आहे. तर मी सुद्धा म्हटलं की असं क्रिएटिव्हली विचार करतो किंवा एखादा क्राफ्ट वाईज विचार करतो, तर म्हणाला नाही नाही तसलं काही नसतं. नॉर्मल माणूस विचार करतो, लेखक विचार करतो, फक्त नॉर्मल माणूस लिहित नाही, हा पेन घेतो आणि लिहितो, तो लिहितो म्हणून लेखक. लिहिलंच नाही तर लेखन मला जमतंय किंवा नाही जमतंय वगैरे हा खूप पुढचा मुद्दा आहे, म्हणजे तो त्याच्यापर्यंत पोहोचणारच नाही माणूस. जर लिहितो म्हणून तो लेखक, जो लिहित नाही तो नॉर्मल साधा माणूस. सो हा बेसिक फरक आहे दोन मधला. तर त्यावेळेला मला असं वाटलं होतं की लिहिणं हा मुद्दा जर असेल तर माझ्याने आयुष्यात हे शक्य नाही, कारण 3 तासाचा पेपर सुद्धा नीट कधी पूर्ण झालेला नाही लिहून. मला प्रचंड कंटाळा, प्रचंड आळस असा आहे. पण म्हणजे त्यावेळेला मला कोणी म्हटलं असतं

0: तू पुढे जाऊन लेखक होशील तर माझा आयुष्यात विश्वास नसता बसला या गोष्टीवर. कारण अभ्यासाचाच कंटाळा, लिहिण्याचा तर त्याच्या पुढचा काही चान्सच नव्हता. तर त्यावेळेला ज्या वेळेला ते मला दिग्दर्शक व्हायचं होतं बेसिकली, दिग्दर्शक होण्यासाठी म्हणून खूप लोकांकडे जाऊन अरे मला स्क्रिप्ट लिहून देणार, मला काहीतरी देणं लिहून वगैरे असं. पण काही लोकांचा वेळ असायचा, काही लोक टाळायचे. मग ते एका पॉइंटला जाऊन मर देणार आपलं, आपण आपण आपलं लिहू काय होईल, फार पडता एकांकिका बाद होईल वगैरे असं करून मी ते लिहायला लागलो. आणि बऱ्यापैकी जरा डोक्यात दिग्दर्शन क्लिअर असल्यामुळे असेल कदाचित, पण बऱ्यापैकी ते जमायला लागलं. मग ती अंधश्रद्धा अजून वाढीला लागली की हा लेखक आहे. आणि मग लोकांना सुद्धा वाटायला लागलं या लेखक आहे, याच्याकडे प्रतिभा आहे वगैरे वगैरे. पण ऍक्च्युली आपल्या क्षेत्रातलं लेखन हे मॅक्सिमम टेक्निकल लेखन आहे. म्हणजे एखादा लेख लिहिणं किंवा एखादं निबंध लिहिणं किंवा या सगळ्या, एखादी कादंबरी लिहिणं, कथा लिहिणं हे खूप वेगळं आहे. आणि फिल्म लिहिणं, टेलिव्हिजनसाठी लेखन करणं किंवा नाटक लिहिणं ह्या सगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत. तर ते टेक्निक ज्यांना जमतं आणि त्या टेक्निकमध्ये ज्यांना इंटरेस्ट आहे किंवा त्यांना समजून घेण्याची ज्यांना आवड आहे तेच त्या क्षेत्रात काम करू शकतात. अदरवाईज बाकीचे इतर सगळ्या फॅकल्टीजमध्ये लेखन करतात या क्षेत्रात. कारण स्क्रीन प्ले आता इतके सिनेमे लिहून, इतके सिनेमे बघून, इतके सिनेमे वाचून सुद्धा अजून मला हे ठामपणे म्हणता येत नाही की मी 100% कॅपेबिलिटीचा स्क्रीन प्ले रायटर आहे. का तर अजून खूपसे जॉनर्स किंवा खूपशा गोष्टी अशा असतील ज्या मला नाही लिहिता येत. सो ते स्वतःला सतत चॅलेंज करत राहणं, स्वतःला जोखत राहणं, ते सतत करत राहावंच लागणार आहे शेवटपर्यंत. त्याला ती म्हणजे नेव्हर एंडिंग प्रोसेस आहे. या सगळ्या गोष्टीला आपण कसं बघतो सतत त्याच्यावर अवलंबून आहे आपण आपण लेखक म्हणून किती डेव्हलप होतो. दुसरी गोष्ट अशी की लेखक म्हणून मला जसं आता मी खूप लोक, मी नीरज वोरांकडे असिस्टंट होतो त्यामुळे खूप लोक मला अरे कॉमेडी लिहितो असं खूप डोक्यात. पण मी कॉमेडी म्हणजे जसं आता बालक पालक सारखा सिनेमा गाजला पण ऍक्च्युली दुसऱ्यात अजून बघितलं तर तो कॉमेडी सिनेमा नाहीये.
1: सिरियस नोट आहे,
0: खूप सिरियस सिनेमा आहे. जसा येल्लो नावाची फिल्म लिहिली ज्याला नॅशनल अवॉर्ड मिळालं होतं, इट वॉज अ सिरियस फिल्म. हिचकी वॉज अ सिरियस फिल्म, बाळकडू वॉज अ सिरियस फिल्म. हे सगळं करत असताना ते वेगवेगळे जॉनर्स, वेगवेगळे विषय वेगवेगळ्या पद्धतीने मांडायची कुवत म्हणण्यापेक्षा ते कळायला लागतं की हा विषयानं या पद्धतीने किंवा या जॉनरमधून मांडला तर तो जास्त प्रभावीपणे लोकांपर्यंत पोहोचेल. सो हे कळायला सुद्धा तुम्हाला ते टेक्निक माहिती असायला लागतं. दुसरी गोष्ट लेखकांना, फिल्म लेखक किंवा मीडियामधल्या लेखकांना मेकिंगचं नॉलेज असणं गरजेचं आहे. मी लिहिलेल्या स्क्रिप्टचं पुढे जाऊन काय होणार, ते कसं एक्झिक्यूट होणार, इकडे मी क्लोज लागणार आहे का, किंवा त्याचं ग्रामर काय, एक्सेस कसे बदलतात पासून लोकेशन कशी हँडल होतात, त्या सगळ्याचा स्क्रीन प्ले मध्ये किंवा लेखनात कसा वापर केला जातो किंवा करायला हवा, या सगळ्या गोष्टी त्यांना कळायला हव्यात. लोक जनरली मी फिल्म लिहिली यातच खुश असतात. पण म्हणजे मीही तसाच होतो एकेकाळी. मला असं वाटतं की सीन नंबर वन, लोकेशन, डे नाईट, इंटिरियर एक्सटिरियर, ऍक्टर्स किंवा कॅरेक्टर्स असं लिहिलं, मला इतकं बरं वाटायचं की मी फिल्म लिहितोय. मग हळूहळू काही फिल्म लिहिल्यानंतर कळायला लागले या सगळ्याचा वर जे मी लिहितो याचा रायटिंगशी काही संबंध नाही, हे सगळं वेगवेगळ्या डिपार्टमेंटचं काम आहे. सीन नंबर असतात का तर प्रोडक्शन आणि डायरेक्शन डिपार्टमेंटला कळायला पाहिजे, डे नाईट किंवा लोकेशन लिहितो का तर ते कॅमेरामॅनला कळायला पाहिजे. नंतर मी काही इंटिरियर एक्सटेरियर लिहितो ते पण तसंच आहे की प्रोडक्शन आणि या सगळ्यांना कळायला पाहिजे. कॅरेक्टर्स लिहितो हे प्रोडक्शनवाल्याला माहिती पाहिजे, किती व्हॅनिटी मागवायचं, काय करायचं आणि किती मेकअप रूम पाहिजेत, किती कोणत्या किती हे सगळं. याचा लेखन अशी काही संबंध नाही आहे, लेखन त्याच्या पुढे सुरू होतं. पण हे कळे कळेपर्यंत मला भरपूर वर्ष गेली जात. माझं म्हणणं तेच आहे की त्या ते एक्झिक्युशन किंवा तुम्ही जे लिहिता आहात त्याचं पुढे काय होणार आहे, ते कसं दिसणार आहे किंवा ते स्क्रीनवर कन्व्हर्ट होताना ते कसं होणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला अगोदर बघाव्या लागतात डोळ्याने आणि मग त्या लिहून काढाव्या लागतात आणि मग त्या इतरांना दाखवून ते एक्झिक्यूट करणार आणि मग ती फिल्म किंवा तो ते प्रोडक्ट करणार. तर ही सगळी एवढी लांबलचक प्रोसेस आहे. त्यामुळे खूप मॅक्सिमम आलेली मुलं किंवा मॅक्सिमम आलेले ते जे असतात ना की मला लेखक व्हायचंय ते या प्रोसेसमध्ये थकतात. त्यांना अंदाजच नसतो की हे इतकं सगळं करावं लागतं. त्यामुळे यातले साधारणपणे आतापर्यंत मी पाहिलेला हे आहे की 100 लोक येतात आणि त्यातले 95 लोक परत घरी जातात. पाच लोक टिकतात यातले फार पाच ते सात त्याच्या पलीकडे जात नाही. कारण ते इतकं चिकट आणि एका जागेवर कोंडून घेऊन करणारं काम आहे ना की लोकांना ते सहनच नाही होत. फार तर आम्हाला अंदाज असतो की कोणी आलं नवीन की मला लेखक व्हायचं आहे की हा साधारण आणि आमच्या कित्येक वेळा बॅग्स लागतात. हा 10व्या दिवशी जाणार, हा 8व्या दिवशी, ही 5व्या दिवशी सांगणार सर मला प्रॉब्लेम आहे मी जाते आणि ते जातात. खूपच क्वचित कोणीतरी असतं जे म्हणतं की नाही सर जो टिकून राहतो. सो रायटिंगची प्रोसेस मजेशीर आहे, थकवणारी आहे, ऍक्च्युली मेंटली खूप स्ट्रेस असणारी प्रोसेस आहे आणि त्यामुळेच कदाचित ती आवड असेल ना तुम्हाला तरच ते होऊ शकतं. अदरवाईज यू कॅनॉट बी अ रायटर. मी ऍटलिस्ट या क्षेत्रातला तरी लेखक नाही होत आहे. इतर ठीक आहे की मी काय लेख लिहिले किंवा मी कथा लिहिल्या मी कादंबऱ्या लिहिल्या हे इथपर्यंत हे या पद्धतीचं लेखन करता येतं. पण टेक्निकली फिल्म लिहिणं किंवा वेब सिरीज लिहिणं किंवा सिरियल्स लिहिणं इज अ म्हणजे ते ऑलमोस्ट डोकं भुगा पडणार
1: आणि खूप आव्हान किंवा चॅलेंजिंग.
0: कारण आम्हाला एक एक फिल्म लिहायला जसं ते हिचकी लिहायला आम्हाला इट टूक मोर दॅन 2 इयर्स. बालक 8-10 महिन्याची रायटिंग प्रोसेस होती. येल्लो 1 वर्षाची रायटिंग प्रोसेस, 1.25 वर्ष जवळपास. तर एवढा वेळ एकच विषय घेऊन रोज त्याच्यावर काम करत राहणं, बरं स्वतः लिहिलेलं स्वतः फाडून टाकायची ताकद पण पाहिजे की हे आत्ता मला ग्रेट वाटतंय, एक 3-4 दिवसांनी वाचल्यानंतर हे काय आहे असं वाटतं, मग ते मी फेकून देतो, मग परत लिहितो, मग ते मी परत लिहितो, मग परत लिहितो, मग परत लिहितो, असं करत करत करत करत करत करत एक तो एक सीन काहीतरी शेप मध्ये येतो. मग त्या आलेल्या सीनवर परत एक वेगळं काम करत राहावं लागतं. तर ही सगळी खूप थकवणारी प्रोसेस आहे, खूप चिकट असलेली प्रोसेस आणि मला वाटत नाही AI सुद्धा याला काही मदत करू शकेल. ती आहे ते आहे त्याला इलाज
1: जेवढं आपण विचारू तेवढं ते आणखीन डिटेलिंग मध्ये जाते.
0: डिटेलिंग मध्ये जा
1: तरी पण आता रोहिणी निरावे सुद्धा आपल्याकडे आल्या होत्या आणि त्यांनी पण म्हटलं होतं चॅलेंज म्हणजे खूप त्याच्यामध्ये इंटरफेरन्स असतो. तर त्याकडे तुम्ही का, कारण तुम्ही जे व्हिज्युअलायझेशन केलं असतं ते चॅनलला सुद्धा पटलं पाहिजे ना.
0: म्हणतो की मालिका पाणी घालून वाढवलेली
1: आहे असं सगळं होतं.
0: एक गोष्ट साधी मला
1: काही काही आपल्या मालिका किती वर्ष
0: मजा तीच आहे की जसं खूप लोकांचं म्हणणं आहे की मालिका पाणी घालून तुम्ही वाढवता तर जिकडून त्यांना वाटायला लागतं की आता पाणी घालायला सुरुवात झाली आहे झालंय तर तिकडे ना ऍक्च्युली त्यांनी स्वतःला डिटॅच करायला पाहिजे. पण ते रेग्युलर बघत राहतात हा प्रॉब्लेम आहे. त्यामुळे चॅनल्सना वाटतं अरे भरपूर TRP येतोय मग मी कशाला बंद करू, मग अजून घाला पाणी,
1: मग ते चालू.
0: ती प्रेक्षकांचा दोष प्रेक्षकांचाच दोष आहे असं अजिबात नाही, दोन्ही बाजूने दोष. जसं मला एकदा आमच्या माझ्या एका भावाच्या लग्नात माझ्या वहिन्या आणि काही मावशी वगैरे असं सगळ्यांनी एकदम असं घेरलं होतं की तुम्ही काय काही लिहिता सिरियल मध्ये, काही दाखवता, काय अर्थ आहे काय आला तसं. तर मी सगळं शांतपणे ऐकून घेतलं. मग म्हटलं तुमच्याकडे उद्या पाणी नाही आलं तर काय करावं, आम्ही मग काय आम्ही सोसायटीवाल्यांना शिव्या घालू असं करू तसं करू, तरी नाही आलं तर काय करावं, आम्ही रस्त्यावर उतरू हे करू, उद्या वीज नाही आली तर काय करायला, मग असं करू तसं करू, रस्त्यावर उतरू मोर्चा करू. म्हटलं मग तुमच्या घरात घुसून तुमच्या TV दाखवण्यात येतं हे सगळं, तुम्ही रस्त्यावर का नाही उतरत. म्हटल्यानंतर त्या थांबल्या, नाही तसं नाही आहे म्हणजे एवढं असं काही इतकं वाईट नसतं वगैरे करून मग त्यांनी अख्खी बाजूच बदलली त्याची. सो लोकांना ते ऍडिक्शन आहे हे त्यांच्या लक्षातच येत नाही. लोक जर लोक म्हणजे जसं आता सोशल मीडियावर लिहितात या सिरियल मध्ये हा प्रॉब्लेम आहे असं आहे तसं आहे, मग त्याच्यावर कमेंट्स येतात, लोक हसतात, काय वाटेल ते पडतात. पण हे बघू नका किंवा हे आम्ही यापुढे बघणार नाही असं म्हणणारी कुठलीही जमात अस्तित्वात नाही. ती जोपर्यंत येत नाही तोपर्यंत हे चालणार. आणि दुसरी गोष्ट, शेवटी इकॉनॉमिक्स आहे की आम्हाला माहिती आहे की मला महिन्याला एवढे एपिसोड करायचे असतात किंवा दिवसाला त्यांचा टार्गेट असतं की स्पॉन्सरर्सकडनं एवढे पैसे येतात. आणि इव्हन स्पॉन्सरर्स सुद्धा असे आंधळेपणाने पैसे देत नाही की ही सिरियल आहे हा याला पैसे द्या असं देत नाही. ते पण रेटिंग चेक करतात की कुठला शो किती वाजता बघितला जातो, जास्त कुठला बघितला जातो, त्यांना ते ऍड्स देतात. त्यामुळे हे सगळं इकॉनॉमिक्स आहे. ते इकॉनॉमिक्स सांभाळायला आपल्याला असं वाटतं की आपण क्रिएटिव्ह काम करतोय, पण ऍक्च्युली वी आर द पार्ट ऑफ दॅट इकॉनॉमिक सिस्टीम. त्याच्या पलीकडे आम्ही फार कोणी नाही आहोत. आता दुसरी गोष्ट, जर मला एखादी सिरियल बघावी असं वाटतं किंवा जर एखाद्या स्पॉन्सररचं एक प्रोजेक्ट प्रॉडक्ट विकलं जावं याच्यासाठी एक सिरियल बघावी असं वाटतं, तर मग मला तशी सिरियल बनवायला लागते जी त्या स्पॉन्सररचे जे बायर्स आहेत त्यांना आवडेल. म्हणजे जर उद्या मी एखादा मिक्सरची ऍड आली तर मिक्सर कोण विकत घेणार, तर घरातल्या बायका घेणार. मग बायकांना आवडेल असं त्या सिरियलमध्ये काय असायला पाहिजे ते मी करतो, आणि तेच करावं लागतं, त्याला इलाज नाही. म्हणजे चॅनलचा काय इंटरफिअरन्स आहे म्हणा किंवा तुम्ही काय प्रोड्युसरला शिव्या घाला कोणालाही घाला, पण ती सिस्टीम आहे.
1: पण थोडा दर्जा ढासळलेला आहे.
0: थोडा नाही, दर्जाच नाहीये, दर्जा नाहीच आहे. त्याच्यावर आपण नको बोलूया. कारण दर्जा महत्वाची गोष्ट तीच आहे. टेलिव्हिजनमध्ये म्हणजे टेलिव्हिजनची वाट लागायला सुरुवात कधीपासून झाली तर ओव्हरऑल यांनी एक घाणेरडी सिरियल केली पण तिचा टीआरपी चांगला येतो, बरोबर. मग दुसरा चॅनल म्हणतं की यांनी इतकी वाईट केली ना आपण त्यांच्याहून वाईट करू आणि त्यांच्यापेक्षा जास्त टीआरपी मिळवू. हे जिकडे सुरू झालंय ना तिकडून सगळं. मग तुम्ही मला मी टेलिव्हिजनमध्ये दर्जा असा शब्द लिहित नाही कधी कुठल्या सिरियलमध्ये किंवा कुठल्याच, कारण तो शब्दच तिकडून काढून टाका, ती डिक्शनरी चुकीची आहे. इकडे दर्जाचा संबंधच येत नाही, ती कॉम्पिटिशन आहे आणि ती तशीच चालणार आहे. या कॉम्पिटिशनमधून मोकळे आम्हाला करायला ऍक्च्युली प्रेक्षकांनी खरंच मनापासून पुढे यायला हवं, पण त्यांना फक्त टिंगल टवाळी करण्याचाच रस आहे सोशल मीडियावर. त्याच्यावर सिरियसली ऍक्शन घेऊन काही बदल घडवतील किंवा बदल करू इच्छित असतील असे लोक मला वाटत.
1: पण आपल्यालाही अंदाज असतो की जसं चित्रपटाचा आपण अंदाज देऊ शकत नाही की हा लोकांना आवडेल, तसं मालिकेचं पण आहे ना. मालिका पण आपण ही मालिका चालेल दीर्घकाळ चालेल, कारण असंभव किंवा वादळ वाढ ह्या मालिका इतक्या सुंदर होत्या.
0: डेफिनेटली
1: तशा टाईपच्या अजून हल्ली होत
0: नाही होणार, कारण मुळात लोकांना तेच आहे की तुमचं त्या मालिका बनवणाऱ्या लोकांनी एक टार्गेट ठेवलंय आणि ते टार्गेट आहे घरातल्या बायका. ओके, म्हणजे घरातल्या बायकांची ताकद आता राजकारण्यांनी पण ओळखली आहे. लाडकी बहीण आणि या योजना चालू करून राज्य मिळवलं अख्खं, तर घरातल्या बायकांचा वापर करून टीआरपी मिळवणं पण सोपंच आहे की नाही, त्यात काही त्याला कठीण काही नाही. तर ते जोपर्यंत घरातल्या बायका ठरवत नाहीत की मला दुसरं काहीतरी बघायचंय किंवा मला दुसरं सुद्धा काहीतरी बघायचंय, तोपर्यंत तो बदल नाही होणार. त्यामुळे मला माझं बायकांना सांगणं आहे की तुम्ही तुमची चव बदला किंवा तुमची चव सुधारा, ऍटलिस्ट बदला बनण्यापेक्षा बदलणार नाही, कारण काय
1: नाही बदल झाल्याशिवाय.
0: पण ते किमान इम्प्रूव्ह करा किमान इतर काही गोष्टी पण आहेत जगात, त्या तरी एक्सप्लोअर करा.
1: याच नोटवर एक परत छोटीशी विश्रांती घेऊया आणि आज आपण सेलिब्रिटी शो मध्ये लेखक दिग्दर्शक अभिनेते गणेश पंडित सर यांना आमंत्रित केलेलं आहे, त्यांच्याबरोबर आपण संवाद साधतोय, तो पुढे कंटिन्यू करूया. तुम्ही पात्र आचार्य 90 FM ओनली.

0: छान तंत्र तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही एकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ आणि आज आपण सेलिब्रिटी शो मध्ये लेखक निर्देशक अभिनेते गणेश पंडित सर यांना आमंत्रित केलं आहे. सर आता तोच धागा पकडून पुढे जाऊया की दादासाहेब फाळके यांनी जेवढे चित्रपट लिहिले तेव्हा सुद्धा त्यांना वाटलं नव्हतं की एवढे हिट होतील किंवा त्या काळात सुद्धा एवढे म्हणजे काय म्हणतात ते रंगीत चित्र नव्हतं तरी सुद्धा ते चित्रपट बरेचसे चालले. आणि आता आपल्याला विचार करावा लागतो की हा चित्रपट लोकांना आवडेल का. म्हणजे तेव्हा मार्केटिंग एवढं पण नव्हतं, मार्केटिंग एवढं म्हणजे आता अद्ययावत आहे, आपल्याकडे बरेच सोशल मीडिया आहे आणि हे सगळं आहे, तर त्या दृष्टीने आपल्याला आता तेव्हा कसे लोक खूप चित्रपटही काढत नव्हते पण जे काढायचे ते सर्वोत्तम व्हायचे. हा आता आणि आता असंख्य चित्रपट निघतात पण मोजकेच 5 हिट होतात, ह्याच्या मागे काय कारण असू शकते.
1: नाही ते प्रत्येक क्षेत्रातलं गणित आहे ना. जसं कुठला तरी एक माणूस एखादा नवीन प्रॉडक्ट आणतो त्यावेळेला त्या प्रॉडक्टची डिमांड खूप असते, मग त्याचं बघून इतर लोक काही काही प्रॉडक्ट आणतात आणि मग याचीही डिमांड कमी होते आणि त्यांची फारशी वाढत नाही. हा त्यातला भाग आहे की जो ज्यावेळेला तुम्ही सप्लायचा रेट वाढवाल त्यावेळेला डिमांड आपोआप कमी होणारच आहे किंवा कमी झालेलं दिसणार आहे तुम्हाला ऍटलीस्ट, कारण ते सगळीकडे पसरत जाणार. तसं की जसं आता पूर्वीच्या काळात सिनेमा येण्याचं किंवा सिनेमा बनण्याचं प्रमाण खूप कमी होतं त्यामुळे खूप कमी चॉईसेस होते लोकांकडे. आता ते चॉईसेस एवढे आहेत, अवाढव्य आहेत, त्यातून तुझी आवड माझी आवड त्यांची आवड हिची आवड तिची आवड सगळी वेगवेगळीच असणार आहे. मला ऍक्शन फिल्म्स आवडतात, तुला हॉरर आवडतात, तिला इमोशनल आवडतात, याला सोशल आवडतात, त्याला सस्पेन्स थ्रिलर्स आवडतात. सो मला जे आवडेल ते तुला आवडलंच पाहिजे याची गॅरंटी नाही. मग कधी कधी काय होतं की सगळ्यांना आवडेल असा एखादा चित्रपट येतो आणि तो पूर्वीच्या काळापासून आहे पण पूर्वीच्या काळात तो सगळे चित्रपट बघितले जात होते कारण चॉईसेस कमी होते. आता ते राहिलेलं नाही. दुसरी गोष्ट आता माझ्या मोबाईलवर हाता 2 बटणं दाबली की मला जगातला कुठलाही सिनेमा बघायची मुभा आहे. ओके, हे असताना मी तिकीट काढून थिएटरला का जायचे. तिसरी महत्वाची गोष्ट, पेशन्स इतके कमी झालेत ऑलरेडी आपले या सगळ्या स्ट्रेस मध्ये आणि बाकीच्या गोष्टीत की आता आपल्याला ना 1 मिनिटाचा रील सुद्धा खूप मोठं वाटतं. आपण ते सुद्धा 10-15 सेकंद स्क्रोल करतो, रे काय हा ठीक आहे असं उडवतो याच. त्यामुळे आपल्याला आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट सोशली जी आपल्या लक्षात येत नाही, जी सोशल मीडियाने जो सगळ्यात मोठा त्याचा प्रॉब्लेम मला वाटतो तो म्हणजे आपल्याला ना इमोशनवरचा कंट्रोल आपला गेलाय ऑलरेडी. कारण सोशल मीडियावर मी काहीतरी बातमी वाचतो, हे कोणतरी

0: त्यांचं निधन झालं, मला वाईट वाटतं. अरे पुढे केलं की एखादा जोक येतो आणि मी लगेच हसतो. तो केला की एक काहीतरी कुठेतरी बलात्काराची बातमी असते, मग मला राग येतो. ते वर केलं की लगेच पुढच्या मुद्द्याला मी काहीतरी एक सोशल मेसेज असतो, अरे हा मस्त बरोबर. तेव्हा माझं ना इमोशनल वर, एका इमोशनवर टिकून राहण्याची माझी क्षमता हळूहळू संपली आहे. आता पूर्वीच्या काळात असं होतं की कुठे बॉम्बस्फोट झाला किंवा काही लोक मेले तर मला दोन दोन दिवस हळद वाटत राहायची सतत की काय झालं असेल, त्यांचं कसं, त्यांचं परिवार काय करत असेल. आता जवळचा कोणी माणूस गेलेला कळलं ना तरी हार्डली एक तासाच्या वर मी टिकत नाही फार. हा दुसऱ्या तासाला मी नॉर्मल असतो. हे जे होत गेलंय ना आपलं, हे डिटोरेशन आहे का काय मला त्याचा त्याच्यासाठी शब्द शोधावा लागेल. पण सोशल मीडियामुळे सगळ्यात मोठा आपला इमोशनल ऱ्हास झालाय हे नक्की. या सगळ्या गोष्टीला आपण कसं बघतो, या सगळ्या गोष्टीतून आपण कसे जातो, या गोष्टीला आपलं, या गोष्टीवर आपल्याकडे उत्तर काय आहे? तर ऍट प्रेझेंट काही नाही. मी किती वेळ मोबाईल लांब ठेवून राहू शकतो ही स्वतःची स्वतःला असलेली गॅरंटी, हा एकमेव त्याच्यावरचा सध्या दिसत असलेला उपाय. पण ती सुद्धा माणसांमाणसां म्हणजे प्रमाणे ती बदलत जाणार आहे, ती असणार आहे. काही लोक जसं आता माझं कामच मोबाईलवर चालतं, म्हणजे मी लिटरली, हा मी म्हणजे मी कम्प्युटरवर पण नाही करत, लॅपटॉपवर वगैरे पण नाही करत, मी मॅक्सिमम मोबाईलवरच टाईप करतो. फिल्म्स अख्ख्याच्या अख्ख्या मोबाईलवर लिहिल्यात कित्येक वेळेला. बरं, मी बोलूनच टाईप करतो, मी बटणाने हाताने पण नाही करत. त्यामुळे मला कित्येक वेळेला असं असतं की मोबाईल हातात नसेल ना तर मला असं असं होतं. अर्थात मला, मी खूप कंट्रोल करून सोशल मीडियातून स्वतःला लांब काढलं. मधल्या काळात मी ही गुरफटत गेलो होतो, पण नंतर मी स्वतःला लांब केलं जाणून बुजून थोडं. अजूनही काही काही वेळेला ते असं वर येतं की यार झालं पाहिजे वगैरे, पण मी ते नाही करत. पण हे स्वतःच स्वतःला कळणं इम्पॉर्टंट आहे की मी एखाद्या गोष्टीला महत्व देतोय किंवा मी एखाद्या गोष्टीत वाहवत चाललोय, हे स्वतःच स्वतःला कळत नाही ना तोपर्यंत प्रॉब्लेम आहे. आणि ते कळू न देण्यासाठी सुद्धा एक अख्खी सिस्टीम काम करते की लोकांना हे कळूच नाहीये की ते वाहवत चाललेत, ह्याच्यासाठी सुद्धा एक अख्खी सिस्टीम काम करते. कारण ती सिस्टीम नसेल तर त्यांची प्रॉडक्ट विकली जाणार नाहीत, मोबाईल्सच विकले जाणार नाही, इतर काही कुठल्याच गॅजेट्स विकले जाणार नाही. त्यामुळे याच्यासाठी तुम्हाला स्वतःला किती कंट्रोल करता येतोय तुमच्यावर आणि तुमच्या येणाऱ्या पुढच्या जनरेशनवर, ते तुमच्या हातात. त्याच्या पलीकडे हळूहळू तो कंट्रोल जात चाललाय हे नक्की. आणि ते पुढे खूप असं म्हणणं खूप विदारक आहे. कारण ऑलरेडी आम्ही, मी बंधन आयलंडच्या नावाचा सिनेमा लिहित होतो, त्यावेळेला मी बऱ्याच जगभरातल्या काही वैज्ञानिकांना वगैरे कॉन्टॅक्ट करत होतो टेक्निकल गोष्टींसाठी. त्यातल्या मॅक्सिमम लोकांनी सांगितलं होतं, जे खूप भयानक आहे, की 2032 हे साल सायंटिफिकली, ते सायन्स मधलं झिरो इयर म्हणून त्यांनी डिक्लेअर केलं होतं. त्यांचं म्हणणं असं आहे की 2032 पर्यंत आपण गॅजेट्स वापरतो आहोत, 2032 पासून गॅजेट्स आपल्याला वापरणार आहेत. आणि हे, आणि हा याचं चित्र दिसायला लागलंय ऑलरेडी. तर ते खूप भयानक असणार आहे. आणि त्यातून आपल्याला स्वतःला किंवा आपण किती लोकांना वाचवू शकतो त्याच्यावर अवलंबून.
1: तुम्ही लेखनासाठी किंवा दिग्दर्शक म्हणून जी भूमिका पार पडता तेव्हा असं काही विचार असतो का, किंवा दिग्दर्शक म्हणजे एवढे सगळे चित्रपट केलेले आहेत किंवा कलाकृती केलेल्या आहेत, दिग्दर्शनाचा कस तुम्हाला कधी लागला किंवा हलक्या पुढच्या?
0: नाही, भरपूर वेळा लागलाय. जसं ओके हा एकदम नावाचं नाटक सुद्धा करताना माझी हालत खराब झाली होती. कारण ते दिसतं खूप छान, हलकं फुलकं, मजा येते. पण तो विषय तसा नाहीये, विषय खूप महत्वाचा होता. आणि त्यातून दिग्दर्शक म्हणून माझी जबाबदारी खूप भयानक होती त्यावेळेला, म्हणजे खूप मोठी जबाबदारी होती. कारण त्यात खरे तमाशा कलावंत काम करत होते. ते त्यांना घेऊन काम करणं आणि इतर नेत्यांना घेऊन काम करणं यात खूप फरक आहे. यांची एनर्जी, यांची ताकद एवढ्या पुढची आहे की आपल्याकडच्या नटांना ती झेपत नाही, त्यामुळे आपल्या नटांना वेर न्या आणि त्यांना थोडस टोन डाऊन करा, तर ते मध्ये कुठेतरी एकमेकाला भेटतात. तर हे सगळं करत असताना दिग्दर्शनाचा कस लागतो, त्यामुळे तुम्ही नाटक कसं करणार आहात किंवा नाटक कसं बसवायचं आहे, मुवमेंट काय असतील किंवा ओव्हरऑल त्याचं स्ट्रक्चर काय असेल हा एक वेगळा मुद्दा आहे, आणि ऍक्टर्स कडून काम कसं काढून घ्यायचं हा एक वेगळा मुद्दा आहे. आणि त्या ऍक्टर कडून काम काढून घेणं हे ना माणूस टू माणूस बदलत राहतं. मी तुला जसं समजवतो तसं तुला कळतं, पण तशाच प्रकारे मी इतरांना समजवलं तर त्यांना नाही कळत, त्यांच्यासाठी मला वेगळा प्रकार काढावा लागतो. सो प्रत्येक माणसाला, माणसाशी बोलताना मला त्यांच्याशी वेगळं वेगळं त्याला कुठल्या भाषेत किंवा कसं समजवल्यावर कळेल ते समजून घेऊन मग त्याला समजवावं लागतं. सो इट इज प्रत्येक गोष्ट वेगवेगळी वेगवेगळी आहे त्याला, आणि प्रत्येक नाटक बसवताना ती जबाबदारी बदलत असते. म्हणजे आज ती जबाबदारी समजवण्यावर आहे, काही वेळेला ती जबाबदारी स्ट्रक्चरवर येते, काही वेळेला ती जबाबदारी इम्पॅक्टवर असते, सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी, पण जबाबदारी आहेच आणि ती दरवेळेला तितकीच तितकंच टेन्शन येतं त्या सगळ्या गोष्टीचं. जसं सिनेमाचं सुद्धा तसंच आहे. मी आता मेकअप नावाची फिल्म डिरेक्ट केली होती, त्यावेळेला त्या फिल्मचा सगळ्यात मोठा म्हणजे त्या फिल्म मधलं टेन्शन हे होतं की त्याचा साधेपणात जपायचा होता, त्यात एक्स्ट्रा ऑर्डिनरी काहीही दिसलं तर त्या फिल्मची मजाच गेली. त्यामुळे ते सिम्प्लिसिटी वॉज अ सेट पकडूनच चालायचं होतं. पण त्यातले कलाकार खूप भयानक होते, म्हणजे ते रिंकू राजगुरु होती, त्यात चिन्मय उदगीरकर होता, त्यात प्रतीक्षा लोणकर होती, त्यात तर हे सगळे कलाकार होते. त्यामुळे मला काम काढून घ्यायला खूप सोपं गेलं, पण माझं इतर टेन्शन की ही ट्रीट कसं होणार आहे सीन पासून सगळ्या गोष्टींचं टेन्शन खूप होतं. कारण त्यात तो साधेपणा जर नाही दिसला तर ही एका साध्या गोष्टीची किंवा साध्या परिवाराची एका साध्या मुलीची गोष्ट आहे हे कळलंच नाही. त्याचं काहीतरी एक्स्ट्रा ऑर्डिनरी इकडनं कॅमेराला आणि इकडनं असा फिरला असं काही झालं तर त्याची मजाच गेली. त्यामुळे तो प्रत्येक गोष्टीचं एक वेगळं टेन्शन आहे, प्रत्येक गोष्टीचं एक वेगळी जबाबदारी आहे, ती खांद्यावर घ्यावीच लागते, त्याला इलाज नाही. म्हणजे इवन साध्यातलं साधं नाटक किंवा अगदी आपल्याला म्हणतो ना आपण हे खूप हलकं फुलकं आहे, तर हलकं फुलकं नावाचं नाटक पण मी डिरेक्ट केलं होतं. सागर कारंडे, अनिता दाते आणि भारत गणेश पुरेवत, त्याचे जवळपास 250 प्रयोग झाले वाटतं. पण ते नाटक करताना सुद्धा म्हणजे त्याचं नाव हलकं फुलकं होतं, फक्त नाटक बसवायला जडच होतं डेफिनेटली. पण ते प्रत्येक गोष्टीची ती काही ना काही एक रिस्पॉन्सिबिलिटी, काही ना काही त्रास प्रत्येक गोष्टीचा असतो जो तुम्हाला तुमच्यावर घ्यावा लागतो. आणि बेसिकली परत तेच की ती आवड नसेल तर तो त्रास वाटतो, आवड असली तर मग तो त्रास कधी आला कधी गेला कळत नाही. तसं आहे.
1: तुम्ही या सगळ्या गोष्टींमध्ये लेखक आणि दिग्दर्शक म्हणून स्वतःला अपडेट कसे ठेवता, किंवा मग काय वाचता किंवा आवडते लेखक वगैरे असं पण?
0: नाही, अपडेट करतो, अपडेट ठेवावंच लागतं डेफिनेटली. वाचन ते जगभरात एवढं लिहिलं जातं, एवढं की तुम्ही कितीही म्हटलं की मी भरपूर 24 तास वाचन करतो तरी सुद्धा तुम्ही जगभरातलं हार्डली म्हणजे मला वाटत नाही 1/2% सुद्धा तुम्हाला वाचता येत, अजिबात नाही. दुसरी, माझे आवडते लेखक म्हणण्यापेक्षा ना मला आवडते विषय खूप आहे. माझं स्वतःचं वाचन हे जास्त इन्फॉर्मेटिव्ह आहे. मला कथा कादंबऱ्यांमध्ये मी काम करतो स्टोरी टेलर म्हणून, पण मला स्टोरीज वाचायचा फार हे आवडतात नाही असं नाही, पण मला पर्सनल चॉईस म्हणून वेगवेगळे देश, तिकडची संस्कृती, तिकडे काय डेव्हलपमेंट होत गेल्या, तिकडचं राजकीय परिस्थिती किंवा तिकडची सामाजिक परिस्थिती, आर्थिक परिस्थिती कशी बदलत गेली, नंतर भारतात सुद्धा इव्हन म्हणजे अकबरकालीन भारतात अर्थशास्त्र काय होतं पासून अशा गोष्टींमध्ये मला जास्त रस आहे. बरं, त्याचा अजूनपर्यंत माझ्या कामावर काही रिफ्लेक्ट झालेलं नाही किंवा त्याचा उपयोग कुठे झालाय का माझ्या वाचनाचा, तर फार कमी. पण मला ते आवडतं आणि माझं मला पहिल्यापासूनचं म्हणणं आहे की जर सिनेमा करायचा ना एखाद्या गोष्टीवर तर ती गोष्ट जिकडे बेस आहे त्या गोष्टीचा त्या ठिकाणची परिस्थिती किंवा त्या ठिकाणचा इतिहास भूगोल तुम्हाला सगळा माहिती असला पाहिजे ऍटलिस्ट. जसं खूप लोकांना वाटतं की शिवाजी महाराजांवरचे सिनेमे हे आपल्याकडे छत्रपती शिवाजी महाराज हा प्रकारच असं आहे की तलवार हातात दिसते पहिल्यांदा आणि घोड्यावरती दिसतात, तर मला ते महाराष्ट्राचे दिसत नाही. मला त्यांच्यात अत्यंत हुशार आणि अत्यंत धोरणी असलेला राजकारणी हुशार राजा दिसतो. ते लढाया लढले. मी खूप ब्रिटिश आणि इतिहासकारांनी लिहून ठेवलंय की खूप कमी लढाया केलेला सक्सेसफुल असलेला राजा. ओके, तर ते जे डोकं आहे ना त्यांचं, त्या डोक्याबद्दल किंवा त्या बुद्धिमत्तेबद्दल कधीच बोललं जात नाही किंवा कधी दाखवलं जात नाही सिनेमांमध्ये. तर माझा आक्षेप तिकडे आहे. म्हणून मी माझं वाचन असं असल्यामुळे कदाचित असेल, पण मला त्या गोष्टी जास्त दिसतात. आणि ती गोष्ट मला माहित नाही, म्हणजे ऐतिहासिक चित्रपट मी कधी करीन न करीन मला अंदाज नाही, पण करीन तर तो असा काहीतरी करीन. मला ते टिपिकल युद्धपट आणि तलवारी घेऊन हा वगैरे त्यात इंटरेस्ट नाही. मला त्या काळातल्या राजकारणात इंटरेस्ट आहे. ते त्यांनी कसं केलं, जसं छत्रपती शिवाजी महाराज हा खूप मोठा विषय होता, पण मजा अशी आहे त्या माणसाने पहिला किल्ला जिंकला 16व्या वर्षी, जो बिना लढाईचा जिंकला आहे. अजिबात युद्ध नाही केलं त्याच्यासाठी, त्याने करेक्ट राजकारण खेळून तो 16व्या वर्षी 16 वर्षाच्या मुलाला एवढी अक्कल होती जी आता आपल्याकडे 60 वर्षाच्या लोकांना पण नाही. तेही अजून तलवारी घेऊन आणि मी आम्ही मर्द बाळा हे आणि ते करून फिरतात, त्याला काही अर्थ नाही. ती हुशारी कमवायची गरज आहे. धाडस आणि शूरवीर आणि योद्धे हे त्यांनी काही होणार नाही आत्ताच्या जगात. त्या काळातली ताकद तलवारीत होती, आत्ताची ताकद ही पेनात आहे, लेखणीत आहे, पण हेच कळत नाही. लोक अजूनही तलवारीच्या मागेच धावतात. सो तो प्रॉब्लेम आहे. आणि हे ओळखलेली माणसं खूप होती ज्यांनी खूप काम केलंय. मला त्या लोकांमध्ये इंटरेस्ट आहे. मला अशा प्रकारच्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट आहे. लेखक म्हणून सुद्धा, दिग्दर्शक म्हणून सुद्धा. मी जर उद्या ऐतिहासिक सिनेमा, मला कोणी सांगितलं की महाराजांवर सिनेमा कर, तर मी महाराजांच्या राजकारणी धोरणांवरचा सिनेमा करेन. मी त्यांच्या युद्धावरचा किंवा अफजलखानाचा वध आणि आग्र्याहून सुटका असलं काही करायला जाणार नाही. महाराजांचे माहिती नसलेले कुठले आस्पेक्ट्स आहेत जे मला दाखवता येतील, मी ते करेन शक्य करत. सो मला त्यात, मला वाचनाबद्दल प्रचंड आदर आहे, पण माझं वाचन अशा प्रकारचं आहे. आणि मी खूप वाचक असलेले लोक मला माहिती आहेत जे कंटिन्युअस वेगवेगळे विषय वाचतात. आणि मजाशी काही माझे मित्र आहेत जे वाचन खूप करतात आणि आमच्या चर्चा होतात बरेच वेळा. एक माझं स्ट्रगल ज्या वेळेला चालू होतं, ज्या काळात काम नव्हतं त्या काळात वाचन खूप केलं मी. कामाला लागल्यानंतर माझं वाचन खूप कमी झालं, पण तरी सुद्धा अजूनही मी काही पुस्तकं मागवतो, हा वाचतो. जसा वेळ मिळेल तसा, कुठे जाता येताना प्रवासात इकडे तिकडे जसा वेळ मिळेल तसा मी वाचन करतो. पण पूर्वीपेक्षा ते साधारण आता 10% सुद्धा नाही राहिलं ऑलमोस्ट आहे. पण वाचनाची आवड आहे डेफिनेटली.
1: खूप समृद्ध करणारी मुलाखत झाली असं मी म्हणेन. आणि आज तुम्ही इथे आलात त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार.
0: थँक्यू.
1: तर प्रेक्षको, आज आपल्या सेलिब्रिटी शो मध्ये आपण लेखक, दिग्दर्शक, अभिनेते गणेश पंडित सर यांना आमंत्रित केलं होतं. आमची ही मुलाखत तुम्ही लवकरच आपल्या युट्यूब चॅनलवर पाहणार आहात. आणि ही कशी वाटली ती तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये आम्हाला कळवा. आणि मी तुमची रजा घेते. धन्यवाद.

शांता शेगे। शब्द सौंदर्य, रूप सौंदर्य, भाव सौंदर्य, आशय सौंदर्य, भाषा सौंदर्य, विचार सौंदर्य, कल्पना सौंदर्य, लय सौंदर्य आणि नाद सौंदर्य या नव पैलूंनी भरलेल्या कविता ज्या लेखणीत विराजमान होतात त्या लेखणीला शांता शेळके असं म्हणतात। साधेपणा, निगर्वीपणा, प्रामाणिकपणा असा त्रिवेणी संगम म्हणजे शांता शेळके। संवेदनशील हृदयातून आलेली लवचिक भावनिक शब्दरचना म्हणजे शांता शेळके। आत्मभान ठेवून, आत्मध्यान लावून, आत्मज्ञानातून हवी तशी रचना देण्यात हातखंडा असणारी लेखणी म्हणजे शांता शेळके। शांताबाई म्हणजे ईश्वर निर्मित संवेदनाची मराठी चराचराला लाभलेली देणगीज किंवा मराठी भाषेच्या लावण्याला अधिक सतेज करणारी शब्दरेखा अथवा साहित्य विजेला सरस्वतीचा अंगुली स्पर्श होताच उमटलेला मधुर झंकार। कवयित्री शांता शेळके म्हणजे एक चतुरस्तर व्यक्तिमत्व होतं। त्यांनी कथा, कविता, कादंबरी, ललित, अनुवाद, बालसाहित्य, आत्मपर लेखन, गीतलेखन असा सर्वत्र लिलया संचार केला आहे। मात्र त्यांच्या लिखाणाचा केंद्रबिंदू कविता होता हे सर्वश्रुत आहे। त्यांच्या कवितांची झालेली गीतं तसंच त्यांची चित्रपट गीतं प्रचंड गाजली, आजही ती रसिकांच्या ओठांवर आहेत। अशा प्रतिभा संपन्न कवयित्रीला आमचा मानाचा मुजरा।

शांताबाईंची ओळख महाराष्ट्राला गीताच्या रूपात अधिक झालेली मला दिसते. गोंदण सारखा किंवा तोच चंद्रमा नभात सारखा कविता संग्रह, अनोळखी अलौकिक सारखी त्यांची पुस्तकं, किंवा अंगत पंगत सारखं लहान मुलांच्या साठी बालसाहित्य त्यांनी निर्माण केलेलं आहे. त्यांचे एकूण कर्तृत्व तसे हे महाराष्ट्राला सदैव स्मरणात करायला लावणारे आणि महाराष्ट्राला प्रेरक आणि मार्गदर्शक ठरणारे अशा प्रकारचं त्यांचं साहित्य कर्तृत्व आहे. तोच चंद्रमा नभात सारखं त्यांचं गाणं असेल किंवा जयशारदे सारखं अत्यंत गाजलेलं आणि प्रत्येक पिढीला प्रेरणा देणारं गीत असेल, त्या साहित्याच्या वेगवेगळ्या विषयांच्या संदर्भामध्ये लिहित. पुनवेचा चंद्र आला हे गाणं असेल आणि जीवलगा राहिले दूर घरमासे हे तर माझ्या आयुष्यातलं अत्यंत आवडीचं गीत आहे. याचबरोबर झाला साखरपुडा गबाई हे स्त्री सुलभ अशा प्रकारच्या भावनांचं अभिव्यक्ती करणारं गाणं असेल. मागे उभा मंगेश पुढे उभा मंगेश ही ईश्वराच्या प्रार्थनेच्या संदर्भात असतानाही संबंधित गीतरचना ही प्रत्येकाच्या काळजामध्ये स्थिरावलेली रचना आहे. त्याचबरोबर माझ्या सारंगासारखं गाणं असेल, माझ्या मायेच्या माहेरासारखं माहेरवाशिणीसाठी त्यांच्या भावना व्यक्त करणारं गाणं असेल, किंवा मराठी पाऊल पडते पुढे हे मराठीच्या अस्मितेचं असणारं गीत, बाळा माझ्या नीजना हे अंगाई गीत आणि रेशमाच्या रेघानीसारखं सुंदर अशा प्रकारच्या प्रणय सुलभ भावनांना अभिव्यक्तीचं रूप देणारं गाणं, अशा प्रकारची उत्तम प्रकारची कामगिरी शांताबाईंनी त्यांच्या आयुष्यामध्ये करून ठेवली आहे. ह्या गीतांचा खजिना हा महाराष्ट्र संस्कृतीचं वैभव आहे.

1972 साली हे बंध रेशमाचं हे नाटक आलं. ते रणजित देसाईने लिहिलं होतं. त्यातली पदे शांताबाई यांनी रचली होती. तर त्यातली जी काही पदे आहेत, जसं की का धरीला परदेस किंवा सरस्वती रागातलं विकल मन आज, ही पदे शांताबाई शेळके यांनी रचली होती. त्यांचं मोठेपण असं की दुसऱ्या अंकामध्ये जो दादरा अभिषेकीने घातला आणि ती रचना तिसऱ्या अंकामध्ये गायिका बकुळ पंडित यांना गायची होती. तर शांताबाईंचं मोठेपण हे की त्यातला गाभा त्यांनी तोच ठेवला, पण शब्द रचना मात्र त्यांनी स्वतःची केली. मूळ शब्दशः भाषांतर न करता रूपांतर त्यांनी केलेलं हा त्यांच्या प्रतिभेचा आविष्कार होता असं मला वाटतं. हाच आविष्कार विकल मन आज या काव्यामध्ये पण होता. ही जी मूळ चीज होती सरस्वती रागामध्ये, सजन बिन कैसी भई हो निरस, तर ही चीज त्यांनी विकल मन आज चुरत असा आहे ह्या शब्दातून व्यक्त केली आहे. शब्द वेगळे, परंतु त्याचा अर्थ, त्याच्या अर्थाचा गाभा त्यांनी तोच ठेवला, आणि हेच त्यांच्या प्रतिभेचं मोठेपण आहे असं मला वाटतं.

शांता शेळके हे नाव आणि त्यांची गाणीही नक्कीच महत्वाची आहेत, कारण मराठी रसिकांना शांताबाई शेळके असं म्हटल्याबरोबर त्यांची अनेक गाणी आठवतात. जीव लगा राहिले रे दूर घर माझे हे गाणं असेल, किंवा हे श्याम सुंदरा राजसा हे, किंवा ऋतू हिरवा ऋतू परवा हे असेल, किंवा त्यांची अनेक कोळी गीत असतील. एवढंच नाही तर शांताबाईंनी लिहिलेली गणपतीची गाणी कदाचित सगळ्यांना माहिती नसेल की शांताबाईंनी गणपतीवर 21 गाणी लिहिलेली आहेत. अशी 21 दुर्वांची जोडी त्यांनी गणपतीला गाण्याच्या रूपात वाहिलेली आहे. मग शांताबाईंची आठवते ती लावणी. रेशमाच्या रेघानी लाल काळ्या धाग्यांनी कर्नाटकी कशिदामी काठीला खात नका लावू माझ्या साडीला. या निमित्ताने मला एक नक्की सांगायला आवडेल की मराठी लावणी लिहिणाऱ्या शांताबाई या पहिल्या स्त्री लावणीकार आहेत. दुसरे म्हणजे हृदयनाथ मंगेशकरांनी शांताबाईंची सर्वात जास्त गाणी स्वरबद्ध केली, त्यामुळेच ती घराघरात पोहोचलेली आहेत. थोडक्यात सांगायचं तर सगळीच मंगेशकर भावंडे यांनी शांताबाईंची गाणी गायलेली आहेत.

शांताबाईंचं व्यक्तिमत्व असं होतं की निरांजनातली शांत तेवणारी ज्योतच जणू. त्यांनी मेघदूत काव्य वाचन केलं. मुळातच मेघदूत हे अधिक उत्कट विरह भाव गीत असलेलं आणि त्याचा भावानुवाद शांताबाईंनी केलेला आहे. खरं म्हणजे कविता शब्दात नसतेच, शब्दांमागे कवीच्या मनातील जे जीवनमर्म उभं असतं त्यात कविता असते. शब्द निमित्त मात्र असतात, ते मर्म आपल्याशी बोलत असतं नित्य निरंतर. शांताबाईंची कविता अशीच नित्य निरंतर बोलत राहील अशी मला खात्री वाटते. धन्यवाद.

0: हॅलो आणि नमस्कार श्रोते हो, मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. श्रोते हो, पुन्हा एकदा आपल्या आज किनारी या सेगमेंटमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आणि आज किनारी या सेगमेंटमध्ये आज आपण भेटणार आहोत एका अशा व्यक्तीला जिचं पॅशन, खरं तर ती छान जॉब करते पण पॅशन ला तिने फॉलो केलेला आहे. प्रोफेशन आणि पॅशन या जरी दोन्ही वेगळ्या वेगळ्या गोष्टी असल्या तरी तिने तिचा पॅशन सांभाळण्याचं काम केलेलं आहे. तर अर्थात आज आपल्यासोबत आहे सुरली क्रिएशनचे फाउंडर रेश्मा मेस्त्री. नावातच खूप युनिकनेस आहे सुरली क्रिएशन, आणि ज्यामध्ये रेश्मा ताई जी आहे ती स्वतः छान फॅब्रिकच्या वस्तू बनवत असते. फॅब्रिकची ज्वेलरी असू देत, तोरणं असू देत, किंवा देवांची आसनं असू देत, लखोटे असू देत, चौरंग आसन असू देत, अशा सगळ्या गोष्टी ज्या आहेत ती सुरली क्रिएशनच्या माध्यमातून बनवते. आणि आता घराघरांमध्ये तिच्या वस्तू पोहोचवण्याचं काम करते. सध्या ती ऑनलाईन हा व्यवसाय जे आहे ते तिने सुरू केलेला आहे. ती आणि तिची बहीण अशा दोघी जणी मिळून हा व्यवसाय जे आहे त्या चालवतात. आणि खरं तर मुळात आपल्या मराठी मुलींनी पुढे आलं पाहिजे, कुठेतरी व्यवसायात उतरलं पाहिजे ही भावना मनात ठेवून रेश्माताई असेल आणि तिची बहीण असेल या दोघींनीही एक खूप छान प्रयत्न केलेला आहे आणि एक खूप छान सुरुवात केलेली आहे. आणि आज सगळीकडेच त्यांचे जे हे दागिने आहेत ते पोहोचलेले आहेत. तर येस ताई, तुझं खूप खूप स्वागत आहे आचार्य 90 FM मध्ये. मला तुझ्या जॉब बद्दल जाणून घ्यायला आवडेल. तू मुळात जॉब काय करतेस, तुझं शिक्षण काय झालं आणि तू मग सुरली क्रिएशन कडे कशी वळलीस?
1: मी नॉर्मली प्लेन ग्रॅड्स म्हणजे ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं, त्याच्यानंतर एमकॉम केलं आणि नंतर आपण जसं नॉर्मल जॉब सर्च करतो तसं मी जॉब सुरुवात केली सर्च करायला. आणि माझं म्हणजे फुल्ली बॅकग्राऊंड तर माझं फायनान्स अकाउंटमध्येच होतं, अकाउंटिंगमध्ये होतं मोस्टली. तर मी अकाउंटिंगमध्ये बरंच पुढे म्हणजे त्याच्यातनं मी मग मी फायनान्समध्ये आले. आणि आता सध्या मी एका सोशल मीडियामध्ये कामाला आहे ॲज अ फायनान्स डिपार्टमेंटमध्ये.
0: ओके.
1: आणि ते करता करता मला हे सगळं वाटलं की एक साईड बिझनेस असावा, काहीतरी छोटं मोठं असावं, असं करत करत मी इथपर्यंत आले.
0: क्या बात आहे. म्हणजे एकतर मुळात अकाउंट आणि फायनान्स डिपार्टमेंट आणि एकीकडे हे तुझं पॅशन. पण मला एक सांग, मग फॅब्रिकच्या वस्तू बनवायला तू कुठे शिकलीस? म्हणजे फॅब्रिकच्या वस्तू वापरून असे आपण दागिनेही बनवू शकतो, हे कसं तू कुठे शिकलीस आणि काय?
1: नाही, आपण असं जनरली असं काही डोक्यात नव्हतं, पण आपण युट्यूब म्हणा किंवा काही सोशल मीडिया बघतो, कुठे ना कुठे व्हिडिओज पाहतो, फेसबुक म्हणा, तर असे आपण रँडम जेव्हा व्हिडिओज वगैरे बघतो किंवा कुठे फोटोज बघतो तर असं बघता बघता वाटतं की हे आपण का नाही करू शकत, आपण पण करू शकतो. असं एक इन्स्पिरेशन आणतो आपण स्वतःमध्ये, एक मोटिवेशन आणतो की आपण पण स्टार्ट करू शकतो. तसंच मी असे 4 प्रोडक्ट्स बनवले आधी सुरुवातीला, जे आता मी प्रोडक्ट्स मध्ये नाही आहेत, पण ते मी सुरुवातीला चोकर मी जे बनवले 4 प्रोडक्ट्स एक वेगवेगळ्या कलरमध्ये खणाच्या वेगवेगळ्या कलरमध्ये मी बनवले आणि ते मी माझं पेज क्रिएट करून त्या पेजला मी पोस्ट केले. आणि असं वाटलं नव्हतं की पुढे जाऊन खूप मोठं करायचं आहे किंवा बिझनेस करायचं आहे, खूप मोठी उद्योजिका असं बनायचं असं पहिलं काहीच
0: डोक्यामध्ये नव्हतं. फक्त एक आवड म्हणून सुरू केलं,
1: पेज ते सुरू केलं. आणि पेज सुरू करताना मग मी ते 4 प्रोडक्ट्स ते पोस्ट केले. मग ते लोकांना आवडो किंवा न आवडो पण मी टाकून दिले होते असं
0: अपलोड केलेलं
1: आणि ते तसंच ठेवून दिलं. असा विचार नाही केला की मला सेल करायचंय किंवा काय करायचंय, पुढे माझं काय एम आहे, कसं जायचं, काही काही नव्हतं माहिती मला. हे सगळं करत करत करत करत हळूहळू शिकत शिकत आपण जसं आपला स्किल डेव्हलप करतो ना, तसंच हे थोडं थोडं थोडं वाटलं की आता थोडं अजून प्रोडक्ट बनवाव्या, मग थोडंसं अजून कुठेतरी जाऊन फ्रेंड्सना सांगूया की मी हे बनवते,
0: बरोबर,
1: अजून कुठे फॅमिलीला सांगूया की मी हे करते है ना. आणि असंच मी इंस्टाग्राम वरती मग मी एक रील अपलोड करत किंवा काही प्रोडक्ट बनवलेले त्याचे फोटोज टाकत
0: थोड्या लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केलास. क्या बात आहे. पण मग जेव्हा तू पहिल्यांदा पोस्ट केलीस आणि तुझ्या काही व्हिडिओज शेअर केल्यास इंस्टाग्राम वरती वगैरे, त्यानंतर तुला कसा रीच मिळाला? कारण त्यानंतर लोक कशी तुझ्यापर्यंत पोहोचली?
1: कसं आहे ना इंस्टाग्रामचा जो काय म्हणतात ते
0: अल्गोरिदम,
1: जसं आपण कुठलीही रील टाकली ना तर आपल्याला खूप व्ह्यूज येतात एका रील मध्ये.
0: काहीतरी वेगळं असेल तुमचं तर क्रिएटिव्ह.
1: आपण न्यू पेज स्टार्ट करतो तर आपल्याला एक्साइटमेंट साठी तो एक अल्गोरिदम येतो आणि त्याच्यावरती व्ह्यूज पण येतात. तर मला ना बऱ्यापैकी रीच आला होता अशा माझ्या व्हिडिओजना, म्हणजे इतका नाही पण लोकांपर्यंत पोहोचत
0: होता, बरोबर,
1: लोक बघत होते. असं वाटलं नाही की आवडेल नाही आवडेल, पण रीच होत होता, एंगेजमेंट होत होत. तसं करत मग मला ते अजून इन्स्पिरेशन आलं की अजून करूया, अजून बनवूया काहीतरी वेगळं, अजून नवीन डिझाईन.
0: पण मग त्यातून लोक तुझ्याकडे ऑर्डर वगैरे द्यायला लागले होते?
1: सुरुवातीला माझ्या फ्रेंड्सना मी सांगितलं की मी बनवते असं आहे, तर त्यांनी पण मला थोडी हेल्प केली, म्हणजे त्यांनाही आवडायला लागलं, त्यांनी माझ्याकडनं बाय केलं, फ्रेंड्सना सांगितलं, त्यांनी त्यांच्या फ्रेंडना असं सांगत सांगत
0: माउथ पब्लिसिटी
1: हा थोडं थोडं कळत गेलं, लोकांना कळलं की मी बनवते, मग ते मला थोडं कस्टमायझेशनची ऑर्डर किंवा मला असं पाहिजे, म्हणजे कुठे दुसरीकडे बघितलेलं प्रोडक्ट आम्हाला
0: असं करून दे, बरोबर
1: असे कस्टमायझेशनचे पण ऑर्डर्स मला यायचे.
0: बरं,
1: थोडे ना कळायचे असे ना, एखादी दोन असे ऑर्डर्स मला सुरुवातीला येत होते.
0: क्या बात आहे. बरं, पण मग मला सांग, यामध्ये बहिणीची एंट्री कुठून कशी झाली आणि ती कशी तुझ्या सोबत आली आणि कसं सुरू केली?
1: हे पेज म्हणजे मी सुरुवात जी केली ते मी पेजला जी 2022 मध्ये मी हे पेज चालू केलं, आधी काहीच नव्हतं, एक नॉर्मल पेज बनवायचा होता मला, आणि लोगो वगैरे आपण बघतोच ना की आपल्या पेजला काही लोगो पाहिजे, प्रोडक्ट्सला काहीतरी नाव पाहिजे, तर ते असं काही डोक्यात नव्हतं, तर मी एक बनवून ठेवलं होतं माझं पेज. आणि बहिणीचं असं होतं की आम्ही दोघी करणार आहेत हे फिक्स होतं, तिचं ज्वेलरी बनवायचं असं काही नव्हतं, ती दुसरं काहीतरी करेल, म्हणजे खणापासून दुसरं काही
0: म्हणजे तोरण वगैरे असं,
1: तर तिला स्टिचिंगची आवड आहे, ती स्टिचिंग करते, आणि त्याच्यामधनं मग तिने तोरणं चालू केली, म्हणजे तोरणं कशी बनवायची, खणाची तोरणं, मग ती त्याच्यामध्ये हँड पेंटिंग पण तिला आवडतं करायला, तर त्याच्यामध्ये हँड पेंटेड तिने त्या तोरणामध्ये उतरवलं, असं तिचा इंटरेस्ट त्याच्यामधनं आला. विचार केला की चला आपण दोघं मिळून सुरू करूया, मग ते एक्सेसरीज मध्ये झालं, एकत्र ज्वेलरी विथ खणाचे अदर आयटम्स असे.
0: किती सुंदर आहे, म्हणजे बहिणी बहिणी फक्त सोशल मीडियावरती फोटोज काढून फोटोज पोस्ट करण्यापेक्षा बहिणींनी एकत्र येऊन जर हा असा बिझनेस केला तर किती मस्त होईल. सो खरंच क्या बात आहे. बरं ताई, तू हे अगोदरपासून करत होतीस, हळूहळू रीच वाढत गेला, मुळात खूप युनिक आणि क्रिएटिव्ह डिझाईन्स आहेत, त्या अगोदर सुरली म्हणजे मी जेव्हा हे नाव पाहिलं किंवा मला नावाविषयी मी ऐकलं, खूप युनिकनेस वाटला एक नावामध्ये, तर ते कसं सुचलं तुला हे नाव सुरली?
1: म्हणजे आता कसं आम्ही दोघी बहिणी आहोत, तर आमच्या दोघांच्या नावांचे इनिशियल्स,
0: हा
1: जे माझं नाव आहे रेशमा, त्याचं इनिशियल फर्स्ट लेटर री, माझ्या बहिणीचं नाव आहे लीना, इनिशियल फर्स्ट लेटर ली, आणि सूज ह्याचा अर्थ माझ्या आई वडिलांचं नाव, जे या नावाने सुरुवात होतं, एक सुरेश आणि सुरेखा असं कॉम्बिनेशन करून आम्ही ते नाव
0: सुट,
1: म्हणजे सुरेली असं अचानकच आमच्या आम्ही जस्ट असं बसलो होतो गप्पावर, काही आमचं डिस्कशन चालू होतं, तर एक आम्हाला असं नाव सुचवायचंच होतं, तर असं म्हणजे पटकन तोंडातनं आलं की सुरेली, पहिलं सुरेली, मग असं पटकन तोंडातून आमच्या येऊन गेलं, तर मग ते
0: सुरेली क्रिएशन,
1: मग ते जुळून आलं ते सुरेली असं, सुरेली
0: आणि ते नावात सुरेख आणि सुरेल येते.
1: बरेच नावं ठरवले होते की एल आर क्रिएशन, पण ते व्यवस्थित, हे मला कळलं की चल एकदम असं रॅन्डम आलं तोंडामधनं, तर मग हेच नाव आणि ते जुळून पण आलं ना नावाच्या इनिशियल, तर मग ते आम्ही फिक्स केलं दोघींनी.
0: किती सुंदर आहे.
1: त्यानंतर मग लोगो मध्ये आम्ही कन्वर्ट केलं, कारण की हे प्रोडक्ट हँडमेड आहेत, मग ते खणाचे आहेत, विशेषतः ते खणाचे आहेत, मग त्या लोगोला खणाचं फॅब्रिकचं आणि एका बाईचा अर्धा
0: फेस आहे,
1: असं कमळचं चिन्ह आहे त्याच्या, असं करून ते आम्ही लोगो क्रिएट केला.
0: क्या बात आहे यार, म्हणजे खूप आपली जी इनिशियल जी जर्नी असते ना ती खूप अशी पुढे गेल्यानंतर ती आठवतो तेव्हा किती भारी वाटतं की हा हे कसं सुचलं होतं, कसं सुरू झालं होतं.
1: विचार नाहीये की हे असं करायला पाहिजे माझा लोगो असं, पण तेव्हा ते विचार आले आम्हाला बनते वेळी.
0: हा क्या बात आहे. श्रोते हो, आज आपल्या स्टुडिओमध्ये आपण आज की नारी या सेगमेंटमध्ये सुरेली क्रिएशनची फाउंडर रेशमा मेस्त्री ताईसोबत आपल्या छान दिलकुलास गप्पा सुरू आहेत. पण सुरेली क्रिएशन काय आहे, कशा पद्धतीने त्यांनी हे सुरू केलं याविषयी जाणून घेतलं, याविषयी या अजून बऱ्याच गोष्टी आपण इथे जाणून घेणार आहोत. पण तुर्तास वेळ झालेली आहे एका छोट्याशा विश्रांतीची, तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, आचार्य 90 FM वरती छान सुंदर मनमुराद गाण्यांचा आणि कार्यक्रमांचा आस्वाद घेत राहा आणि ऐकत राहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ.

हॅलो आणि नमस्कार श्रोते हो. पुन्हा एकदा या छोट्याशा विश्रांतीनंतर मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ आणि आपला सेगमेंट आज किनारी. आज किनारी या सेगमेंटमध्ये आज आपण अशा एका महिला उद्योजिकेला भेटलेल्या आहोत. ती जरी प्रोफेशनने तिचा जॉब छान सांभाळत असली तरी पॅशनने मात्र ती तिची आवडची आहे. ती तिच्या बहिणीसोबत जी आहे ती जोपासत आहे आणि मी खरं तर लीनाताईला मिस करते इकडे. हवी होती ती बट लीनाताई डेफिनेटली आपण नंतर पुढच्या एका छानशा सेगमेंटमध्ये आपण डेफिनेटली पुन्हा तुला भेटूयात. कारण अर्थात बहिणी बहिणींची साथ असेल तर नक्कीच एक खूप छान बदल घडू शकतो. याचं हे बेस्ट एक्झाम्पल इकडे आज माझ्या सोबत आहे. सो ताई, तू अगोदर सांगितलंस की सुरील क्रिएशन कसं सुरू झालं किंवा हे सगळे ब्रँड जे आहेत, हे तुझा जो ब्रँड आहे तो कसा पुढे आला.

0: मला आता तुला हे विचारायचं आहे की सगळ्यात पहिल्यांदा तुझ्या सेल आउट झालेल्या वस्तू कोणत्या होत्या आणि आता कोणत्या वस्तूंना जास्त मागणी आहे तुझ्याकडे?
1: मी जसं म्हटलं ना की मी पहिले चार प्रोडक्ट्स बनवले जे
0: चोकर
1: चोकर आहे, ते तर सेल आउट झालेच कारण की ते सुरुवातीलाच पहिले चार प्रोडक्ट आणि त्याच्यावरच त्या लोकांनी ते जास्त पाहिले की हे चोकर खूप छान आहेत, मोत्याचं त्याला
0: पेंडंट आहे,
1: इयररिंग्स आहे, तर तेच सेल आउट झाले पहिले आणि त्याच्यामुळे मला अजून इन्स्पिरेशन आलं की आता काहीतरी अजून वेगळं बनायचं, म्हणजे इयररिंग्स बनवायचं, अजून काहीतरी टॉप
0: काहीतरी वेगळं पाहिजे
1: सारखं बनवायचं, तर मी असं हे खनाचे आयटम्स हे जे आहेत ना खनाचे प्रोडक्ट ते मी सुरुवात केली बनवायला. म्हणजे मेन तर माझं खनाचंच आहे,
0: फॅब्रिक खण युज करतेस बरोबर,
1: मी खनाचे इयररिंग्स बनवायला सुरुवात केली
0: आणि आता त्याला जास्त मागणी आहे.
1: हा आता त्याला जास्त मागणी आहे.
0: क्या बात आहे. चला तर मग ताईनी आता असं आपल्याला तिच्या वस्तूंविषयी सांगितलंय, तर आता जे कोणी व्हिडिओ पाहतात युट्यूबवरती त्यांच्यासाठी हे छान मेजवान येमी असं म्हणेन. तर येस, अर्थात ताईने जसं आपल्याला सांगितलं की मेन पार्ट जो आहे एक्सेसरीजचा हा तिच्याकडे आहे, म्हणजे रेश्माताई हे एक्सेसरीज वगैरे करते, तर लीनाताई जी आहे ती तोरण असेल किंवा चौरंग्याचे आसन असेल या सगळ्या गोष्टी ताई करते. सो ताईनी आज काही ज्वेलरी माझ्यासोबत इकडे आपल्यासोबत स्टुडिओला आणलेली आहे, तर त्या ज्या आहेत ज्वेलरी ज्या आहेत त्या अगदी इझी म्हणजे काय म्हणतात त्याला इझी टू वेअर अशा आहेत, लाईट वेट आहेत ऍक्च्युली, कारण बऱ्याच वेळेला आपल्याला असं होतं की आपले आउटफिट पण खूप छान, आपण आता सध्या आपण ट्रेंडिंग मध्ये पाहतोय की लाईट वेट काहीतरी आपल्या सगळ्यांना हवं आहे, कारण ऑफिस वर्किंग असू देत जॉबला जाणारे असू देत हे सगळेजण जे आहेत ते असं ट्रॅडिशनल वे मध्ये आता जायला लागलेत, कुठेतरी पुन्हा त्यांचा कल जे आहे ते आपल्या परंपरेकडे पारंपरिक वस्तूंकडे दागिन्यांकडे वळलेला आहे. तर येस, मी सुरुवात जी आहे ही या बटरफ्लाय ज्वेलरी पासून करेन. खरं तर हे खूप सुंदर गळ्यातलं पेंडंट आहे जे बटरफ्लाय त्याला बटरफ्लाय बनवलेला आहे आणि अर्थात फुलपाखऱ्यासारख्याच आपण सगळ्या महिला असतो स्वच्छंदी आणि तसंच हे बटरफ्लाय आहे. आता यामध्ये एक चांगली गोष्ट काय की खणचा कपडा तिने वापरलाय, बट केवळ एकच कपडा न वापरता तिने त्याच्यामध्ये मल्टी कलर युज केलेत. आता हे मल्टी कलर मग तुम्ही तुमची येल्लो साडी असू देत, तुमची जांभळी साडी असू देत, ग्रीन असू देत किंवा रेड असू देत, म्हणजे तुम्ही कॉन्ट्रास्ट म्हणून कोणत्याही अशा साड्यांवरती हे तुम्ही वापरू शकता. अगदीच जर तुम्ही खणामध्ये जर काही ड्रेस वेअर केलेले असेल तर त्यावरती सुद्धा हे जाऊ शकतात आणि त्याला वरती सुंदर असं मोत्याचं हे पूर्ण त्याची चेन आहे, सो ती खूप अट्रॅक्टिव्ह दिसतीये. त्यानंतर वटपौर्णिमा जवळ आलेली आहे आणि डेफिनेटली तुम्हाला म्हणजे सध्या आपल्याला ट्रेंडिंग मध्ये आहेत की आपण खूप छान वेगळे वेगळे मंगळसूत्र ट्राय करतो, तर मुळात वरती जर तुम्ही हे पूर्ण मंगळसूत्र पाहिलं तर ते आपण पेंटेक्स मध्ये असतो त्याच्यामध्ये तो पॅटर्न आहे, प्रॉपर छान पारंपरिक मंगळसूत्रांचं आहे, हे साखळीतलं मंगळसूत्र आहे आणि खाली जर तुम्ही बघायला गेलात तर त्याला एक असं छान जो एक डिझाईन जे आहे त्याचा ते खूप छान सुंदर आहे आणि खणामध्ये आहे. आणि यामध्ये अजून एक गोष्ट म्हणजे की पुढे तिने नथीचं वर्क केलेलं आहे, पण या व्यतिरिक्त जर तुम्हाला कधी एकच बाजू घालून कंटाळा आला तर लगेच मंगळसूत्र चेंज करायची गरज नाहीये, तुम्हाला फक्त ही बाजू चेंज करायची आहे, बाजू चेंज केली की पुन्हा दुसरं वर्क तुम्हाला इकडे पाहायला मिळेल. सो हे असं मी म्हणेन की एक मंगळसूत्र तुम्हाला दोन लुक देऊ शकतं, सो टू इन वन आहे ते. त्यानंतर आपण ताईच्या ताईने आताच उल्लेख केला होता की खणाचे कानातले तिच्याकडे खूप जास्त ट्रेंडिंग आहेत आणि मुळात ऑफिसला जाणाऱ्या सगळ्या मुली आहेत, मुली असतील किंवा लेडीज असतील, मॅरिड वुमेन असेल असं काही नाहीये नेसेसरी की फक्त गर्ल्सच किंवा काय, तर अगदी लाईट वेट आणि डेली वेअर आहेत. तुम्ही रेग्युलरसाठी हे असे सगळे कानातले युज करू शकता, ज्याला एक छान सिल्वर बॉर्डर आहे आणि आतमध्ये असे छान कलर्स आहेत, मल्टी कलर्स आहेत, तुम्ही ऑड कॉम्बिनेशन पण ट्राय करू शकता, सेम कॉम्बिनेशन पण ट्राय करू शकता. या व्यतिरिक्त मला म्हणजे आता गरबा असेल किंवा आपल्याकडे काही हेवी फंक्शन्स असतील, मग हेवी फंक्शनमध्ये आपल्याला थोडासा हेवी लुक करायचा असेल, मग बऱ्याचदा आपल्याला गळ्यामध्ये घालायला जास्त आवडत नाही, गळ्यामध्ये एखादं मंगळसूत्र किंवा चैन असते, मग अशा वेळेला तुमचे जर फक्त कानातलेच हेवी असतील तर मग तुम्हाला दुसरं काही वेअर करायची गरज लागत नाही, तर त्यासाठी सुद्धा फॅब्रिक त्याचा कपडा खूप सुंदर आहे आणि त्याला गोल्डन कलरची जी आहे ती डिझाईन आहे, तर अशा प्रकारचे हे सुंदर कानातले आहेत. कानातल्यांमध्ये ताईकडे भरपूर डिझाईन येणे म्हणजे आता इथे तरी मला एक ऑलमोस्ट एक 20-25 डिझाईन्स इकडे दिसत आहेत, त्याच्यापेक्षा जास्त आहेत, पण एकही डिझाईन रिपीट झालेली नाहीये. प्रत्येकाचा आकार जो आहे हा फार वेगळा वेगळा आहे, प्रत्येकासाठी वापरलेलं कलर कॉम्बिनेशन वेगळं आहे. काही पैठणीमध्ये सुद्धा काही दागिने तिने बनवलेले आहेत, बऱ्याच ठिकाणी तिने मोती युज केलेले आहेत, काही ठिकाणी तिने गोल्डन कलरचा प्लेट्स युज केलेले आहेत. मला सगळ्यात जास्त खण जे तिची एक स्पेशालिटी आहे की खण आणि खणचं फॅब्रिक आणि खणापासून बनवलेल्या सगळ्या गोष्टी, सो इट्स व्हेरी युनिक. आणि हे कानातले जे आहेत हे मी लिहून देते तुम्हाला तुमच्या ट्रॅडिशनल आउटफिटवरती, फक्त साडीच नाही तर इतरही तुमच्या ट्रॅडिशनल आउटफिटवरती तुम्हाला हे खूप छान दिसू शकतात. आणि मुळात ह्या सगळ्या गोष्टी खूप लाईट वेट आहेत, वेअर करायला चांगले आहेत, लुक चांगला देणार आहे. अगदीच रेग्युलरसाठी जर आपल्याला हवे असतील तर असे एकदम सुंदर, जे तुम्ही अगदी जीन्स आणि कुर्ता जरी वेअर केलेला असेल तरी अशावरती सुद्धा हे अगदी सुंदर लाईट वेट कानातले आहेत, ज्याला खरंच वजन नाहीये. आणि आपण हे खूप छान ट्राय करू शकतो. ब्लॅक कलर अर्थात हा कुठल्याही ड्रेसेसवरती जाणारा कलर आहे. आणि हे कलर मुळात तिने जे चॉईस केलेले आहेत हे सगळे, हा येस, वन पीस वरती, फॅन्सी आउटफिट वरती, वेस्टर्न, हा वेस्टर्न आउटफिट वरती सुद्धा जातील. तर असे हे खूप वेगळे वेगळे आणि छान व्हरायटी आहे तिच्याकडे. ताईने एक सॅम्पलसाठी बँगल्स सुद्धा आणलेले आहेत. तर खण हा कपडा युज करून तुम्ही इतक्या सुंदर बँगल्स बनवू शकता ज्या खूप छान आहेत. आणि मला असं वाटतं कलर कॉम्बिनेशन ताई, कलर चॉईस याच्यामध्ये खूप जास्त मॅटर करते, कारण तू जे कलर चॉईस केलेले आहेत ते खूप उठून दिसत आहेत, कारण की कोणत्यावरती कोणता कलर जास्त छान दिसेल हे तुला चांगलं तुझा अभ्यास आहे त्यावरती मी म्हणेन. आणि हे खूप छान तिने बँगल सुद्धा आहेत तिच्याकडे. या व्यतिरिक्त माझं आल्या लक्षात ज्या पेंडंटने वेधून घेतलं होतं ते पेंडंट हे आहे, जे अतिशय सिम्पल साध्या धाग्यामध्ये बनवलंय तिने, पण ते खूप युनिक लुक देत आहे. बऱ्याच जणांना ऑक्सिडाईज ज्वेलरी वेअर करायची खूप आवड असते, मग ऑक्सिडाईज ज्वेलरीमध्ये ग्रीन कलर आणि त्याच्यामध्ये हे ऑक्सिडाईज जर तिने काही छोटे पेंडंट युज केले तर त्यामुळे हे सुद्धा खूप सुंदर आणि युनिक वाटतंय. हा कोणत्याही प्लेन साडीवरती आपण डेफिनेटली हे वेअर करू शकतो. सो असे खूप छान छान डिझाईन्स ताईने इथे आणलेले आहेत आणि खूप छान आहेत कानातले, तर म्हणजे हॅट्स ऑफच आहेत. मुळात ह्याची स्पेशालिटी ही आहे की जरी त्याला फॅब्रिक वापरलेलं असलं तरी ते खूप जास्त लाईट वेट आहे. म्हणजे बऱ्याच वेळेला आपल्याला टेन्शन येतं की माझ्या कानांना इतकी हेवी ज्वेलरी झेपेल का किंवा काय, तर अजिबात असं काही नाहीये, खूप लाईट वेट आहे, खूप सुंदर दिसत आहे हे सगळं
1: मटेरियल पण तितकंच लाईट वेट
0: असतं. येस येस,
1: जसे टॉप्स मध्ये जसे हे आहेत काही हे आहेत, हे हेवी नाहीयेत,
0: हो हलक्या प्रमाणामध्ये, बरोबर. तर येस ताई, मुळात आता तू इतक्या सगळ्या वस्तू बनवतेस, कसा वेळ मिळतो तुला? म्हणजे कारण तू जॉबला पण जातेस, फॅमिली आहे आणि इतक्या सगळ्या ट्रेंडिंग डिझाईन्स बनवायच्या, त्यांचे कटिंग्स आले, त्यांचं ते फॅब्रिक कटिंग आलं आणि ते पुन्हा त्याच्यावरती वर्क करणं, खूप वेळ जात असेल या सगळ्या गोष्टींना.
1: खरंच म्हणजे मी ऑफिस पण करते आणि ह्या वस्तू पण बनवते, म्हणजे खरंच खूप गोष्टी मॅनेज करायला लागतात. ऑफिस तर सकाळी 9 hours तर असतंच, ट्रॅव्हलिंग असतं तो वेळ जातो, आणि जो घरी आल्यानंतर जो वेळ मिळतो त्या वेळेमध्ये मी हे सर्व प्रोडक्ट बनवते. म्हणजे मटेरियल तर असतंच माझ्याकडे अवेलेबल, पण कधी असं नवीन डिझाईन वाटलं करावं असं तर मला मटेरियल ऑफकोर्स बाय करावं लागतं. आणि जे मटेरियल आहे त्याच्यामध्ये मग एक एक वेगवेगळे डिझाईन तयार करावं लागतं डोक्यामध्ये, की ह्याला हे कसं वाटेल का ते आधी चेक करावं लागतं, बघावं लागतं की ह्याला हे सूट होईल की नाही, आणि त्याच्यातनं जे निर्माण होईल, जे प्रोडक्ट बनेल ते एक फायनल असेल असं डोक्यात आणावं लागतं.
0: क्या बात आहे.
1: आणि ते सगळं सेटिंग करायला लागते, म्हणजे ह्याला हे फॅब्रिक, त्याला परत हे वरचं टॉप, त्याला खालचं लटकण, हे सगळं मॅनेज करून ते एक वस्तू आणावी लागते.
0: बरोबर बरोबर.
1: तेव्हा ते कुठे लोकांना आवडतं त्याच्यावर डिपेंड.
0: येस येस येस, एक्झॅक्टली. ताई मला सांग, आता घरी जेव्हा तुझ्या ह्या बिझनेस विषयी तू सांगितलंस, तुझ्या माहेरी आणि सासरी दोघांकडून कसा रिस्पॉन्स आहे तुला? आणि मुळात ऑफकोर्स फॅमिली, तुझे माहेरची फॅमिली तर त्यांचं नावच याच्यामध्ये, त्यामुळे त्यांचा तर सपोर्ट असेल, बट बिफोर आफ्टर मॅरेज सुद्धा तू हा बिझनेस कंटिन्यू ठेवलायस, मग कसं त्यांचे सपोर्ट?
1: म्हणजे बिफोर मॅरेज माझ्या फॅमिलीने पण मला थोडाफार सपोर्ट केलाच, कारण की हे म्हणजे आधी त्यांना इतकं भावलं नाही की हे प्रोडक्ट आपण बनवतोय की काय रिस्पॉन्स आहे. त्यांना मेन तर ते आहे ना की हे रिस्पॉन्स किती चांगला आहे, सेल कसं,
0: सेल होईल का,
1: असं त्यांचं म्हणणं आहे. ह्याच्यामध्ये आपण वेळ टाकतोय तर त्याचं बेनिफिट आपल्याला मिळत
0: आहे का,
1: असं. ते सुरुवातीला ते त्यांना थोडस वाटलं की काय काय टाइमपास होतं वगैरे असं, पण नंतर नंतर त्यांना कळलं की ऑर्डर्स येत आहेत, मग त्यांना भरोसा यायला लागला, विश्वास बसायला लागला त्या गोष्टीवरती, मग त्यांनी मला तसा सपोर्ट केला. आणि आफ्टर मॅरेज पण मला नंतर माझ्या मिस्टरांनी किंवा माझ्या फॅमिलीने पण मला सपोर्टच केला, त्यामुळे मी हे करू शकतो.
0: एक्झॅक्टली. ताई मला अजून काही गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत, पण तुर्तास वेळ झालेली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. आचार्य 90 FM वरती आज किनारी या सेगमेंटमध्ये आज आपण ऐकत आहोत सुरेली क्रिएशनच्या फाउंडर रेश्मा मिस्त्री यांना. अर्थात याविषयी अजून काही जाणून घेऊयात, पण एका छोट्याशा विश्रांतीनंतर. ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ.

0: हॅलो आणि नमस्कार श्रोते हो, पुन्हा एकदा छोट्याशा विश्रांतीनंतर मी आरजी कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ आणि आपला सेगमेंट आज किनारी. आज किनारी या सेगमेंटच्या अंतर्गत आज आपण सुरेली क्रिएशनच्या फाउंडर रेशमा मेसरी यांना आपण इथे भेटलेलो आहोत. सुरेली क्रिएशन अर्थात फॅब्रिकपासून वेगवेगळ्या वस्तू आपल्याला इथे पाहायला मिळतील. अगदी चौरंगाचे असू देत तोरणं असू देत किंवा लखोटे आता ते बनवणार आहेत. आणि फॅब्रिकपासून बनवलेले दागिने ज्यामध्ये तुम्ही बांगड्यांपासून गळ्यातल्या चोकरपासून गळ्यातल्या सेटपासून ते कानातल्यांपर्यंत भरपूर व्हरायटी तुम्हाला इथे पाहायला मिळेल. सुरेली क्रिएशनचं इंस्टाग्रामवरती सुद्धा पेज आहे. डेफिनेटली तुम्ही त्यांना रिसर्च करा आणि तुम्ही तुमच्या ऑर्डर ज्या आहेत त्या तुम्ही त्यांचे फोटोज बघून तुम्हाला काय आवडलं असेल तर त्या ऑनलाईन तुम्ही ऑर्डर करू शकता. ताई, आता माझा पुढचा प्रश्न हा आहे की जेव्हा तू हा व्यवसाय नवीन बिझनेस सुरू केलास तेव्हा तुला सुरुवातीला कोणत्या आव्हानांना सामोरं जावं लागलं होतं की काही डिफिकल्टीज आल्या होत्या का?
1: हा, ऑफकोर्स. म्हणजे मी जेव्हा प्रोडक्ट्स असं बनवायची तर मला कधी कधी मटेरियल नाही मिळायचं मार्केटमध्ये. म्हणजे मला ज्या कस्टमायझेशनच्या ऑर्डर्स यायच्या, मोस्टली मला कस्टमायझेशनच्या ऑर्डर यायच्या, कारण की त्यांनी जे फोटो मला पाठवले ते प्रोडक्ट
0: बनवावं
1: लागायचं. त्याचं जे वरचं काही टॉप असेल,
0: बरोबर,
1: खालचं काही हे पेंडंट असेल किंवा खालचे काही लटकनसाठी, ते मला खूप सर्च करावं लागायचं मार्केटमध्ये. आणि कधी कधी असं ते भेटायचं सुद्धा नाही तर मग मला ऑर्डर कॅन्सल पण करावं लागायचं. तर ते माझं म्हणजे एक सेल होता होता राहून
0: जायचं. एक रिग्रेट राहतं कुठेतरी की अरे आपण करू नाही शकलो.
1: समोरच्याला पण आपल्याला सांगताना वाईट वाटायचं की हे प्रोडक्ट हे पॉसिबल नाहीये, कारण की मटेरियल अवेलेबल नाहीये. तर मग ते आम्ही तसं ऑर्डर्स नाही घ्यायचो मग त्या व्यक्तीकडनं, ग्राहकांकडनं. तर हे असे काही मला डिफिकल्टीज यायचे. बाकी प्रोडक्ट्स बनवताना मला काही प्रॉब्लेम नसायचा, कारण की ते जोडून आणायचं काम माझंच असायचं. तर मला हे असं मटेरियलच्या बाबतीत मला खूप म्हणजे डिफिकल्टी वाटायचं की मिळेल की नाही मिळेल,
0: किंवा जसं हवंय तसंच मिळणं थोडंसं अवघड असतं कधी. काय ओके ताई, आता कस्टमाइजचा विषय निघालाच आहे. बहुतांश तू तर तुझ्या छान क्रिएटिव्हिटीने वेगवेगळ्या वस्तू बनवत असतेस, पण कस्टमायझेशनमध्ये काय रिस्पॉन्स आहे? म्हणजे लोक जे सेलर्स ग्राहक आहेत तुझ्याकडून घेत आहेत, तुला ऑर्डर देत आहेत, काय त्यांची मागणी आहे विशेष करून, आणि कस्टमाइज करून तू कशी देतेस किंवा कस्टमाइज मध्ये काय व्हरायटी त्यांना पाहायला मिळतात?
1: कस्टमायझेशन मध्ये म्हणजे आता हे कसं, हे माझे स्वतःचे प्रोडक्ट आहे, हे माझे स्वतःचे डिझाईन्स आहेत, हे जे आहेत ते सगळे माझे डिझाईन्स आहेत, ते तर सेल आउट होतातच. पण कस्टमायझेशन मध्ये त्यांना फॅब्रिक कलर वेगळा हवा असतो, वरचं टॉप वेगळं हवं असतं, कधी कधी लटकन नको असतं त्यांना. फॅब्रिक असं पाहिजे, खणाचं पाहिजे, पण त्यांना खालती लटकणारे नको आहेत, असे कस्टमर
0: सिंपल
1: असतात. जसं हे मंगळसूत्र आहे त्यांना पेंडंट पाहिजे, पण ह्याला ही मोत्याची माळ हवी आहे. कसं जसं बटरफ्लाय आहे त्यांना कधी असं मंगळसूत्र अटॅच मध्ये पाहिजे. हे कस्टमायझेशन असे असतात बरेच. आणि आता मी आता इथे या प्रोडक्ट मध्ये नाही आणलंय, माझ्या पेजवर पण तुम्ही पाहाल तर एक महालक्ष्मी चा सेट आहे जो लॉंग आहे,
0: मंगळसूत्रांमध्ये
1: पण आहे, इवन तो मोतीच्या माळांमध्ये पण जातो आणि तो हार मध्ये लक्ष्मी हार मध्ये पण जातो. तो माझा मोस्ट डिमांडेड आणि सेलेबल प्रोडक्ट आहे आता सीझन मध्ये. बऱ्याच लेडीजने किंवा बऱ्याच मुलींनी तो प्रोडक्ट विकत घेतलाय माझ्याकडनं, कारण की तो युनिक आहे. जसं आपल्याकडे नवरात्री येते किंवा कुठला देवीचा काही असतो उत्सव असतो किंवा वार असतो, तर ते इझिली आपण वेअर करू शकतो साडीवरती किंवा ड्रेसवरती, जसं तुम्हाला कम्फर्टेबल वाटत असेल.
0: सो डेफिनेटली जर आपल्याला जे काही श्रोते ऐकतायत आणि युट्यूबवरती पाहतायत, जर तुम्हालाही असं काही वस्तू कस्टमाइज करून हव्या असतील तर डेफिनेटली तुम्ही सुरेली क्रिएशनच्या इंस्टाग्राम पेजला भेट द्या आणि तुम्हाला हव्या तशा वस्तू ज्या आहेत त्या तुम्ही छान कस्टमाइज करून घेऊ शकता. ताई, आता तुला कशा ऑर्डर्स येत आहेत ऑनलाईन आणि कसा रिस्पॉन्स आहे?
1: प्रथम हेच सांगेन की मला ऑनलाईन ऑर्डर्सच आल्या होत्या, माऊथ पब्लिसिटी करून नव्हतं आलं होतं. इंस्टावर जसं मी पेज बनवलं ना तसे मला डीएम झाले होते आणि मला ऑनलाईन ऑर्डर मला इंस्टाग्रामवरूनच
0: सुरुवात.
1: जसं मी फेसबुकवरती पण बनवलंय पेज, पण तिथे इतका रिस्पॉन्स नाही, पण मला इंस्टाग्रामवरती बराच पब्लिकचा रिस्पॉन्स आला, त्यांना प्रोडक्ट आवडायला लागले, मग तेव्हा डीएम झाले आणि कस्टमायझेशन पण मला तिथूनच आले. असं
0: क्या बात आहे, क्या बात आहे. ताई, खरं तर आपण खूप छान बऱ्याच वेळ ह्या सगळ्या गप्पा आहेत आपल्या रंगल्यात. तू खूप छान क्रिएटिव्ह वस्तू बनवल्यास बनवत आहेस. आता इथून पुढे ही एक छान जर्नी सुरू झाली आहे आणि खूप चांगला रिस्पॉन्स मिळतोय. तू बऱ्याच इव्हेंटमध्ये ऍज अ गिफ्टिंग पार्टनर म्हणून सुद्धा जातेस आणि तिकडे एक तुला तो एक स्टेज मिळतोय आणि तू तिथे प्लॅटफॉर्म मिळतोय तुला, आणि हळूहळू तू सुरेली क्रिएशन हे तुझ्या माध्यमातून पुढे चाललंय, ग्रो होत आहे. कसं वाटतंय तुला आता?
1: मला ना, मी खरं सांगते म्हणजे मला आता इतकं मोटिवेशनल फील होतं ना की मी हे प्रोडक्ट बनवते खरं, पण ते लोकांपर्यंत पोहोचतात अशा माध्यमाद्वारे की मी जिथे तिथे जाते तिथे लोक मला ऍज अ गेस्ट म्हणून पण बोलवतात की ती ऍज अ गिफ्टिंग पार्टनर सपोर्टिंग पार्टनर तिथे मला हेल्पच होते. माझे प्रोडक्ट पण तिथे शो होतं, माझा ब्रँड पण तिथे शो होतोय, सगळंच म्हणजे आणि मीही दिसते
0: बरोबर.
1: तर ते मला खूप म्हणजे असं वाटतं की चला आपण स्टेजवर गेलो, एक प्राऊड फील होतं ना, तसं मुवमेंट होतं माझ्या बाबतीत. तर आम्हाला म्हणजे खूप चांगलं वाटतं की आम्ही जे काम करतोय त्याच आम्हाला मोबाईलला मिळतो असं वाटतं.
0: क्या बात आहे ताई. आता सरते शेवटी मला एकच प्रश्न विचारायचा आहे, पुढच्या काही वर्षांमध्ये सुरेली क्रिएशनला कुठे पाहतेस?
1: ऑफकोर्स मला वाटणार असं की प्रॉफिट व्हावं, सुरुवातच आहे माझी. म्हणा मी 2022 पासून सुरुवात केली आहे, इतका रिस्पॉन्स नाही, पण मी आत्ता ज्या स्टेजला आले ते खूप स्ट्रगल करूनच आले. असं नाही की मला
0: लगेच
1: ग्रो मिळालाय वगैरे, काही सेल नव्हता मध्ये, असं सगळं बंद होतं किंवा परत चालू केलं, असं बरंच काही मला अडथळे आलेले आहेत. असं नाही की मी खूप फुल फ्लेज मध्ये चालली आहे आणि सेल खूप होत आहेत वगैरे, असं काही नाही. मलाही तितकं फेस करावं लागलंय सामने, म्हणजे जे काही मला अडचणी आल्या त्याचा. तर मी इथून असं म्हणजे पुढे मला असं वाटतं की माझं काहीतरी एक स्वतःचं दुकान असावं, एक बुटीक असावं प्रोडक्टचं, किंवा मी अजून काही प्रोडक्ट वेगवेगळे आणू शकेन. जसं मी तुम्हाला म्हटलं ना की तोरणं म्हणा किंवा लखोटे म्हणा किंवा कव्हर
0: कव्हर
1: किंवा अजून मला काही आयटम्स प्रोडक्ट्स, तर तेही मी प्रयत्न करेन स्टिचिंग मध्ये. असं काही
0: क्या बात आहे, क्या बात आहे.
1: मेनच आहे आमचा ब्रँड आहे ऍक्च्युली ज्वेलरीचा, पण अजून काही प्रोडक्ट्स मी आणता येते
0: फॅब्रिक पासून,
1: बॅग्स म्हणा किंवा अजून काही टोट बॅग्स किंवा क्रिएटिव्ह अजून काही क्लचेस म्हणा पैठणीमध्ये किंवा खणामध्ये, तर ते आम्ही प्रयत्न करू.
0: क्या बात आहे ताई, तुला खूप शुभेच्छा आहेत. आणि येस, तुझ्यासारख्या अजून अनेक महिला असतील ज्यांची ही खरं तर आवड आहे, पण त्या केवळ पाहत आहेत आणि आपल्याला जमेल की नाही असं म्हणून विषय सोडून देत आहेत, तर अशा सगळ्या महिलांना काय मार्गदर्शन करशील?
1: ऑफकोर्स म्हणजे मलाही तसंच वाटायचं की मी करेन की नाही करेन, कारण की मी ऑफिस वर्क करायची, त्यामुळे मलाही वाटत नव्हतं की मी हे सगळं करू शकेन की नाही, कारण की ह्याला खूप टाइम द्यावा लागतो आणि त्याच्यामागे इतकी मेहनत असते, सगळं जुळून आणावं लागतं, त्यात पॅकिंग पासून ते डिलिव्हरी पर्यंत तुमचंच काम असतं.
0: बरोबर.
1: हे मी स्वतः एकटीने मॅनेज केलंय, माझं स्वतःचं पेज पण मी मॅनेज करते, क्रिएट पण मीच करते, बनवते पण मीच आहे, पोस्ट पण मीच करते, बनवते त्याच्यापासून ते पॅकिंग पर्यंत हे सगळं मी करते, डिलिव्हरी पर्यंत सगळं मीच करते, म्हणजे एकच व्यक्ती करतोय. खूप स्ट्रगल असतं याच्या मागे, असं नाही की मेहनत नसते, खूप मेहनत असते. ते असं काही म्हणजे महिलांना वाटत असेल की किती काम करावं लागतं, आपलं घर सांभाळावं लागतं आणि हे सगळं करावं लागतं, असं काही नाही, हे प्रत्येकाच्या मनात येतं, हे माझ्या सुद्धा मनात आलं होतं, पण मी हे करत करत स्वतःच्या स्किल डेव्हलप केलं, स्वतःमध्ये इम्प्रुव्हमेंट आणलं की हे होऊ शकतं, असं करत करत मी मला काही प्लॅटफॉर्म मिळाले जे माझे प्रोडक्ट्स आहेत ते मी दाखवू शकेन, ते करता करता मी आता इथपर्यंत आले. त्यामुळे मला असं वाटत नाही की मी करू,
0: मला जमणार नाही किंवा मी करू शकेल का,
1: मला जमणारच नाही,
0: मला करायचं आहे, मी करणार.
1: तो मोटिवेशन आणि ते प्रेरणा तुमच्यामध्ये येते की तुम्हाला करायचं, तुम्ही करत करत जाणार
0: 100%.
1: आता कुठे असं मला म्हणजे फील नाही होत की मी करणारच नाहीये, मला वाटतच नाहीये. जसं पण असेल ते ग्रो होईलच तुमचं, असं नाही की नाही होणार. प्रोडक्ट आज बनवा नाही तर उद्या बनवा, ते कधी ना कधीतरी ते होणार आहे, कुठल्याही पेजवर असेल किंवा काही असेल, तुम्ही व्हॉट्सअपवर म्हणा किंवा स्टेटसवर म्हणा तुमच्या, किंवा इन्स्टावर म्हणा फेसबुक म्हणा, किती पण असलं तरी ते तुमचं कधी ना कधीतरी ते ग्रो होणार
0: आहे.
1: थोडासा पेशन्स आपल्याला ठेवावा लागतो आपल्यामध्ये,
0: येस,
1: तरच त्या गोष्टी वर्कआउट होतात.
0: एक्झॅक्टली. श्रोते हो, मला असं वाटतंय येस, ताईने जसं सांगितलं तसं की सुरुवात करून तर बघा, डिफिकल्टीज येतात, ऑफकोर्स नाही येत असं नाहीये, बट येस, ह्या डिफिकल्टीज नंतर जेव्हा तुम्ही स्टेबल होता तेव्हा तुम्हाला ती गोष्ट छान करावीशी वाटते, पुन्हा पुन्हा करावीशी वाटते. त्यामुळे अर्थात सगळ्या महिलांना एक छोटस दायने मार्गदर्शन सुद्धा केलंय, एक छोटासा सल्ला सुद्धा दिलाय, प्रेमाचा सल्ला, की येस असं काही येत असेल आणि आवडत असेल तर डेफिनेटली सुरू करा, कधी ना कधी यश हे जे आहे ते तुम्हाला मिळणारच आहे.
1: कला वाया नाही जात.
0: एक्झॅक्टली, दॅट्स ट्रू. आणि कला ही माणसाला जीवन जगायला शिकवत असते, आणि कला जर तुमच्याकडे असेल ना तर तुमचं आयुष्य जे आहे ना ते भरून असं म्हणजे भरल्यासारखं वाटतं.
1: कला ही आपल्याबरोबर मरेपर्यंत
0: राहते आणि हॅपनिंग आयुष्य जर जगायचं असेल तर डेफिनेटली डू फॉलो युअर काय म्हणते त्याला हॉबीज किंवा तुमच्या कला पॅशनला फॉलो करा इतकंच म्हणेन. आणि ताई तुला आणि सुरीली क्रिएशनला खूप खूप शुभेच्छा पुन्हा एकदा. लिहिण्यात ताई आय मिस यू आणि येस तिच्यापर्यंत हा मॅसेज गेलाय. नेक्स्ट टाईम आम्हाला डेफिनेटली तिच्यासोबत
1: ही माझ्याबरोबरच असते.
0: येस येस हेल्प करते डेफिनेटली. सो लीनाताई आम्ही तुझ्याशी भेटूच आणि तुझ्यासोबत छान दिलखुलास गप्पा मारू. बट येस लीनाताई आणि रेश्मा मेसरे या दोघींनीही सुरू केलेला हा जो एक छान बिझनेस आहे हा असाच पुढे ग्रो होत राहो. आणि सुरेली क्रिएशन जे आहे ते हळूहळू महाराष्ट्रातल्या प्रत्येक घराघरात पोहोचो महाराष्ट्राच्या बाहेर पोहोचो अशा शुभेच्छा तुमच्या दोघींनाही देते. आणि पुन्हा एकदा तुझे मनापासून आभार.
1: धन्यवाद.
0: श्रोते हो आजची ही आपली विशेष मुलाखत तुम्हाला कशी वाटली नक्की प्रतिक्रिया कळवा. आणि अशाच छान नवीन मुलाखतींसाठी आणि वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी स्टे ट्यून अँड कनेक्टेड आचार्य 90 FM वरती छान सुंदर मनमुराद गाण्यांचा आणि कार्यक्रमांचा आस्वाद घेत राहा. तुमच्या सर काही प्रतिक्रिया असतील तर त्या आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 9167993999. आणि याच नोटवरती मी आरजे कोमल इथेच तुमची रजा घेते. धन्यवाद.

शांता शेळके माय मराठीच्या मंदिरात सातत्याने वात्सल्याने शांतपणाने तेवणारी एक समयी म्हणजे शांताबाई शेळके। शांताबाईंनी अनेक काव्यज्योती प्रज्वलित केल्या। या काव्यज्योतींना पुन्हा प्रज्वलित करण्याचं, त्या काव्यज्योतींच्या प्रकाशात पुन्हा एकदा आपल्या तमाम मराठी रसिकांना न्हाऊ घालण्याचा हा प्रपंच। शांताबाईंच्या सगळ्या ग्रंथांची फार मोठी लिस्ट आहे। तोच चंद्रमा, गोंधळ, रेशीम रेखा यासारखे काव्यसंग्रह, गुलमोहर, लेकुरवाळी, काचकमळ यासारखे कथासंग्रह, मायेचा पाझर, माझा खेळ मांडू दे यासारख्या कादंबऱ्या, पावसा आधीचा पाऊस, सांगावेसे वाटले म्हणून यासारखे ललित लेखन, लपाछपी, मांजरांचा गाव सारखे बालसाहित्य, धूळपाटी सारखे आत्मचरित्र आणि शांताबाईंची कितीतरी लावण्य गीतं। तुम्हा मंडईना माहिती असणारी रेशमाच्या रेघानी, वादळ वारं सुटलं ग, पण शांताबाई खऱ्या भावतात त्या त्यांच्या बालगीतांमध्ये। मी तुम्हाला सांगे की आज सुद्धा किलबिल किलबिल पक्षी बोलती हे गाणं लागतं की कान अगदी तृप्त होऊन जातात।

शांताबाई असे अनेक लेखक आहेत जे शब्दांचे चांदणे पेरतात, पण मला वाटतं शांताबाई शेळके या अशा लेखिका होत्या की त्यांनी चांदण्यांनाच अर्थ दिला. त्यांचे शब्द नुसते शब्द नाहीत तर ते अर्थपूर्ण भाव व्यक्त करणारे शब्द आहेत. त्यांच्या सगळ्या गीत रचना जर पाहिल्या आणि त्या का प्रसिद्ध झाल्या तर त्याला तेच कारण आहे की त्यांच्या गीतातून वाचकांच्या हृदयाशी संवाद होत होता. शांताबाईंच्या मनस्वीपणाबद्दल अरुणाताई ढेरे यांनी शांताबाईंबद्दल सांगितलेली आठवण आहे. आळंदी इथे झालेल्या साहित्य संमेलनासाठी गाडीमधून जात असताना अरुणाताई त्यांच्याबरोबर होत्या. मध्येच थोडा फेरफटका मारताना त्यांनी ड्रायव्हरला एका ठिकाणी गाडी थांबवायला सांगितली. अरुणाताईंनी विचारलं काय झालं, त्या म्हणाल्या अगं ते बांगड्यांचं दुकान दिसत आहे, आज तुला मी बांगड्या भरते, हा आजचा क्षण खूप चांगला आहे. मला वाटतं हे असं मनस्वीपण आणि स्त्री भावनेचा आविष्कार त्यांच्याजवळ होता. माणसांशी संवाद साधण्याची, त्यांच्याशी ऋणानुबंध निर्माण करण्याची, ओलाव्याची एक दृष्टी शांताबाईंच्या जवळ होती. म्हणून शांताबाई सगळ्यांना प्रिय होता. काही आठवण

डॉक्टर विद्या देवधर लिहितात, कवयित्री शांता शेळके हे एक बहुआयामी व्यक्तिमत्व होतं. कथा, कादंबरी, अनुवाद, चित्रपट, गीतं सर्व साहित्य प्रकारांमध्ये शांताबाईंनी अतिशय मोलाची कामगिरी बजावली. बघाई आकाशात सूर्य हा आला या प्राथमिक शाळेतील कवितेपासून शांताबाईंची ओळख होते. शूर आम्ही सरदार आम्हाला काय कोणाची भीती असं ऐकत आपण सर्व मोठे झालो. मी डोलकर या गाण्यावर शाळेतील वार्षिकोत्सवात कोळी गीतात नाचलो. जीवलगा राहिले रे दूर घर माझे किंवा तोच चंद्रमा नभात ही गाणी ऐकत मोठे झालो. ओढ, कोजागिरी या कादंबऱ्यातून पुरोगामी आणि मानवतावादी असा शांताबाईंचा दृष्टिकोन लक्षात येत गेला. त्याशिवाय त्यांची चौघी जणी ही लुईसा मे अल्कॉट यांच्या लिटल वुमन आणि गुड वाईफ्स चा अनुवाद असलेली कादंबरी अप्रतिम आहे. याशिवाय शांताबाईंनी कालिदासापासून गुलजार पर्यंतच्या सर्व मान्यवर कवींच्या काव्याचा अनुवाद केलेला आहे. जपानी हायकूचं त्यांनी केलेलं रूपांतर म्हणजे पाण्यावरच्या पाकळ्या, ज्या नावातच ही सहजता, सौंदर्य आणि हिंदोळे आहे. शांताबाईंची कल्पकता इथे आपल्याला अनुभवायला येते. शांताबाई शेळके बहुभाषा कोविद आस्वादक अभ्यासक होत्या. भरपूर ज्ञानभांडार आत्मसात करून सहज सोप्या शब्दांमधून त्यांनी ते व्यक्त केलं. त्यांच्या कवितांमधून निसर्गाची विविध रूप आपल्याला दिसतात. फुलांवर, पानांवर, झाडांवर, पाकळ्यांवरही त्यांचं अतोनात प्रेम.

असे नवी नसे नवी तरी असेल गीत हे, फुला फुला तर येथल्या उद्या हसेल गीत हे, असे शांताबाई सांगतात. त्यांची फूल ही कविता वाचताना जाईचे फुलणे फुलणे तेची झुकणे ही ज्ञानदेवांनी सांगितलेली ओवी आठवते. इथे शांताबाई मात्र फुललेल्या फुलाला त्याच्यामध्ये आजही असलेल्या सुगंधाची सौंदर्याची आठवण करून देतात. ही जगरहाटी आहे, तिला समोर जायचं बळ शांताबाईंची फूल ही कविता आपल्याला देते. ऐकूया. फुलून फुल खुळे शेवटी मिटू आले, फुलून फुल खुळे शेवटी मिटू आले, तरीही भृंग मधला पुन्हा लुटू आले. किती काळ धरू यासमी उरापाशी, किती काळ धरू यासमी उरापाशी, सुगंध धुंद कसे तेही ओहोटू आले. विरक्त रंगखुणा सर्व जाहल्या आता, विरक्त रंगखुणा सर्व जाहल्या आता, फिकेपणातच हे लाजरे वळू आले, फिकेपणातच हे लाजरे वठू आले. उन्हे पिऊन किती रूप मातले होते, उन्हे पिऊन किती रूप मातले होते, क्षणात भंगुर स्वप्न ते फुटू आले. कुणास काय जमे बोलणे फुलांसंगे, कुणास काय जमे बोलणे फुलांसंगे, हवेत शब्द विचारे आता मिटू लागले, हवेत शब्द विचारे आता मिटू लागले.

चित्र दिसत. विशेष म्हणजे त्या वेगळ्या पिढीतल्या होत्या तरी श्रद्धा, आस्तिकतेपासून ते सहजीवन, स्त्री पुरुष प्रेम, रसिकता, त्याचबरोबर चांगल्या प्रकारची मानवी सहृदयता, या सगळ्यांचे एक इंद्रधनुष्य त्यांच्या व्यक्तिमत्वात होते. कुठेही कडवटपणा, टोचरेपणा किंवा व्यक्तिमत्वामधल्या काही प्रश्नांमुळे आलेला कडवटपणा असा त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये नव्हता. शांताबाई सतत काव्यात, वाङ्मयात बुडालेल्या असायच्या. वाचनाचा एक मोठा पैस त्यांचा होता आणि जवळजवळ शतकाची वाङ्मयीन परंपरा त्यांच्या स्मरणामध्ये होती. त्यामुळे कुठल्याही लहान मोठ्या कवीची आठवण करावी आणि शांताबाईंनी त्यांच्याबद्दल लगेचच चार शब्द सांगावे, बोलावे, त्यांच्या कविता म्हणून दाखवाव्यात असं घडत असे. किंवा कोणालाही एखाद्याच्या कवितेच्या चार ओळी आठवत असतील आणि कवी आठवत नसेल किंवा ओळ आठवत नसेल तर शांताबाईंना फोन करावा आणि शांताबाईंनी त्याची पुढची ओळ म्हणून दाखवावी किंवा त्या कवीचं नाव लगेच तुम्हाला सांगावं असंही घडत असेल.

0: नमस्कार प्रेक्षक हो, आचार्य 90 FM वर मी तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते. प्रेक्षक हो, गुरु पौर्णिमा विशेष भागात आपण समर्थ भक्त समीर लिमये यांना आमंत्रित केलेलं आहे. गुरुजी नमस्कार, तुमचं मनपूर्वक स्वागत आमच्या आचार्य 90 FM स्टुडिओमध्ये. बाल विकास संघ चेंबूर इथे त्यांचं शिबिर सुरू आहे, म्हणजे दासबोध कसा वाचावा आणि त्यातनं आपण काय घ्यावं हे सगळं शिबिराच्या माध्यमातून ते आपल्याला शिकवत आहेत आणि त्यानिमित्तानं आज आपल्या स्टुडिओतही त्यांचं येणं झालेलं आहे. तर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आमच्या महाविद्यालयाच्या प्रांगणात आणि स्टुडिओमध्ये सुद्धा. रघुवीर समर्थ गुरुजींची माहिती तर सगळ्यांनाच आहे, कारण ते दासबोधाचे प्रचारक आणि विशेष म्हणजे कॉर्पोरेट कीर्तनकार म्हणून ते प्रसिद्ध पावलेले आहेत. आज मितीस 24 ठिकाणी 3 दिवसीय रामकथा त्यांची झालेली आहे आणि दुबई इथे देखील त्यांची रामकथा झालेली आहे. आजच्या काळात सुद्धा राष्ट्रगुरु समर्थ रामदास स्वामींचे विचार तंतोतंत कसे लागू पडतात ते सांगण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो. जवळजवळ 242 जाहीर कीर्तनं झाली आहेत आणि सिंगापूर दुबई स्वित्झर्लंड इथे त्यांची ही कीर्तन सेवा त्यांनी दिलेली आहे. 132 समर्थ विषयक निरूपणे केलेली आहेत. आजपर्यंत 2000 मुलांना हनुमंत उपासना त्यांनी शिकवलेली आहे आणि हाच सगळा त्यांचा थोडासा प्रवास आणि आपण दासबोधातनं नेमकं काय घ्यावं आणि आज गुरु पौर्णिमेच्या निमित्ताने आपण हा विशेष भाग करतोय. तर गुरु पौर्णिमेचं मुहूर्त साक्षात गुरुदेवांकडनं आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. गुरुजी थोडंसं आपण गुरु पौर्णिमेविषयी थोडंसं आधी मार्गदर्शन करूया.
1: ऍक्च्युली असं आहे की सगळ्यात सर्वप्रथम तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडनं जय जय रघुवीर समर्थ. चेंबूरमध्ये आता ताईंनी सांगितलं त्याप्रमाणे दासबोधाचा अभ्यास शिबिर चालू आहे आणि ही दर शहरांमधनं आम्ही वेगवेगळ्या शहरांमध्ये दासबोध अभ्यास शिबिर करतो. याचा उद्देश अनेकांच्या घरात त्यानिमित्ताने दासबोधा ग्रंथ जातो आणि प्रत्येकाच्या अभ्यासाची सुरुवात होते. आता तुम्ही म्हणालात तसं गुरु पौर्णिमेच्या निमित्तानं जर आपला आजचा हा एपिसोड होणार असेल तर सर्वप्रथम म्हणजे गुरु म्हटल्यानंतर साक्षात समर्थ रामदास स्वामी बाकी कोणी नाही. पण गुरु पौर्णिमा याला व्यास पौर्णिमा म्हणतात, त्या दिवशी आपल्या गुरुचे आपण म्हणजे पाय सेवावे असं म्हणतात. परंतु हे सगळं थोडस एक प्रोसिजरचा भाग येतो, ज्याला आपण म्हणतो बहिरंगाचा भाग. पण अंतरंगात गुरु पौर्णिमा तीच होऊ शकते जिथे गुरुला शिष्याकडनं काय अपेक्षित आहे हे शिष्यानं करणं हे खरं म्हणजे गुरु पौर्णिमेला जास्त गरजेचं आहे. आणि मग त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे गुरुसेवा. आता होतं कसं की आताच्या जनरेशन प्रमाणे किंवा मागच्या जनरेशन प्रमाणे गुरुची सेवा म्हटल्यावर आपण एका पर्टिक्युलर एकाच वेळी विचार करतो, तशी गुरुसेवा नाहीये. गुरुसेवा ही अशी आहे की गुरुला तुम्ही मुळात काय देणार. बरोबर. सो आपण जे काही साधारणतः त्याचे पाय धुवून त्याला काही दक्षिणा किंवा फळं हे सगळे सगळं बहिरंगाचा विषय. पण मुळात गुरुला आपल्याकडनं काय अपेक्षित आहे ती म्हणजे अंतःकरणाची शुद्धी. आपलं चित्त शुद्ध असलं पाहिजे हे गुरुला खरं अपेक्षित आहे. आणि असं जर तुमचं होत असेल तर ती एक प्रकारे गुरु पौर्णिमा आहे. म्हणजे गुरुसेवेत अनेक प्रकार खूप आहेत. पण अगदी सिंपल आणि साध्या भाषेत सांगायचं तर तुम्ही गुरुला काय अभिप्रेत आहे असं म्हणताना असा आपण विचार करावा की समर्थाने दासबोधामध्ये नवविधा भक्ती सांगितली. पण त्यातला कुठलाही एक प्रकार तुम्ही नक्की श्रद्धेने करू शकता, हे प्रॅक्टिस आहे शेवटी करून करून करून होत. पण खरी गुरुसेवा अशी की सेवेच्या बदल्यात काही नको असत. हे ज्या दिवशी होईल ना खरोखर आतून त्या दिवशी ती गुरुसेवा होते. तोपर्यंत ती एक प्रकारचं डील होत की मी एवढे हे केलं त्याच्या बदल्यात मला हे. मग ते काही असू शकतं, ते प्रापंचिक काही समस्यांवरची रेमेडी असू शकते किंवा खरोखर काही आजारपण असतं काही काही शंभर. पण जर गुरु पौर्णिमेचा विषय असेल आणि जर गुरुला आपल्याकडनं काय अभिप्रेत आहे तर मुळात शिष्याला कधीतरी जेन्युइनली ही इच्छा व्हावी की मला भगवत प्राप्ती व्हावी. जोपर्यंत हा हेतू तुमचा स्पष्ट होत नाही तोपर्यंत गुरु प्रयत्न करत राहतो. सारखं आपल्याला जसं आई मुलाला किती वेळा पडला तरी उचलून देते, गोड बोलू तुला कर रे चल रे, तसा गुरु आपल्याला त्या प्रवासात देत असतो. पण शिष्याला हे कळलं पाहिजे की त्याला फायनली काय अभिप्रेत आहे की शिष्याच्या मनामध्ये ही इच्छा उत्पन्न व्हावी की मला भगवत प्राप्ती व्हावी. सो त्यामुळे तो ज्या दिवशी खरा भाव निर्माण होतो ती खरी गुरु.
0: पण आपलं पूर्वसंचित असेल तरच आपल्याला भगवत प्राप्ती होते असं म्हटलं जातं. म्हणजे आता सगळ्यांचे जर आपण जन्म पाहिले तर त्यांचे युगानुयुग त्यांनी ह्यासाठी मग ते सामान्य माणसाला
1: प्रॉब्लेम असा आहे की आपण काय करतो थोडीशी लबाडी करतो, म्हणजे जेव्हा आपल्याला जमेन असं होतं तेव्हा आपण अगदी सामान्य माणूस म्हणून स्वतः सुटका करू नये. तसं नाहीये, मग आता तसं पाहायला गेलं तर मग वाल्या कोळ्याची गोष्ट मी वाचतो, तो काय होता मग तो तर सामान्य नाही, तो दरोडेखोरच होता. मग त्याचं पूर्वसंचित किती होतं? जर पूर्वसंचिताचा विषय असेल तर मग वाल्याने त्याच्या पूर्वसंचिताबद्दल काय बोलावं? गडबड अशी होते की आपण काय करतो की वाला कोळी ह्याची जर आपण एक केस स्टडी म्हणून विचार केला तर त्याच्यात खूप शिकण्यासारखं आहे. गुरु पौर्णिमेच्या निमित्ताने खरंच हे चांगलं घडवत आहे, समर्थच घडवत आहे की आपण एक केस स्टडी म्हणून बघूया की वाल्याला नारद मुनीने सांगितलं की तू काय जे खून केलेत, दरोडे घातलेत, त्याच्यावर जबाबदारी घरचे घेत आहेत
0: का?
1: आणि मग तो घरी गेला, मग घरच्यांनी नाही सांगितलं, मग तो परत आला आणि मग म्हटलं आता मी काय करू, आणि मग नारद मुनी त्याला म्हणाले की तू राम राम राम म्हणाल सुरुवात कर. तेव्हा त्याला राम हा उच्चार करता येत नव्हता म्हणून तो मरा मरा करायला लागला. ही गोष्ट सगळ्यांना माहित आहे बरोबर. या गोष्टीच्या आत एक अजून छान मत आहे. मुळात आयुष्यामध्ये असा गुरु यावा लागतो, ती वेळ यावी लागते. सो नारद मुनी हे त्याचे गुरु. बरोबर, गुरुनं शिष्याला काय सांगितलं की तू नाम घे. आता इथे त्याचा पूर्वसंचित इतकं वाईट की त्याच्या मुखात राम ही अक्षर सलग येईल. इथे तो पूर्वसंचिताचा भाग आहे. पण आपण थोडं वेगळं चिंतन पाहूया की समजा आपण आपण त्या वाल्या जागी असतो तर आपल्याला जास्त इंटेन्सिटी समजू शकते. वाल्या खरंच नामाला जो बसला तो गुरुनं सांगितलं म्हणून बसला का दुसरं काही कारण आहे?
0: स्वतःला प्रचिती म्हणजे
1: नाही. तर तिथे काय मुद्दा असा आहे जे तुम्ही सामान्य माणूस म्हणला, सामान्य माणूस कसा असतो त्याचं उदाहरण आहे. त्याचा कर्म जाऊ दे दरोडे बिरोडे, पण शेवटी तो पण एक सामान्यच माणूस ना.
0: बरं,
1: शेवटपर्यंत त्याचा असा गैरसमज होता की घरच्यांची मला संमती आहे आणि घरचे सगळे माझ्यावर अवलंबून आहे
0: आणि माझ्या कर्मामध्ये त्यांचा सहभाग आहे.
1: म्हणजे खऱ्या अर्थानं तो नारद मुनींनी सांगितलं म्हणून नामाला बसला हे जरी वरच दिसलं तरी अंतरंगात त्याला इन्साइट आली की या जगात माझं कोणी नाही
0: आहे.
1: जोपर्यंत मी आपल्या ग्राम्य भाषेत सांगायचं, जोपर्यंत संसारामध्ये आपल्या एखादी पेकाटात लाद बसत नाही ना तोपर्यंत आपल्याला भगवंताची आठवण होत नाही. एक्झॅक्ट त्याचं तसं झालं. जेव्हा त्याला ती इन्साइट आली की खरं कोण नाहीये, मग आता काय करावं, आता गुरुचं अग्रेशन पर्याय नाही आणि मग तो नामाला बसला. आता आपण कसं करतो की साधारण टीव्ही सिरियल मध्ये पाहिलंय, मग तो नामाला बसला, लगेच काही वर्ष निघून गेली, असं नाही होत ना. एक प्रोसेस आहे. सामान्य माणूस म्हणलं म्हणून मी ते उदाहरण देतो की त्याचं लगेच थोडीच कॉन्सन्ट्रेशन होणार आहे. तो बिचारा सुरुवातीला मरा मरा म्हणत होता.
0: बरं,
1: ही वॉज ट्राईंग मरा मरा मरा अजून राम कसा अजून कसा मला राम म्हणता येत नाही. इथे कुठेतरी त्याच्या पाप पुण्याची जी बॅलन्स शीट आहे ती टॅली तर व्हायला पाहिजे. एक पॉइंट त्याला असं निश्चित गरजला असेल की अरे मला राम म्हणता यायला लागलं, मरा मरा मरा मरा मरा, एका ठिकाणी साऊंड सुरू झाला की राम राम राम, त्या दिवशी त्याला पहिल्यांदा आनंद झाला की अरे मी राम म्हणू
0: शकतो.
1: ही इन्साइट आहे की खऱ्या अर्थानं मला राम म्हणता यायला लागलो म्हणजे मी इतका नामामध्ये दंग होऊ शकतोय हा पहिला कॉन्फिडन्स त्याला आला. आता तुम्हीच विचार करा, तो राम नामात घडून गेला असं आपण म्हणतो, घडून गेलाच प्रश्नच, पण एका दिवसात झालेली गोष्ट नाही, काही प्रोसेस आहे. त्या प्रोसेस मधनं तो गेला आणि इतका त्याची ब्रह्मानंद टाळी लागली की त्याच्यावर मुंग्यांनी वारुळ बांधला. परत पर्स्पेक्टिव्ह बघा, एक मुंगी चावली आपल्याला तर दिवसभर तो फोड आपल्याला अक्षरशः नीट लाव एक काय ना काय करतो. इथे मुंग्यांनी अख्खं वारुळ बांधलं म्हणजे त्याला किती यातना झाल्या असतील. हा जसा एक भाग, तसा दुसरा भाग असा तो देहबुद्धीच्या पलीकडे एवढा गेला नामात गडवून. मुंग्या वारुळ कुठे बांधतात? काष्ठावरती. बरोबर, म्हणजे ह्याचं शरीर काष्टासारखं झालं. म्हणजे ऍक्च्युली मुंग्याच घडल्या आहेत. मुंग्याला म्हटलं अरे बरं आहे वारुळ बांधायला, त्यांना माहितीच नाहीये ती व्यक्ती
0: आहे.
1: लक्षात घ्या, एक नाम काय ट्रान्सफॉर्मेशन करू शकतं. हा, म्हणजे सामान्य माणसाला हे जर उदाहरण पाहिलं तर लक्षात येईल की अरे आपण एक माळ सुद्धा रीट करू शकत
0: नाही.
1: माळ्यातल्या एकाही मळ्यावर आपण छत्तीसपणे सांगू शकत नाही की मी आता नामात होतो, कारण ज्या दिवशी तुम्ही सांगाल मी नामात होतो त्या दिवशी तुम्ही नामात नव्हता. कारण तो गोष्टच एक अशी एकरूपतेची आहे की ती विभक्तपणे सांगण्यासाठी तुम्हाला पहिले विभक्त होणं गरजेचं
0: आहे.
1: राईट. सो ही एक छान प्रोसेस आहे
0: आणि आपलं कॉन्सन्ट्रेशन हो
1: नाही म्हणजे नामात जो गळून जातो त्यालाच हे सगळं पुढचं ऍक्च्युली आपल्याला दिसायला लागतं. सो वाल्याचा वाल्मिक असं आपण म्हणतो. वाल्मिक म्हणजे संस्कृतामध्ये मुंग्यांच्या वारुळाला वाल्मिक म्हणतात. ते कोळून तो बाहेर वाल्मिक ऋषी. सो मुळात असं गोष्ट आहे. सांगायचं होतं की ही अशी काही उदाहरणं आहेत ना, हे उदाहरणं अशी बघावी, ते केस स्टडीज घ्यावे आणि मग स्वतःला तपासून बघू की आपण नेमके कुठे. आणि मग ज्यावेळेस आपल्याला वाटतं बापरे हे जरा कठीण आहे, तेव्हा आपण अलगत म्हणतो आम्ही सामान्य माणसं आम्ही काय करायचं आहे. कुणी सामान्य किंवा असं कोणी वर्ण पडलेलं नाही. ब्रह्मज्ञान घेऊन जन्माला कुणी आलेला नाही. साक्षात प्रभू रामचंद्राला पण गुरुची गरज पडली, कृष्णालाही गुरुची गरज पडली आहे, प्रत्येकाला गुरुची गरज आहे. तुम्हाला आम्हाला तर आहेच आहे, पण सगळ्यात पहिली गोष्ट हे पटावं लागतं की मला गुरुची गरज आहे.
0: दुसरा एक मुद्दा होता की गुरु स्वतः शिष्य निवडतात. म्हणजे आता गहिनीनाथांचं जर आपण उदाहरण घेतलं, निवृत्तीनाथांना त्यांनी स्वतःहून निवडलं, तर मग तसं पण होतं ना की गुरु आपल्या शिष्यांना निवडतो.
1: तसंच होतं.
0: हा
1: ऍक्च्युली शिष्याला असं असतं की मी गुरुला शोधलं.
0: हा
1: असं नसतं. तो गुरु मोठा असतो पण तो मला खेळू देतो की तू मला शोधलं सर.
0: अच्छा.
1: पण तसं नसतंच, ते त्यालाच ठरवायला लागतं. त्याशिवाय तुम्ही त्या ठिकाणी जातच नाही. मी माझ्यावरून सांगतो की साधारण 15 वर्ष झाले मी दासबोधाचा अभ्यास करतोय. मला माहित नव्हतं 15 वर्षानंतर हे चित्र असेल, म्हणजे आजही माझा विश्वास नाही बसत. पण एक प्रकारे अशी काही मध्ये प्रोसेस घडत गेली की ते माझ्या हातात उरलं नाही आणि मी सगळ्यांना डिस्कनेक्ट होत गेलो. म्हणजे

0: झालं की मला दिसायला लागलं की नाही, जर आपल्याला भगवंतानं समर्थांच्या कृपेनं थोडीफार वाणी आहे, थोडस गाणं आहे आणि काही जाणीव आहेत की ज्या समाजामधल्या खटकतायत, काही गोष्टी बदलायला हव्यात असं मनापासून वाटतंय, तर मग कुणीतरी करायला हवं, कुणीतरी करायला हवं असं काम मी आणि मग ती समर्थांची प्रेरणा झाली आणि मग हा फायनल निर्णय मी घेऊ शकलो. आता मी खरं मी घेऊ शकलो हा शब्द पण चुकीचा आहे, तो त्यांनी लावला. कारण होतं कसं की पूर्ण वेळ हे कार्य करताना एक जसं तुम्ही सामान्य माणूस हा विषय घेतला तसा तो प्रत्येकाच्या मनात येतो की आता माझ्या अर्थार्जनाचं काय, मग याच्यापुढे माझं कसं असणार आहे, पण तिथेच तो विषय येतो की जर त्यांनीच प्रेरणा दिली
1: तर तेच बघतील,
0: तर मधले अडथळे पण तेच काढून घेतात.
1: पण मग गुरुची निवड म्हणजे काही आता दत्त संप्रदाय पाहतात किंवा दुसरे मारुतीचे भक्त असतात, रामाचे भक्त असतात, तिरुपती बालाजीचे भक्त असतात, शंकर हो हो, मग तेव्हा आपण कोणाचा नेमका देव आपण कसा निवडावा?
0: खरं सांगू का, ऍक्च्युली ना म्हणजे दासभक्त तुम्ही जर सगळ्यांनी वाचला तर सगळे कन्सेप्ट क्लिअर होते. आपण काय होतो वाचायला पाहिजे,
1: वाचत नाही
0: आणि नुसते प्रश्न आपण निर्माण करतो आणि प्रश्नांची सुद्धा चौकट कशी असावी माहिती का, प्रश्नांची चौकट ना आपल्या प्रापंचिक दृष्टिकोनात नसते, ती आध्यात्मिक दृष्टिकोनात नसली पाहिजे, परमार्थाच्या दृष्टिकोनात नसली पाहिजे, तर त्या प्रश्नांची फ्रेमच बदलते. आता एक उदाहरण तुम्हाला देतो की दासबोधामध्ये मुळात समर्थांनी गुरु निश्चय नावाचा समास लिहिला आहे, तो तुम्ही जरूर वाचा, तुम्ही पण वाचा, की मला गुरुची गरज आहे ही इन्साइट येणं आणि मग मी निश्चय केला की मला गुरुची गरज आहे. मग तुम्ही विचारला तो प्रश्न येतो की गुरु म्हणून कोणाकडे जाऊ,
1: कोणाकडे जाऊ,
0: त्याचं उत्तर दासबोधात आहे. दुसरी गोष्ट, मग समर्थ म्हणतात की तू निश्चय केलास, ओके मग आता मी गुरु कसा शोधायचा, मग पुढचा समास आहे गुरु लक्षण, काय काय लक्षण दिली हा गुरु हे तुम्ही ओळखू शकला पाहिजे, म्हणून समर्थांनी त्याची लक्षणं पडली. आता इथे थोडासा आपला ना एक आविर्भाव असा बदलतो की अच्छा ह्याला गुरु म्हणायचं असं आणि मग आपण त्या नजरेने त्या गुरुला शोधत असतो. समर्थांना शोध जरूर पण त्याच्यासाठी पुढचाही समास वाच, तो आहे शिष्य लक्ष. तू मुळात शिष्य
1: लक्षात
0: तुला गुरु सापडला रे, आपण कन्व्हिनियंटली शिष्य लक्षण बाजूला ठेवलंय आणि गुरुला शोधतोय आणि ते सुद्धा एका अटिट्यूडने. म्हणजे हे कशी आहे, सगळी आंतरिक प्रोसेस आहे की बाबा समर्थ त्या काळात म्हणतात की जो कोणी करामती दाखवते, बाजूगिरी दाखवते, आवेशनाचा अंगारा काढला, गंडा काढला, हे असे मिळाले तर अडक्याचे तीन त्वरित त्याच्यावर असं स्पष्ट दासबोधात म्हटलं, अंगारा दुपारी त्यांनी सांगितलंच नाहीये. जो तुम्हाला इंद्रिय दमन करायला शिकवतो तो गुरु आहे, अशी लक्षणं छान पुढे दिलेली. पण मग इथे हा विषय असला पाहिजे की मला हे हवंय का, आलं लक्षात,
1: बरोबर,
0: आल्याला हे जेव्हा कळलं की मला हेच खरं करायला लागणार आहे, मी इतके दिवस समजव तो सगळा वेडेपणा होता. ती इन्साइट ती आल्याशिवाय तो गुरु तुम्हाला शोधत येतच नाही, ती वेळ यावी लागते. पण मी हा गुरु करायचा याच्यातनं काय होईल, तर माझा चेंबूरमध्ये एक 2 BHK फ्लॅट झाला पाहिजे, मग मला बंधन फॉरेन टूर्स, ह्याच्यासाठी गुरु नसतो. भगवत प्राप्ती ही इच्छाच होत नाहीये, कसा गुरु येईल, त्याने तळमळ असावी लागते आंतरिक की मला काहीतरी द्या हो, माझं ज्ञान, मला ज्ञान हवंय, मला माहिती नकोय, मग ज्ञानाची तळमळ आहे का, हे आपण तपासून पाहिजे आणि मग बघा काय चमत्कार करतो. म्हणजे निवृत्तीनाथांचा शिष्य कोण, साक्षात विचार करा, कुणीही गुरु शिवाय नाही, बरोबर, पण मग ज्या वेळेला त्या ज्ञानेश्वर माऊलींमध्ये आणि निवृत्तीनाथांमध्ये काही डिस्कशन होत असेल, काय उच्चस्तरीय असेल ते प्रापंचिक चौकटीतलं कसं असेल अलग लक्षात, इथे तो गुरु शिष्याचा संवाद आहे. तो दासबोध हा गुरु शिष्याचा संवाद आहे, योग वासिष्ठ गुरु शिष्याचा संवाद आहे, भगवद्गीता गुरु शिष्याचा संवाद आहे. संवाद हा महत्वाचा, आपण काय करतो संवाद म्हणलं की तू प्रश्न विचार मी उत्तर देतो, तसं नाहीये. संवादामध्ये एकतानता पाहिजे, एकरूपता पाहिजे, एकतारता पाहिजे, कुठेतरी तन्मयता हवी की मला हे जाणून घ्यायचे, त्याची म्हणजे खरंच अशी अंतरात्म त्याची तळमळ पाहिजे, नुसती माहितीचे अधिकार काय कामाचे आहे. त्यामुळे त्या दृष्टीनं विचार करा, दासबोध वाचा, सगळ्या संख्या मला क्लिअर होत जातात.
1: नक्कीच दासबोधाविषयी नक्कीच आपण गुरुजींकडनं मार्गदर्शन करून घेणार आहोत, पण तत्पूर्वी एक छोटीशी विश्रांती घेऊया. तुम्ही पाहत राहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. गुरुपौर्णिमा विशेष भागात आपण समर्थ भक्त समीर लिमये गुरुजी यांना आमंत्रित केलेलं आहे. धन्यवाद.

0: विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM यो ओन रेडिओ आणि आज आपण गुरुपौर्णिमा विशेष भागात समर्थ भक्त समीर लिमये यांना आमंत्रित केलेलं आहे. गुरुजी, आता असं सांगा की दासबोध आपण म्हणजे बरेच जण घरात असतो आणि ते कधी कधी त्याचं पारायण होतं, काल जसं तुम्ही म्हणाला तसं 7 दिवसाचं पारायण, आणि आपण ज्या झपाट्याने पारायण करतो आणि ते अगदी तांत्रिकदृष्ट्या होतं, तर तसं न होता भावनिकदृष्ट्या आपण तिथे उपस्थित असणं, उपस्थिती महत्वाची, हा मुद्दा तुम्ही काल अधोरेखित केला. तर आजच्या काळामध्ये कसं दासबोधाचं आपण प्रत्यंतर कसं घेऊ शकतो आयुष्यामध्ये?
1: नाही, मुळात सांगितलं तसं की आपण कसा दासबोध सांगितलाय, समर्थाने मुळात कसा लिहिलाय, कसं जसं आपण एखादी लौकिकातली डिग्री घेतो, काही BSc किंवा MCOM इंजिनिअरिंग, जेव्हा तुम्ही ऍडमिशन घेता तेव्हा तुम्हाला जशी सिलेबस पहिले दिली जाते,
0: बरोबर,
1: आपण काही दिवस फक्त त्या पुस्तकांचा एक आकार उकार वजन हे बघण्यात जातो, बापरे एवढा अभ्यास करायचा आपल्याला, 7-7 सब्जेक्ट आहेत, असं जसं टेन्शन येतं तसं दासबोध पहिल्यावर येतं, काही गैर नाही. पण मग ते जसं तुम्ही करताना की आता मला केलंच पाहिजे आणि म्हणून आपण सुरू करतो, मग हळूहळू त्यातल्या काही कन्सेप्ट आपण शिकून घेतो, परत परत वाचतो, मग त्यातल्या काही डेफिनेशन परत परत पाठ करतो, तीच प्रोसेस इथे पण पहिल्या दासबोध हातात घ्या, त्याचे अनुक्रम आणि काय नीट वाचा, मग तुमच्या लक्षात येईल की समर्थाने एका सिक्वेन्सने लिहून दिलाय, त्याला काहीतरी मिनिंग आहे, अर्थ आहे, उगाच काहीतरी याच्यानंतर त्याच्यानंतर असं नाहीये. 10 समास म्हणजे 1 दशक, असे 20 दशक आहे, म्हणजे 20 दशक आणि 200 समास, सॉरी, असा साधारण 7751 ओव्यांचा हा दासबोध आहे. पारायण जरी आपण बोललो, काय होतं की 7 दिवसात 7751 या ओव्हरलोडेड होणार, असं मी उदाहरण दिलं तसं की तुम्ही अचानक उद्या केमिस्ट्रीचं पुस्तक घेतलं आणि 7 दिवसात 1 वर्षाचा अभ्यास कसा होईल, सेम वे जशी तुम्ही त्यात डिव्हिजन करता तशी समर्थाने याच्यात पण डिव्हिजन सांगितलं की बाबा रोज 2 समास वाच, जास्त नको, कारण ते 2 समास सुद्धा हेवीच हे वाचल्यावर लक्षात येतं की अरे बापरे. सुरुवातीची प्रोसेस काय होते की पहिले आपण ब्लँकच होतो की अरे काही कळलंच नाही मी काय वाचत, होऊ शकतं ना, कोण वर्ण पडले मग अशी म्हणतात, मार्गदर्शक असतात, त्यांचं मार्गदर्शन घ्यावं, पण ते सोडू नये की नाही मला हे कळलं पाहिजे, हे काय हे शुद्ध ज्ञान आहे, मग जर मला शुद्ध ज्ञान हवं असेल तर मला एफर्ट्स केले पाहिजेत ना, मग रोज 13 मनाचे श्लोक आणि 2 समास दासबोध ह्याच्यात सातत्य ठेवा, आणि मग तुमच्या लक्षात येईल की बरोबर 100 दिवसाचा प्रोजेक्ट ठेवू शकतो, रोज 2 समास म्हणून 200 समास आहे. सो तुम्ही 100 दिवस हे सातत्य ठेवलं तर 100व्या दिवशी तुम्हाला काही चमत्कार घडणार नाही, 100व्या दिवशी हे कळेल की मी आतापर्यंत जे वाचलं ते मला काही कळलं नाही. आणि याचा दुसरा बेनिफिट असा की आपला अहंकार एकदम खाली येतो की अरे आपल्याला काहीच येत नाही, आपण आपल्या जनरल काहीतरी आपला एक BSc आणि इंजिनिअर काहीतरी MBA मिळवत बसतो, आपल्याला बेसिकच काही कळलेलं नाही की नक्की काय, त्यावेळेला गुरुकृपा झाली तर तुम्ही पुन्हा दासबोध हातात घेतला, आणि तो जर आजवर हातात घेतला मग जे मॅग्नेट लागतो मग तुमचं कोणी करू शकत नाही, पण हे अनुभवाचं बोलणं आहे. मग अशी म्हटलं तसंच की उद्देश काय, मला ज्ञानाची प्राप्ती व्हावी, मला प्रमोशन मिळावं, मुलीचं लग्न व्हावं, परदेशात जायला मिळावं, याच्यासाठी दासबोध नाहीये, अजिबात नाही. दासबोध कुठेही चमत्काराला स्थान देत नाही, समर्थात त्याला एक छान शब्द वापरतात कामनेचं व्रत, हे कामनेचं व्रत नाही, हे क्लॅरिटीज आहे की बाबा मला हे कळलं पाहिजे काय ब्रह्म आहे, नक्की माया काय आहे, मी हे शब्द अनेकांकडनं ऐकले पण मला कळलं का ते, मग ते समर्थांशिवाय कोण शिकवणार. आता एक छान तुम्हाला उदाहरण देतो, इथे कसं तुमच्या समोर आता हे आहे बघा, मनी धरावे ते होते विघ्न अवघेची नासोनी जाते, कृपा केली या रघुनाथे प्रचित येते, समर्थांची ओवी आहे. ज्या अर्थी समर्थांचा दंड काही आधी केले मग सांगितले, त्या अर्थी ज्या अर्थी समर्थ प्रत्येक वेळा बोलत नाही, 3 प्रकारच्या प्रचिती असतात, एक असते ती गुरु प्रचिती, एक असते ती शास्त्र प्रचिती, आणि तिसरी असते आत्मप्रचिती. बघा तिन्ही मुद्दे फार महत्वाचे आहेत दासबोध वाचताना, काय कुठल्याही विषयाचा अभ्यास करताना हेच आहे गुरु प्रचिती म्हणजे काय, गुरु त्याच्या प्रचितीचं आपल्याला सांगतो. मग शास्त्र प्रचिती म्हणजे काय, शास्त्रात पुस्तकात काय म्हटलंय ते आपण वाचतो पण तुझा अनुभव आहे का, ती आत्मप्रचिती. आलं लक्षात? तसं हे जे की मनी धरावे ते होते, म्हणजे मला ते खरंच हवंय हे तुझं कॉन्क्रीट पाहिजे ना, मनी धरावे ते होते, आणि ते जर फिक्स असेल तर विघ्न अवघेची नासवणे जाते, पण एक त्याच्यात आहे कृपा केली रघुनाथे प्रचिती, रघुनाथाची कृपा पाहिजे. त्याचे कसं होईल मग रघुनाथाची कृपा म्हणजे तुमचा सेट पाहिजे गोल, त्याला भगवंताचं अधिष्ठान पाहिजे आणि ते सगळं जर तुम्ही घेतलं तर दास उदार का सुंदर ग्रंथराज नाही. आमचं तर दैवतच आहे, काही प्रश्नच येत नाही. दुसरं काही वाचायची इच्छाच होत नाही कारण सगळ्याचा अभ्यास करून समर्थाने आपल्याला समोर ठेवलं. कारण ते सांगतात की तुमच्यासारखी प्रापंचिक माणसं त्याला एक लिमिटेशन आहे, आपण सगळे ग्रंथ नाही वाचू शकत. समर्थाने गुरुगीता, शिवगीता, उत्तरगीता, अवधूतगीता, हंसगीता, हेमगीता, पांडवगीता, उपनिषद, वेदांत, श्रुती या सगळ्याचा अभ्यास केला आहे आणि त्या सगळ्याचा कोळ करून आपल्या समोर ग्रंथ ठेवला आहे. मग आता तुम्हाला बाकी बघायची गरज काय? पण पुन्हा तो ग्रंथ मराठीत आहे म्हणजे काही संस्कृत पाठांतर करायची गरज नाही. मला तो एक फार का तुमच्या माध्यमात मी सांगतो, बऱ्याच लोकांना हे फार हौस असते की तुमची भाषा तुम्हाला नीट येत नाही. मग समर्थाने संस्कृत मध्ये का नाही लिहिलं, त्यांना काही येत नव्हतं का? त्यांचं क्लिअर म्हणणं आहे की काळाप्रमाणे तुमची भाषा बदलत जाणार आहे. 350 वर्षापूर्वी केवळ सगळं जगातलं ज्ञान हे संस्कृत भाषेमध्ये होत, म्हणून ते सगळ्यांना ओपन व्हावं, मुक्त व्हावं म्हणून समर्थाने ते मराठीत लिहिलंय. म्हणजे ज्ञानाशी मतलब आहे ना, भाषेशी नाही ना. तरी आम्हाला संस्कृतचं भाषांतर करणं आणि संस्कृत वाचत बघण्याची हौस भर आणि मग काय होतं, हाती गवसत काहीच नाही, नुसती जाणार आपण. त्यापेक्षा इथे जर तुम्ही वाचलं तर पटकन 9 स्टेप पुढे जातात. दास अनेक अँगलनी उपयोगी पडतो आयुष्याला, पण तो वाचायला सुरुवात करा पहिले त्याची अनुक्रमणिका, अनुक्रमणिकाचा सिक्वेन्स कसा आहे आणि रोज दोन दोन समास वाचत गेला बरोबर समर्थ बोट धरून देतात. इतका सुरेक पद्धतीने जातो.
0: तुम्ही मुलांना जे हनुमंत उपासना शिकवता त्याविषयी जाणून घ्यायचं की हनुमंताचीच उपासना तुम्ही मुलांना का विशेष करून?
1: अतिशय महत्वाचा प्रश्न आहे, खूप छान मुद्दा आहे. काय होतं की आपल्याकडे ना अजून हनुमंत म्हणजे शनिवारी जायचं आणि त्याच्या एक बाटलीवर तेल घालायचं एवढंच हनुमंत राहिला. दुर्दैवाने तसं नाहीये. समर्थांनी तर सांगितलं हनुमंत आहुचे मुख्य दैवत आणि त्याचं क्लिअर कडे सांगतो की हनुमंत ही शक्तीची देवता आहे. बर, शक्तीची देवता म्हणजे काय हो असं जर पाहिलं तर तुम्ही भीमरूपी स्तोत्र तुम्हाला माहिती समर्थाने लिहिलं, त्याच्यामध्ये प्राणदाता असा शब्द आहे. प्राणदाता सकाळ उठावी पडे, मला सांगा रात्री झोपताना तुम्हाला गॅरंटी तुम्ही उद्या
0: सकाळी उठणार
1: तो उठवतो हनुमंत, तो प्राणदाता आहे. म्हणजे तो पवन पुत्र आहे, आपला पहिला जर श्वासच नाही आत आला तर तुमचं पुढचं काय चालणार आहे, काहीच चालू शकत नाही. सो पहिले ते आलं पाहिजे. मग तो वायुसूत जो आहे, जो रामदूत आहे, असे हनुमंताचे अनेक नाव आहेत. मग तो हनुमंताची एक कॅरेक्टर म्हणून जर विचार केला तर हनुमंताकडनं केवढ्या गोष्टी शिकणार काय, रामाची भक्ती कशी करावी, दास्य भक्ती कशी करावी, निष्ठा किती असावी. म्हणजे एक छान उदाहरण देतो की पटकन पटेल असं, सीतामाईनी एकदा मी जसं ते लावलंय तसा तिने सिंधूर लावला. तो म्हणला माई तुम्ही काय केलं, ते म्हणे रामाचं प्रतीक आहे. म्हणलं हो का, त्याने अंगभर सिंधूर लावला. काय किती निष्ठा आणि किती भक्ती आता आहे आपल्याची भक्ती. दुसरी गोष्ट, हनुमंताची ताकद ही दुसऱ्यावर दादागिरी करण्यासाठी नाहीये, जो तुमच्यावर दादागिरी करतो त्याला वाचवण्यासाठी. असा हनुमंत अनेक अँगलनी, म्हणून समर्थाने हनुमंताची आरती केली. हनुमंताची कुठलीच गोष्ट अशी पिचकवणी मिळमिळीत अशी नाही, हनुमंता संशणित आहे. तेव्हा आपल्या युवक युवतींनी हनुमंताची उपासना केली पाहिजे, ती जबरदस्त उपासना आहे. त्याच्याकडे स्तोत्र अवेलेबल आहे, म्हणजे तुम्हाला स्वतःहून काही लिहायची गरज नाही. भीमरूपी स्तोत्र अवेलेबल आहे, हनुमान चालीसा म्हणा तुम्हाला अगदी वाटत असेल तर, पण त्या सगळ्याचे रिझल्ट आहेत. पण त्याची निष्ठा बघा की हनुमंत हा बुद्धिमत्ता वरिष्ठ आहे. मग मी मुलांना तो मनोजम मार्ग तुल्य वेगम जितेंद्रिय बुद्धिमत्ता मनुष्यम हे काय एक्सप्लेन करतो, त्याच्यात मी काही गोष्टी सांगतो. गोष्टी म्हणजे कुठल्या पुराणातल्या असतात, खऱ्या झालेल्या गोष्टी आहेत, पण त्याचं लॉजिक सांगतो की त्याला रामदूता का म्हणायचं, त्याला बुद्धिमत्ता मनुष्यम तो का आहे, कुठे कुठे त्यांनी बुद्धी वापरली ती तुम्ही तुमच्या रोजच्या जीवनात बुद्धी वापरू शकता. पण त्याच्यासाठी एक काहीतरी रोल मॉडेल पाहिजे ना. माझ्या अंगाचं त्राणच नसेल काही, मारा मारे जाऊ दे साधं. त्या इथे तुम्हाला ट्रेनिंग यायचंय, 6 मजले लिफ्ट बंद असेल हे रेकॉर्ड.

0: येणार आहेत का?
1: बरं,
0: हे तिसऱ्या मजल्यावर बसून का तिथं पीत बसले की नाही बाबा आता आम्हाला त्याची एनर्जी ड्रिंक द्या, तर याला खरंच म्हणजे तालमीत न्यायला हवं. लिफ्ट बंद असली तरी सुद्धा मी 6 वाजता चढू शकतो का? हा, सो हा फिटनेस म्हणजे मारुती आहे. सो मन, मेंदू आणि मनगट, 3 मुद्दे लक्षात ठेवा, मन, मेंदू आणि मनगट, तर तिघांचा योग्य बॅलन्स म्हणजे मारुती. त्याचं मन निर्मळ आहे, त्याचा मेंदू तल्लख आहे आणि मनगट सगळे जाणतातच. सो या मुलांमध्ये आज ती मारुतीची आरती त्यांना शिकवतो, मी भीमरूपी अर्थासकट शिकवतो, त्याच्यानंतर काही उपासनेचे श्लोक आहेत. काय झालंय की आत्ताच्या बाहेरच्या ह्याच्यामध्ये ज्या चांगल्या गोष्टी आहेत ते कोणी शिकवत नाहीये, नेमकं काय ते वेळे वागला काहीतरी आपण बघत बसतो आणि त्याचा मनावर परिणाम होत राहतो. ज्याचा मनावर खरा परिणाम व्हायला पाहिजे, ते संस्करण व्हायला पाहिजे, ते आरोग्य. त्यामुळे मुलांना ताकद यावी, त्यांना शक्तीचं महत्व कळावं आणि काहीतरी छान घडावी तो पोरं.
1: बरं,
0: अशी सणसणीत मुलं असली पाहिजे नाही का? नाही तर मला काही लोक विचारतात आमच्या वाळ्या त्याला अंधेरी ईस्ट कुठे वेस्ट कुठे, तो मम्माला विचारतो इजीकडे जाऊ का डावीकडे जाऊ, म्हणजे निर्णय क्षमता नाही. आणि सगळ्यात ममाज बॉय काहीतरी धाळ पडशील अजून काय होईल, सायंकाळ आपण नाही का पडलो, गुडघे फुटले ना काय होईल, प्रॉब्लेम काय, तो त्याचा तो सस्टेन झाला पाहिजे. कारण जीवनामध्ये संघर्ष हा होत राहणार, तुमच्या ठिकठिकाणी अपमान होत राहणार, लोक तुम्हाला तुमची जागा दाखवणारच, तर सारखं तुमचं मानसिक दौर्बल्य होता कामा नये. हे सगळं तुम्हाला त्या शक्तीची उपासना, मानसिक शक्ती जाणार शक्ती, तर ती शक्तीची उपासना म्हणून हनुमंत
1: रामदासांनी समर्थांनी मारुतीची मंदिर स्थापन केली, पेशव्यांनी गणपतीची मंदिर स्थापन केली. मग आपण म्हणतो देव एकच आहे, मग हा वेगळेपणा
0: देव सगळ्यांचा तसं जर पाहायला गेलं म्हणून दासबोध सगळ्यांची उत्तर समर्थाने असं म्हणलंय की ह्या सगळ्यांना जे काही देव आहेत ह्या सगळ्यांना निर्माण करणारा एक परत आहेच की तो जगदीश आहे. मग ते सुरुवात मी तीच म्हटली ना, त्या जगदीशाची प्राप्ती व्हावी ही इच्छा होत नाही ना, ही भगवत प्राप्ती. हे सगळे कुठले कामना पूर्ण करणारे देव आहेत? तो कामना पूर्ण नाहीये, तो बेसिकच कन्सेप्ट आहे. याच्यावरती सगळ्यात मोठा एक जगदीश आहे, तो या अख्ख्या जगताचा ईश आहे, तो जगदीश आहे. त्यामुळे आता मारुतीची देवळं काय किंवा गणपती शंकराची काय, हे सगळं कशासाठी? या सगळ्या वेगवेगळ्या शक्ती आहेत, त्याची उपासना केलीच पाहिजे. तुम्ही मग करणार तरी काय? कसं आहे ते
1: परत एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि गुरु पौर्णिमा विशेष भागात समर्थ भक्त समीर लिमये यांच्याशी आपला संवाद असा सुरू ठेवूया. तुम्ही पाहत राहा आचार्य 90 FM ओन रेडिओ.

0: विश्रांती नंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ आणि आज आपण गुरुपौर्णिमा विशेष भागात समर्थ भक्त समीर लिमये यांना आमंत्रित केलेला आहे. गुरुजी, आता सज्जनगडावरून तुम्ही आलात आणि नेहमी सज्जनगडावरच असता, म्हणजे तुमची व्याख्यानही जाऊन येऊन असतात, तर नेमकं सज्जनगडावर काय, म्हणजे मुलांसाठी शिबिरं पण होतात आणि आपण सज्जनगडावर जावं अशी प्रत्येकालाच त्यातनं इच्छा निर्माण व्हावी आणि त्यांनी सगळ्यांनी भेट द्यावी निदान आयुष्यात एकदा तरी, तर याविषयी थोडस.
1: सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे साताऱ्याच्या जवळ सज्जनगड आहे. मुद्दाम तरुणांसाठी सांगतो कारण अनेकांना हे माहीत नाही. आणि सज्जनगडावर आपल्या समर्थ रामदास स्वामींनी प्रत्यक्ष समाधी तिथे घेतलेली आहे. तर ते समाधी स्थळ आमचं रामदास स्वामी संस्थान याच्याद्वारे तिथे खूप उपक्रम राबवले जातात. दासबोधाचे अभ्यास शिबिर होतात, लहान मुलांसाठी वासंतिक शिबिर होतं. आताच मे महिन्यामध्ये 170 मुलं मुली होती आणि 8 दिवस तिथे निवासी शिबिर होतं, ज्याच्यामध्ये मी स्वतः शिकवायला होतो. त्याच्यामध्ये आम्ही काही रामदासी संप्रदायाच्या रचना शिकवतो, सकाळी ओंकार साधना असते, सूर्य नमस्कार शिकवतो, त्याच्यानंतर शंख वादन आम्ही शिकवलं मुलांना, शंख कसा वाजवायचा. त्यानिमित्ताने आपल्या हिंदू घरात शंख येतो, त्यानिमित्ताने छान प्राणायाम होतो प्रत्येकाचा. आणि हे बाहेर कुठे तुम्हाला क्लासेस मिळणार नाहीत किंवा हे कुठे, आणि हे तसा विषय नाहीये. पण शंखवादन शिकवलं, त्याचबरोबरीने काही सांप्रदायिक रचना आहेत, काही आरत्या आहेत, त्याही शिकवल्या. आणि अर्थासकट काही स्तोत्र, राम रक्षा अर्थासकट, तिथलं राम कवच म्हणजे काय, भीमरूपे अर्थासकट, तिथली शक्तीची उपासना म्हणजे काय. आणि हे सगळं 8 दिवस निवासी शिबिर असतं, विनामूल्य असतं. आणि डोंगरावर राहण्याची छान मानसिकता असावी लागते, एक वेगळा एक्सपिरियन्स आहे. आणि खरं सांगू का, तुम्ही एकदा जर सज्जनगडावरती आलात तर तुम्ही परत परत निश्चित याल, कारण ते पर्यटन नाही, ते तीर्थाटन. आज खूप लोकांना सांगावं असं वाटतं की ते पर्यटन नाही, ते तीर्थाटन आहे. तिथे तीर्थ आहे, तिथे आपले सद्गुरू आहेत, त्यांची समाधी आहे, त्याचं दर्शन घ्यावं आणि आपल्या मनातलं शांतपणे तिथे मोकळेपणाने त्या सद्गुरूंशी बोलावं जे काय असेल ते. आणि कुठला एक छान कोपरा बसा पकडावा, तिथे बसता थोडासा अभ्यास करावा, नामस्मरण करावं. अशा आली जागा आहेत कुठे, जागाच नाहीत कुठे. सगळीकडे इतकं मटेरियलिस्टिक कमर्शियल असं आहे. आमच्या गडावरती हे असलं काहीही नाही. म्हणजे तुम्ही डायरेक्ट दामाऱ्यात जा, 500 रुपये द्या, VIP पास, हे असलं काहीही नाही. देणगी सुद्धा कुणीही मागत नाही. तुमची इच्छा असेल तर त्याची तर द्या, आपण काय समर्थन देणार. पण तिथे भक्त निवास आहे, राहायची विनामूल्य सोय, जे प्रसादाची विनामूल्य सोय आहे, सगळं विनामूल्यच आहे. फक्त अपेक्षा एवढीच आहे की रामदास स्वामी संस्थाननं हे सगळं करताना त्यांची एवढीच अपेक्षा आहे की तिथे बाबा दासबोधाचा अभ्यास कर, थोडंसं नामस्मरण करा, जे तुमच्या बाहेरच्या जगतापासून तुम्ही थोडेसे डिस्कनेक्ट व्हा आणि कधी थोडा स्वतःसाठी वेळ द्या. अशासाठी तो खरा म्हणजे सज्जनगड आहे. आणि इथे वर्षात न एकदा तरी आपल्या गुरुच्या स्थानी जायलाच पाहिजे. आजचं फार महत्वाचं, जायलाच पाहिजे. कधीतरी आयुष्यात एकदा नाही, वर्षात एकदा तरी जायला पाहिजे. जर गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने एपिसोड असेल तर गुरुपौर्णिमा तर कोणाकडे जाणार. गुरुलाही आनंद होतो बाबा शिष्य आला भेटायला, मग तो आनंद आपण त्यालाही थोडा द्यावा. त्यामुळे जरूर जातो असं मला आणि सज्जनगड.
0: मुलाखतीच्या शेवटी अगदी तुम्ही मेकॅनिकल इंजिनियर आहात, म्हणजे या म्हणजे मटेरियलिस्टिक वर्ल्ड मध्ये आपण आहोत सध्या आणि भारत हा आध्यात्मिक केंद्र म्हणून ओळखलं जातं आणि तरी सुद्धा बऱ्याच जणांची आक्रमण आपल्यावर झाली आणि अजूनही ते भय आहे आपल्यामध्ये. तर काय म्हणजे आपण भारत हा कुठे असेल, म्हणजे कशा दृष्टीने मार्गदर्शन,
1: कारण मुळात महाराष्ट्र संतांची भूमी आहे. भारतावरती तर विशेषच या सगळ्या आध्यात्मिक गोष्टींची इतकी अधिष्ठान आहेत. काय होतं ना की आपण थोडस आता हा विषय निघाला म्हणून थोडं मांडतो की अनेक प्रकारच्या ना काही ऊर्जा असतात आपल्याकडे, जी काही एक चुकीचा शब्द कर्मकांड वगैरे असे काही काही शब्द घालून ना त्या अभ्यास न करता काहीतरी मांडल्यामुळे श्रद्धा बळकट न होता ती दुबळी
0: होते.
1: गोष्ट अशी की तुम्ही जेव्हा नामस्मरण करता किंवा तुम्ही या सगळ्या तुमच्या एक प्रकारच्या एनर्जी बुस्टर्स आहेत. हे बघा, शेवटी समर्थ काय म्हणतात की सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयारचे, म्हणजे तुमचं तुम्हालाच करायचं आहे, परंतु तिथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. आता भगवंताचा अधिष्ठानचे अर्थ जरी असले तरी आता तुमच्या प्रश्नाच्या अनुषंगाने असं आहे की अगदी साधी गोष्ट आहे. तुम्ही जर भगवंत मानताय तो भगवंत तुमच्या इथे यायला तुमची जागा कशी असली पाहिजे,
0: पवित्र,
1: म्हणजेच ते सामर्थ्य तुमच्याकडे येऊ शकतं, भगवंत तुमच्याकडे येऊ शकतो, पण त्याच्याकडे तुम्ही काही क्वालिफाय राऊंड पास व्हायला हवं ना.
0: बरं,
1: तुम्ही वाटेल ते उद्योग करणार आणि मग भगवंतानी यावं असे झाली तर देईल खटल्यावर असं होत नाही. वाल्याला सुद्धा भले मरा म्हणता येईल लागलं, राम म्हणता येत नव्हतं, पण म्हणला ना तो. आणि एक दिवस म्हणता म्हणता म्हणता म्हणता तो कुठच्या कुठे गेला, त्याला अधिष्ठान मिळालं. पण अधिष्ठानासाठी भगवंताला यावं अशी भूमी त्यांनी तयार केली, ती आध्यात्मिक भूमी आपण तयार करणं गरजेचं. लोकांना काय सांगा म्हणजे मग आम्ही काय शस्त्र सोडून नुसतेच करतो, कारण शस्त्र सोडलं बाबा. बघा बरं तुम्ही अख्खा रामायण तुम्ही टीव्हीवर पाहिलं असतं, मला माहिती रामायण वाचावं लागतं, आपण टीव्हीवर बघतो. आणि बऱ्याच जण ऐकलं पण आपल्याकडे की आपण बऱ्याच जण सिरियल मध्ये बघितलं की आपल्याला इतिहास कळला, सिनेमा बघितला की इतिहास कळला, काही वखर वाचावी लागते, काही त्याच्या ग्रंथ वाचावे लागतात, कादंबऱ्या वाचून इतिहास कळत नाही. असो तसं हे रामायण जे आपण पाहिलं, आपण रामायण वाचलं नाही पण रामायणावरती आपल्याला नुसते प्रश्न काढ, आपण सिरियल पाहिली. तसं जर आपण नीट विचार केला तर रामानं सगळ्या गोष्टी सोडल्या, पण रामाने शेवटपर्यंत कोदंड म्हणजे धनुष्य सोडलं, आणि समर्थांनी जो राम पाहिला त्या रामाच्या तर
0: धनुष्य.
1: त्यामुळे शस्त्र आणि शास्त्र या दोन्ही गोष्टी आपल्याला आल्या पाहिजेत, त्या वेळेला चालवताही आल्या पाहिजेत. तेव्हा आध्यात्मिक असणं म्हणजे दुबळं असणं हा गैरसमज पहिले काढून टाका. आध्यात्मिक असणं म्हणजे तुम्ही सायन्सच्या विरोधात आहात हा तर अजून वेळेपण आहे, कम्प्लीट काढून टाका. मोठ्या मोठ्या सायंटिस्टनी सुद्धा शेवटी एक वाक्य टाकलंय की एक अशी काहीतरी शक्ती आहे जी सगळ्यांना ड्राईव्ह करते आणि ती शक्ती कुठे ती आम्हाला माहिती नाही, हे शास्त्रज्ञांचं वाक्य आहे. जो आपला सुरुवातीचा की आणि पण जगदीश वेगळा आहे ना. सो कुठेही आपल्या संतांनी इतका विचार करून सगळ्या गोष्टी केल्या, आपल्या ऋषी मुनींनी इतका विचार करून आपल्या सगळे सगळं मांडलंय, त्यांची अपेक्षा आहे की बाबांनो फक्त वाचा समजून घ्या आणि तुमची ताकद तुम्हीच बनायचं आहे.
0: पण मग भारत बलशाली का नाही म्हणत आपण, म्हणजे आहे पण इतर देशांच्या तुलनेत.
1: परत तो झाला कुठला, परत प्रापंचिक चौकटीत विचारलेला प्रश्न झाला की डेव्हलपमेंट म्हणजे काय, फक्त फ्लायओव्हर्स, उंच बिल्डिंग, कल्चर काय
0: पाहिजे
1: असा विचार केला तर आज आईच्या पटकन वाकून नमस्कार करण्याची पद्धत फक्त
0: आपल्याकडेच,
1: बाकी देश काय करत नसतील असं माझं म्हणणं नाहीये, त्यांचे पद्धती वेगळ्या असते. पण ओव्हरऑल जर आपण पाहिलं तर आपल्याकडे संस्कारक्षम मन आणि विद्या, नॉट एज्युकेशन, विद्या असते. आता परत समजा दासबोध का वाचा, विद्ये बाबतीत समर्थाने दोन समास लिहिले, एक कुविद्या आणि एक सद्विद्या. मी क्वालिफाईड आहे, मी अगदी डबल पोस्ट ग्रॅज्युएट केलंय, डबल पीएचडी केली आहे, व्हॉट एव्हर काय, पण समर्थ म्हणतात तू एवढं सगळं शिकून जर तुझ्याकडे आदर सन्मान आणि तारतम्य नसेल, कुठल्या प्रसंगाला कसं वागावं हे जर तुला समजत नसेल तर त्या विद्येचा काय उपयोग आहे. एक सुंदर ओवी समर्थांची, विद्या उदंडची शिकला, भरपूर डिग्र्या घेतल्या, विद्या उदंडची शिकला पण प्रसंगमान चुकतची गेला, तर या विद्येला कोण पुसे. किती सुंदर ओवी आहे की भयंकर शिकला पण जो सिच्युएशनला तुला निर्णय घेता आला नाही, त्या सिच्युएशनला मी कसं वागलं पाहिजे हे जर तुला कळलंच नसेल तर तुझी विद्या ही सद्विद्या कशी. इथेच भारत हा भारत आहे. म्हणून समर्थ म्हणतात आलिया जन्माचे फळ, जन्माला आलास ना तर आलिया जन्माचे फळ, काहीतरी करावे सफळ पण नुसतेच राहावे निर्फळ, तो भूमिभार होय. या भूमीवर भार व्हायचा आहे का या भूमीचा भार काही उचलायचा आहे हे ज्याला कळतो तो विवेकी, आणि हा विवेक फक्त दासबोधाने जागृत होतो.
0: मला म्हणजे असं वाटतं की वेद पाठशाळांची संख्या जास्ती असायला हवी होती, पण आपल्याकडे इंजिनिअरिंग कॉलेज, मेडिकल कॉलेजची संख्या जास्ती.
1: माझं म्हणणं दोन्हीच महत्वाचं आहे. प्रॉब्लेम इथेच झाला की आपण जे झालं ते झालंय, एक छोटं उदाहरण पण इंजिनिअरिंग केलं. पण मला सांगा आपण किती इंजिनियर्सची स्टडी टूर किल्ल्यांवर नेली, जायला पाहिजे,
0: जायला पाहिजे.
1: की सिव्हिल इंजिनियर होताय ना, तुम्ही सगळे गड पाहिले पाहिजे, 350 वर्ष एवढ्या प्रचंड वाऱ्यावर त्या भिंती कशा टिकून
0: आहेत,
1: आणि ते 25 वर्षात आपल्याला बघा वारण काळे पट्टे मारायला लागतात का त्या व्यापारी म्हणून. म्हणजे कन्स्ट्रक्शन पॉईंट ऑफ व्ह्यू, हिस्ट्री पॉईंट ऑफ व्ह्यू, सार छत्रपतींचा अभ्यास केलाच
0: पाहिजे,
1: बहुआयामी व्यक्तिमत्व आहे ते. पण आपण ह्या गोष्टी शिक्षणात अशा इन्कॉर्पोरेट नाही केल्या. तसं झालं ना तर मुलं दोन्ही समजून घेतील ना का. बरं, सगळ्यात महत्वाचं म्हणजे की इंजिनिअरिंग हे पूर्वीही होतं काही आहे, पण प्रश्न तोच आहे की ते सद्विद्येकडे जाणार आहे का नाही. बॉम्ब प्रोटेक्शनसाठी बनवणं आणि दुसऱ्याला उद्ध्वस्त करण्यासाठी बनवणं हा जसा डिफरन्स आहे, तसा तो डिफरन्स आहे. त्यामुळे सगळ्या ऋषी मुनी बघा, प्रत्येक विषयात एक एक स्पेशालिस्ट होते ना. आयुर्वेदाचार्यही होते, चरक बघितला चरक वेगळाच होता. म्हणजे असेच आपण सगळी लाईन पाहिली तर आहे ना, मेडिकल पण आहे, इंजिनिअरिंग पण आहे,
0: आर्किटेक्चर पण आहे,
1: सगळ्या गोष्टी आहेत. पण सगळ्याचा आत्मा ज्याला आपण म्हणतो तो आध्यात्मिकता हाच आहे. दुसऱ्याचं भलं करणं, माझ्या ज्या चांगल्या क्वालिटीज आहेत त्या युटिलाइज करून मी समाजाचं काय भलं करू शकतो असा जो विचार करतो तो समर्थांचा शिष्य.

0: नमस्कार श्रोते हो, मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. श्रोते हो, तुम्हाला एक गोष्ट सांगू का? जेव्हा मी लहान होते किंवा मी अगदी माझ्या जर्नीची सुरुवात जी आहे ती 7th स्टँडर्ड पासून झाली, पण तेव्हा कुठेही बाहेर कॉम्पिटिशनला जायचं म्हटलं की मनामध्ये एक भीती असायची. बरं, तितका आई बाबांचा सपोर्ट होताच असं नाही, पण जर आत्ताच्या घडीला आपण जर बाजूला आपल्या आजूबाजूला एक जर कटाक्ष टाकला, एक नजर टाकली, तर आपण एक जे चित्र आहे ते बदललेलं चित्र पाहतो. सध्याचे पॅरेंट्स हे खूप इनिशिएटिव्ह घेत आहेत आपल्या मुलांना पुढे आणण्यासाठी, आणि आपल्या मुलाने काहीतरी छान करावं असं प्रत्येक पालकाला वाटू लागले. बरं, आजकालची मुलं ही जरी यंग जनरेशन आपण ज्यांना म्हणतोय ते जरी असले तरी त्यांनाही काहीतरी वेगळं करून दाखवण्याची एक त्यांच्या मनामध्ये जिद्द आहे. म्हणजे पूर्वी असं म्हणेन की प्लॅटफॉर्म अवेलेबल नव्हते किंवा त्यांना प्रत्येकाला संधी मिळत होती असं नाहीये, पण आपण ज्यांना याही अगोदर ऐकलेलं आहे तर त्या एनडी इव्हेंटच्या माध्यमातून नेत्रा मॅम ज्या आहेत त्या अशा सगळ्याच मग लहान मुलं असू देत, टीन कॅटेगरी असू देत, वेगवेगळ्या कॅटेगरीज असू देत, अशा सगळ्या कॅटेगरीसाठी वेगळे वेगळे इव्हेंट्स ऑर्गनाईज करतात. आणि याच नेत्रा मॅम आज आपल्यासोबत पुन्हा एकदा जोडल्या गेलेल्या आहेत. नेत्रा मॅम, तुमचं खूप खूप स्वागत पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या ठिकाणी. आणि नेत्रा मॅमचा एक वेगळा पॉईंट ऑफ व्ह्यू असा आहे की प्रत्येकासाठी काहीतरी छान करायचं. म्हणजे मी त्यांच्या इव्हेंटविषयी अगोदर बोललेलेच आहे की काहीतरी वेगळं, म्हणजे ग्रँड पॅरेंटसाठी काहीतरी करायचं आहे, क्लासिक कॅटेगरीसाठी काहीतरी वेगळं अरेंज करायचं आहे, फिमेलसाठी असू देत. आणि आत्ता नुकताच त्यांनी किंग अँड क्वीन ऑफ महाराष्ट्र हे ब्युटी पेजंट अरेंज केलं होतं, हा फॅशन शो अरेंज केला होता, आणि ज्यामध्ये टीन कॅटेगरी होती. बरं, आपण जर थोडंसं अजून जर त्यामध्ये डीपली बोलायला गेलं तर त्यामध्ये जे बॉईज कॅटेगरी आहे ना ते फार कमी पाहायला मिळते.
1: हो हो,
0: म्हणजे खूप हार्डली एखाद किंवा दोन कंटेस्टंट असतात, बट या कॉम्पिटिशनमध्ये थोडंसं वेगळं चित्र होतं की तिकडे खूप कॉम्पिटिशन होते. बॉईज कॅटेगरीचे कंटेस्टंट होते ते बरेच होते, आणि त्यातून जो विनर ठरला किंग ऑफ महाराष्ट्र हा किताब ज्याने आपल्या नावावर केला तो पार्थ घाणेकर आपल्यासोबत आहे. पार्थ, तुझं खूप खूप स्वागत आहे आचार्य 90 FM वरती. पार्थ बद्दल सांगायचं झालं तर तो सध्या ही इज अ कॉलेज गोईंग स्टुडंट 12th स्टँडर्डला आहे. त्या व्यतिरिक्त तो थिएटर आर्टिस्ट आहे. बऱ्याच मालिकांमधून त्याने काम केलेलं आहे. त्याची जी जर्नी आहे एज अन ऍक्टर म्हणून ती सुरू झालेली आहे, आणि त्या जर्नीमध्ये एक ऍड ऑन म्हणून आता तो ब्युटी पेशंट आहे ते त्याने त्याच्या नावावर केलेलं आहे. सो नाव ही इज अ मॉडेल टू. सो पार्थ, कसं वाटतंय जेव्हा ऍक्टर म्हणून तू तुझी जर्नी सुरू होती पण आता फॅशन इंडस्ट्रीमध्ये सुद्धा तू स्वतःला आजमावलंयस, कसं वाटतंय, काय सांगशील?
2: खूप आनंद आहे. आणि पहिले तर मी या इंडस्ट्रीमध्ये थोडं स्केप्टिक होतो, कारण कसं होतं लहानपणीपासून मॉडेलिंग आणि माझा काही असा संबंध नव्हता, पण मला हे बोलले की तू ट्राय कर. मग मी ट्राय केलं आणि माझा सेकंड टाइम आहे तर खूप आनंद झाला. आणि आता मॉडेलिंगची खूप इच्छा माझ्या मनात झाली आणि आता पुढे इथे कंटिन्यू करीन.
0: क्या बात आहे, क्या बात आहे. पण मला एक

0: जेव्हा तू फर्स्ट टाइम पार्टिसिपेंट केलं होतं तुझं फर्स्ट टाइम आणि आता काय डिफरंट झालं होतं तुला स्वतःमध्ये?
1: कॉन्फिडन्स खूप वाढलाय. आणि फर्स्ट टाइम माझ्याबरोबर काय होतं, मला एक मिसकन्सेप्शन होतं मॉडेलिंग म्हणजे लुक्स, मला खूप मोठा मिसकन्सेप्शन होता. कारण लहानपणी कसं रनअवे शोज बघून मला वाटायचं की मॉडेलिंग म्हणजे लुक्स, की ब्रँडचे कपडे घालायचे आणि एकदम चांगले दिसणारेच पुढे असतात. पण हा माझा मिसकन्सेप्शन तोडला एनडी इव्हेंट्सनी आणि मॉडेलिंग मला कळलं की ते सर्व काही आहे, फक्त लुक्सच नाही तर सर्व काही आहे. तर हा माझा खूप मोठा बदल आहे.
0: क्या बात आहे, क्या बात आहे. मुळात हेच आपल्याला कुठेतरी पटवून द्यायचं की फॅशन म्हटलं, मॉडेलिंग म्हटलं की केवळ शॉर्ट ड्रेस किंवा माझं खूप छान ग्लो करणारा माझा फेस आणि मी किती मेकअप करते, मी किती हेवी आउटफिट्स वेअर करते किंवा मी किती शॉर्ट आउटफिट्स वेअर करते, तर असं नाहीये. मुळात तुम्ही काय आहात, तुमची पर्सनॅलिटी काय आहे हे दाखवता तुम्हाला आलं पाहिजे. नेत्रा मॅम, तुम्ही ऍज अ मॉडेल म्हणून तुमची जर्नी होती, आता तुम्ही ऍज अ ग्रूमर आणि ऍज अ डिरेक्टर फाउंडर म्हणून काम पाहताय. तुम्ही जेव्हा मॉडेलिंग करत होतात तेव्हा सुद्धा बऱ्याच जणांचं ग्रुमिंग केलं जात असेल, पण आता जेव्हा तुम्ही एक प्लॅटफॉर्म देणारी व्यक्ती झालात आणि जेव्हा पार्थ सारख्या स्टुडंट्स येत आहेत, तुमचा काय कल असतो, तुम्ही काय देण्याचा प्रयत्न करता?
2: जास्तीत जास्त पॉलिश झाले पाहिजे, हे आमचं मेन मोटिव असतो. आणि सगळे झाले पाहिजे. मी पर्सनल पण सगळ्यांशी म्हणजे कम्युनिकेट करते आणि कोणाचे काय क्वेरीज असतील, मी असं कधीच होत नाही की मला कॉल येऊन गेलाय आणि मी कॉल बॅक नाही केलाय माझ्या कुठल्या कंटेस्टंटला. मी पर्सनल हेल्प प्रत्येक कंटेस्टंटला केली आहे. पण हा, प्रत्येक जण तेवढा फॉलो करतोय नाही करत हे त्यांच्यावर असतं शेवटी. पार्थबद्दल मी एक छोटीशी स्टोरी सांगेन. पार्थनी लास्ट एका ह्याच्यामध्ये इव्हेंटमध्ये त्यांनी पार्टिसिपेट केलं होतं, एक ब्युटी पॅजंटमध्ये. सो मी स्पष्ट सांगेन की पार्थ प्रॉपर हरलेला तेव्हा, प्रॉपर. ही वॉज नॉट इवन इन द ही वॉज नॉट इन द टॉप थ्री. बट त्याचं मी एक कौतुक करेन की तो, त्याला जेव्हा कळलं तिथल्या तिथे स्टेज बॅक स्टेजच तो मला बोलला की मॅम मी पुढच्या करणार.
0: क्या बात आहे,
2: हे मला त्याचं खूप आवडलं की तो त्या क्षणी बोला. नाहीतर मग मुलं कसं, ह्या वयाची मुलं अशी नाराज असतात, नर्वस होतात, मी नाही आता करणार, आता असं नाही तसं नाही, थोडस असं पण असतं त्यांचं म्हणजे. आणि इट इज ऑब्विस या वयात हे असतं. पण मला हे खूप आवडलं की मी परत करणार आणि त्या क्षणी बोललेला तो आणि त्यांनी करून दाखवलं. ही हॅज गिव्हन इज 100% आणि त्यांनी खूप छान परफॉर्म केलं, खूपच छान. आणि त्यांनी, त्याला कळलं की मी गेल्या वेळेस कुठे कुठे चुकलो होतो, मी कुठे कुठे लॅकिंग होतं, वेअर आय नीड टू इम्प्रूव्ह माय सेल्फ. आणि बरोबर त्यांनी तिथे तिथे तिथे इम्प्रूव्हमेंट केलेली आहे.
0: येस,
2: आणि त्याच्या आईने सुद्धा त्याच्या मागे खूप मेहनत
0: घेतली. येस, आता मामने नुकताच उल्लेख केला की आईबद्दल. खरं तर तू, मला असं वाटतं तू थिएटर आर्टिस्ट आहेस, तुला तिकडे वेळ द्यावा लागत असेल. ज्यानंतर तुझे ग्रुमिंगचे सेशन सुरू झाले तर तुला तिकडेही वेळ द्यावा लागत असेल. तुझं कॉलेज आहे, तो सगळा अभ्यास आणि मग ह्या सगळ्या गोष्टी कशा मॅनेज करत गेल्यास, आणि आईने कसा आणि किती सपोर्ट केलाय?
1: आई बाबांनी खरं तर खूप सपोर्ट केला लहानपणीपासूनच. म्हणजे अगदी मी 4 वर्षाचा होतो तेव्हापासून माझी ऍक्टिंगची जर्नी सुरू झाली, तर लहानपणीपासूनच त्यांचा सपोर्ट होता की तू कर पण अभ्यास सांभाळ. तर लहानपणीपासूनच ती सवय होती मला की अभ्यास आणि पॅशन हे वेगळं कसं ठेवायचं. कारण कसं आहे, काही लोक कसे असतात, जेव्हा ते 2 का 3 फील्डमध्ये असतात तेव्हा ते विचार खूप करतात. म्हणजे समजा मॉडेलिंग असेल किंवा ऍक्टिंग असेल तर अभ्यासाचा विचार करतात, अभ्यास असेल तर उद्या माझा शो आहे तर मी काय करू. तर माझं असं होतं की मी जेव्हा एक गोष्ट करतो ना तेव्हा त्या एक गोष्टीचाच विचार करतो, दुसऱ्या फील्ड बद्दल मी हे करत नाही. तर हीच एक खेळ आहे की ज्याने मी मॅनेज करतो.
0: बट मग आई बाबा तुझ्या सपोर्टिव्ह आहेत, सपोर्ट करतात. तू ज्या वेळेला फर्स्ट कॉम्पिटिशन, जसं आता मॅमने एक एक्सपिरियन्स सांगितलं की तू त्यावेळेला हरलास, खरं तर जसं की आताच मॅमनीही उल्लेख केला की आपल्याला असं वाटतं की नाही यार आता मला नाही करायचंय, मी हरलोय मला नाही करायचंय, तू काय विचार केलास आणि तू परत पार्टिसिपेट केलास आणि परत म्हणजे तू मगाशी म्हणालास की कॉन्फिडन्स जो होता तो चेंज झाला, बट ज्या वेळेला ती विनिंग मुवमेंट अनाऊन्स झाली मग तेव्हा काय वाटलं?
1: तेव्हा खूप आनंद झाला आणि ग्रॅटिट्यूड होता नेत्रा मॅमसाठी, एनडी इव्हेंटसाठी, की त्यांनी मला एवढं ग्रूम केलं, त्यांनी मला एवढं चेंज केलं. म्हणजे मागच्या वेळी जसं आम्ही होतो तसं आता बिलकुल नव्हतो हे जाणून आलं.
0: क्या बात आहे, क्या बात आहे. बरं, पण मग आता कॉलेज सुरू आहे आणि त्यानंतर पुढेही पॅशन आणि प्रोफेशन कसं मॅनेज करणार आहेस किंवा काय तुझे गोल्स आहेत पुढचे?
1: माझा गोल ऍक्टिंग इंडस्ट्रीमध्ये जायचाच आहे, मॉडेलिंग मी करणार, पण मी प्लॅन बी प्लॅन सी याचाही विचार करून ठेवलेला
0: आहे.
1: तर म्हणून मी कॉमर्स मध्ये एज्युकेशन घेतोय. तर माझा मेन गोल तर ऍक्टिंगच आहे फ्युचरसाठी.
0: क्या बात आहे. पण मग तू आता जेव्हा तुझ्या सराउंडेड मध्ये तुझा जो काही फ्रेंड ग्रुप असेल किंवा फ्रेंड सर्कल्स असतील, तुला ऍज अन ऍक्टर म्हणून ते पाहतायत, जेव्हा आता तुला एक मॉडेल म्हणून पाहतायत, त्यांचा काय रिस्पॉन्स असतो? म्हणजे कसं एक तुमचा तो सर्कल मध्ये तुझं काय इमेज आहे, कसं काय वाटतं?
1: त्यांचा रिस्पॉन्स ही खूप सपोर्टिव्ह असतो. त्यांचं कसं असतं की त्यांना खूप प्राईड वाटतं, ते सगळ्यांना सांगतात की हा माझा मित्र आहे. तसा असतो.
0: काय वाटतंय मित्रा. मग मला असं वाटतं की पार्थने ह्या गोष्टी खूप छान एक्सेप्ट केल्या की आपण आता सुद्धा माझ्याकडे प्लॅन बी आणि सी रेडी नाहीये. त्याचं कॉलेज करत असताना प्लॅन बी बी वन बी टू रेडी आहेत.
2: राईट.
0: सो हा एक कुठेतरी एक जो पॉझिटिव्ह चेंज आहे, काय वाटतंय तुम्हाला याबद्दल?
2: खूप चांगली गोष्ट आहे की आतापासून तुम्ही इतकं प्लॅनिंग करताय आणि तुमच्या फ्युचरबद्दल तुम्हाला आतापासून काळजी आहे. ही खूप चांगली गोष्ट आहे आणि असंच असावं. म्हणजे असं हे एक चांगलं उदाहरण आहे सगळ्या आजकालच्या यंग जनरेशनसाठी की तुम्ही आतापासून तुमचा सगळा व्यवस्थित विचार करा, तुमचा अभ्यास, तुमचे अदर हॉबीज आणि तुम्ही कसं सगळं बॅलन्स करायचं ह्याचा विचार हे लोक करतायत. हे खूप चांगली गोष्ट आहे आणि दिस इज गोइंग टू बी व्हेरी बेनिफिशियल फॉर देम फॉर देअर फ्युचर.
0: एक्झॅक्टली.
2: आणि ऑप्शन्स पण असतात की बाबा मला हे नाही जमलं तर हे करू शकतो मी, असं आहे ते.
0: एक्झॅक्टली. पार्थ, मला एक प्रश्न असा विचारायचा आहे, एनडी इव्हेंट्सने तुला या क्राऊनच्या व्यतिरिक्त काय दिलंय?
1: एनडी इव्हेंट्सने या क्राऊनच्या व्यतिरिक्त मला कॉन्फिडन्स दिलं, मला फेलियर म्हणणं कसं शिकायचं ह्याची वृत्ती दिली. आणि एनडी इव्हेंट्सनी मला, जसं मी पहिले सांगितलं, तसं माझं एक मिसकन्सेप्शन दूर केलं की मॉडेलिंग म्हणजे लुक.
0: क्या बात आहे. आणि येस, मला असं वाटतं की आज काही आहेत सगळेच मुलं आता थोडंसं ऍक्टिव्हली सगळ्या गोष्टी करायला लागल्यात, बट तरी सुद्धा पटकन मॉडेल म्हटलं की मेकअप आणि या त्या गोष्टी बऱ्याच गोष्टी असतात, बट ते इझिली बॉईज कॅटेगरी एक्सेप्ट नाही करत. असं असतं ना कुठेतरी, अरे काय तो मेकअप करायचा आहे किंवा काय ते असं ड्रेसिंग करायचं आहे किंवा चिल करूया, मजा मस्ती करूया, एक असा कुठेतरी थोडासा तो बॉईज एरा असतो. बरोबर. त्याला पटतंय.
2: ऍक्च्युली या बाबतीत मी खूप स्ट्रिक्ट होते यांच्याशी. म्हणजे मी प्रत्येक वेळी ग्रुपवर मेसेज टाकायची की बॉईज वेल ग्रूम्ड, हेअर अँड ऑल शुड बी परफेक्ट, कपडे व्यवस्थित पाहिजे, प्रॉपर प्रेस अँड ऑल. मी हे या बाबतीत मी खूप स्ट्रिक्ट होते. आजही इथे येताना सुद्धा माझे इन्स्ट्रक्शन सगळ्यांना दिलेले, म्हणजे सगळ्यांना मी सांगितलं होतं की नाही प्रॉपर युआर विनर्स, युअर शुड लुक लाईक विनर्स.
0: एक्झॅक्टली.
2: असं नको व्हायला की अरे आपण कुठेतरी समवेअर वी आर नॉट लुकिंग गुड ऑर समथिंग. लुक्स आपल्या हातात नाही आहे, दॅट गॉड गिव्स, बट प्रेझेंटिंग युअर सेल्फ इज इन युअर हँड्स अँड दॅट इज व्हॉट वी शुड डू. थोडं आय फील
0: कमाल. पण मग आता जसं नेत्रा मॅमनी हे सगळं तुम्हाला ग्रूम केलंय, तुला ग्रूम केलंय, बट मग असंही अजून तुझे फ्रेंड्स असतील, फ्रेंड्सच्या व्यतिरिक्त बाहेर पण असे बॉयज असतील की हा ते सध्या त्यांचा हा माइंडसेट आहे की अरे काय तो मेकअप करायचा आहे किंवा काय असं करायचं, आपण चिल करूया, आपण कॉलेजचं एज आहे, तर सगळ्यांना काय असं काय जर मेसेज द्यायचा असेल तर काय देशील?
1: मेसेज द्यायचा असेल तर मी असं बोलेन की ही जी एक मेंटॅलिटी आहे ती जनरली कॅज्युअल असतेच, पण त्या मेंटॅलिटीमध्ये कसं आहे ना, माणसाने कधी ना फायदा बघा. तर त्या मेंटॅलिटीमध्ये चिल करावं, कॅज्युअल राहावं, पण ते किती ह्याचा विचारही करावा.
0: एक्झॅक्टली.
1: कुठे कसं असायचं आणि कुठे कसं असायचं ह्याचा विचार युथनी करावा असं माझं म्हणणं आहे.
0: नाही, एक्झॅक्टली, हे खूप खरं आहे. म्हणजे अगदीच तुम्ही सगळंच सोडून फक्त ह्याच्या मागे लागा असं नाहीये, पण येस, ते एन्जॉय करता करता तुम्ही कसं स्वतःला ग्रूम करताय, कसं स्वतःला डेव्हलप करताय, बॅलन्स खूप इम्पॉर्टंट आहे. आणि मला असं वाटतं एनडी इव्हेंट्सच्या माध्यमातून ही जी एक वेगळी शिकवण आहे ती बॉईज कॅटेगरीवरती सुद्धा झालेली आहे, कारण ते ऐकत नाही, ते खूप मस्ती करतात. तर ह्या सगळ्यामध्ये त्यांना कुठेतरी स्ट्रिक्टली त्यांनी ऐकलं पाहिजे हे तुम्ही शिकवलंय.
2: ऍक्च्युली बॉईज खूप ओबिडियंट होते, जेवढे बॉईज होते ना कधी त्यांनी मस्ती केली नाही, थोडे फक्त ना ते लोक गॉसिप करत बसायचे ग्रुमिंग वेळी, हे आम्ही ऑब्झर्व केलंय. तर रश्मी
0: बॉईज आर डुईंग गॉसिप.
2: इथे उलट होतं, मुली गॉसिप नव्हते करत, इथे मुलांचा ग्रुप एक वेगळा असायचा, मस्ती ऍज सच नाही पण गॉसिप, त्यांचे काय गप्पा चालू असायचे मी आजपर्यंत आम्हाला माहिती नाही पण असायचं. बट रश्मी मॅम वॉज व्हेरी स्ट्रिक्ट अबाउट इट आणि निमिषा पण खूप स्ट्रिक्ट होती. निमिषा मॅम पण अशी खूप लक्ष देऊन होती. रश्मी मॅम तर केस पण जर सपोज व्यवस्थित नसती ना तिथल्या तिथे नेक्स्ट टाइम नाही असं असेल तर मी कैची घेऊन केस त्याच्यामुळे ग्रूमिंग असं नाही की जस्ट ऑन द फिनाले डे. ग्रूमिंग मध्ये सुद्धा येतात ना तुम्ही वेल ड्रेस्ड पाहिजे, तुमचं हेअर व्यवस्थित केलेलं पाहिजे या बाबतीत. आम्ही असं नाही की तुम्ही बॉयज म्हणजे तुम्ही काय असं कसं पण यायचं
0: नाही बिलकुल.
2: सो ते ग्रूमिंग मध्ये शिकले. सुरुवातीला जरा आले असे कसे पण वगैरे एकदम कॅज्युअल आणि वगैरे, म्हणजे मी सगळ्या बॉईज बद्दल म्हणते कसे पण यायचे. मग मी त्याला सांगायचे मग तुमचे रील्स होत आहेत, तुमचं सगळं पोस्ट होत आहे, सगळं इट इज एव्हरीथिंग इज विजिबल, सो यू शुड लुक ग्रूम्ड. त्याच्यानंतर सगळे व्यवस्थित फॉलो करायला लागले आणि व्यवस्थित आणि बाय द टाइम फिनाले येईपर्यंत त्यांना कळलं की याचं सिरियसनेस किती आहे.
0: बरोबर.
2: जर आम्ही ते ग्रुमिंग मध्ये स्ट्रिक्ट नसेल राहिलो ना मग ह्यांना तेवढं ह्यांनी फिनाले सिरियसली घेतलं
0: असतं. एक्झॅक्टली.
2: त्यांना फायदा झाला.
0: येस 100%. पार्थ खरं तर आता तुम्ही अगोदर भेटत होतात, ग्रुमिंग सेशन तुमचे व्हायचे त्यावेळेला तुम्ही पुन्हा एकत्र होतात, फिनालेला तुम्ही सगळेजण पूर्ण दिवस कम्प्लीट एकत्र होतात. काय मिस करतोय सध्या आता इव्हेंट संपल्यानंतर?
1: सध्या दर रविवारची ग्रूमिंग सेशन
2: आम्ही पण खूप करतोय
1: आणि जसं वँडी टीमने कोऑपरेशन दाखवलं, जसं आमच्यावर त्यांनी मेहनत घेतली, ती खूप मिस करतोय आणि फ्रेंड्स तर आहेतच.
0: क्या बात आहे. आणि येस पुढे काय गोल्स आहेत तुझे, म्हणजे जसं तुला आता ऍक्टर व्हायचंय तर आता सध्या काय चालू आहे, कशावरती काम करतोय?
1: सध्या मी थिएटर तर माझं चालूच आहे साईड बाय साईड आणि आता तरी 12th standard बोर्ड वर फोकस आहे आणि त्याच्यानंतर तेच मी जसं आधी सांगितलेलं की एज्युकेशन चालू राहणार आणि त्याच्यावर साईड बाय साईड पॅशन आणि ऑल ओव्हर राहणार.
0: क्या बात आहे, क्या बात आहे. म्हणजे ही इज व्हेरी क्लिअर अबाउट की त्याला काय करायचं.
2: अँड कॉम्पिटिशन ऑल्सो बॉईजच्या ग्रुपमध्ये वॉज व्हेरी
0: हेल्दी होती,
2: हेल्दी पण होती अँड टफ पण होती आणि पेरेंट्स वर रिअली गुड.
0: या
2: त्यांच्या पेरेंट्सनी खूप कॉपरेट केलं सगळे सगळे सगळे बॉईज कॅटेगरीमध्ये आणि समहाव दे ऑल वर लाईक फ्रेंड्स आणि कनेक्टेड अँड ऑल असं सगळं पण होतं.
0: हो म्हणजे जरी तिकडे पार्थचं नाव अनाऊन्स झालं तरी त्याच्यासाठी टाळ्या वाजवणार आहे त्याचे फ्रेंड्स, ते खूप हॅपी
2: वॉज व्हेरी
0: हेल्दी. सो हेच खूप इम्पॉर्टंट आहे. कॉम्पिटिशन असतेच पण ती हेल्दी कॉम्पिटिशन जेव्हा होते ना तेव्हा त्या शोचे अजून जास्त मजा.
2: विनिंग लुझिंग हे दोन्ही आपल्याला प्रॉपर वेनी एक्सेप्ट करता आलं पाहिजे.
0: एक्झॅक्टली.
2: असं नाही की मी जिंकलोय म्हणून मी ओव्हर कॉन्फिडेंट आणि तू हरलाय असं तसं नाही, आणि मी हरलोय म्हणून अरे हा जिंकला नाही मी का हरलो असं नाही. इट दोन्ही एक्सेप्ट करता तुम्हाला आलं पाहिजे असं, तर तुम्ही पुढे जाऊ शकाल आणि तुमच्या चुका काय आहे ते तुम्हाला कळू शकेल, नाही तर नाही कळणार कधीच असं आहे ते.
0: तर श्रोते हो खरं तर फॅशनिस्टा या सेगमेंटमध्ये आपण गेले काही दिवस ह्या सगळ्या विनर्ससोबत छान दिलखुलास गप्पा मारतोय. अगदी क्लासिक कॅटेगरी, मिसेस कॅटेगरी, त्यानंतर टीम कॅटेगरी, या सगळ्या विनर्ससोबतच्या ह्या दिलखुलास गप्पा खूप छान वाटल्या. नेत्रा मॅम बिईंग डिरेक्टर, फाउंडर, ग्रुमर, खूप जास्त मेहनत त्यांनी प्रत्येक कंटेस्टंट मागे घेतली आणि ती मेहनत आज फळाला आली असं मी म्हणेन. कारण आज इथे बसताना त्यांना कल्पना नव्हती की काय होणार आहे किंवा कसं असणार आहे, बट अगदीच 10-15 मिनिटांच्या आयडिया त्यांना देण्यात आली आणि ते कॉन्फिडेंटली इतकं त्यांनी स्वतःला प्रूव्ह केलंय. सो हेच मी हे लाईव्ह एक्झाम्पल आहे मी म्हणेन की आपल्या ग्रुमिंगचा त्यांना इथेही कसा फायदा झालाय. सो येस थँक्यू सो मच नेत्रा मॅम पुन्हा एकदा आचार्य 90 FM सोबत जोडल्याबद्दल,
2: बोलवल्याबद्दल थँक्यू, इन्व्हाइट केल्याबद्दल आम्हाला विनर्सला.
0: आणि पार्थ तुला खूप शुभेच्छा आहेत. मी म्हणेन की तू इतका कॉन्फिडेंट आहेस पण तुझे विजन क्लिअर आहे, तुला पुढे काय करायचं हे क्लिअर आहे. बऱ्याच वेळेला आफ्टर ग्रॅज्युएशन सुद्धा काही लोक असे असतात की ज्यांना माहीत नसतं की मी आता पुढे काय करणार आहे, आणि तुझं जे विजन क्लिअर आहे ते विजन ते गोल्स अचीव्ह करायला तुला खूप खूप शुभेच्छा. तर श्रोते हो आपली ही आजची विशेष मुलाखत या गप्पा हा जो गप्पांचा सिलसिला होता हा तुम्हाला कसा वाटला नक्की प्रतिक्रिया कळवा. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 9167-99-3-99 आणि याच नोटवरती मी आरजे कोमल पार्थ आणि नेत्रा मॅमसोबत इथे तुमची रजा घेतेय. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ.
2: थँक्यू.

0: हॅलो आणि नमस्कार श्रोते हो, मी आरजे कमल पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. श्रोते हो, तुमच्या अवतीभोवती अशी लहान मुलं आहेत का जी खूप जास्त ऍक्टिव्ह आहेत? टीन कॅटेगरी म्हणूयात आपण त्यांना. पण जेव्हा आपण लहान होतो, जेव्हा तुम्ही लहान असाल, तर आपलं तेव्हा एकच टार्गेट असायचं, मला सकाळी उठायचंय, शाळेत जायचंय, शाळेतून घरी यायचंय, दिलेला होमवर्क पूर्ण करायचा आहे आणि कधी कधी शिक्षकांचा मारही खायचा आहे. पण आताची जनरेशन ही बिलकुल तशी राहिलेली नाहीये. आताची जनरेशन ही खूप जास्त ऍक्टिव्ह झाली आहे, प्रत्येक गोष्टींमध्ये इन्व्हॉल्व्ह होते, काही ना काहीतरी ऍक्टिव्हिटीज ते सतत शिकत असतात. आणि आज एक अशीच गोड मुलगी आज आपल्यासोबत जोडली गेलेली आहे. खरं तर ही गोड मुलगी ज्यांच्यामुळे जोडली गेलेली आहे त्यांचा विषयी अगोदर सांगेन. तर येस, आपल्यासोबत आज पुन्हा एकदा जोडल्या गेलेल्या आहेत एनडी इव्हेंटच्या फाउंडर आणि डिरेक्टर नेत्रा देवस्थळी मॅम. नेत्रा मॅम, तुमचं खूप खूप स्वागत आचार्य 90 FM वरती. तर येस, नेत्रा मॅमनी नुकताच, मी जसं त्यांच्याविषयी अगोदर तुम्हाला सांगितलेलं आहे की शी इज द फाउंडर अँड डिरेक्टर ऑफ एनडी इव्हेंट्स. आणि एनडी इव्हेंटच्या माध्यमातून त्या वेगळ्या वेगळ्या इव्हेंट्स जे आहेत त्या ऑर्गनाईज करत असतात. आणि नुकताच किंग अँड क्वीन ऑफ महाराष्ट्र हा इव्हेंट सुद्धा पार पडला, खूप मोठं ब्युटी पेजंट हे पार पडलं. आणि त्यामध्ये सगळ्या कॅटेगरीज ठेवण्यात आल्या होत्या, मिस पासून मिसेस पासून टीन कॅटेगरी पण ज्यामध्ये होती. म्हणजे आत्ताचं जे युथ आहे हे खूप कमालीचं आहे, हे मला त्या मंचावरती गेल्यानंतर पाहायला मिळालं. आणि टीन कॅटेगरीमधून जी आपली गोड मुलगी विन झाली होती ती मनुश्री शिंदे आज आपल्यासोबत जोडली गेली. मनुश्री, तुझं खूप खूप स्वागत आहे आचार्य 90 FM वरती. मनुश्रीबद्दल सांगायचं झालं तर ती सध्या 8th स्टँडर्डला आहे, पण त्या व्यतिरिक्त ती स्वतः सुद्धा थिएटर आर्टिस्ट आहे. ती सध्या नाटक शिकतीये, बालनाट्य संस्थांमधून ती काम करतीये. तर अशी ही मनुश्री आज आपल्यासोबत आहे. नेत्रा मॅम, तुम्ही प्रत्येक कॅटेगरी सोबत काम केलं, तुम्ही मिस कॅटेगरी, मिसेस कॅटेगरी, मिस्टर कॅटेगरी सगळ्या कॅटेगरी बरोबर काम करत असताना टीम्स कॅटेगरी म्हणजे त्यांच्या लेवलला जाऊन ती एनर्जी, म्हणजे दे आर, त्यांची एनर्जी कमालीची असते. पण त्यांची एनर्जी मॅच करणं, त्यांचे मूड स्विंग सांभाळणं, हे सगळं सांभाळत तुम्ही या कॅटेगरी सोबत कसं डील केलं आणि या कॅटेगरी सोबत काम करताना कशी मजा येते काय सांगाल?
1: सो टीन आणि मिस कॅटेगरी ह्यांचं कम्पॅरिझन मिसेस आणि क्लासिक बरोबर होऊ शकत नाही, कारण ही मुलं थोडी लहान असतात आणि तेवढे मॅच्युअर्ड नसतात. आणि आय विल से की ह्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन तितकं हेल्दी होत नाही जितकं मिसेस, आय एम सॉरी टू से दिस, बट दिस इज माय एक्सपिरियन्स कम्पेअर टू मिसेस अँड क्लासिक. कारण लहान आहेत मुलं आणि प्रत्येक मुलाला मुलीला हेच वाटतं की मी जिंकणार, मी जिंकणार. आणि नंतर मग न जिंकल्यामुळे मग ते थोडस एक नर्वसनेस, रडणं किंवा सम टँट्रम्स अँड ऑल हे थोडस या कॅटेगरीमध्ये होत. सो दिस इज डिफरंट फ्रॉम द अदर मिसेस अँड क्लासिक कॅटेगरी. पण हा, ड्युरिंग द सेशन्स अँड ऑल सगळे व्यवस्थित कोऑपरेटिव्ह होते. ह्यांचाही ग्रुप खूप छान झालेला आहे, एकत्र ते छान मिक्सअप होत आहेत वगैरे. अँड मनुषीचं मी असं सांगेन की ती खूप शांत होती, खूप शांत, खूप, म्हणजे मी मनुष्यचं अ पण ऐकलं नाहीये.
0: अरे बापरे,
1: पूर्ण ग्रुमिंग मध्ये. बट दॅट डे शी वॉज आउटस्टँडिंग. म्हणजे मी समोर बसले होते आणि मला असं, म्हणजे आय डिंट एक्सपेक्ट, कधी कधी असं होतं ना की पूर्ण
0: उलट
1: झालं तिच्या बाबतीत, की कधी मी तिचा आवाज ऐकला नाही इतक्या हळू आवाजात. ती, शी इज व्हेरी सॉफ्ट स्पोकन, शी इज व्हेरी वेल बिहेव्ड आणि ओबिडियंट गर्ल आय शुड से. पण म्हणजे असं असतं ना की मग खूप शांत असले की काय माहिती ही कसं परफॉर्म करेल, हे थोडस म्हणजे मला असं वाटत होतं. पण नो, शी वॉज रिअली रिअली आउटस्टँडिंग. आणि तिने इंट्रोडक्शन खूप सुंदर दिलं, तिचं वॉक सुंदर झालं, हर आय कॉन्टॅक्ट, द वे शी एक्नॉलेज द ऑडियन्स, दॅट आय शुड अप्रिशिएट. आन्सर ऑल्सो, व्हॉइस मॉड्युलेशन कुठे कसं असलं पाहिजे, परफेक्ट होतं तिचं, 10/10 होती ते एकदम. नो डाऊट मिस आणि टीम कॅटेगरी ही कंबाइंड होती. कॉम्पिटिशन वॉज रिअली टफ, रिअली टफ, कारण सगळेच वेल ड्रेस्ड होते आणि सगळ्यांनीच म्हणजे परफॉर्म खूप छान केलं ह्यांच्या कॉम्पिटिशन. आणि सगळे खूप छान दिसत होते, थोडस मागे पुढे होत होतं, काही जण थोडे फंबल होत होते, काही जणांना क्वेश्चनच कळत नव्हतं. कधी कधी होतं असं की आपल्याला सगळं माहिती असतं, पण आपण असं ह्या मोठ्या स्टेजवर उभं राहिल्यानंतर आपल्याला काही, आपण थोडं सगळं विसरतो, ब्लँक होतो. पण त्याच्यात मनुश्री वॉज रिअली बेस्ट अँड शी गेव्ह हर 100% आय शुड से. अँड हर तिच्या आईने पण खूप एफर्ट्स टाकले त्याच्यात, खूप खूप. म्हणजे हर मॉम तिची आई नेहमी आहे जी थोड्या छोट्या बहिणीला घेऊन वगैरे, द वे शी मॅनेज अँड ऑल, इट इज रिअली अप्रिशिएट. सगळ्या पेरेंट्सने केलंय पण मनुश्रीचं असं होतं की खरंच एकदम गेम चेंज.
0: क्या बात आहे मनुश्री, तुला वाटलं होतं आज नेत्रा मॅम लिटरली बॅक टू बॅक 2-3 मिनिट्स कंटिन्यू तुझ्याबद्दलच बोलतायत, तुझं कौतुक करतायत, बोलतायत म्हणजे तुझं कौतुक करतायत. कसं वाटतं हे सगळं ऐकून?
2: खूप छान वाटतंय. ऍक्च्युली
1: मला पण नव्हतं वाटलं
2: मी
1: जिंकेल,
0: खूप कॉम्पिटिशन होती आणि जेव्हा विनर अनाऊन्स झालं तेव्हा डायरेक्ट मी उडाली.
1: रिअली रिअली
0: ती हो, आम्ही
1: पाहिलं
0: तो मोमेंट म्हणजे बट येस मनुश्री, तू ऑलरेडी थिएटर आर्टिस्ट आहेस, मग फॅशन याच्याकडे कशी वळलीस किंवा फॅशन शो मध्ये जाऊयात, एक मॉडेल म्हणून आपण जर्नी सुरू करूयात, कशी सुरू झाली ही जर्नी तुझी?
2: ऍक्च्युली आधी मला माहितीच नव्हतं ब्युटी पेजंट असतं, कसं असतं, काय असतं. सो माझी एक फ्रेंड आहे, तिने मला सांगितलं की असं असं एनडी इव्हेंट्स आहे, तिकडे तू रजिस्टर कर, पार्टिसिपेट कर. सो मी आधी म्हणजे आईच मला बोलवती कर पार्टिसिपेट. सो मला पण त्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे कारण की मी स्टेजवर ऑलरेडी जाते, थिएटर करते. सो मी आईला बोलली ठीक आहे, पण माझे बाबा आधी बोलत होते की ठीक अभ्यास कर. माझ्या बाबांचं असं की जास्त अभ्यास कर. सो मी आधी अभ्यास कर अभ्यास कर. सो बाबा पण नंतर तयार झाले ठीक आहे कर. सो मी केलं आणि मलाही माहितच नव्हतं की मी जिंकेल कारण की खूप मुली होत्या, खूप कॉम्पिटिशन होती. आणि मी इकडे आली, सगळं एक्सपिरियन्स केलं, नेत्रा मॅमनी खूप छान ग्रूम केला मला. त्यानंतर प्रत्येक सेशनमध्ये नेत्रा मॅम सगळ्या मुलींना सांगायच्या हे असं हे तसं सगळं लक्षात ठेवायला सांगायच्या. सो असं मी इकडे आली आणि नंतर मग सगळा पुढचा प्रवास सुरू झाला.
0: क्या बात आहे, बापरे, या वयामध्ये हे इतके जड शब्द.
1: इनफॅक्ट आय वुड लाईक टू से दॅट शी इज अ बिगेस्ट एक्झाम्पल ऑफ स्लो अँड स्टडी विन्स द रेस.
0: या एक्झॅक्टली,
1: येस शी इज द एक्झाम्पल.
0: शांतीत क्रांती केली.
1: 100%.
0: ओके मनुश्री, जेव्हा तू आता तू ऑलरेडी थिएटर करतेस त्यामुळे थिएटरचा एक एक्सपिरियन्स वेगळा असतो, पण जेव्हा बिईंग अ मॉडेल तुम्ही जेव्हा स्टेजवरती उभा राहता, जेव्हा तुम्हाला हिल्स कॅरी करून तुम्हाला वॉक करायचा असतो, सो ह्या सगळ्या ट्रेनिंग, कारण हे तर तुला अगोदर तुझा हा हे नव्हता की तू यामध्ये नव्हतीस, त्यामुळे तुला याविषयी कल्पना नव्हती की मला कसं चालायचंय किंवा काय. ट्रेनिंगमध्ये ग्रुमिंगमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी शिकवल्या गेल्या आणि तू त्याचा कॉम्पिटिशनमध्ये आणि कॉम्पिटिशनच्या नंतर पण कसा वापर झालाय तुला त्या सगळ्याचा?
2: ऍक्च्युली मला आधी खूप टेन्शन यायचं की हिल्स मध्ये वॉक कसा करायचा, स्टेजवर जाऊन मी चुकली तर वॉक करताना पडली तर. पण नेत्रा मॅमने सांगितलं तर तुम्ही वॉक करताना पडले पण उठून पुढे जायचं, असं हे नाही करत बसायचं की मी पडली आता काय करू. सो नेत्रा मॅमने आम्हाला सगळ्या गोष्टी शिकवलेल्या की कसा वॉक करायचा, काय पोझेस द्यायच्या, कुठून कुठे जायचं, विनर झाल्यावर कसा वॉक करायचा, सगळं नेत्रा मॅमने आम्हाला सांगितलं. म्हणून आम्हाला वॉक करताना किंवा बोलतानाही इंट्रोडक्शन देताना आन्सर देताना जास्त जड नाही गेलं.
0: क्या बात आहे. आणि तेव्हा जेव्हा तू असं म्हणालीस की आई खूप एक्सायटेड होती किंवा आईने खूप सपोर्ट केला, हा विनिंगचा क्राऊन जेव्हा नाव अनाऊन्स झालं त्यावेळेला आई नंतर आई बाबा आणि सगळ्या फॅमिली मेंबरच्या काय रिएक्शन आहे सध्या, त्यांच्या काय कसं वाटतंय काय?
2: माझी बाबा तर नाचायलाच लागले आणि माझे आजोबा आजी पण आले होते, ते सगळे खुश झाले आणि माझी आई रडायलाच लागली, तिला ऍक्च्युली माझी लहान बहीण पण तिला पण टेन्शन आलेलं, ती माझ्या आईला
0: बोलत
2: ती माझ्या आईला बोलत होती आई तिथे जिंकेल की नाही, माझे हात थंड पडले.
0: बापरे क्या बात आहे. म्हणजे मला असं वाटतं नेत्रा मॅम की कुठेतरी ज्या पालकांना ज्या पॅरेंट्सला एक मनात भीती होती की फॅशन इंडस्ट्री नको पाठवायला, तिकडे असंच असतं तसंच असतं, कुठेतरी हा क्रायटेरिया किंवा जे एक बघण्याचा दृष्टिकोन होता तो चेंज होतोय, तुम्हाला काय वाटतंय? कारण तुम्ही त्यांच्या पॅरेंट्सना जवळून पाहिलंय, तुम्ही भेटलाय, तुम्ही बोललाय त्यांच्यासोबत. बिईंग अन ऑर्गनायझर ऑफ दिस फॅशन इंडस्ट्री, काय वाटतंय तुम्हाला हा चेंज कसा जाणवतोय?
1: ह्यांच्या कॅटेगरीज असं सांगेन की मी ह्यांचे पेरेंट्स तसे हौशी असतात, म्हणजे ह्यांच्या कॅटेगरीमध्ये मुली पण खूप जास्त होत्या, कंटेस्टंट्स खूप जास्त होते. ह्यांच्या पेरेंट्सला असं हवं असतं की दे शुड गेट एक्सपोजर, दे शुड बी ग्रूम, आणि कारण हे त्यांना फ्युचरमध्ये खूप युजफुल होतं. त्यांना आतापासून आता जस्ट बिकॉज शी इज फ्रॉम ड्रामा अँड ऑल, शी इज इन टू ड्रामा अँड ऑल, तर तिला हे पुढे खूप युजफुल होणार आहे दिस टायटल, एस्पेशली तिचं जे ग्रूमिंग झालं. सो आजकालचे जे पेरेंट्स आहेत ना, त्यांना उलट हवं असतं की दे शुड, किड्स शुड बॅलन्स एव्हरीथिंग, अभ्यास पण आणि ऑन टॉप ऑफ दॅट एक स्पेशल काहीतरी अशी क्वालिटी पाहिजे, इदर इट इज स्पोर्ट्स ऑर समथिंग लाईक दॅट, लाईक मॉडेलिंग ऑर समथिंग. हे मी एक ह्या पेरेंट्स ऑब्झर्व केलंय की ह्यांना हवं असतं की आपल्या मुलांनी ह्या बाबतीत पण पुढे असावं
0: केलं,
1: फक्त शिक्षण. आपल्या पूर्वी असं होतं की अभ्यास करा अभ्यास करा, जसं मनुष्य बोलली की बाबांना असं वाटतं अभ्यास करा, बट शी हॅज प्रूव
0: की हेही करू शकते,
1: हेही करू शकते आणि मी करून दाखवलं.
0: येस, आणि मला असं वाटतं की येस, कदाचित याच गोष्टींमुळे पालकांचा जो एक दृष्टिकोन आहे, जो माइंडसेट त्यांचा जो तयार झालेला आहे, तो कुठेतरी चेंज होतोय आणि पॅरेंट्स हॅपीली मुलांना यामध्ये अलाउड करतात सगळं करायला, आणि स्पेशली फॉर गर्ल्स, म्हणजे ती एक कुठेतरी भीती आता कुठे राहिलेली नाही, आणि दे आर व्हेरी सपोर्टिव्ह, ते कंटिन्यूअस त्यांच्या सोबत असतात अगदी ड्युरिंग प्रॅक्टिस किंवा आफ्टर प्रॅक्टिस किंवा ते घरी जाऊन पण त्यांचं ते कंटिन्युअस कम्युनिकेशन आहे त्यांच्या बरोबर. तुझ्या आईचं कसं होतं, म्हणजे आईने कसा सपोर्ट केलाय थ्रू आउट द प्रोसेस?
2: माझ्या आईनेच मला सगळ्यात जास्त सपोर्ट केलाय, तिनेच मला ह्याच्यामध्ये घ्यायला पार्टिसिपेट करायला सांगितलं.

0: कारण तिला टाइम मॅनेज होत नव्हतं थोडस, तिने गिव्ह अप केलेलं, पण नंतर तिलाच असं वाटलं की नाही तिने, आणि तिचं लक बघा.
1: येस एक्झॅक्टली. आणि सी एक डिसिजन तुला आज कुठे घेऊन आलाय, सो क्या बात आहे. पण मनुश्री, आज तुझे फ्रेंड्स आहेत किंवा तू ज्या फ्रेंड्समध्ये उठतेस बसतेस, स्कूलला ज्या फ्रेंड्स सोबत जातेस, हे सगळं टायटल जिंकल्यानंतर त्यांच्या काय प्रतिक्रिया, ते कसं ट्रीट करतात तुला?
2: माझे फ्रेंड्स पण खूप खुश आहेत. ते त्यांनी पण ऍक्च्युअली माझे दोन जे बेस्ट फ्रेंड्स आहेत ते बोलतात की आपण पार्टी करू, आम्ही कॉन्टॅक्ट करणार, पार्टी देणार.
1: क्या बात आहे, सो नाईस.
2: आणि माझी एक फ्रेंड तर बोलते, मी ना रात्री तुझ्या मम्मांनी स्टेटस ठेवला तेव्हा बघत होती, मला अशी धकधक धकधक होत होती. आणि जेव्हा अनाऊन्स झालं द विनर इज 02, ती बोलली की मी उडायलाच लागली, अरे खुश झाली.
1: क्या बात आहे, क्या बात आहे, किती छान आहे सगळं. बरं, पण मग आता ऍट द एंड ऑफ दिस इंटरव्ह्यू, जे तुझ्यासारखे तुझे कोणी फ्रेंड्स असतील किंवा जे तुझ्याच एजमध्ये जो एक एज ग्रुप आहे तुझ्या असायचा, तर त्यांना तू काय एक छानसा जर मेसेज द्यायचा असेल तर काय देशील?
2: मला त्यांना सांगायला आवडेल की तुम्हाला जर इंटरेस्ट असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये नक्की या, कारण की तुम्हाला फक्त वाटत असेल बाहेरून की हे फक्त छान दिसणाऱ्या लोकांसाठी आहे किंवा
0: असं, मुळीच नाही आहे, मुळीच नाही
2: आहे. ह्याच्यासाठी आपल्याकडे टॅलेंट असायला तर तुम्हाला माहिती आहे कसं चालायचं, कसं बोलायचं, ते सगळं ह्याच्यासाठी लागतं. असं नाही की फक्त मी सुंदर दिसते म्हणून मी ह्याच्यामध्ये पार्टिसिपेट करायला पाहिजे.
1: क्या बात आहे, किती गोड मेसेज दिली.
0: मला अजून एक त्याच्याबद्दल सांगायला आवडेल. आम्ही एकदम सुरुवातीला स्किन केअर सेशन्स ठेवतो, डॉक्टर अदिती स्किन केअर सेशन्स घेतात, तेव्हाही मला आठवतं की मनुश्रीला इतके पिंपल्स होते, आणि अगदी सुरुवातीला म्हणजे 2 महिन्याआधी आम्ही ते ठेवलो होतो, तेव्हा ही डॉक्टरची तिने कन्सल्ट केलं, पण आणि जे काय तिला डॉक्टरांनी सांगितलं ते सगळं तिने फॉलो केलं, आणि बाय द टाइम फिनालेच्या वेळी हर स्किन वॉज क्लिअर. ते पण आम्ही ऑब्झर्व केलं की शी हॅज फॉलोड व्हॉट एव्हर डॉक्टर हॅज इन्स्ट्रक्टेड हर.
1: म्हणजे खऱ्या अर्थाने ग्रुमिंग हे असं झालं पाहिजे. आणि ते म्हणजे मी तिथे फक्त लेक्चरला गेले, मी तिथे ऐकले आणि तिथेच त्या गोष्टी सोडून आल्या, तसं
0: नाही.
1: कसं ते फॉलो करतं हे खूप जास्त मॅटर करतं. मनुश्री, खूप छान वाटलं, खूप कॉन्फिडन्स आहेस, खूप पॉझिटिव्ह वाईब्स आहेत तुझ्याकडे मी असं म्हणेन, आणि तुला खूप शुभेच्छा आहेत. आणि असंच इथून खरं तर ही तर म्हणजे मी असं म्हणेन की एक खूप छान जर्नी, खूप एका सुंदर प्रवासाची सुरुवात तुझ्या आयुष्यात झाली आहे. तुझा इथून पुढचा प्रवास असाच कॉन्फिडंट आणि छान, जिथे तुला खूप वेगळे वेगळे अनुभव, चांगले अनुभव मिळतील असा असू दे, अशा शुभेच्छा तुला देते. आणि नेत्रा मॅम, थँक्स टू यू की ह्या सगळ्या टीन कॅटेगरीतल्या मुलांना सुद्धा तुम्ही एक खूप चांगला प्लॅटफॉर्म दिलाय जिथे ते स्वतःला एक्सप्लोअर करतील, कारण ही सध्या मला असं वाटतं की काळाची गरज झाली अशा सगळ्या स्टुडंटसाठी, मुलांसाठी प्लॅटफॉर्म अवेलेबल करून देणं, आणि तुम्ही ते करून देताय, सो तुम्हाला सुद्धा मनापासून धन्यवाद.
0: मला बोलवल्याबद्दल कोमल थँक्यू व्हेरी मच, आणि सगळ्यांना इथे विनर्सला ही संधी दिल्याबद्दल खूप खूप खूप धन्यवाद.
1: येस, तर आज आपण फॅशनिस्टा या सेगमेंटमध्ये 3 कॅटेगरीमध्ये मनुश्री शिंदे हिच्यासोबत छान दिलखुलास गप्पा मारल्या, आणि त्यासोबत नेत्रा मॅडम ज्या फाउंडर आणि डिरेक्टर आहेत एनडी इव्हेंट्सच्या. तर मनुश्री सोबतच्या या दिलखुलास गप्पा तुम्हाला कशा वाटल्या नक्की प्रतिक्रिया कळवा. तुर्तास वेळ झालेली आहे इथेच रजा घेण्याची. पुढच्या एपिसोडमध्ये, पुढच्या फॅशनिस्टा सेगमेंटमध्ये तुम्ही पार्थ गणेकर या 3 कॅटेगरीतल्या एका कॉन्फिडंट मुलाला ऐकणार आहात. तर येस, त्याच एपिसोडसाठी स्टे ट्यून अनकनेक्टेड, ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ. धन्यवाद.
0: थँक्यू.

0: हॅलो आणि नमस्कार श्रोते हो, मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ. आज जरा बाहेरच्या जगात डोकावून बघितलं तर फॅशन इंडस्ट्रीकडे पाहण्याचा दृष्टिकोन जो आहे हा लोकांचा बदललेला आहे. म्हणजे आता केवळ कॉलेजला जाणाऱ्या मुली नव्हे किंवा अगदीच मला या फील्डमध्ये जायचं आहे म्हणून ज्या काही सीमा होत्या पहिल्या बांधून ठेवलेल्या, काही रेषा ओढलेल्या होत्या, त्या रेषा कुठेतरी पुसल्या गेल्या. अगदी घरामध्ये काम करणारी गृहिणी असू देत किंवा संसारामध्ये बिझी झालेली एखादी महिला असू देत किंवा संसाराच्या या रहाटगाड्यामध्ये स्वतःचा जॉब वगैरे मॅनेज करून त्या जे कंटिन्यू चक्र आहे त्या चक्रामध्ये अडकलेली जरी गृहिणी असेल तरी ती स्वतःचं वेगळं अस्तित्व कॉन्फिडेंटली फॅशन इंडस्ट्रीमध्ये निर्माण करू शकते याचंच एक उत्तम उदाहरण आज आपल्यासोबत आहे. आपण एनडी इव्हेंट्सच्या नेत्रा देवसळी मॅम यांना आपण अगोदरही ऐकलेलं आहे, तर त्यांच्याच माध्यमातून आपण जो त्यांचाच एक इव्हेंट झाला होता किंग अँड क्वीन ऑफ महाराष्ट्र, यामध्ये जे काही विनर झालेले आहेत त्यांच्यासोबत आपण छान दिलं पुन्हा संवाद साधत आहोत. नेत्रा मॅम पुन्हा एकदा हद्दाच्या ठिकाणी खूप खूप स्वागत आहे. आणि येस, मी आत्ता स्त्रियांविषयी बोलले, महिलांविषयी बोलले. बऱ्याच वेळेला असं वाटतं की लग्नानंतर माझं करिअर पूर्णपणे बंद होईल का किंवा लग्नानंतर मी हव्या असलेल्या आवडीच्या गोष्टी करू शकेन का, तर हो तुम्ही नक्की करू शकता. आणि याचंच उदाहरण म्हणजे मिसेस कॅटेगरीच्या ज्या विनर होत्या त्या म्हणजे तेजस्वी जोशी मॅम. खूप गोड दिसताय आणि खूप खूप स्वागत आहे आचार्य 90 FM.
1: थँक्यू सगळ्यात पहिले कोमल मॅडम तुमचं, तुम्ही आम्हाला इथे बोलवलं म्हणून आणि नेत्रा मॅडममुळे मला ही संधी मिळाली. थँक्यू नेत्रा मॅम.
0: येस, तर त्या मिसेस कॅटेगरीमध्ये ज्या आहेत त्या विनर ठरल्या होत्या. शेअर मार्केट डीलर आहेत आणि फायनान्शियल इन्व्हेस्टमेंट म्हणजे फायनान्स हा मुळात त्यांचा बेस आहे. फायनान्स आणि फॅशन खूप वेगळा, म्हणजे म्हटलं तर दोन विभिन्न टोकं आहेत. तर मुळात मी तुमच्यापासून सुरुवात करेन. फायनान्स एकीकडे आणि फॅशन एकीकडे आणि त्यात एक काय म्हणतात त्याला मॅरिड वुमन एकीकडे, सो ह्या तीन गोष्टींमध्ये फॅशनला कसा वेळ दिलात आणि फॅशनमध्ये कसा इन्वॉल्व झाला?
1: जेव्हा तुम्हाला स्वतःला आवड असते, तुमची स्वप्न पूर्ण करायची असतात आणि त्याची जिद्द असेल ना, तर तुम्ही बरोबर त्याच्यासाठी वेळ काढू शकता. अर्थात त्याच्यासाठी वेळेचं नियोजन करणं फार गरजेचं असतं. मग वेळेचं त्यानुसार कामाचं नियोजन केलं तर तुम्ही तुमच्या स्वप्नांसाठी बरोबर वेळ काढू शकता. आणि माझी फार इच्छा होती ही करण्याची, ही जिद्द होती, तो मी त्यासाठी वेळ काढला. कारण वेळ मिळत नसं तो काढावा लागतो.
0: बरोबर. पण मग घरच्यांनी कसा सपोर्ट केला किंवा तुमचा हा पहिलाच इव्हेंट होता की अगोदर तुम्ही केलं होतं किंवा काय?
1: नाही, अगोदर मी केलं होतं पार्टिसिपेट, त्यामुळे मला तसा थोडा अनुभव होता, पण तरीही कुठेतरी मी कमी पडले होते. सो ते मला पूर्ण करायचं होतं, म्हणजे निदान प्रयत्न तरी ते पूर्ण करायचे होते माझे. आणि घरच्यांनी फुल सपोर्ट केला मला की तुला करायचं आहे तर तू कर, तुझी इच्छा आहे तू पूर्ण कर, आमचा फुल सपोर्ट.
0: क्या बात आहे. नेत्रा मॅम, आपण आताच उल्लेख केला की बऱ्याच वेळेला असं होतं की लग्नानंतर माझं करिअर किंवा फॅशन इंडस्ट्रीचं आपण त्याविषयी बोलूयात. कारण आपण कुठेतरी सर्वसामान्य कुटुंबामधून येतो आणि आपले आई, आपले बाबा किंवा आपली सासरकडची फॅमिली त्यांचा मुळात एक माइंडसेट जो आहे ना त्याविषयी जर अगदीच दिलखुलास बोलायचं गेलं तर तो अजून इतका ओपन नाही किंवा अगदी इझिली एक्सेप्ट करत नाही. मग लग्नानंतर मुलींचं किंवा महिलांचं जे करिअर आहे ते फॅशन इंडस्ट्रीमध्ये जर असेल तर ते कुठेतरी स्टॉप होतं. पण तुम्ही आज मिसेस कॅटेगरी इन्वॉल्व्ह केलीत आणि मिसेस कॅटेगरीमध्ये इतक्या सगळ्या कंटेस्टंट तुमच्याकडे होत्या, त्यांचा वेगळ्या प्रत्येकीची स्टोरी असेल. तुम्ही मिसेस कॅटेगरी जेव्हा अनाऊन्स करता तेव्हा काय थॉट आहे त्यामागे तुमच्या?
2: मिसेस कॅटेगरीचं असं आहे की जसं तुम्ही आता बोललात की काही फॅमिलीज मधून थोडं रिस्ट्रिक्शन असतं वगैरे, हा हे खरं आहे. पण आता मी तरी असं अनुभवते की नाही, आजकालचे मदर इन-लॉज आणि हजबंड वगैरे खूप बदलले आणि तो सपोर्टिव्ह आहे, म्हणजे हे मी अनुभवलंय असं. आणि सपोर्ट असल्यामुळेच आज हे सगळं हे लोक करू शकतायत तसं. पण ज्यांचं नाही आहे सपोर्ट ते बिचारे मग पार्टिसिपेट करू शकत नाही, मग त्यांचे जे ते स्वप्न आहेत ते मग अपूर्ण राहतात. पण दिस इज ओनली पॉसिबल इफ युअर फॅमिली इज सपोर्ट. हे अगदी म्हणजे खरं आहे. मी हे बघितलंय की नाही, हजबंड येतात, बरेचदा पिक करतात, ड्रॉप करतात, सांभाळून देतात, असं करतात, म्हणजे असतं. फोटोज काढतात, व्हिडिओज काढतात, ते सुद्धा एक काम आहे. बरोबर. सो म्हणजे करावं का नाही असं. आणि डेली आपलं जे रुटीन आपलं जे प्रोफेशन त्याच्यातून पण आपण वेळ काढतो आणि आम्ही कसं रविवारचंच ठेवतो ग्रुमिंग सेशन असं नाही की आम्ही ऑल डे काढतो. सो हे लोक वेळात वेळ काढून येतात आणि ग्रुमिंग अटेंड करतात आणि ग्रुमिंग अटेंड केल्याशिवाय हे परफॉर्म करणं अशक्य असं.
0: तुमच्याकडे वळेन पुन्हा एकदा तेजस्वी मॅम, की तुम्हाला कसा सपोर्ट मिळाला किंवा कारण असं म्हणतात की आपण एकटे पण करू शकतो बऱ्याच गोष्टी, आपण एकटी आपण आपल्या स्त्रियांमध्ये इतकी ताकद आहे ना की आपण जर ठरवलं की मला हे करायचं तर आपण ते करणार, पण ऍडिशन काय म्हणतो त्याला चेरी ऑन द टॉप असं म्हणू शकतो की जर फॅमिली सपोर्टिव्ह असेल, तुमचा हजबंड जर सपोर्टिव्ह असेल तर त्या गोष्टी ज्या आहेत त्या अजून खूप छान
2: आनंदाने
0: करता येतात. एक्झॅक्टली. सो तुमच्या बाबतीत काय तुम्ही काय करता?
1: मला खूप सपोर्ट होतो माझ्या मुलाने, तर मला खूप केअर केलं की तुला इच्छा आहे ना पार्टिसिपेट करायची तर तू कर, जिंकशील हारशील हा मुद्दा नंतरचा आहे, तुला इच्छा आहे तर तू पार्टिसिपेट कर. तो मिस्टरांनी पण तेच सांगितलं की तुला इच्छा आहे तर तू कर. सो त्यांचा मला फुल सपोर्ट होता ड्रॉप करायला घ्यायला यायला. सो त्यांनी मला फुल सपोर्ट केलेला.
0: त्या बात आहे. आणि जेव्हा तुम्ही नेत्रावासोबत जोडला गेलात किंवा इंडी इव्हेंटसोबत जोडला गेला काय शिकायला मिळालं तुम्हाला? कारण आपण आज अवतीभोवती आपल्या बरीच लोक असतात, आपण प्रत्येकाकडून काहीतरी घेण्याचा प्रयत्न करत असतो, आणि तुम्ही इकडे येऊन काय वेगळं शिकलाय किंवा काय सांगाल?
1: नेत्रा मॅडमना जोडल्यानंतर आहे ना, मुळात त्यांची पर्सनॅलिटी अशी आहे ना की त्यांना बघूनच इन्स्पायर व्हायला होतं.
0: एक्झॅक्टली.
1: कारण त्या स्वतः जरी एक स्त्री असली तरी एक सून आई सगळं आहे. सो ते सगळं त्या मॅनेज करतात, त्यांच्या सासरे त्यांना सपोर्ट करतात.
0: या शी इज सो कूल, मला खूप आवडतं.
1: मला खूप असं छान वाटतं की अरे किती छान यांची सासू यांना मदत करते आणि त्या सतत हसत खेळत आणि काहीही तुम्ही कधीही त्यांना विचारा

0: विनंती करा, व्यवस्थित होईल, सगळं छान होईल. सो त्यांच्याकडे शिकून एक आत्मविश्वास आला की येस, मी करू शकते.
1: आणि ज्या वेळेला हा क्राऊन तुम्हाला मिळाला, जेव्हा तुम्ही जिंकला, जेव्हा तुमचं नाव अनाऊन्स केलं, काय रिॲक्शन होता? फॅमिलीजच्या काय रिॲक्शन होत्या? तुमच्या हजबंडच्या काय रिॲक्शन होत्या? तुमच्या ज्या मुलाने तुम्हाला इतका सपोर्ट केला, ज्याने तुम्हाला इतकं चिअर अप केलं, त्याला काय वाटलं? काय
0: म्हणजे तो तर म्हणत होता की मी कॉन्फिडन्स होता की तुझाच नंबर येईल म्हणून. मी थोडी नव्हती कॉन्फिडन्स, पण काय म्हणतात, थोड्या 2 मिनिटं विश्वास नाही बसला की खरंच माझा नंबर झालाय का अनाऊन्स म्हणून. आनंद व्यक्त नाही करता ते शब्दामध्ये. आजही लोकांचा कौतुकाचा वर्ष होतोय स्टेटसला बघून, जसं त्यांना कळतंय तसं आजही कौतुक केलं जात आहे, ते खूप छान वाटतंय.
1: येस मित्रांनो, हे किती मस्त आहे ना. म्हणजे एक कॉमन, म्हणजे आपण तेजस्वीचा एक्झाम्पल घेऊया की एक साधी तेजस्वी जी फॅमिलीमध्ये जाते, इन्वॉल्व होते, फंक्शनमध्ये जाते, तिकडे तिला हाय बाय करतात, पण आज तीच तेजस्वी तिचे सगळे लोक स्टेटसला फोटोज ठेवतात किंवा तिचं नाव काढतात. पण जेव्हा आपल्याकडे जे कंटेस्टंट आले ते सगळं हे फील करतात काय,
2: मला तर खूप आनंद होतो. मला असं होतं की मला मेन म्हणजे ह्यांच्यातला तो बदल बघून ना,

0: कोर्स, कारण तिथे आपल्या फायद्याच्या किंवा मला नॉट ओनली फॉर कॉम्पिटिशन बट आफ्टर दिस, त्यानंतर सुद्धा बाहेर गेल्यानंतर ज्या गोष्टी आहेत त्या मला तिथे शिकवल्या जाणार की त्या गोष्टींचा फायदा मला थोडस स्वतःच एक वेगळं, म्हणजे मुळात आपण फक्त, मी तेच म्हणाले ना की तेजश्री जी आता फक्त आई नाहीये, जी फक्त आता बायको नाहीये किंवा ती फक्त आता सून नाहीये, तर शी इज अ मॉडेल राईट
1: नाऊ,
0: शी इज मिसेस महाराष्ट्र, हा टायटल त्यांच्या मागे लागला.
1: इट्स
0: अ बिग टायटल. आणि मुळात एक मी तर म्हणेन की ह्या असा इव्हेंट तुम्ही जो ऑर्गनाईज केला ना, त्यामुळे प्रत्येक स्त्रीला, म्हणजे कोणी रनरअप झालं, कोणाला सबटायटल्स मिळालं, त्यांना प्रत्येकीला एक त्यांचं वेगळं अस्तित्व निर्माण करतात.
1: जी टॉप थ्री मध्ये नाही आहे ते सुद्धा हे म्हणतात की आम्ही या जर्नी मध्ये बरंच काही शिकलो अँड इव्हन पार्टिसिपेट आले, हे मला त्यांचं आवडतं.
0: हार जितू शकते
1: कॉम्पिटिशन आहे, कोण ना कोण जिंकणार, कोण ना कोण घेणार, आणि आपल्याला सुद्धा कळलं पाहिजे की आपण कुठे लॅकिंग होतो असं. मला हे त्यांचं आवडतं की नाही, वी लाईक द जर्नी, वी हॅव लर्न द लॉट अँड वी विल कम.
0: क्या बात आहे. खरं तर जाता जाता तेजश्री मॅम, मी तुम्हाला एकच रिक्वेस्ट करेन की जसं तुम्ही आता नेत्रा मॅमकडून शिकलात की त्या कॉन्फिडेंट आहेत किंवा त्यांना बघूनच मोटिवेट व्हायला होतं, आज तुमच्या नावाच्या मागे जेव्हा मिसेस महाराष्ट्र, हा क्वीन ऑफ महाराष्ट्र हा टायटल लागलाय, नाऊ तुमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे की तुमच्याकडे बघूनही बाकी लोकांनी इन्स्पायर झालं पाहिजे, तर अशा सगळ्या फिमेल्सना तुम्ही काय मेसेज द्या?
2: मी त्या सगळ्या मैत्रिणींना हे सांगेन की स्वप्नांना वय नसतं, स्वप्न पूर्ण करण्याची फक्त जिद्द पाहिजे. ती जिद्द असेल ना तर तुम्ही कोणत्याही वयात तुमची स्वप्न पूर्ण करू शकता. बस जिद्द ठेवा आणि पाण्यात उतरा. पाण्यात उतरला की पोहता
0: येत. क्या बात आहे. करेक्ट करेक्ट करेक्ट. व्हेरी गुड. सो येस डेफिनेटली. आणि मला असं वाटतंय ज्या महिला, म्हणजे फक्त फॅशनच नाही तर बाकी जर कोणतीही कला, कोणतीही विषयाची आवड तुम्हाला आहे आणि तुम्ही जर त्या गोष्टी थांबवल्या, तुमचे जे छंद आहेत ते जर तुम्ही जोपासत नाही आहात, तर प्लीज उठा, बघा आपल्या भोवती अवतीभोवती तेजस्वी सारख्या अशा बऱ्याच महिला आहेत ज्या त्यांची जर्नी जी आहे तर त्यांनी सुरू केलेली आहे, काहीतरी चांगलं करतात आणि आज त्या इंडिपेंडंटली एक स्वतःची वेगळं अस्तित्व, वेगळी ओळख घेऊन उभ्या राहिलेल्या आहेत. त्यामुळे आपण अशा सगळ्या महिलांकडून इन्स्पायर झाला पाहिजे, अशा सगळ्या महिलांकडून काहीतरी शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि आज नेत्रा मॅडम त्यांनी जी स्वतःची इमेज तयार केलेली आहे, आज त्यांना इन्स्पायर होऊन तेजस्वी मॅडमसारख्या काही महिला आहेत त्या घडतायत, उभं राहतायत. आणि आता इथून पुढे ही एक चैन आहे,
1: राईट,
0: की आज तुम्हाला बघून त्या उभ्या राहिल्या, त्यांना बघून अजून दोघी उभ्या राहतील. सो हेच आपल्याला यातून शिकायचं आहे. आणि पुन्हा एकदा तुम्हाला तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप शुभेच्छा आहेत. असेच तुम्ही भरपूर टायटल्स जिंकत राहा आणि स्वतःची छान एक वेगळी अशी जी ओळख आता तुम्ही निर्माण करताय तशीच करत राहा आणि इतर महिलांना मोटिवेट करत राहा, अशा शुभेच्छा तुम्हाला देईन.
2: ओके, थँक्यू सो मच कोमल मॅडम, खूप वेळ आम्हाला इथे बोलवलं त्यासाठी.
0: तर श्रोते हो, आपल्या आत्ताच्या या सेगमेंटमध्ये आपण फॅशन हिस्ट्री या सेगमेंटच्या अंडर आपण नेत्रा देवसळीच्या एनडी इव्हेंटच्या फाउंडर आणि डिरेक्टर आहेत त्यांच्यासोबत, आणि त्याचबरोबर क्वीन ऑफ महाराष्ट्र या हे टायटल ज्यांनी आपल्या नावावर केलं, त्या मिसेस कॅटेगरीचा विनर तेजश्री जोशी यांच्यासोबत ही छान दिलखुलास गप्पांची मैफिल सुरू होती. आता वेळ झालेली आहे तुमची रजा घेण्याची, तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. यानंतरच्या पुढच्या एपिसोडमध्ये आपण जे टीम कॅटेगरी होती त्या टीम कॅटेगरीतल्या मनोश्री शिंदे आणि पार्थ घाणेकर यांना इथे ऐकणार आहोत. पण या एपिसोडसाठी स्टे ट्यून अँड कनेक्टेड, ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन फ्रेंड.

0: नमस्कार प्रेक्षक हो, सेलिब्रिटी शो मध्ये मी तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते. प्रेक्षक हो, आज विशेष सेलिब्रिटी आपण आमंत्रित केलेल्या आहेत, कारण एका ठिकाणी त्या ग्रंथपाल म्हणून काम पाहतात आणि पुस्तकांचं आणि आमचं नातं फार जुनं आहे आणि आमच्या दोघींची आवड निवड सेम आहे, तर अशा माझ्या मैत्रीण असं मी म्हणेन. तपस्या नेवे आज आपल्या सोबत आहेत.
1: नमस्कार
0: तपस्या मॅम, तुमचं मनपूर्वक स्वागत आमच्या स्टुडिओमध्ये. आणि आज ग्रंथपाल, निवेदक, अभिनेत्री, लेखक, संपादक अशा विविध भूमिका निभावणाऱ्या तपस्या नेवे यांना आपण सेलिब्रिटी शो मध्ये आमंत्रित केलं आहे. ग्रंथपाल पदावरील त्यांचा कामाचा अनुभव जो आहे तो 9 वर्षांहून अधिक आहे. सध्या अंबरनाथ नगर परिषद संचालित शिवप्रेरणा ग्रंथालय अभ्यासिका आणि साहित्य संशोधन केंद्र इथे त्या ग्रंथपाल म्हणून कार्यरत आहेत. वझे केळकर महाविद्यालयात मुलुंड येथे त्यांनी मराठी विषयाच्या अभ्यास मंडळावर नियुक्त सदस्य म्हणूनही काम पाहिलेलं आहे आणि ठाणे जिल्ह्यात ग्रंथालय समिती सदस्य यामध्ये सुद्धा त्या काम पाहतात. वाचन संस्कृती विषयक त्यांनी बरेच उपक्रम राबवलेले आहेत. तसंच रंगभूमी आणि अभिनय क्षेत्रात व्हॉइस ओव्हर डबिंग या क्षेत्रात देखील त्यांनी काम पाहिलेलं आहे. त्यांची काही गाजलेली नाटकं लोचा झाला रे, लग्न करता विघ्नहर्ता, माधुरी आणि मुळ्याची भाजी, वासूची सासू आणि काही मालिकांमध्येही त्यांनी काम केलेलं आहे. थोडं तुझं थोडं माझं हे स्टार प्रवाह वाहिनीवरील त्यांनी मालिकेत अभिनय केलेला आहे. तसंच सोशल मीडियामधील व्हिडिओ, ऑडिओ बुक आणि एमवेचे व्हिडिओ त्यांनी व्हॉइस ओव्हर दिलेला आहे. पोलीस क्राईम ब्रांचसाठी सायबर क्राईम अवेअरनेस बाबत शॉर्ट फिल्ममध्ये त्या सहभागी झालेल्या आहेत. वाचन संस्कृतीचं संवर्धन व्हावं म्हणून विविध उपक्रम आणि सादरीकरण त्या करत असतात. मराठी 8 दिवस या चळवळीमध्ये त्यांनी विविध कार्यक्रमातून सादरीकरणातून प्रत्यक्ष सहभाग देखील नोंदवलेला आहे. अनेक व्याख्यानं आणि मार्गदर्शन करण्यासाठी त्या विविध शाळांमध्ये, महाविद्यालयात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी जात असतात. बालनाट्य स्पर्धा, एकांकिका स्पर्धा, पथनाट्य स्पर्धा, एकपात्री अभिनय स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धांसाठी परीक्षक म्हणून देखील त्या आमंत्रित केल्या जातात. मराठी भाषा गौरव दिन, वाचन प्रेरणा दिनानिमित्त शाळांमध्ये, शासकीय कार्यालयात व्याख्यानासाठी त्यांना पाचारण केलं जातं. बायोडाटा मोठा आहे, त्यालाच एक अर्धा तास लागेल असं वाटतंय. तर आपण त्यांचा सगळा हा साहित्यिक प्रवास आपण जाणून घेऊया. अभिनय आणि निवेदक म्हणून त्यांचं जाव आणि ग्रंथपाल म्हणून त्यांचं जे कार्य आहे तेही जाणून घेऊया. विशेष म्हणजे दिवाळी अंकांचं संपादन त्या करतात, विविध पुस्तकांचं देखील त्यांनी संपादन केलेलं आहे. तर एकंदरीतच त्यांचा धांडोळा घेण्याचा प्रयत्न करूया. आणि माझा आवडता विषय जसं मी म्हटलं, तर जी माणसं पुस्तकांशी जोडलेली आहेत ती मला फार आवडतात. तर अशा तपस्या मॅम आपल्याकडे आहेत. तर अर्थातच लहानपणापासून आपल्या हातात पुस्तक येतं, पहिली ओळख आपण पुस्तकापासून होते. तुमचा प्रवास कसा सुरू झाला?
1: माझा प्रवास आहे तसा बघितला तर लहानपणापासूनच सुरू झाला. कारण लहान असताना घरी तेव्हा कसं आपल्याकडे टीव्ही किंवा मोबाईल हे सगळं नव्हतं, त्यामुळे मनोरंजनाचं माध्यम होतं की अशी पुस्तकं. आणि त्या काळात खूप सुंदर बालसाहित्यिक मासिकं यायची, म्हणजे ठकठक असेल, चांदोबा असेल, गंमत जम्मत असेल, चंपक असेल, तर ही सगळी पुस्तकं नियमित आमच्याकडे पेपरवाला आमचा देऊन जायचं. त्याशिवाय 2 वर्तमानपत्र असायची किंवा आईबाबांनाही वाचनाची आवड असल्यामुळे मासिकं घरी यायची, त्याची लायब्ररी लावलेली होती. म्हणजे मला आठवतंय की सायकलवरनं एक काका आमच्याकडे मासिकं घेऊन यायचे, ते एक मासिक द्यायचं, वाचून झालं की 15 दिवसांनी ते पुन्हा येणार आणि दुसरं मासिक देऊन जाणार, असा तो पूर्वी एक सोहळा असायचा. आणि त्यामुळे कळत न कळत ते वाचनाचे संस्कार लहानपणापासून होत गेले, ती आवड होत गेली, निर्माण झाली. आणि पुढे ज्यावेळेस बालनाट्यातनं ज्यावेळेस मी काम करायला लागले आणि त्यानंतर आपसुकच तेव्हा तुम्हाला वाचनाची गोडी ही लागतेच, कारण कुठेतरी तुम्हाला नाटकात कुठली भूमिका करायची आहे किंवा काही करायचंय तर त्याच्यासाठी तुम्हाला वाचन करणं हे आवश्यक असतं, तरच ती भूमिका तुम्ही समजून घेऊ शकतात. हे संस्कार त्या काळात झाले. त्यामुळे कॉलेजमध्ये असतानाही कॉलेजच्या लायब्ररीमधनं पुस्तकं घेऊन आवडीने वाचणं हे त्या काळात आम्ही करायचो. मग पु ल देशपांडे असतील, बपू काळे असतील, ही सगळी लेखकांची पुस्तकं त्या काळात वाचली गेली. आणि मग आपसूक मराठी साहित्य हा विषय आर्ट्सला असल्यामुळे निवडला गेला आणि एक ठरलेलं होतं की या क्षेत्रातच आपल्याला जायचं. त्याच्यामुळे मग मराठी साहित्य विषयात मी बीए केलं. मग त्यामुळे आणखीन पुस्तकं वाचायला मिळाली. कारण मी वझे केळकर कॉलेजला होते,
0: सुंदर कॉलेज,
1: एकदम छान कॉलेज. आणि त्यावेळेस आमचे शिक्षकही खूप अप्रतिम होते, म्हणजे आपले भाषा अभ्यासक डॉक्टर प्रकाश परब ते आम्हाला शिकवायला होते, पंडितराव बाई होत्या. तर ह्या सगळ्यांच्या मुशीतनं आम्ही घडलो. आणि त्यावेळेस आमचे लायब्ररियन होते करमरकर सर, आणि अत्यंत शांत मित स्वभावाचे. पण पुस्तकं त्यांना बरोबर कळायचं की कोणाला पुस्तकं वाचायला आवडतात आणि कोणाला योग्य पुस्तक दिलं पाहिजे हे त्यांना खूप छान कळायचं, किंवा इतरही जो स्टाफ होता. त्यामुळे मला नेहमी चांगली पुस्तकं हातात मिळाली माझ्या वाचायला. मला आठवतं मी टीवायला असताना आम्हाला एक स्कॉलर कार्ड दिलं जायचं.
0: अच्छा.
1: म्हणजे सेकंड इयरला जे लोक टॉप 5 असतील त्या सब्जेक्टमध्ये तर त्यांना एक स्कॉलर कार्ड वेगळं दिलं जायचं. लायब्ररी कार्ड सगळ्यांनाच मिळतं ज्याच्यातनं तुम्ही पुस्तकं घेऊ शकता. पण आम्हाला अजून एक ऍडिशनल कार्ड दिलं होतं जेणेकरून आम्हाला दोन पुस्तकं लायब्ररीतनं घेता येते. सो तो एक काय म्हणतात ना की आम्हाला जॅकपॉट लागल्यासारखं होतं की अरे बाई, एक अभ्यासाचं पुस्तक घ्यायचं आणि एक वेगळं पुस्तक घ्यायचं, म्हणजे आपल्याला जास्त वाचायला मिळेल हा एक आनंद होता त्या काळामध्ये. आणि तो सगळा अनुभव त्या काळात मिळाला आणि म्हणून मग ही पुस्तक वाचनाची आवड तेव्हापासून निर्माण झाली. पण अर्थात मी कधीतरी लिहीन हे मात्र तेव्हा कधी वाटलं
0: नव्हतं.
1: लिखाणाची फारच नंतर झालेली आहे, म्हणजे लिखाणाची सुरुवात. थोडंफार लिखाण इकडे तिकडे करणं हे ओके, त्या काळात जे एक असतं ते होतं. पण आपण कधीतरी लेखक म्हणून आपलं पुस्तक येईल किंवा आपण कुठेतरी मासिकात लिहू हे कधी तेव्हा स्वप्नातही आलेलं नव्हतं. कारण तेव्हा पूर्णपणे वेगळा विचार होता.
0: तुमचे आवडते लेखक किंवा कवी म्हणजे कोणाच्या वाचनाने प्रभावित झालात? कथा
1: कादंबऱ्या वाचून नाही, तसे तर नाही, कसं आहे माहिती, तसं तर भरपूर आहेत लेखक. आणि तसं बघायला गेलं तर म्हणजे तुम्ही असं हा चांगला हा नाही हा असं नाही आपण म्हणू शकत. अर्थात त्या काळात पु ल देशपांडे आणि वपू काळे कॉलेजच्या काळामध्ये जास्त वाचले गेले, कारण ते खूप एक आवड निर्माण झाली त्यांच्या वाचनामुळे. खरं तर पुस्तकांमुळे खरं तर वाचनाची जास्त आणखीन आवड लागली की आणखीन आपण वाचूयात. पण जसं जसं आपलं वय वाढत जातं आपल्यामध्ये प्रगल्भता येत जाते त्यावेळेस हळूहळू त्या त्या टप्प्यावर आपण त्या त्या प्रकारचं वाचायला लागतो. म्हणजे असं आपण कोणी सांगू नाही शकत की मी फक्त कथाच वाचते, मी फक्त कादंबऱ्याच वाचते, असं नाही होत. म्हणजे माझं तरी तसं नाही झालं. म्हणजे मी कथाही वाचल्या, मी कादंबरी वाचली, मी चरित्रही वाचली, मी आत्मचरित्रही वाचली आहे, किंवा काही वैचारिक असेल तर तेही वाचलंय, किंवा ललित लेखही वाचलेत. म्हणजे प्रवीण दवणेंच्या ललित लेखाच्या पुस्तकाने मी इतकी प्रभावित झाले होते की मी ते पुस्तक जाऊन विकत घेतलं होतं दुकानात आणि ते ठेवलेलं होतं. आणि जेव्हा कालांतराने आता काही काळापूर्वी जेव्हा त्यांच्या संपर्कात मी ग्रंथपाल झाल्यानंतर आले त्या वेगळ्या ह्याच्याने, आणि ज्यावेळेस त्यांना मी हे सांगितलं की मला तुमचं हे पुस्तक आवडलं तर वय वादळ विजांचं असं ते खूप गाजलेलं पुस्तक आहे, म्हणजे कॉलेजच्या मुलांना अगदी योग्य आहे ते वाचण्यासाठी, आणि मी त्या वयात वाचलो होतो. त्याच्यामुळे तो एक प्रभाव होता. किंवा अशोक बागवे असतील, त्यांचंही खूप वैविध्यपूर्ण लिखाण आहे. आणि हळूहळू ह्या सगळ्या साहित्यिकांशी पण काही ना काही कारणाने संपर्क येत गेला, त्यांचं साहित्य वाचनात येत गेलं. अरे वा, मग हे पण चांगलंय, मग हे पण चांगलंय, असं करत करत वेगळं वेगळं वेगळं वेगळं वाचलं. त्याच्यामुळे असा ठराविक एक कोण लेखक असं आपल्याला सांगता नाही येत. कारण तसे बरेच साहित्यिक आणि प्रत्येकाची शैली वेगळी आहे, त्याच्यामुळे एकातलं हे आवडतं एकातलं हे आवडतं असा भाग असतो.
0: तरी पण जास्तीच मनाच्या जवळ किंवा असे जास्ती तुम्ही त्याला फॉलो करता किंवा कधी कंटाळा आला रोजच्या रुटीन मधनं की एक पुस्तक आपल्या सोबत असावं तेव्हा काय वाचता?
1: खरं सांगू तर माझ्याकडे म्हणजे घरी पण असेल किंवा ग्रंथालयात पण असेल माझ्या केबिन मध्ये भरपूर पुस्तकं लावली, त्यातलं कुठलंही पुस्तक मी उचलते आणि वाचायला सुरुवात करते रॅन्डम. कारण असं ठराविक असं नाहीये, कारण वाचन मुळात पुस्तकातले विचार असतात किंवा ते जे साहित्य असतं ना ते कुठलंही असू देत, ते तुम्हाला काहीतरी देऊन जाते. त्याच्यामुळे असं काही हे नाहीये की एखादं लेखकाचं घ्या आणि ते वाचायला लागलं तर मला खूप बरं वाटतं. पण अर्थात मग सध्याच्या काळात म्हणाल तर मग मला मी सध्या अशोक बागवेंचं प्रस्तावनीय जे आहे ते पुस्तक वाचतीये. आणि त्याच्यामध्ये त्यांनी ज्या ज्या पुस्तकांना प्रस्तावना दिल्या त्यातल्या काही निवडक प्रस्तावना एकत्र केलेल्या आहेत, पण त्यात सुद्धा इतक्या वाचनीय म्हणजे अभ्यासपूर्ण आहेत मी म्हणेन की खूप सुंदर त्यांनी आणि त्यांच्या त्या शैलीमध्ये लिहिलेलं असल्यामुळे म्हणजे ज्ञानेश्वरीच्या संदर्भात कुठलं पुस्तक असेल तर त्याला लिहिलेली प्रस्तावना आणि एखाद्या कविता संग्रहाला लिहिलेली प्रस्तावना ही तितकीच वेगळ्या त्या छान शैलीमध्ये लिहिलेली आणि खूप छान वाटतं ते. म्हणजे बाळा शब्दांची शेती कर असं त्यांचा एक ललित लेख आहे एका पुस्तकातला जो त्याच्यात त्यांनी समाविष्ट केलेला आहे. इतका सुंदर लिहिलेला आहे की आत्ताचा जो काळ आहे आत्ताच्या काळातली जी मुलं आहेत ते काय फेस करतायत आणि ती आजी आजोबांची पिढी काय फेस करते हे त्यांनी इतक्या सुद्धा गमतीशीर पद्धतीने त्याच्यात मांडलेलं आहे. तर अशी काही पुस्तकं वाचायला मला आवडतं की थोडस आपण पण कंटाळा असतो आपला तो फ्रेश होऊन जातो आपण आणि आपल्याला वेगळे विचार मिळतात वेगळी दृष्टी मिळते विचार करायला.
0: ग्रंथपाल झाल्यानंतर ठरवलंच होतं का ग्रंथपाल व्हायचं किंवा?
1: अजिबात नाही.
0: शिक्षक व्हायचं
1: नाही?
0: प्राध्यापक नाही.
1: मी लहानपणापासून नाटकात काम करत होते आणि त्याच्यामुळे मला नाट्यशास्त्रात ना एम ए करून ग्रॅज्युएशन माझं पूर्ण पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण करायचं होतं. मला जायचं होतं पुण्याच्या ललित नाट्यकला केंद्रात पण काही घरगुती अडचणीमुळे मला ते करता नाही आलं. मग माझं बी ए झालं ते करताना मी म्हणजे लास्ट इयरला असतानाच मी व्यावसायिक नाटकांमध्ये काम करायला लागले होते. म्हणजे मच्छिंद्र कांबळेंबरोबर लग्न करता विघ्नहर्ता मला शेवटच्या इयरला मी शेवटचा पेपर दिला आणि मला फोन आला की असं असं ऑडिशन आहे तिकडे जायचंय आपल्याला बघूयात आणि मग मला ते मिळालं नाटक. मग त्यानंतर मग लोचा झाला ते मिळालं. संजय नार्वेकरांबरोबर काम करायला मला मिळालं. खूप गाजलेलं नाटक होतं ते. तर त्याच्यामुळे असे काही नाटकांचे प्रयोग माझे सुरू होते. तर मग एम ए ला ऍडमिशन घेतलं की मराठी साहित्यामध्ये आपण एम ए करूयात आणि मग त्याच्यानंतर माझं लग्न झालं आणि मग मध्ये माझा 8-9 वर्षाचा खूप मोठा गॅप होता की ज्या काळात मी काही करत नव्हते पूर्णपणे मी घरी होते आणि मग पुन्हा 15 पासून मग मी परत एम ए ला ऍडमिशन घेतलं. परत माझं शिक्षण पूर्ण केलं आणि मग त्यावेळेस सगळी परिस्थिती बदललेली होती सगळ्या जबाबदाऱ्या बदललेल्या होत्या आणि मग त्यामुळे आता आपल्याला काहीतरी नोकरी करण्याची आवश्यकता आहे मग आपण काय करू शकतो हा विचार करत असताना काही काही छोट्या मोठ्या नोकऱ्या केल्या पण मला माहिती होतं की हे काही माझं ध्येय नाहीये मला यापेक्षा वेगळं काहीतरी करायचं. मग एम ए करताना एम ए करता करता मी एका पेपरमध्ये छोटीशी जाहिरात वाचली की ग्रंथपालन प्रमाणपत्र परीक्षा वर्ग सुरू होणार आहेत. म्हटलं हे काय आहे जरा बघूयात. मग वाचल्यानंतर मला असं लक्षात आलं की ग्रंथालयामध्ये काम करण्यासाठी जी तुम्हाला डिप्लोमा लागतो त्याचा हा कोर्स आहे आणि 3 महिन्याचा का 6 महिन्याचा काहीतरी तो होता. म्हटलं ठीक आहे हरकत नाही आपण हा करूया की आपल्याला शक्य होईल आणि आपण ग्रंथालयात काम करायला नक्कीच आवडेल मला कारण पुस्तकांची आवड आहे मुळात म्हणून. मग मी तो कोर्स केला आणि तो कोर्स करताना माझे शिक्षक जे मला मिळाले ते सगळे एकदम खूप छान होते. त्यांनी खूप छान मार्गदर्शन केलं त्याच्यामुळे मी पुढे आणखीन काय करू शकते याची दिशा त्यांनी मला दिली की यात मी काय करावं पुढे. आणि एम ए माझं 1 वर्ष झालं होतं ते करताना पूर्ण एम एचं 2रं वर्षही पूर्ण केलं. एकीकडे हा डिप्लोमा कोर्सही माझा झाला आणि त्याच्यामध्ये आमच्या सेंटरला मी 3री आले होते त्याच्यामुळे शिक्षकांना पण खूप आनंद झाला आणि मग त्यांनी मला सांगितलं की तू आता इथे थांबू नको तू पुढे आणखीन यातलं आणि मग मी ते बिली बेमली म्हणजे मास्टर्स त्याच्यामध्ये करण्याचं ठरवलं आणि हे करताना मला संधी आली मराठी विज्ञान परिषदेमध्ये काम करण्याची. त्यावेळेस मोठं विज्ञान संमेलन होणार होतं आणि तिथे मी जॉईन झाले ते विज्ञान परिषदेमध्ये ऍडमिनिस्ट्रेशनच्या ऑफिससाठी आणि मग हळूहळू त्या सगळ्या संमेलनाची पूर्ण जबाबदारी त्याचं संपूर्ण कोऑर्डिनेशन माझ्याकडे आलं आणि मग तिथलं काम बघून मला मराठी ग्रंथ संग्रहालयामध्ये डाकरू सोमण आणि वासंती वर्तक यांनी मला ट्रस्टींचं मॅनेजर म्हणून नियुक्त केलं. तर असा तो माझा ग्रंथालयातला प्रवास सुरू झाला. म्हणजे मी थेट ग्रंथपाल नाही झाले आधी मी ट्रस्टींचे मॅनेजर झाले मराठी ग्रंथसंग्रहालयामध्ये आणि मग ते करताना माझं बिलीव एमलीव हे एकीकडे शिक्षण माझं चालू होतं आणि मग नंतर एका शाळेमध्ये मी लागले ग्रंथपाल म्हणून. तिथे 1.5 वर्ष केल्यानंतर मग मी डोंबिवलीच्या ग्रंथसंग्रहालयात आले तिथे 5-1 वर्ष काम केलं आणि मग मी आता 3 वर्षापासून अंबरनाथ नगर परिषदेच्या आहे. त्याच्यामुळे ग्रंथपाल व्हायचं हे आधीपासूनच स्वप्न नव्हतं हे नंतर मग आलं की नाही आपण हे करूया
0: करू शकतो. बरोबर. मराठीच्या प्राध्यापिकाही होऊ शकणार असतात किंवा मग असं जे प्रकाशन संस्था असतात तिथे पण जाऊ शकणार असतात. हे पण क्षेत्र नवीन आहे. आपण आता या महाविद्यालयात आल्यानंतर आपण ग्रंथपाल हा वेगळा विषय
1: आणि हा माहिती नाहीये सहसा किंवा कुठल्याही तुम्हाला करिअर गायडन्स मध्ये कुठेही हे सांगितलं जात नाही की तुम्हाला ग्रंथपाल होण्यासाठी काय करावं लागतं. कारण एक पूर्ण मी बघितलेलं आहे की लोकांचा एक समज गैरसमज काय म्हणता येईल ते की ग्रंथपालाला काही काम नसतं, त्याला नुसती पुस्तकं द्यायची आणि घ्यायची असतात आणि हे खूप सोपं असतं असं बाहेरून बघताना वाटतं. पण जेव्हा तुम्ही आतमध्ये येतात त्यावेळेस तुम्हाला कळतं की त्या एका पुस्तकावरती ग्रंथालयात काम करणाऱ्या लोकांना किती काम करावं लागतं.
0: इथे मला पण आल्यावरच कळलं की एवढा स्टाफ आहे आणि एवढं त्याची गरज पण आहे.
1: एक्झॅक्टली, तरच तुम्हाला ते योग्य त्यावेळेत योग्य ते पुस्तक मिळणार आहे. नाहीतर मग एवढ्या पुस्तकांमध्ये आपल्याला हवं ते पुस्तक आपण कसं शोधणार.
0: आणि त्याच्यावर अनुषंगाने अभ्यासक्रम आहे.
1: नक्कीच.
0: आणि त्याची आपल्याला मग ती पदवी मिळते.
1: बरोबर बरोबर.
0: नक्कीच. एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि तपस्या नेवे यांच्याशी आपला संवाद असा सुरू ठेवूया. तुम्ही पाहत राहा आचार्य 90 FM ओन रेडिओ सेलिब्रिटी शो मध्ये तपस्या नेवे.

0: विश्रांती अंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही एखादा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ आणि आज आपण सेलिब्रिटी शो मध्ये ग्रंथपाल, निवेदक, अभिनेत्री, लेखक आणि संपादक तपस्या नेवे यांना आमंत्रित केलेलं आहे. मॅम, आता थोडं तुम्ही वाचन संस्कृती विषयी जे उपक्रम राबवता किंवा आपला मराठी भाषा दिवस असतो किंवा तुम्ही जो म्हणालात मराठी आठव दिवस असतो, तर या अनुषंगाने तुम्ही उपक्रमशील आहात, तर काय काय उपक्रम राबवता त्याविषयी थोडंसं सांगा.
1: मी सार्वजनिक ग्रंथालयात काम करते आणि आमचा जो वर्ग आहे सार्वजनिक ग्रंथालयात येणारा तो अगदी लहान मुलापासून वयोवृद्धांपर्यंत असा असतो. पण मुळात आजच्या काळामध्ये वाचन संस्कृती जर तुम्हाला टिकवायची असेल आणि ती वाढवायची असेल तर लहान मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण करणं खूप आवश्यक आहे विद्यार्थ्यांमध्ये. याचं कारण आत्ताच्या पिढीला लहानपणापासूनच हातात मोबाईल आलेले आहेत जन्मतःच,

0: त्याच्यामुळे त्यांना अख्खं जग त्यांना त्याच्यात मिळतं. त्याच्यामुळे त्यांना पुस्तक वाचनाची आवश्यकता काय हे कळत नाही. मुळात आधी त्यांना पुस्तकं अशी काही असतात हेच माहिती नसतं. त्याच्यामुळे ग्रंथपाल म्हणून माझीही जबाबदारी आहे की माझ्या त्या विभागामध्ये जी कोणी विद्यार्थी असतील त्या विद्यार्थ्यांमध्ये मी वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी काहीतरी प्रयत्न केले पाहिजेत. आणि म्हणून मग असे वेगवेगळे उपक्रम राबवायचे ही संकल्पना डोक्यामध्ये होती. अनेक सार्वजनिक ग्रंथालय असे त्यांच्या त्यांच्या स्तरावर वेगवेगळे उपक्रम करत असतात. मग आमच्या ग्रंथालयामध्ये आमचं 1,00,000 पुस्तकांचं ग्रंथालय आहे. म्हणजे मुळातच ते जेव्हा सुरू झालं तेव्हा त्यांच्याकडे 1,00,000 पुस्तकं होती. 3 वर्षापूर्वीच ते सुरू झालेलं आहे. आता ही एवढी पुस्तकं आहेत ही विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली पाहिजेत की इथे असं असं ग्रंथालय आहे आणि ते तुम्हाला उपलब्ध आहे वाचनासाठी आणि ते पण विनामूल्य मुलांसाठी आपण मोफत ठेवलेलं आहे. मग आपण काय करतो की तिथल्या विभागातल्या ज्या शाळा आहेत त्या शाळांना संपर्क करून तिथल्या काही विद्यार्थ्यांना 8वी 9वी 10वी असेल किंवा अगदी 4थी 5वी 6वी असेल की ते शिक्षक त्यांचे वर्गातली मुलं घेऊन येतात. 40-50 मुलांचे जी काही त्यांची बॅच असते त्यांना ते घेऊन येतात. आपण त्यांना ग्रंथालय पूर्णपणे दाखवतो, पुस्तकांची माहिती देतो. मग यात आपण दरवेळेस वेगवेगळं, कारण प्रत्येक वेळेस त्यांना आपण नुसतं फक्त पुस्तकं दाखवली तर असं नाही चालणार, त्यांना वेगळं वेगळं काहीतरी द्यायला पाहिजे. मग आपण आपल्याकडे जे कोश वाङ्मय आहे, मग 8वी 9वीच्या मुलांना कोश वाङ्मय अभ्यासक्रमामध्ये आहे, मग आपण त्यांना ते तिकडे दाखवतो, त्यांना ते हाताळायला देतो, ते बघायचे कसे हे शिकवतो. किंवा बरीच मुलं वक्तृत्व स्पर्धांमध्ये भाग घेत असतात किंवा इतरही त्यांचे शाळेतले सांस्कृतिक कार्यक्रम असतील, उपक्रम असतील, त्याच्यामध्येही त्यांना बोलावं लागतं, सूत्रसंचालन करावं लागतं. मग त्याची तयारी तुम्ही कशी कराल, मग त्याच्यासाठी पुस्तकांचा आधार कसा घ्याल, आणि मग तुमच्याकडे 4-5 पुस्तकं तुम्हाला दिली एखाद्या विषयाची तर त्यातनं तुम्हाला हवंय ते तुम्ही कसं निवडाल हे पण आपण त्यांना प्रॅक्टिकली शिकवतो. म्हणजे आपण तसे उपक्रम घेतले की एक दिवस त्यांना हे पुस्तकं दिली, ह्यातलं तुम्ही निवडा तुम्हाला कुठलं पुस्तक हवंय तुमच्या विषयाशी संबंधित आणि त्या विषयावरती तुम्हाला होणाऱ्या कार्यक्रमाचं निवेदन करायचं याचं प्रात्यक्षिक तुम्ही इथे करा. त्यांना 8 दिवस आपण मध्ये दिले आणि मुलांनी आनंदाने केलं ते, त्यांना ते आवडलं करायला की वेगळं काहीतरी. सो मुलांना तुम्ही फक्त नुसतं हे वाच असं म्हणून त्यांना नाही चालणार. त्यांना तुम्ही वेगवेगळ्या मार्गाने थोडस ते इंटरॅक्टिव्ह करून त्यांना ती आवड निर्माण करून करावं लागतं. आता मध्यंतरी आम्ही एक महावाचन उत्सव घेतला. शासनाचा आपला एक हे असतो की 1 ते 15 जानेवारी आपण महावाचन पंधरवडा म्हणून साजरा करतो. तेव्हा आम्ही काय केलं की 4 शाळांमधली आपण 180 मुलं जवळपास आपल्याकडे आली, टप्प्याटप्प्याने आली वेगवेगळ्या वेळेला. पण त्यांना आपण एक एक पुस्तक त्यांच्या आवडीचं त्यांनी निवडावं आणि त्यांनी इथे येऊन मोठ्याने वाचावं. त्यांना आपण माईकवरती मोठ्याने ते वाचायला लावलं. एक पान वाचा तुम्ही, एक पॅरेग्राफ वाचा, पण तो तुम्ही इथे येऊन मोठ्याने वाचा. मुलांमध्ये कॉन्फिडन्स वाढतो कारण आजकाल त्यांना मोठ्याने वाचनाची सवय राहिलेली नाहीये. पुस्तक घेऊन ते मोठ्याने वाचत नाहीत. याचं कारण त्यांना सगळं व्हिडिओमध्ये अवेलेबल आहे, त्यांना ऑडिओमध्ये अवेलेबल आहे, त्यांना गरजच वाटत नाही की आपण हे वाचलं पाहिजे. आणि ते जेव्हा त्यांनी वाचलं त्यावेळेस बऱ्याच विद्यार्थ्यांच्या असं लक्षात आलं की आपल्याला उच्चार जमत नाहीत काही, त्याच्यामुळे त्यांचा कॉन्फिडन्स जो आहे तो का नसतो, कारण त्यांना कधी तशी वेळ आलेली नसते करण्याची, ते वाचण्याची. आणि ते वाचल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की आपले उच्चार चुकतात म्हणजे आपल्याला त्याच्यावर काम करणं गरजेचं आहे, म्हणून आपल्याला वाचणं गरजेचं आहे.
1: भाषा शुद्ध होते,
0: भाषा शुद्ध होते, आपले उच्चार सुधारतात, वेगळे विचार, आपली कल्पनाशक्ती वाढते, क्रिएटिव्हिटी मुलांची वाढते. तर असे काही वेगवेगळे उपक्रम आपण खास विद्यार्थ्यांसाठी घेत असतो की त्यांनी कुठेतरी या पुस्तकांकडे वळलं पाहिजे आणि त्याचा परिणाम हळूहळू का होईना, 1 वर्ष सातत्याने केल्यानंतर हळूहळू शाळेतली मुलं आम्हाला ह्या विषयावरची माहिती पाहिजे, आम्हाला सुनीता विल्यम वरती बोलायला सांगितलंय, भाषण करायला सांगितलेलं आहे, मग त्यांच्यावरती आम्हाला काही मिळेल का असं विचारायला मुलं येत. आणि मग आम्ही त्यांना तो जेव्हा रेफरन्स देतो तेव्हा आम्हाला आनंद होतो की नाही आपले मुलं काहीतरी विचार करतायत, कुठेतरी ती या सोर्सचा वापर करतायत, फक्त गुगल आणि हे न करता. आणि गुगलवरती पूर्णपणे डिपेंड का राहू नये ह्याचं सुद्धा उदाहरण मी त्यांना सांगितलं की तुम्हाला एकाच वेळी जेव्हा तुम्ही सर्च करता तेव्हा तुम्हाला 3 साईटला वेगवेगळी माहिती दिसते, मग त्यातली खरी माहिती नेमकी कुठली हे तुम्ही कशी तपासणार. याच्यासाठी तुम्हाला कुठल्या तरी ग्रंथालयात जाऊन त्या पुस्तकामध्ये काय दिलेलं आहे किंवा त्याचा रेफरन्स ऑथेंटिक सोर्स कुठे आहे हे तुम्हाला शोधणं आवश्यक आहे. तो कदाचित ईबुक मध्ये सुद्धा सापडेल पण तो शोधायचा कसा हे त्यांना माहिती नसतं. हे ग्रंथपालाचं काम आहे, हे ग्रंथालय त्यांना पुरवू शकतं. हे त्यांना समजवून देणं, तो एक अवेअरनेस निर्माण करणं की ग्रंथालय फक्त तुम्हाला पुस्तक द्यायचं आणि घ्यायचं नाहीये. इट इज अ रेफरन्स सर्व्हिस, संदर्भ सेवा आम्ही देतो. तर तुम्हाला जर उद्या एखादी गोष्ट हवी आहे, एक उदाहरण सांगते की आता आपले विश्वास पाटील पाणीपतकर ते आता साहित्य संमेलनाचे आपले अध्यक्ष होते, तर त्याच्या काही काळ आधी त्यांना एक दोन रेफरन्सेस हवे होते. त्यांनी मला फोन केला की मला 19व्या संमेलनामध्ये मला वाटतं सावरकर त्यावेळेस 38व्या संमेलनामध्ये सावरकर अध्यक्ष होते, त्या संमेलनात जे ठराव मंजूर झाले ते ठराव मला हवेत. आता हे कुठे मिळतील? तर हे महाराष्ट्र साहित्य पत्रिका जी निघते मसापची त्याच्यात ते मिळतील. पण तो 38-39 हा तो डेटा तो त्यांना मिळवून देणं हे मोबाईलवरती नाही मिळू शकत. आमच्याकडे काही दुर्मिळ अंक आहेत पण नेमका त्या वर्षीचा नव्हता. मग मी आता हे कुठे शोधायचं? तर सध्याच मराठी भाषा विभागाच्या साईटवरती मसापचे हे जे सगळे अंक आहेत हे त्यांनी डिजिटली टाकलेले आहेत, त्याच्यामध्ये हा डेटा उपलब्ध आहे. हे ग्रंथपाल म्हणून मला माहिती असलं पाहिजे ही माझी जबाबदारी आहे, किंवा ते माहिती नसलं तरी ते माहिती करून घेणं ही जबाबदारी आहे. आणि ते शोधायचे पण काही एक टेक्निक्स असतात. सो हे आपण शोधून त्यांना ते वेळेत देणं हे तेवढंच आवश्यक आहे. मग हेही काम ग्रंथपालाचं असतं हे त्या विद्यार्थ्यांना जेव्हा सांगतो तेव्हा त्यांना त्याचं महत्व कळतं. म्हणून असे उपक्रम मुलांसाठी होणं आणि त्यांच्यामध्ये तो अवेअरनेस निर्माण करणं आणि जेणेकरून उद्या जाऊन जर त्यांना कोणाला इच्छा झाली की मला या फील्डमध्ये यायचं आहे तर त्यांना त्याची मदत होईल. जे आपलं झालं की अरे आपण शिक्षण घेतलं, आपण हे ग्रॅज्युएशन झालं तरी तोपर्यंत आपल्याला माहिती नाही की हाही एक सोर्स आहे आपल्याला पुढे काही करण्याचा.
1: आता तुम्ही जो उल्लेख केला की सगळं नेटवर अवेलेबल नसतं तर त्याचाच धागा पकडून मी म्हणते की आता किती आपण जर आता एआयच्या युगात आहोत तरी ही वाचन संस्कृती टिकेल हा तुम्हाला विश्वास आहे?
0: नक्कीच टिकणार. याचं कारण ना पूर्णपणे तुम्ही गुगलवरती किंवा पूर्णपणे तुम्ही एआय वरती ह्या सगळ्या गोष्टींवरती डिपेंड राहू शकत नाही. आपला जो पूर्णपणे आपण पुस्तकांचं जे आपण म्हणतो ना की आता हळूहळू बदलतंय. आधी आता आपल्याकडे ग्रंथ होते, मग त्याची पुस्तकं झाली, मग त्याच्यानंतर मासिकं आली, मग काही दिवाळी अंक आले, त्याच्यानंतर आता ई बुक्स आले, ऑडिओ बुक्स आले. पण तरी सुद्धा आजही ती पुस्तक हातात घेऊन वाचणं हे त्या मनाने कमी झालेलं नाहीये. आणि शेवटी तुम्हाला काही गोष्टींसाठी पुस्तक हातात लागतं. तुम्ही सगळं काही त्या डिजिटल फॉर्म मध्ये नाही करू शकत. त्याच्यामुळे पुस्तकं किंवा प्रिंट मीडिया हा कधी बंद नाही होणार.
1: हा आता मध्ये आपण कोरोनाच्या काळात नाही का पाहिलं हो, वर्तमानपत्र घरात आलं नाही की आपण असं चेरमिचर
0: अस्वस्थ होत होतो खूप लोकांना.
1: आणि त्या दरम्यान बऱ्याचशा लोकांनी दिवसभर तर टीव्ही पाहू शकणार
0: नाही,
1: आकाशवाणी सर किती ऐकणार, त्यापेक्षा मध्ये पुस्तकं सुद्धा लोकांनी बरेच वाचली.
0: एक्झॅक्टली. आणि तेव्हा ग्रंथालयाचं महत्व लोकांना खूप कळलं कारण त्या काळात ग्रंथालय बंद होती त्याच्यामुळे पुस्तकं मिळत नव्हती म्हणून नाही लोक अस्वस्थ होती की आम्हाला पुस्तकं मिळाली पाहिजे.
1: नक्कीच. एक परत छोटीशी विश्रांती घेऊया,
0: नक्की
1: जी ग्रंथसंपदा ही जी आहे त्याविषयी जाणून घेऊया.
0: प्रेक्षक
1: आज सेलिब्रिटी शो मध्ये तपस्या नेवे यांना आपण आमंत्रित केलेलं आहे आणि त्यांच्याविषयी अधिक जाणून घेऊया पण एका छोट्याशा विश्रांती. तुम्ही पाहत राहा आचार्य 90 FM.

0: विश्रांती नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. आणि आज आपण सेलिब्रिटी शो मध्ये तपस्या नेवे यांना आमंत्रित केलेलं आहे. मॅडम, आता ही जी पुस्तकं मला खुणावत आहेत मगासपासून, फार आकर्षक त्यांची मांडणी ही झालेली आहे. आणि त्याविषयी म्हणजे तुमचं सगळं लेखन आहे आणि तुम्ही पुस्तकांचं संपादन केलेलं आहे, दिवाळी अंकांचं संपादन केलेलं आहे, त्याविषयी सांगा. आणि अर्थातच आपण नंतर मग मासिकांमधनं किंवा वर्तमानपत्रातनं जे तुम्ही सदर चालवता, तर विविध माध्यमातनं जे आपण लेखन करतो त्याविषयी तुमच्याकडनं जाणून घ्यायचंय, ते कशा प्रकारे करावं लागतं.
1: माझं सगळ्यात पहिलं पुस्तक आलं ते हे पत्रावळे नावाचं. ह्या पुस्तकाची संकल्पना अशी आहे की दोन मित्रांनी जे एका क्षेत्रात काम करतात त्यांनी एकमेकांना लिहिलेली पत्र, पण ही कधीही पोस्ट केली नाहीयेत. ही संकल्पना त्या पुस्तकाच्या प्रकाशकांचीच आहे. स्वामीराज प्रकाशनाचे जे आहेत रजनीश राणे, त्यांची ही संकल्पना आहे. आणि अक्षरशः 3 महिन्यात तयार झालेलं पुस्तक आहे. म्हणजे त्यांनी आम्हाला फोन करून प्रकाशनाची तारीख आधी सांगितली आणि ह्या तारखेला आपण पुस्तक प्रकाशित करतोय, तुम्ही लिहायचंय. आणि मग संकल्पना सांगितली की ही संकल्पना आहे. आणि मग आम्ही कामाला लागलो की अरे काय करता येईल म्हणून असं. कारण अमेय रानडे जे स्वतः वृत्त निवेदक आणि आकाशवाणीवरतीही पूर्वी ते निवेदक म्हणून काम करायचे आणि सध्या ते MCC कॉलेजमध्ये ग्रंथपाल म्हणून कार्यरत आहेत, तर ते आणि मी आम्ही दोघंही बरेचसे कामं एकत्र आमचे चालू असतात, प्रोजेक्ट चालू असतात, तर त्याच्यामुळे आमची मैत्री एकदम छान आहे आणि लोकांनाही ती फार आवडते. तर मग त्यातलेच एक रजनीश राणे आहेत, तर ते म्हणाले की एक स्त्री आणि एक पुरुष ते इतके चांगले मित्र असू शकतात आणि त्यांचं इतकं छान बॉन्डिंग असू शकतं, एकमेकांना चांगले सपोर्ट करू शकतात, तर हे जे कसं तयार झालं हे नातं किंवा हे तुम्ही एकमेकांना तुमच्या आयुष्यात

नाटकांमध्ये बहुतेक त्यांनी काम केलेलं आहे आणि काही नाटकं तर अशी आहेत की त्यातले सगळे रोल त्यांनी केलेले आहेत. इतकं त्यांचं संगीत रंगभूमीवरील काम आहे. आणि गंमत अशी की 2006 साली आम्ही एक कार्यक्रम केला होता राम गणेश गडकरींवरती कल्याणला, आणि त्या कार्यक्रमामध्ये अरविंद पिळगावकर, नैना आपटे, नीलाक्षी पेंढारकर आणि प्रल्हाद अडफळकर ही चार मंडळी गायला आली होती आणि त्याचं निवेदन मी केलं होतं. तर तेव्हा माझी काकांची भेट की त्या कार्यक्रमात. त्याच्यानंतर नैना आपटेंबरोबर बऱ्याचदा काम करण्याचा योग आला, पण अरविंद काकांबरोबर कधीच काम नाही करण्याची संधी मिळाली नाही. पण नंतर ह्या पुस्तकाचा विषय जेव्हा पुढे आला, याचा जो प्रकाशक आहे आकाश भडसावळे, तर त्याने मला विचारलं की असं एक पुस्तक करायचं आहे तर त्याचं संपादन तू करशील का. आणि अरविंद काकांचं पुस्तक म्हटल्यानंतर मी नाही म्हणणं शक्यच नव्हतं. मी एका पायावर जायला झालं, म्हटलं हो आपण करूयात, मला आवडेल म्हटलं करायला, खूप वेगळी संधी आहे ही. आणि मग ज्यावेळेस आम्ही त्यांच्या घरी गेलो, त्यांना भेटलो, त्यावेळेस ते खूप आजारी होते. मला आजही तो दिवस आठवतो, 5 जानेवारी. आणि त्या काळामध्ये, शेवटच्या त्यांच्या काळामध्ये, त्यांना ते 2 तासापूर्वी घडलेलं विसरत होते. पण त्यांना जर एखाद्या नाटकाचं नाव विचारलं तर ते घडा घडा त्या नाटकाबद्दल बोलायला लागायचे. म्हणजे आम्हाला त्या पुस्तकामध्ये काही फोटो पण आहेत त्यांचे, तर 1-2 फोटोंविषयी आम्हाला जरा शंका होती की हा फोटो कधीचा आहे असं. तर ज्यावेळेस त्यांना तो फोटो दाखवला, तो फोटो मी कुठे काढलाय, कधी काढलाय, कशासाठी काढलाय, हे सगळं त्यांनी सांगितलं. म्हणजे त्यांना त्या काळातलं इतकं तोंडपाठ होतं सगळं, ते आत्ता 2 तासापूर्वी घडलेलं विसरत होते, पण ते कधीच विसरले नाही. इतकं त्यांचं ते संगीत नाटक आणि त्यांचं सगळं आयुष्य त्यांना इतकं जवळचं, खूप भिनलेलं होतं. आणि त्यांना सांगितलं की आम्ही करतोय पुस्तक, 6-7 महिन्यात आपलं पुस्तक येईल असं, तोपर्यंत तुम्हाला बरं व्हायचंय आणि यायचंय प्रकाशनाला. आणि दुर्दैवाने 12 जानेवारीला काका गेले आणि मग आम्ही सगळेच जरा डळमळीत झालो की आता काय करायचं, आता पुस्तक होणार की नाही होणार असं. पण त्यांचा पुतणे आहे दिनेश पिळगावकर, त्यांचं आणि काकांचं खूप घनिष्ठ नातं होतं, अगदी मुला आणि बापासारखं. आणि त्यांनी सांगितलं की नाही नाही, काम थांबवायचं नाही, आपल्याला पुस्तक पूर्ण करायचंच आहे आणि ते आलंच पाहिजे पुस्तक एकदम. अगदी म्हणजे तुम्ही जर म्हणत ना की त्यांना मराठी संगीत रंगभूमीचा एन्सायक्लोपीडिया असं म्हणायचंय, तर अक्षरशः पुस्तक एन्सायक्लोपीडिया आहे ज्यांना मराठी संगीत रंगभूमीवर काम करायचंय त्यांच्यासाठी. की पूर्ण तो इतिहासच तुम्हाला त्या अनुषंगाने अनुभवायला मिळतो की कसं त्या काळातलं सगळं वातावरण होतं आणि कसं काम चालायचं. तर त्यांनी ते उचलून धरलं आणि मग 6 महिन्यामध्ये पुस्तक आलं आणि त्याचं रवींद्र नाट्य मंदिरला आशिष शेलारांच्या हस्ते त्याचं प्रकाशन झालं. आणि त्या दिवशी आशिष शेलारांनी अनाऊन्स केलं की रवींद्र नाट्य मंदिर संगीत नाटकांसाठी 25% सवलतीमध्ये उपलब्ध असेल. इतका मोठं योगदान त्यांचं संगीत रंगभूमीवरती आहे. आणि त्या पुस्तकाचं संपादन करण्याची संधी मला मिळाली कारण इतक्या आठवणी होत्या त्यांनी लिहून ठेवलेल्या, इतकं जवळपास एवढं बाळ होतं, आम्ही अक्षरशः ते घेऊन बसलो होतो की यातलं नेमकं काय घ्यायचं काय नाही घ्यायचं, कुठले फोटो घ्यायचे कुठले नाही घ्यायचे, त्यांचे वर्तमानपत्रामध्ये आलेले लेख, मासिकांमधनं आलेले लेख, कारण ते खूप सुंदर लिहायचे. त्यांची भाषाशैली तुम्ही यातली बघाल, इतकी अप्रतिम आहे. म्हणजे आपण एकदा वाचायला घेतलं की आपल्याला असं वाटत नाही की हे ठेवून द्यावं म्हणून. इतकं सुंदर पुस्तक म्हणजे त्यांनी लेखन त्यांचं झालेलं आहे. आणि मग त्या पद्धतीने त्या पुस्तकाचं संपादन करण्याची जबाबदारी माझ्याकडे आली, तर ते केलं. आणि अश्लेषा दिवाळी अंक हा गेले 16 वर्ष प्रकाशित होते सातत्याने. मेजर अश्लेषा तावडे केळकर ज्या आहेत त्यांच्या नावाने हा अंक निघतो. त्यांचे वडील अशोक तावडे प्रकाशित करतात हा अंक. आणि मागच्या वर्षी म्हणजे 2025 अंक पहिल्यांदा मी एज अ कार्यकारी संपादक म्हणून पद स्वीकारलं. तर खूप चांगला अनुभव होता वेगवेगळ्या लेखकांनी आणि वेगवेगळे विषय घेऊन हा अंक करण्याची संधी मिळाली. आणि या निमित्ताने आपल्यालाही आपलीही क्रिएटिव्हिटी वाढते की काय आणखीन आपण वेगळे आयाम याच्यात घेऊ शकतो अंकामध्ये. हे एक आपलं थोडंसं शोध स्वतःचा सुरू होतो, त्याच्यामुळे आपल्याला तपासता येतं की किती आणखी किती करण्यासारखं आहे असं, आणि किती वेगळ्या पद्धतीने आपण ते मांडू शकतो. कारण इतके दिवाळी अंक येतात, 450+ दिवाळी अंक आपल्याकडे प्रकाशित

0: होतात दरवर्षी आणि प्रत्येकाचंच काहीतरी वेगळेपण असतं, त्यात आपले वेगळेपण कसं आणखीन दाखवता येईल, तर याच्यासाठी निश्चितच आपला एक कस असतो.
1: आणि त्यानिमित्तानं अनेक साहित्यिकांची तुमची
0: नक्की
1: हो सुखद
0: अगदी अगदी खूप चांगला अनुभव असतो तो. म्हणजे मी आता ह्या अंकासाठी काही फोनवरती मुलाखती घेतल्या, प्रत्यक्ष भेटणं शक्य नव्हतं. मग प्रवीण तरडे असतील तर त्यांनी त्यांच्या त्या बिझी शेड्यूल मध्ये सुद्धा तू मला प्रश्न पाठवून ठेव, मी तुला जमेल तसं मी हे करून पाठवतो वगैरे असं केलं. पुरुषोत्तम बेर्डेने तर अक्षरशः मला लिहून पाठवलं विस्तृत, ते त्यांनी लिहून पाठवलं, ते म्हणाले मी तुला छान लिहून पाठवतो, पण आमची भेटच होत नव्हती, वेळ जमत नव्हती, त्यामुळे मग तो एक पर्याय होता. त्याच्यामुळे मग त्यांनीही तो तितकं सहकार्य केलं. म्हणजे ही जी मोठी मंडळी असतात ती मोठी का असतात, तर ती तेवढीच सहकार्य करणारी असतात नवीन लोकांना. आणि इतरही अनेक लेखक असतील की त्यांनी एका फोनवरती त्यांचं साहित्य पाठवलंय, एका अक्षराने विचारलं नाही की आम्हाला मानधन मिळणार की नाही मिळणार, विचारलं आहे लगेच हो सांगितलं. मनोज बोरगावकर आहेत नदिष्टचे लेखक, त्यांनी सुद्धा सुंदर मारुती चितमपलींवरती लेख पाठवला, अगदी वेगळा लेख झालेला आहे तो त्या अंकामध्ये. कौशल इनामदारांनी त्याच्यामध्ये लिहिलेला आहे. अशोक बागवेंचा एक वेगळाच लेख त्याच्यामध्ये विनोदी शैलीचा आहे की आमची अभिजात मराठी काव्य संमेलन असा एक वेगळा विषय आहे. गमतीशीर लिहिलंय त्यांनी सगळं की कसे कवी संमेलनामध्ये अनुभव येतात कवींना, किती वेगवेगळ्या पद्धतीचे आयोजक असतात, हे सगळं त्यांनी त्याच्यात मांडलेलं आहे. आणि असे आणखीन बरेच वेगळे विषय, एक आणखीन एक वेगळा विषय त्यात घेतलाय तो म्हणजे नृत्य आणि युद्ध यांचा खूप जवळचा संबंध राहिलेला आहे पूर्वीपासून, तर त्याच्यामुळे त्या विषयावरचा एक लेख आपण अंकामध्ये घेतलेला आहे. तसे वेगळे विषय त्याच्यामध्ये आपण हाताळण्याचा प्रयत्न केलाय. आता पुढच्या अंकाची तयारी सुरू आहे त्याच्यामुळे आता पुढच्या अंकाची हळूहळू तयारी सुरू झाली आणि असेच वेगवेगळे विषय त्यातनं आणण्याचा प्रयत्न आहे.
1: आणि नवीन साहित्यिक घडतील ह्याच्यामुळे
0: हो
1: याचं पण योगदान आहे.
0: नक्कीच नक्कीच आहे, कारण आपल्या अंकामध्ये आपण जसं जुन्या साहित्यिकांना घेतो तसं नवीन लेखकांना सुद्धा आपण त्याच्यामध्ये संधी देतो. आणि दिवाळी अंकाची हीच परंपरा राहिली आहे. म्हणजे माझ्याकडे जेव्हा मी 1915 मनोरंजनचा दिवाळी अंक बघते किंवा त्याच्या पुढचे जे अंक बघते, तर त्याच्यामध्ये ही जी सगळी आत्ताची जी आपल्यासाठी विद्यापीठं आहेत साहित्यातली, ती सगळी तेव्हा होतकरू लेखक म्हणून लिहायचे त्या अंकांमध्ये. तिथून त्यांच्या आता लेखन शैलीला जी सुरुवात झाली, त्याच्यानंतर मग पुढे ते मग कुसुमाग्रज झाले, मग शांता शेळके घडल्या, मग इंदिरा संत घडल्या, असं आहे. त्याच्यामुळे त्याचं खूप महत्व आहे दिवाळी अंकांचं आपल्याकडे.
1: आता ते पालवी आणि रंगभावरी विषयी थोडं.
0: हा तर रंगभावरी हा जो अंक आहे दिवाळी अंकच आहे हा पण. याच्यामध्ये मला मागच्या म्हणजे हा 2024 अंक आहे, तर या अंकामध्ये मला प्रकाशकांनी एक विषय दिला की यात साहित्यामध्ये येणारी अश्लीलता प्रणयातली, मग ती नेमकी शब्दातली आहे का ती मनातली आहे. कारण एक काळ त्या काळामध्ये असा होता की चंद्रकांत काकोडकरांसारखा लेखक ज्यांची श्यामा ही कादंबरी खूप गाजली, पण ती गाजली यासाठी कारण त्याच्यावरती खटला भरला गेला अश्लीलतेचा, की ती अश्लील आहे असं त्याच्यावरती आरोप झाले. अर्थात तो खटला ते जिंकले, अश्लील नाहीये हे कोर्टाने सांगितलं. पण असा काही काळ येतो की जेव्हा असे आरोप लावले जातात त्या साहित्यावरती की हे अश्लील आहे. पण जर तुम्ही दांडोळा घेतला तर अगदी पूर्वीच्या साहित्यामध्ये सुद्धा प्रणयाची वर्णनं आहेत, आणि ती जर तुम्ही तसं बघायला गेलात तर मग म्हटलं तर ती अश्लील आहेत, म्हटलं तर ती नाही आहेत. त्याच्यामुळे मग याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोनावरती ते अवलंबून असतं प्रत्येकाच्या. तर हा जो एक विषय आहे त्या विषयावरचा एक लेख माझा हा कोणी विचार नाही केला कधी, तर ह्या विषयावरचा एक लेख त्याच्यामध्ये माझा आहे की ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या साहित्यिकांनी कशा पद्धतीने मांडलेला आहे. आणि मग खरंच ते आहे का, आणि आत्ताचा जो काळ आपण बघतोय की आत्ता तर वेबसिरीज आणि या सगळ्या ओटीटीच्या प्लॅटफॉर्मवरती तर किती बोल्ड आपण बघतो सगळं, मग त्या ह्याच्याने तर आपल्याला ते काहीच वाटत नाही आता. कारण आता दृश्य स्वरूपात ते सगळं दिसतंय लोकांना. त्याच्यामुळे तुमच्या साहित्यामध्ये सुद्धा म्हणजे जर तुम्ही नॉवेल्स त्याचे जे असतात ऑनलाईन मॅगझिन्स असतील किंवा हे जर असतील, त्यातली भाषा सुद्धा तितकीच लयाला गेलीय. ऍक्च्युली त्यांच्या दृष्टीने ती थेट आहे, पण आपल्या दृष्टीने बघायला गेलं तर ती अश्लील आहे. हा फरक आहे, दृष्टिकोनातला फरक आहे हा. त्याच्यामुळे याच्यावरती ते प्रश्नचिन्ह आहे ते कायम राहणार आहे.
1: आणि कोणाचा विचार काय असेल त्या संदर्भात,
0: अगदी
1: प्रत्येकाचे विचार वेगवेगळे.
0: नक्कीच नक्कीच. हो
1: खूप छान. म्हणजे आणि आता मला ते विचारायचं की विविध माध्यम आहेत, म्हणजे वर्तमानपत्र आहे, आपला टीव्ही मीडिया आहे, आकाशवाणी आहे, तर ह्या सगळ्या माध्यमातून आपण लिखाण किंवा लेखन संस्कृती कसं, त्याचा अभ्यास आपण कसा करू शकतो, किंवा एकाला त्यामध्ये कोणाला विद्यार्थ्यांना करिअर करायचं असेल. आता रोहिणी निजामे आपल्याकडे येऊन गेल्या, त्या मालिकांमध्ये कसं सतत लिहितात, म्हणजे लिहिता आहात कसा आपण ठेवला पाहिजे, तर त्याविषयी थोडंसं मार्गदर्शन.
0: काय असतं ना, आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये ना खूप काही चालू असतं. आपण प्रत्येक जण ऑब्झर्व करत असतो, इकडे तिकडे जाताना काही घटना बघतो, तेव्हा आपल्या डोक्यात काही विचारही येतात, पण कुठेतरी आपण त्यांना बाजूला करून टाकतो. पण जर तुम्हाला खरोखर लेखन करायचं आहे किंवा मला त्या क्षेत्रामध्ये जायचं आहे असं जर असेल, तर तुम्हाला जेव्हा कधी काही डोक्यात येईल तर त्या डोक्यातून जायच्या आधी ते कुठेतरी टिपून ठेवलं पाहिजे. कारण कुठलंही लेखन म्हणजे कविताही असेल तर ती एकदम ती झरझर झरझर येत नाही, कारण आपण काही विंदा करंदीकर नाही, आपण काही कुसुमाग्रज नाही की एकटाकी आपण लिहू शकतो. प्रत्येक कवितेवरती संस्कार करावे लागतात. एकदम तुम्ही म्हणालात की आता मला ह्या विषयावर कविता लिहायची आणि मी लिहून काढली एकटाकी बसून, असं होणार नाही. पण काही कल्पना डोक्यामध्ये येतात, काही विचार येतात, काही शब्द सुचतात, काही असं वाटतं की नाही हे असं काहीतरी जमतंय, पण ते जे काही तुमच्या डोक्यामध्ये येतंय ते कुठेतरी आपण लिहून ठेवलं पाहिजे, त्याची नोंद करून ठेवली पाहिजे, जेणेकरून नंतर ज्यावेळेस आपल्याला आपण जेव्हा ते बघतो तेव्हा हळूहळू आपसूक आपल्याला ते सुचत जातं. एकदा त्याला आपल्याला ती एक काय म्हणतात ना लिंक लागावी लागतं, आपल्याला एकदा ते लिहायला बसलो की मग बरोबर ते पुढे पुढे पुढे पुढे आपलं ते जातं. पण त्याच्यासाठी आधी आपल्याला मेहनत घ्यायला पाहिजे स्वतःवरती, आणि तुमचं वाचनही तेवढं असलं पाहिजे. तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचं त्या विषयावरचं असेल किंवा त्या प्रकारचं साहित्य असेल तर ते वाचलं पाहिजे. तुम्हाला कविता लेखन करायचंय तर तुम्हाला वेगवेगळ्या कवितांची पुस्तकं वाचली पाहिजे, कारण त्यातनं तुम्हाला कळतं की नेमकी कविता म्हणजे काय असते. कारण आता मुक्तछंदातल्या कविता आपण सर्रास बघतो, पण यमक असणाऱ्या कविता किंवा वृत्तबद्ध कविता ह्या फार कमी बघायला मिळतात. याचं कारण आता तो अभ्यासच करत नाही आपण. वृत्त म्हणजे काय हे आपण बघितलेलंच नाहीये, त्याच्यामुळे मग अष्टाक्षरी काय किंवा हे काय हे आपल्याला माहिती नाहीये. म्हणजे त्याच्यामुळे मुक्तछंद आम्ही लिहितो असं म्हणतात आणि मोकळे होतात. पण तो विचार मला असं वाटतं ज्यांना कविता लेखन करायचंय त्यांनी जरूर करायला हवा नवीन पिढीने तरी, की आपण असं लिहू शकतो का, कारण त्याच्यामुळे आपल्याला वेगळ्या प्रकारे मांडता येणार आहे. आणि जे आपण म्हणतो ना की जुन्या कविता का लक्षात राहतात, शाळेत आपल्याला कविता म्हणायला लागायचं आणि आपण सगळे समूह कविता म्हणायचो, त्या रिदम मध्ये असायच्या, त्याला एक लय असायची, लक्षात राहायच्या. आता मुक्तछंदातल्या कविता तुम्ही पाठ करू शकता का? नाही होऊ शकत, कारण आजही आपण हिरवे हिरवे गार गालीचे, हरित तृणांच्या मखमालीचे हे आपण म्हणतो, कारण ते तेव्हाच आपल्याला पाठ केलेलं अजूनही रक्षात आहे. कारण त्यांना एक लय होती, एक तो रिधम होता, तर ते कुठेतरी आत्ताच्या कवितांमध्ये नाहीये. तर मग जर तुम्हाला कविता लेखन करायचंय तर मग त्या दृष्टीने तुम्ही गेलं पाहिजे. तुम्हाला चरित्र लेखन करायचं, तुम्ही भरपूर चरित्र वाचली पाहिजेत की कशा पद्धतीने मांडलेलं आहे. आणि प्रत्येकाचं मांडण्याची पद्धत वेगळी असते, चरित्र मांडण्याची किंवा आत्मचरित्राची.
1: खूप समृद्ध केलं तुम्ही आज येऊन, आणि एक थोडा वाचन संस्कृतीवर प्रकाश आपण टाकला. तपस्या मॅडम यांना बरेचसे पुरस्कार आणि अर्थात त्यांच्या कार्यामुळे त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. त्यातले थोडके मी वाचून दाखवते. रोटरी क्लब ऑफ कल्याण डायमंड्स यांच्यातर्फे साहित्य कला क्षेत्रातील योगदानाबद्दल 2025 जीवन गौरव पुरस्कार त्यांना देण्यात आलाय. व्यास क्रिएशन आणि राज्ञी वुमन वेलफेअर असोसिएशन यांच्यातर्फे वाचन संस्कृती आणि ग्रंथालय क्षेत्रातील योगदानाबद्दल 2024 ठाणे जिल्ह्यातील उत्कृष्ट ग्रंथपाल म्हणून पुस्तक मित्र पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. 2026 ठाणे जिल्हा ग्रंथोत्सवात कल्पक ग्रंथपाल म्हणूनही त्यांना सन्मानित केले आहे. दुर्गाडी किल्ला कल्याण येथील 351 आरमार दिनानिमित्त उद्योन्मुख महिला कलाकार म्हणून त्यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. आणि महिला दिनानिमित्त ठाणे महानगरपालिका आयोजित एकपात्री अभिनय स्पर्धेत देखील प्रथम क्रमांकाने त्या विजेत्या झालेल्या आहेत. तर ह्या सगळ्या पुरस्कारांचं त्याबद्दल तुमचं अभिनंदन. आणि खूप खूप तुम्ही छान छान लिहावं वाचावं अशा तुम्हाला शुभेच्छा देते आणि आमच्याकडे पुन्हा तुम्ही नक्कीच यावं अशी तुम्हाला आगाऊ आमंत्रण देऊन ठेवते.
0: नक्की नक्की.
1: तर आज आपल्या सेलिब्रिटी शो मध्ये तपस्या नेवी मॅडम सहभागी झाल्या होत्या. त्यांचा विविध क्षेत्रातील अनुभव तुम्हाला नक्कीच आवडला असेल अशी आशा व्यक्त करते. ग्रंथपाल, निवेदक, अभिनेत्री, लेखक आणि संपादक म्हणून त्या काम पाहतात आणि आमची या मुलाखती तुम्हाला कशी वाटली याबद्दल तुमचे अभिप्राय आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. मी आरजे तेजस्विनी आपला निरोप घेते. धन्यवाद.
0: धन्यवाद.

नमस्कार. आचार्य 90 FM वर मी आरजे सुवर्णा आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. मंडळी, आज आपण विविधा या कार्यक्रमाला सुरुवातीला वसंत ऋतूविषयी बोलणार आहोत आणि त्यानंतर उन्हाळ्या ज्या रेसिपीज आपण करतो त्याबद्दल सुद्धा आपण बोलणार आहोत. चला तर मग या वसंत ऋतूविषयी जाणून घेऊया. वसंत ऋतू हा मराठी महिन्यानुसार चैत्र आणि वैशाख महिन्यात येणारा, निसर्गाला नवसंजीवनी देणारा, आनंद देणारा असा ऋतू, आणि म्हणूनच याला ऋतुराज असंही म्हणतात. शिशिर ऋतूच्या पानगळतीनंतर झाडांना नवीन पालवी फुटते. याशिवाय कोकिळाचं कूजन, बहरलेला मोहर आणि सुखद असं हवामान यामुळे सृष्टी फुलांनी बहरून जाते. याच दरम्यान गुढीपाडवा, वसंत पंचमी असे सण सुद्धा साजरे केले जातात. वसंत पंचमीला सरस्वतीची आणि रतिमदनाची पूजा करून सुरू होणारा वसंतोत्सव फाल्गुन पौर्णिमेला संपतो. मंडळी, भारतासारख्या अतिविशाल देशात नैसर्गिक वैविध्यामुळे निरनिराळ्या दिनदर्शिकांनुसार वसंत ऋतूच्या कालमानात थोडा फरक दिसतो. काही ठिकाणी माघ फाल्गुन, तर काही ठिकाणी फाल्गुन चैत्र, तर काही ठिकाणी चैत्र वैशाख या महिन्यांमध्ये वसंत मानला जातो. असं असलं तरी सर्वसाधारणपणे उत्तरायण सुरू झाल्यावर थोड्याच दिवसानंतर माघ महिन्यापासूनच वसंताची चाहूल लागायला लागते. यातील बहुतेक सर्व उत्सवांची अधिष्ठात्री देवता म्हणजे मदन कामदेव. अर्थात या उत्सवांमध्ये कृष्ण, सर्व कलांची विद्यांची देवी सरस्वती या देवतांचं महत्व आहेच. ज्याप्रमाणे वसंत पंचमीला मदन कामदेवाचा जन्म झाला अशी मान्यता आहे, त्याचप्रमाणे देवी सरस्वती सुद्धा याच दिवशी उत्पन्न झाली असं मानलं जातं. याच दिवसाला श्री वसंत पंचमी असं म्हटलं जातं कारण श्री लक्ष्मी सुद्धा याच दिवशी प्रकट झाली. वसंत उत्सवाची सुरुवात करणारा हा दिवस त्यामुळेच अत्यंत शुभ असा मानला जातो. प्राचीन काळी या दिवशी सुवसंतक नावाचा उत्सव साजरा होत असे. या उत्सवाचा संदर्भ अगदी कामशास्त्र ग्रंथात सुद्धा आढळतो. काही ठिकाणी वसंत पंचमीला नवान्नेष्ठी करतात, म्हणजेच नवीन आलेल्या धान्याच्या लोंब्या आणून घरी त्या देवतांना वाहतात, देवतांना अर्पण करून नवीन धान्य, फळं हे सगळं खाणं सुरू करतात. अर्थात नवान्नेष्ठीचा हा कार्यक्रम देशाच्या निरनिराळ्या भागात तयार होणाऱ्या पिकांप्रमाणे आणि त्यांच्या उपलब्धीच्या वेळेनुसार बदलतो. वसंत म्हणजेच निसर्गाचा उत्सवी आनंद सोहळा. मुळातच उत्सवप्रिय असलेले आपण सण उत्सव साजरे करण्यासाठी निमित्तच शोधत असतो. या काळात येणाऱ्या उत्सवी दिवसांची प्रेरणा मिळते या निसर्गातूनच. निसर्गात किमया घडवून आणणारा ऋतू म्हणजे वसंत. वसंत म्हणजे शिशिरातल्या पानगळतीनंतर मोहोर, नवपालवी देणारा, त्या अर्थाने चैतन्य, नवजीवन आणणारा असा हा ऋतू. मी म्हटलं तसंच वसंत पंचमीला सरस्वतीची आणि रतिमदनाची पूजा करून सुरू होणारा हा वसंत उत्सव फाल्गुन पौर्णिमेला संपतो. श्रोते हो, या वसंत ऋतूविषयी आपण अजून बरंच बोलणार आहोत, पण त्याआधी एक विश्रांती घेऊया, एक छानसं गाणं ऐकूया आणि त्यानंतर पुन्हा एकदा भेटूया आचार्य 90 FM वर. तेव्हा ऐकत रहा आचार्य 90 FM माझ्यासोबत, अर्थात आरजे सुवर्णासोबत.

मंडळी, विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपण बोलणार आहोत आपल्या सगळ्यांच्याच लाडक्या ऋतूविषयी, अर्थातच वसंताविषयी. अगदी प्राचीन काळापासून कवी मनाच्या सर्वांनाच प्रिय वाटणाऱ्या या वसंताची मोहक वर्णनं अगदी वाल्मिकी रामायणापासून, कालिदासाच्या निरनिराळ्या रचनांपासून अगदी आजच्या साहित्यात सुद्धा पाहायला मिळते. त्यापूर्वीच्या शतपथ, तैत्तिरीय अशा ब्राह्मण ग्रंथात या ऋतूमध्ये औषधी निर्माण होतात, वनस्पतींना फुलं फळं येतात असे उल्लेख सुद्धा आहेत. भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण म्हणतात, सर्व ऋतूंमध्ये मी वसंत आहे, आणि त्याचं महत्व ते अधोरेखित करतात. नंतरच्या काळात महाकवी कालिदासाचे वसंत ऋतूवरील प्रेम सगळ्यांना माहिती आहे. कालिदासाच्या जवळजवळ सगळ्याच रचनांमध्ये वसंतातली निसर्गाची उधळण आणि वसंत आणि कामदेव या जोडगोळीनी प्रेमीजनांवर पाडलेला प्रभाव, या सगळ्या गोष्टीची वर्णनं मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतात. विशेषत रघुवंशमध्ये आणि कुमार संभवात वसंतामुळे बदललेले निसर्गाचे रूप, सगळीकडे आलेले नवचैतन्य यांचे रसभरित वर्णन आपल्याला पाहायला मिळते. याखेरीज याच काळाच्या थोडा आधी नंतर होणारे उत्सव म्हणजे होली उत्सव किंवा होळी, फाल्गुन उत्सव, कुसुमायुध, चैत्रोत्सव अशा अनेक नावांनी ओळखले जाणारे हे उत्सव. वसंत उत्सवाचा जो भाग फाल्गुन महिन्यात येतो त्याला फाग म्हणतात. उत्तरेकडील फागुन तो हाच. प्रांत आणि कालगणनेनुसार निरनिराळी नावे आणि दिवस असले तरी या सगळ्या उत्सवांचे मूळ सूत्र मात्र एकच. या उत्सवांच्या संदर्भात वेगवेगळे रंग, पाणी, अगदी चिखल सुद्धा एकमेकांवर उडवणं, पिवळ्या रंगाची वस्त्र परिधान करणं, मोठमोठ्या आवाजात बोलणं, एकमेकांना चिडवणं, गाणी म्हणणं, मिरवणुका काढणं अशा अनेक क्रीडांची वर्णनं साहित्यातून केलेली दिसतात. हे अगदी हल्लीच्या होळीची आठवण करून देणारे आहेत. रंग, होळीचे खेळ यांचे आणि श्रीकृष्ण आणि गोपी यांचे नाते अगदी जवळचे. या काळातील कृष्ण आणि गोपिकांच्या रासलीलांची वर्णनं सगळ्यांच्याच परिचयाची. कृष्णावरील प्रेमात आकंठ बुडालेल्या सर्व गोपी याच दिवसांमध्ये महाराज आयोजित करीत असत. प्रत्येक शब्दाला ज्याप्रमाणे रंग, रूप, गंध आणि नाद असतो, त्याचप्रमाणे प्रत्येक ऋतूलाही रंग, रूप, गंध आणि नाद असतो. आल्या वसंत गौरी सांगे फुलासवारा, आल्या वसंत गौरी सांगे फुलासवारा, वाऱ्यास गंध येतो म्हणती ढगास तारा, वाऱ्यास गंध येतो म्हणती ढगास तारा. गदिमांच्या या ओळीत वसंत ऋतूत सृष्टीत सुरू असलेल्या संवादाचं वर्णन आहे. वसंत ऋतू म्हटलं की मनात अनेक गोष्टी रुंजी घालू लागतात. वसंत ऋतू म्हणजे नववर्षाची सुरुवात, उभारलेल्या गुढ्या, रामनवमी, गीत रामायणाचे सूर, हनुमान जयंती, अक्षय तृतीया, वसंत व्याख्यानमाला, पांढरा चाफा, मोगऱ्याचा घमघमाट, लाल चुटूक गुलमोहर, पिवळा जर्द बहावा, चैत्र गौरीची पूजा, रांगोळी, आंब्याची डाळ, कैरीचं पन्ह, ओल्या हरभऱ्याची ओटी, आंबा आणि फणसाचे विविध पदार्थ, वाळवणं, आईस्क्रीम, सरबत, ऊसाचा रस, गुलकंद, परीक्षा, सुट्ट्या, सहली, लग्न सराई इत्यादी इत्यादी, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोकिळेचं कूजन. एकूणच मनाला आनंद देणारा असा हा ऋतू. श्रोते हो, वसंत ऋतूविषयी अजून बोलणार आहोतच. मी म्हटलं तसं आत्ता आपण वर्णन केलं गरिबांच्या ओळींप्रमाणे की वसंत हा ऋतू असा आहे की त्याचं वर्णन करावं तितकं थोडं आहे. तर पुन्हा एकदा एक छानसं गाणं ऐकणार आहोत आणि त्यानंतर पुन्हा भेटणार आहोतच. ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ.

मंडळी, गाण्यानंतर पुन्हा एकदा आपण बोलणार आहोत कोकिळेविषयी. कोकिळेचा आवाज कानी पडताच अगदी सहज आपण ओळखू शकतो की वसंत ऋतू सुरू आहे. कोकिळेच्या सादेबरोबर नवनिर्मिती करणारा, फुलणारा, बहरणारा, मोहरणारा, सर्जनशील असा वसंत ऋतू. सुप्रसिद्ध ब्रिटिश कवी विल्यम वर्ड्सवर्थ यांनी तर कोकिळ पक्षाला डार्लिंग ऑफ द स्प्रिंग असं म्हटलं आहे. वसंत ऋतूच्या आगमनाची जणू काही बातमीच देणारा हा कोकिळ पक्षी. केवळ कोकिळ नाही तर अनेक पक्ष्यांचं कूजन या काळात ऐकू येतं. सध्या सकाळी सकाळी आणि दिवसभर पक्ष्यांच्या किलबिलाटाचा कानोसा घेतला तर त्याचं प्रमाण वाढवल्याचं जाणवतं. तसंच मध्य रेल्वेने प्रवास करत असाल तर मुंबईकडे जाताना विक्रोळी स्थानक गेल्यावर बहावा हळूहळू फुलत असल्याचं तुरळक ठिकाणी दिसतंय. होळी, रंगपंचमी झाल्यावर वसंताची चाहूल लागतेच. विविध रंगांनी नटलेल्या वसंत ऋतूचं स्वागत करण्यासाठी जणू काही आपण रंगपंचमी साजरी करतोय असंच वाटतं. वसंत ऋतू विविध रंगाच्या, गंधांच्या आणि आकाराच्या फुलांची उधळण असते. शिरीष पै यांनी म्हटल्याप्रमाणे, हिंडताना रस्त्यावर फुले भेटली अनंत, हिंडताना रस्त्यावर फुले भेटली अनंत, आणि देतो आलिंगन स्पर्शा वाचून वसंत, आणि देतो आलिंगन स्पर्शा वाचून वसंत. वसंत ऋतूच्या स्वागतासाठी अनेक फुलझाडं सज्ज असतात. नाना गुंफिली का मोकळी, उणी न होती परिमळी, वसंतागमीची वाटोळी मोगरी जैसी. अर्थात मोगरीची फुलं मोकळी असो किंवा हारात गजऱ्यात गुंफलेली असो, वसंत ऋतूच्या आगमनाबरोबर उमललेल्या या वाटोळ्या फुलांचा सुगंध काही कमी होत नसतो. अशा शब्दात ज्ञानियांच्या राजानं या मोगऱ्याचं कौतुक केलं आहे. बऱ्याच घरात माठात किंवा तांब्यात मोगरीची फुलं ठेवतात आणि सुगंधी गार पाण्याचा आनंद घेतात. घोळक्यात, रेल्वेत, बसमध्ये एखाद्या स्त्रीने जर मोगऱ्याचा गजरा घातला असेल तरी सुद्धा तिथलं वातावरण अगदी प्रसन्न आणि सुगंधित होऊन जातं. मोगऱ्याबरोबरच उग्र वासाची पण विविध रंगी हसतमुख घाणेरी, अखंड पिवळाई दर्शवणारा नम्र नेत्र सुकत असा बहावा, ज्याला आपण अमलताश असंही म्हणतो. संपूर्ण अंगावर काटे असलेली काटे असावर, देवळाबाहेर बऱ्याचदा दिसणारा देव चाफा, नावाप्रमाणेच मोहक, नाजूक, नम्र शेलाट्या बांध्याची आणि मंद सुगंधाची मधुमालती, तळपत्या सूर्याचं तेज पिऊन फुललेला लाल रंगाचा पळस, बहरलेला गुलमोहर, अशा अनेक फुलांनी वसंत ऋतू सजलेला, अक्षरशः नटलेला असतो. ऋतुराज वसंत आणि फळांचा राजा आंबा हे समीकरण सुद्धा आपल्या मनात अगदी पक्क आहे. विशेष म्हणजे हा वृक्षराज आम्रवृक्ष महाराष्ट्राचा राज्य वृक्ष आहे. या वसंत ऋतूमध्ये फणस, जांभूळ, करवंद अशी फळंही येत असली तरी खऱ्या अर्थानं लक्ष वेधून घेतो तो आम्रवृक्षच. आपल्या अगदी घराच्या अवतीभोवती जरी आंब्याचं एखादं झाड असलं तरी सुद्धा आपलं लक्ष लगेच वेधलं जातं. सृष्टीचा प्रारंभ काळ म्हणजे वसंत ऋतू, कामदेवाचा पुत्र म्हणजे वसंत ऋतू असं म्हटलं जातं. ऋतूमध्ये मी वसंत ऋतू आहे असं श्रीकृष्णाने म्हटलं आहेच. वसंत ऋतू संदर्भात दुर्गा भागवत ऋतुचक्र पुस्तकात लिहितात, चैत्र हा खरा वसंतात्मा आहे, मधुमास आहे, ऋतुराज वसंताचे स्पंदन पावणारे हृदय आहे, यात शंका नाही. चैत्र हा कुसुमाकर आहे, पुष्पधुळी माझी लोळे वसंत असं मुक्तेश्वर यांनी म्हटलंच आहे. पाना फुलांची शोभा उत्कटतेने प्रगट होते ती या वसंतातच. पक्ष्यांचे कंठ स्वच्छंद गाणी गातात ती सुद्धा या वसंतातच. वसंत ऋतू अनेक कवी गीतकारांचा अगदी जिव्हाळ्याचा विषय. गदिमा लिहितात, वसंत वाटे अति गोडसाचा, शृंगार केला विविध फुलांचा, वेणीत कंठीत करी कटीला गळ्यात दुर्णित उणेन त्याला. तर कवी दत्ता हलसगीकर लिहितात, मला अजून पहाटेची स्वप्न पडत आहेत. थोड्याशा अंधाराने मी निराश नाही. अजून मला वसंताची चाहूल लागत आहे. थोड्याशा पानझडीने मी हताश नाही. तसंच आला वसंत देही मज ठाऊकेच नाही. आला वसंत ऋतू आला, गगना गंध आला, मधुमास धुंद झाला, ऋतुराज आजवनी आला, हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे. जीवनात ही घडी अशीच राहू दे, प्रीतीच्या फुलावरी वसंत नाचू दे. साऱ्या ऋतूत जपला हृदयातला वसंत, वसंत की बहार आई, अशा अनेक गीतांमधून कवितांमधून वसंत ऋतू फुलला आहे, बहरला आहे.
काक कृष्ण पीक कृष्ण को भेद पीक काकयो वसंत समय प्राप्ते काक काक पीक पीक। हे संस्कृत सुभाषित आपल्या सगळ्यांच्या परिचयाचं आहे। ज्ञानेश्वरीचा अभ्यास करणाऱ्या एका आत्म्याने सांगितलंय की ज्ञानेश्वरीमध्ये 18व्या ओव्यात वसंत ऋतूचा उल्लेख आहे। ज्ञानेश्वर माऊली वसंत ऋतूचा उल्लेख माधवी असा करतात। त्यांच्या दृष्टीने वसंताचा अर्थ केवळ निसर्गापुरता मर्यादित नाहीये, तर तो अधिक व्यापक आहे। ज्ञानी पुरुष सद्गुरू यांच्यामध्ये ज्ञानेश्वरांना वसंत दिसतो। ज्ञानेश्वर माऊली एका ओवीत म्हणतात, वसंत जेथे वने वन तेथे सुमने, सुमनी पालिंगने सारंगाची। अर्थात वसंत तेथे वने, वने तेथे सुमने आणि सुमने तेथे भ्रमरांचे समूह, म्हणजेच जेथे श्रीकृष्ण तेथे लक्ष्मी, जेथे लक्ष्मी तेथे सिद्धी आणि भक्तांचे समुदाय। मतितार्थ, जेथे कृष्ण आणि अर्जुन तेथे विजय आणि भरभराट, हाच गीतेचा मतितार्थ। हा निसर्ग, हे ऋतुचक्र आपल्याला खूप काही शिकवत असतात। शिशिरातल्या पानगळतीतही तग धरून राहण्याचं बळ देणारा हा वसंत ऋतू, नवनिर्मितीची स्वप्न दाखवणारा हा वसंत ऋतू, आणि म्हणूनच प्रत्येक ऋतूत आपल्या मनात हा वसंत ऋतू आपण जपूया। या वसंत वैभवाचं स्वागत करत गीतकार शांताराम आठवले यांच्या शब्दात म्हणूया, आला वसंत ऋतू आला वसुंधरेला हसवायला, आला वसंत ऋतू आला वसुंधरेला हसवायला, सजवीत नटवीत लावण्याला आला, आला वसंत ऋतू आला। जसं भावगीत भक्तिगीत आहेत, तशाच अनेक बंदिश सुद्धा या वसंत ऋतूवर आधारित आहेत। यातलीच मालकंस रागातली एक बंदिश आहे जी या वसंताचं अगदी हुबेहूब वर्णन करते। शब्द आहेत, कोयलिया बोले अंबुवा डार पर, कोयलिया बोले अंबुवा डार पर, ऋतु बसंत की देत संदेसवा, ऋतु बसंत की देत संदेसवा, नयो कलियन पर गुंजत भवरा, उनके संग करत रंगरलिया, यही बसंत की देत संदेसवा, कोयलिया बोले अंबुवा डार पर, ऋतु बसंत की देत संदेसवा। मगाशी म्हटलं तसं कोकीळ पक्षाचं कूजन ऐकलं की आपल्याला लगेच जाणवतं की वसंत ऋतू सुरू झालेला आहे, त्याचं आगमन झालेलं आहे। आणि हेच वर्णन दिलंय की हा संदेशच जणू काही हा कोकीळ पक्षी आपल्याला देतोय, कुहू कुहू करतोय आणि सांगतोय की वसंताचं आगमन झालेलं आहे, तयारीला लागा चैत्र गौरीच्या। आणि अशा प्रकारे निसर्ग जसा आपल्याला संदेश देत असतो, तसे निसर्गातले हे घटक आहेत, पक्षी आहेत, प्राणी आहेत, हे सुद्धा आपल्याला सांगत असतात की हा वसंत ऋतू आलेला आहे, त्याच्या स्वागताला तयार राहा। एकूणच आपल्या सगळ्या कला प्रकारांमध्ये या वसंताला खूप महत्व आहे, मग ती एखादी कविता असो, एखादी बंदिश असो किंवा एखादं गाणं असो। वसंताचं गाणं नाही असं होऊ शकत नाही। एकूणच काय तर हा वसंत ऋतू आपल्या सगळ्यांचा अगदी लाडका ऋतू आहे। आजच्या विविधामध्ये आपण वसंत ऋतूविषयी जाणून घेतलं। आजचा विविध कार्यक्रम तुम्हाला आवडला असेल अशी मी आशा करते आणि इथेच थांबते। पुन्हा भेटूया विविधाच्या पुढच्या एपिसोडमध्ये, पण तुम्ही कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ।

0: नमस्कार श्रोते हो, मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ. आज जरा बाहेरच्या जगात डोकावून बघितलं तर फॅशन इंडस्ट्रीकडे पाहण्याचा दृष्टिकोन जो आहे हा लोकांचा बदललेला आहे. म्हणजे आता केवळ कॉलेजलाच जाणाऱ्या मुली नव्हे किंवा अगदीच मला या फील्डमध्ये जायचंय म्हणून ज्या काही सीमा होत्या पहिल्या बांधून ठेवलेल्या, काही रेषा ओढलेल्या होत्या, त्या रेषा कुठेतरी पुसल्या गेल्या. अगदी घरामध्ये काम करणारी गृहिणी असू देत किंवा संसारामध्ये बिझी झालेली एखादी महिला असू देत किंवा संसाराच्या या रहाटगाड्यामध्ये स्वतःचा जॉब वगैरे मॅनेज करून त्या जे कंटिन्यू चक्र आहे त्या चक्रामध्ये अडकलेली जरी गृहिणी असेल तरी ती स्वतःचं वेगळं अस्तित्व कॉन्फिडेंटली फॅशन इंडस्ट्रीमध्ये निर्माण करू शकते याचंच एक उत्तम उदाहरण आज आपल्यासोबत आहे. आपण एनडी इव्हेंट्सच्या नेत्रा देवसळी मॅम यांना आपण अगोदरही ऐकलेलं आहे, तर त्यांच्याच माध्यमातून आपण जो त्यांचाच एक इव्हेंट झाला होता किंग अँड क्वीन ऑफ महाराष्ट्र, यामध्ये जे काही विनर झालेले आहेत त्यांच्यासोबत आपण छान दिले पुन्हा संवाद साधत आहोत. नेत्रा मॅम पुन्हा एकदा हद्दाच्या ठिकाणी खूप खूप स्वागत आहे. आणि येस, मी आत्ता स्त्रियांविषयी बोलले, महिलांविषयी बोलले. बऱ्याच वेळेला असं वाटतं की लग्नानंतर माझं करिअर पूर्णपणे बंद होईल का किंवा लग्नानंतर मी हव्या असलेल्या आवडीच्या गोष्टी करू शकेन का, तर हो तुम्ही नक्की करू शकता. आणि याचं उदाहरण म्हणजे मिसेस कॅटेगरीच्या ज्या विनर होत्या त्या म्हणजे तेजस्वी जोशी. मॅम खूप गोड दिसताय आणि खूप खूप स्वागत आहे आचार्य 90 FM वरती.
1: थँक्यू सगळ्यात पहिले कमल मॅडम तुमचं, तुम्ही आम्हाला इथे बोलवलं म्हणून आणि नेत्रा मॅडम मुळे मला ही संधी मिळाली. थँक्यू नेत्रा मॅम.
0: येस, तर त्या मिसेस कॅटेगरीमध्ये ज्या आहेत त्या विनर ठरल्या होत्या. शेअर मार्केट डीलर आहेत आणि फायनान्शियल इन्व्हेस्टमेंट म्हणजे फायनान्स हा मुळात त्यांचा बेस आहे. फायनान्स आणि फॅशन खूप वेगळा, म्हणजे म्हटलं तर दोन विभिन्न टोकं आहेत. तर मुळात मी तुमच्यापासून सुरुवात करेन. फायनान्स एकीकडे आणि फॅशन एकीकडे आणि त्यात एक काय म्हणतात त्याला मॅरिड वुमन एकीकडे, सो ह्या तीन गोष्टींमध्ये फॅशनला कसा वेळ दिलात आणि फॅशनमध्ये कसा इन्वॉल्व्ह झाला?
1: जेव्हा तुम्हाला स्वतःला आवड असते, तुमची स्वप्न पूर्ण करायची असतात आणि त्याची जिद्द असेल ना, तर तुम्ही बरोबर त्याच्यासाठी वेळ काढू शकता. अर्थात त्याच्यासाठी वेळेचं नियोजन करणं फार गरजेचं असतं. मग वेळेचं त्यानुसार कामाचं नियोजन केलं तर तुम्ही तुमच्या स्वप्नांसाठी बरोबर वेळ काढू शकता. आणि माझी फार इच्छा होती ही करण्याची, ही जिद्द होती, तो मी त्यासाठी वेळ काढला. कारण वेळ मिळत नसतो तो काढावा लागतो.
0: बरोबर. पण मग घरच्यांनी कसा सपोर्ट केला किंवा तुमचा हा पहिलाच इव्हेंट होता की अगोदर तुम्ही केलं होतं किंवा काय?
1: नाही, अगोदर मी केलं होतं पार्टिसिपेट, त्यामुळे मला तसा थोडा अनुभव होता, पण तरीही कुठेतरी मी कमी पडले होते. सो ते मला पूर्ण करायचं होतं, म्हणजे निदान प्रयत्न तरी ते पूर्ण करायचे होते माझे. आणि घरच्यांनी फुल सपोर्ट केला मला की तुला करायचंय तर तू कर, तुझी इच्छा आहे तू पूर्ण कर, आमचा फुल सपोर्ट.
0: क्या बात आहे. नेत्रा मॅम, आपण आताच उल्लेख केला की बऱ्याच वेळेला असं होतं की लग्नानंतर माझं करिअर किंवा फॅशन इंडस्ट्रीचं आपण त्याविषयी बोलूयात. कारण आपण कुठेतरी सर्वसामान्य कुटुंबामधून येतो आणि आपले आई, आपले बाबा किंवा आपली सासरकडची फॅमिली, त्यांचा मुळात एक माइंडसेट जो आहे ना त्याविषयी जर अगदीच दिलखुलास बोलायचं गेलं तर तो अजून इतका ओपन नाही किंवा अगदी इझिली एक्सेप्ट करत नाही. मग लग्नानंतर मुलींचं किंवा महिलांचं जे करिअर आहे ते फॅशन इंडस्ट्रीमध्ये जर असेल तर ते कुठेतरी स्टॉप होतं. पण तुम्ही आज मिसेस कॅटेगरी इन्वॉल्व्ह केलीत आणि मिसेस कॅटेगरीमध्ये इतक्या सगळ्या कंटेस्टंट तुमच्याकडे होत्या, त्यांचा वेगळा प्रत्येकीची स्टोरी असेल. तुम्ही मिसेस कॅटेगरी जेव्हा अनाऊन्स करता तेव्हा काय थॉट आहे त्यामागे तुमच्या?
2: मिसेस कॅटेगरीचं असं आहे की जसं तुम्ही आता बोललात की काही फॅमिलीजमधून थोडं रिस्ट्रिक्शन असतं वगैरे, हा हे खरं आहे. पण आता मी तरी असं अनुभवते की नाही, आजकालचे मदर इन-लॉज आणि हजबंड वगैरे खूप बदलले आणि खूप सपोर्टिव्ह आहे, म्हणजे हे मी अनुभवलंय तसं. आणि सपोर्ट असल्यामुळे आज हे सगळं हे लोक करू शकतायत तसं. पण ज्यांचं नाही आहे सपोर्ट आहे त्याच्यावर मी पार्टिसिपेट करू शकत नाही, मग त्यांचे जे स्वप्न आहेत ते मग अपूर्ण राहतात. पण दिस इज ओनली पॉसिबल इफ युअर फॅमिली इज सपोर्ट. हे अगदी म्हणजे खरं आहे. मी हे बघितलंय की नाही, हजबंड येतात, बरेचदा पिक करतात, ड्रॉप करतात, सामान आणून देतात, असं करतात, म्हणजे असतं, फोटोज काढतात, व्हिडिओज काढतात, ते सुद्धा एक काम आहे. बरोबर. सो म्हणजे करावं का नाही असं. आणि डेली आपलं जे रुटीन, आपलं जे प्रोफेशन, त्याच्यातून पण आपण वेळ काढतो. आणि आम्ही कसं रविवारचंच ठेवतो ग्रुमिंग सेशन, असं नाही की आम्ही ऑल डे काढतो. सो हे लोक वेळात वेळ काढून येतात आणि ग्रुमिंग अटेंड करतात. आणि ग्रुमिंग अटेंड केल्याशिवाय हे परफॉर्म करणं अशक्य असं.
0: तुमच्याकडे वळेन पुन्हा एकदा तेजस्वी मॅम, की तुम्हाला कसा सपोर्ट मिळाला? किंवा कारण असं म्हणतात की आपण एकटे पण करू शकतो बऱ्याच गोष्टी. आपण एकटी, आपण आपल्या स्त्रियांमध्ये इतकी ताकद आहे ना की आपण जर ठरवलं की मला हे करायचं तर आपण ते करणार. पण ऍडिशन काय म्हणतो त्याला, चेरी ऑन द टॉप असं म्हणू शकतो की जर फॅमिली सपोर्टिव्ह असेल, तुमचा हजबंड जर सपोर्टिव्ह असेल, तर त्या गोष्टी ज्या आहेत त्या अजून खूप छान
2: आनंदाने
0: करता येतात. एक्झॅक्टली. सो तुमच्या बाबतीत काय, तुम्ही काय?
1: मला खूप सपोर्ट होता माझ्या मुलाने, तर मला खूप केअर केलं की तुला इच्छा आहे ना पार्टिसिपेट करायची तर तू कर, जिंकशील हरशील हा मुद्दा नंतरचा आहे, तुला इच्छा आहे तर तू पार्टिसिपेट कर. सो मिस्टरांनी पण तेच सांगितलं की तुला इच्छा आहे तर तू कर. सो त्यांचा मला फुल सपोर्ट होता, ड्रॉप करायला, घ्यायला, यायला. सो त्यांनी मला फुल सपोर्ट केलेला.
0: क्या बात आहे. आणि जेव्हा तुम्ही नेत्रावासोबत जोडला गेलात किंवा इंडी इव्हेंटसोबत जोडला गेलात, काय शिकायला मिळालं तुम्हाला? कारण आपण आज अवती भोवती आपल्या बरीच लोक असतात, आपण प्रत्येकाकडून काहीतरी घेण्याचा प्रयत्न करत असतो. आणि तुम्ही इकडे येऊन काय वेगळं शिकलात किंवा काय सांगाल?
1: नेत्रा मॅडमना जोडल्यानंतर आहे ना, मुळात त्यांची पर्सनॅलिटी अशी आहे ना की त्यांना बघूनच इन्स्पायर व्हायला होतं. कारण त्या स्वतः जरी एक स्त्री असली तरी एक सून, आई सगळं आहे. सो ते सगळं त्या मॅनेज करतात, त्यांच्या सासूबाई त्यांना सपोर्ट करतात.
0: या शी इज सो कूल, मला खूप आवडतं.
1: मला खूप असं छान वाटतं की अरे किती छान यांची सासू यांना मदत करते. आणि त्या सतत हसत खेळत, आणि काहीही तुम्ही कधीही त्यांना विचारा, काही प्रॉब्लेम असेल, सपोर्ट असेल, फुल त्यांचा सपोर्ट मिळतो. आणि ग्रुमिंग सेशनमध्ये पण त्यांनी खूप छान आम्हाला, म्हणजे अगदी आम्हाला कॉन्फिडन्स दिला की तुम्ही छान कॉन्फिडन्सली करा, व्यवस्थित होईल, सगळं छान होईल. सो त्यांच्याकडे शिकून एक आत्मविश्वास आला की येस, मी करू शकते.
0: आणि ज्या वेळेला हा क्राऊन तुम्हाला मिळाला, जेव्हा तुम्ही जिंकला, जेव्हा तुमचं नाव अनाऊन्स केलं, काय रिॲक्शन होता? फॅमिलीजच्या काय रिॲक्शन होत्या? तुमच्या हजबंडच्या काय रिॲक्शन होत्या? तुमच्या ज्या मुलाने तुम्हाला इतका सपोर्ट केला, ज्याने तुम्हाला इतकं चिअरअप केलं, त्याला काय वाटलं? काय
1: म्हणजे तो तर म्हणायचा की मी कॉन्फिडन्स होता की तुझाच नंबर येईल म्हणून. मी थोडी नव्हती कॉन्फिडन्स, पण काय म्हणतात, थोड्या 2 मिनिटं विश्वास नाही बसला की खरंच माझा नंबर झालाय का अनाऊन्स म्हणून. आनंद व्यक्त नाही करतात ते शब्दांमध्ये. आजही लोकांचा कौतुकाचा वर्षाव होतोय स्टेटसला बघून, कसं त्यांना कळतंय, कसं आजही कौतुक केलं जात आहे, ते खूप छान वाटतंय.
0: येस मित्रांनो, हे किती मस्त आहे ना. म्हणजे एक कॉमन, म्हणजे आपण तेजस्वीचं एक्झाम्पल घेऊयात की एक साधी तेजस्वी जी फॅमिलीमध्ये जाते, इन्वॉल्व होते, फंक्शनमध्ये जाते, तिकडे तिला हाय बाय करतात. पण आज तीच तेजस्वी तिचे सगळे लोक स्टेटसला फोटोज ठेवतात किंवा तिचं नाव काढतात. ड्रास्टिक चेंज हे काय, कसं वाटतं हे तुम्हाला जेव्हा तुम्ही तुमच्या बाबतीत तुम्ही फील केलेलं आहे? ऑफकोर्स की जसं आता तेजस्वी मॅम म्हणाल्या, पण जेव्हा आपल्याकडे जे कंटेस्टंट आले ते सगळं हे फील करतात काय?
2: मला तर खूप आनंद होतो. मला असं होतं की मला मेन म्हणजे तो बदल बघून

0: कोर्स, कारण तिथे आपल्या फायद्याच्या किंवा मला नॉट ओनली फॉर कॉम्पिटिशन बट आफ्टर दिस, त्यानंतर सुद्धा बाहेर गेल्यानंतर ज्या गोष्टी आहेत त्या मला तिथे शिकवल्या जाणार की त्या गोष्टींचा फायदा मला
1: आणि फॅमिलीमध्ये पण असं
0: थोडस स्वतःच एक वेगळं, म्हणजे मुळात आपण फक्त, मी तेच म्हणाले ना की तेजश्री जी आता फक्त आई नाहीये, जी फक्त आता बायको नाहीये किंवा ती फक्त आता सून नाहीये, तर शी इज अ मॉडेल राईट
1: नाऊ,
0: शी इज मिसेस महाराष्ट्र, हा टायटल त्यांच्या मागे लागला. बिग टायटल. आणि मुळात एक मी तर म्हणेन की ह्या असा इव्हेंट तुम्ही जो ऑर्गनाईज केला ना, त्यामुळे प्रत्येक स्त्रीला, म्हणजे कोणी रनरअप झालं, कोणाला सबटायटल्स मिळाले, त्यांना प्रत्येकीला एक त्यांचं वेगळं अस्तित्व निर्माण करता आलं.
1: जे टॉप 3 मध्ये नाही आहे ते सुद्धा आम्ही म्हणतात की आम्ही या जर्नीमध्ये बरंच काही शिकलो अँड इव्हन पार्टिसिपेट आले, हे मला त्यांचं आवडतं.
0: हार जितो चलते
1: कॉम्पिटिशन आहे, कोण ना कोण जिंकणार, कोण ना कोण घेणार, आणि आपल्याला सुद्धा कळलं पाहिजे की आपण कुठे लॅकिंग होतो असतो. मला हे त्यांचं आवडतं की नाही, वी लाईक द जर्नी, वी आर लर्न अ लॉट अँड वी विल कम.
0: क्या बात आहे. खरं तर जाता जाता तेजश्री मॅम, मी तुम्हाला एकच रिक्वेस्ट करेन की जसं तुम्ही आता नेत्रा मॅमकडून शिकलात की त्या कॉन्फिडेंट आहेत किंवा त्यांना बघूनच मोटिवेट व्हायला होतं, आज तुमच्या नावाच्या मागे जेव्हा मिसेस महाराष्ट्र, हा क्वीन ऑफ महाराष्ट्र हा टायटल लागलाय, नाव तुमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे की तुमच्याकडे बघूनही बाकी लोकांनी इन्स्पायर झाला पाहिजे, तर अशा सगळ्या फिमेल्सना तुम्ही काय मेसेज द्या?
2: मी त्या सगळ्या मैत्रिणींना आहे सांगेन की स्वप्नांना वय नसतं, स्वप्न पूर्ण करण्याची फक्त जिद्द पाहिजे. ती जिद्द असेल ना तर तुम्ही कोणत्याही वयात तुमची स्वप्न पूर्ण करू शकता. बस जिद्द ठेवा आणि पाण्यात उतरा. पाण्यात उतरला की पोहता
0: येतं. क्या बात आहे. करेक्ट करेक्ट करेक्ट, व्हेरी गुड. सो येस डेफिनेटली. आणि मला असं वाटतंय ज्या महिला, म्हणजे फक्त फॅशनच नाही तर बाकी जर कोणतीही कला, कोणतीही विषयाची आवड तुम्हाला आहे आणि तुम्ही जर त्या गोष्टी थांबवल्या, तुमचे जे छंद आहेत ते जर तुम्ही जोपासत नाही आहात, तर प्लीज उठा, बघा आपल्या भोवती अवतीभोवती तेजस्वी सारख्या अशा बऱ्याच महिला आहेत ज्या त्यांची जर्नी जी आहे तर त्यांनी सुरू केलेली आहे, काहीतरी चांगलं करतात आणि आज त्या इंडिपेंडेंटली एक स्वतःची वेगळं अस्तित्व, वेगळी ओळख घेऊन उभ्या राहिलेल्या आहेत. त्यामुळे आपण अशा सगळ्या महिलांकडून इन्स्पायर झाला पाहिजे, अशा सगळ्या महिलांकडून काहीतरी शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि आज नेत्रा मॅडम त्यांनी जी स्वतःची इमेज तयार केलेली आहे, आज त्यांना इन्स्पायर होऊन तेजस्वी मॅडमसारख्या काही महिला आहेत त्या घडत आहेत, उभं राहत आहेत. आणि आता इथून पुढे ही एक चैन आहे, राईट, की आज तुम्हाला बघून त्या उभ्या राहिल्या, त्यांना बघून अजून दोघी उभ्या राहतील. सो हेच आपल्याला यातून शिकायचं आहे. आणि पुन्हा एकदा तुम्हाला तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप शुभेच्छा आहेत. असेच तुम्ही भरपूर टायटल्स जिंकत राहा आणि स्वतःची छान एक वेगळी अशी जी ओळख आता तुम्ही निर्माण करताय तशीच करत राहा आणि इतर महिलांना मोटिवेट करत राहा, अशा शुभेच्छा तुम्हाला देईन.
2: ओके, थँक्यू सो मच कोमल मॅडम, खूप आम्हाला इथे बोलवलं त्यासाठी.
0: तर श्रोते हो, आपल्या आत्ताच्या या सेगमेंटमध्ये आपण फॅशनिस्टा या सेगमेंटच्या अंडर आपण नेत्रा देवसळीच्या एनडी इव्हेंटच्या फाउंडर आणि डिरेक्टर आहेत त्यांच्यासोबत, आणि त्याचबरोबर क्वीन ऑफ महाराष्ट्र या हे टायटल ज्यांनी आपल्या नावावर केलं, त्या मिसेस कॅटेगरीचा विनर तेजश्री जोशी यांच्यासोबत ही छान दिलखुलास गप्पांची मैफिल सुरू होती. आता वेळ झालेली आहे तुमची रजा घेण्याची, तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. यानंतरच्या पुढच्या एपिसोडमध्ये आपण जे टीन कॅटेगरी होती त्या टीन कॅटेगरीतल्या मनोजरी शिंदे आणि पार्थ घाणेकर यांना इथे ऐकणार आहोत. पण या एपिसोडसाठी स्टे ट्यून अँड कनेक्टेड. ऐकत

नमस्कार मंडळी, आचार्य 90 FM वर मी आरजे सुवर्ण आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. कार्यक्रम सुरू आहे विविधा आणि आजच्या सेगमेंटमध्ये आज आपण एका इंटरेस्टिंग विषयावरती बोलणार आहोत. आज आपण बोलणार आहोत अशा शब्दांविषयी, किंबहुना अशा मराठी शब्दांविषयी जे खरं तर मूळचे मराठी नाही आहेत, तर ते इतर भाषांमधून आलेले शब्द आहेत. चला तर मग जाणून घेऊया असे शब्द, आणि सोबत छान छान गाणी तर असणार आहेतच. तेव्हा कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ. इतर भाषांमधून मराठीत आलेल्या शब्दांना ऋण शब्द असं म्हणतात. मराठी भाषेचा इतर संस्कृती आणि भाषांशी शतकानुशतके संपर्क आल्यामुळे अनेक परकीय आणि शेजारील भाषांमधील शब्द मराठीत अगदी सहजपणे मिसळून गेलेत. वास्को द गामा हा पोर्तुगीज व्यापारी 1498 साली भारताच्या खालच्या बाजूला व्यापारानिमित्ताने आला. कोचीनमध्ये त्यांनी आपलं बस्तान बसवलं. साधारण 1498 ते 1661 पर्यंत पोर्तुगीजांचा येथील हिंदू राजे, मुसलमान राजे, इंग्रज आणि संबंध येत गेला. तसंच या सगळ्यांशी प्रसंगोपात संघर्षही होत गेले. सुमारे 150 वर्ष कोचीन, दमण, दीव, गोवा या भागांवर पोर्तुगीजांचा प्रभाव राहिला. पोर्तुगीज भाषेतून मराठीत आलेल्या आणि सुंदरपैकी वसलेल्या शब्दांची काही उदाहरणं ती अशी: पगार, चावी, काडतूस, खमीस, पिस्तूल, बिजागरी, तंबाखू, बटाटा, साबण, हापूस, लोणचे, पायरी, कोबी. हे जे सगळे शब्द आहेत जे आपण मराठी भाषेत अगदी रोज वापरतो, हे सगळे शब्द हे मूळचे पोर्तुगीज आहेत. पेशवाई बुडाल्यापासून, म्हणजेच 1818 पासून 1947 पर्यंत इंग्रजांचं राज्य हिंदुस्थानवर होतं. अनेक हिंदुस्थानी लोक गरज म्हणून इंग्रजी शिकू लागले, त्यामुळे आपोआपच इंग्रजी शब्द मराठीत पसरले आणि अगदी सहजपणे रुळले. सायकल, डॉक्टर, रेडिओ, स्टेशन, सिनेमा, सर्कल, टेबल ही या सगळ्याची काही उदाहरणं. डॉक्टर हा शब्द ग्रामीण भागात इतक्या खोलवर रुजला की काही काही ग्रामीण लोक त्याचा उच्चार डागदर असा सुद्धा करीत. तशा पद्धतीचे संवाद साहित्यात सुद्धा आपल्याला वाचायला मिळतात. इंग्रजी भाषेतले अनेक शब्द हे इंग्रजांनी फ्रेंच मधून घेतलेत ही एक उपमाहिती. 12व्या 13व्या शतकात तुर्क आणि मुघलांची सत्ता भारतात प्रस्थापित झाली. या वेळेपासून मुसलमानांच्या देशव्यापी सत्तेचा आपल्या महाराष्ट्राशी अगदी निकटचा संबंध येऊ लागला. मुसलमानांची राज्यकारभाराची भाषा ही फारसी असल्यामुळे अर्थातच फारसीचा आणि मराठीचा संबंध आला. राज्यकारभारविषयक व्यवहारासाठी या फारसीचा उपयोग होऊ लागला. महाराष्ट्राचे राजकीय आणि सामाजिक जीवनही काही अंशी हे फारसीमय झाले. जवळजवळ 800 वर्षांचा हा संबंध असल्याने फारसी भाषेतील अनेक शब्द मराठीत रुळले तर त्यात काही आश्चर्य वाटण्यासारखं नाहीये. अशा काही शब्दांचे नमुने म्हणजेच हेजीब, दफ्तरदार, फडणवीस, कारखानीस, खातरजमा, दिलासा, रिवाज, दस्तूर, शिरस्ता, दौलतजादा, शह देणे, नेस्तनाबूत करणे हे काही वाक्प्रचार सुद्धा फारसीकडूनच आपल्याला मिळालेली भेट आहे. असं म्हणतात की फारसी भाषेतले बरेच शब्द हे अरबी आहेत. आता आपण या भाषांविषयी बोललो आहोत तर आपण उर्दूला दुर्लक्षित करून चालणारच नाही, त्यामुळे आता आपण बोलणार आहोत उर्दूकडे. उर्दू ही अलीकडची म्हणजेच 200 ते 300 वर्षांपूर्वी विकसित झालेली भाषा. तुर्की, अरबी, फारसी या भाषांमध्ये उर्दूची मुळं सापडतात. हिंदी, दख्खनी, रेखता या नावांनी उर्दू ही ओळखली गेली. उत्तर प्रदेश, जम्मू या भागात अधिक प्रमाणात उर्दू समाजात ही संवादली जाते. आता उर्दू भाषेतनं बरेच शब्द हे मराठीत आलेले आहेत, त्यातले काही शब्द आपण आता बोलणार आहोत. उदाहरणार्थ बातचीत, मुद्दा, जरा, चर्चा हे जे शब्द आहेत हे मूळचे उर्दू शब्द आहेत. आता हे सगळे शब्द सुद्धा आपण आपल्या बोलीभाषेत दैनंदिन व्यवहारात अगदी रोजच्या रोज वापरतो. आता आपण या ज्या काही भाषांबद्दल बोललो, तसंच कानडी भाषा असेल, गुजराती असेल, या भाषांमधून सुद्धा बरेच शब्द
मराठीत आलेले आहेत आणि ते शब्द सुद्धा आपण रोजच्या दैनंदिन व्यवहारात वापरतो. कर्नाटक, आंध्र प्रदेश, गुजरात हे तर आपल्या राज्याचे अगदी शेजारी, त्यामुळे त्यांच्याकडून सुद्धा मराठी भाषेने बरेच शब्द आपलेसे केलेले आहेत. आता कानडी भाषेचा मी उल्लेख केला होता, तर कानडी भाषेतले जे शब्द आहेत त्याचं काहीतरी वेगळेपण असं आहे की बहुतेक शब्द ही जोडाक्षर आहेत, म्हणजे अक्का, अण्णा, अडकित्ता, खलबत्ता, किल्ली, त्या व्यतिरिक्त चिंधी, खोली, कोथिंबीर, चिरगुट, मुंडासे हे जे शब्द आहेत हे सगळे कानडी भाषेतून आलेले शब्द आहेत. आणि गुजरातीचा मी उल्लेख केला होता, तर गुजरात सुद्धा महाराष्ट्राला लागूनच असलेलं राज्य असल्या कारणाने व्यवहारानिमित्ताने किंवा प्रवासामुळे सुद्धा बरेचसे स्थायिक तिकडचे लोक इथे आले, काही इकडचे तिकडे गेले, त्यामुळे ही भाषा सुद्धा मराठीत बऱ्यापैकी आलेली आहे. तर गुजरातीतनं कुठले शब्द आलेत मराठीत, तर जेमतेम, चरखा, ढोकळा, दाम दुप्पट, अफरातफर असे काही शब्द. तेलुगू भाषा सुद्धा आता वावगी ठरलेली नाहीये, तेलुगू भाषेतनं सुद्धा काही शब्द मराठीत आलेले आहेत, ज्याच्यामध्ये गदारोळ, अनारसा जो आपण खातो नेहमी अनारसा, किडुक मिडुक हे काही शब्द तेलुगू भाषेतनं मराठी भाषेत आलेले आहेत. जपानी भाषेतल्या काही शब्दांमध्ये सुद्धा मराठीचा प्रामुख्याने वापर होतो. तर कोणते शब्द आहेत जे जपानी भाषेतनं आपण घेतलेले आहेत? खरं तर बरेच शब्द होते जे इतर भाषांमधनं मराठीत आले त्यांना दुसरे शब्द काही सुचतायत का असं करून सावरकरांनी बरेच शब्द दिले. अगदी उदाहरण द्यायचं झालं तर तारीख हा शब्द मूळचा मराठी नाही आहे, तर त्याला दुसरा शब्द दिनांक जो मराठी शब्द आहे, पण आपण तारीख शब्द सुद्धा वापरतो आणि दिनांक दोन्ही वापरतो. तर हे आपण लक्षात ठेवण्याजोगं आहे की काही शब्द हे मूळचे मराठी नाही आहेत, पण त्याला दुसरे शब्द आपण शोधले आणि त्याचा वापर सुद्धा आपण करू लागलो. तर तसंच जपानी भाषेतनं काही शब्द आलेले आहेत पण त्याला दुसरे शब्द न सुचल्यामुळे किंवा तेच शब्द वर्षानुवर्ष वापरले गेल्यामुळे त्याला दुसरा शब्द शोधण्याची गरज भासली नाही किंवा ते त्यावर आपलं काम भागलं असं आपण म्हणू शकतो. तर रिक्षा हा जो शब्द आहे तो सुद्धा जपानी भाषेतनं आपण घेतलेला आहे. जपानमध्ये साधारण 19व्या शतकापासून जिन रिक्षा म्हणजेच माणसानं ओढायच्या वाहनांचा वापर सुरू झाला, त्यातूनच इंग्रजीत रिक्षा हा शब्द आला आणि या वाहनासोबत तोही पूर्व आशियामध्ये आणि तिथून भारतात पोहोचला. हाराकिरी हा शब्द सुद्धा जपानी भाषेतनं आलेला आहे. राजकारणापासून क्रिकेटमध्ये अनेकदा सर्रास वापरल्या जाणाऱ्या शब्दामागची कहाणी ही रक्तरंजित आहे. खरं तर युद्धामध्ये पराभव समोर दिसू लागला की शत्रूच्या ताब्यात जाण्याऐवजी जपानमधले सामुराई योद्धे स्वतःचा जीव द्यायचे, अशा प्रथांचं आता फारसं उदात्तीकरण केलं जात नाही. आजकाल हा शब्द कुणी कोंडीत सापडल्यावर आत्मघातकी पाऊल उचललं तर त्यासाठी वापरला जातो. कुठला? हाराकिरी हा शब्द. एखाद्या मोठ्या उद्योगपतीचं वर्णन टायकून असं केलं जातं. हा शब्द सुद्धा जपानी भाषेतनं इंग्रजी मार्गे मराठीत प्रचलित झाला. त्याचा खरा अर्थ आहे महान राजकुमार किंवा सर्वोच्च नेता. आता हायकू, शिरीष पै हायकू करतात, तर हायकू हा शब्द सुद्धा मूळचा जपानचा आहे आणि याचं वैशिष्ट्य आहे जसं आपण मराठीत चार ओळी करतो या चार ओळी असतात, तर हायकूमध्ये तीन ओळी असतात. तर हा हायकू हा तीन ओळींच्या जपानी कवितेचा प्रकार आहे, हा मराठीत सुद्धा प्रसिद्ध आहे. आपण व्हॉट्सअपवर ज्या स्माइलीजचा वापर करतो त्यांचा उगम आणि त्यांच्यासाठी वापरला जाणारा इमोजी हा जो शब्द आहे तो सुद्धा जपानी भाषेतनं आपण घेतलेला आहे. श्रोत्या तुमच्या एक लक्षात आलं असेल की कुठलीही एक भाषा आपण जर पकडली की ही भाषा ही वेगळी भाषा असं आपण म्हणू नाही शकत, कारण त्या भाषेमध्ये इतक्या भाषांची सरमिसळ झालेली आहे, इतक्या भाषांमधनं वेगवेगळे शब्द त्या भाषेत आलेले आहेत, त्यामुळे अमुक एक भाषा वेगळी तमुक एक भाषा वेगळी असं आपण अजिबात म्हणू शकत नाही. प्रत्येक भाषेची पाळंमुळं दुसऱ्या भाषेत दडलेली दिसतात. संस्कृत असेल, प्राकृत असेल, मराठी असेल, आता मराठीचाच आपण जेव्हा विचार करतोय तेव्हा इतक्या भाषांमधनं मराठीमध्ये वेगवेगळे शब्द आलेले आहेत आणि सगळे शब्द आपण जे वापरतो इतक्या सहजतेने जे आपल्याला खरं तर मराठी वाटतात पण ते अजिबात मूळचे मराठी नाही आहे, पण ते त्यांचा वापर इतका होतोय, इतक्या सहजतेने आपण सुलभतेने वापर करतोय की ते आपल्याला आपलेसे वाटू लागलेत आणि कदाचित आपण त्याला दुसरे शब्द म्हणून शोधले नसावे असं मला वाटतं. तर
तर आपण बोलत होतो की जॅपनीज भाषेमधनं कुठले शब्द आपण वापरतो मराठीमध्ये. अजून एक शब्द आहे कराओके. हा शब्द तर इतका जास्त आता प्रचलित झालेला आहे. तुम्ही जर संगीताचे चाहते असाल आणि रियालिटी शोज पाहत असाल तर तुम्हाला नक्कीच कराओके विषयी माहिती असेल. कराओके म्हणजे असं मशीन ज्याच्या आधारे आधी रेकॉर्ड केलेल्या वाद्यसंगीताच्या तालावर समोर दिसणारे गाण्याचे बोल येतात आणि मग ते बोल आपण समोर पाहतो आणि त्या संगीताबरोबर आपण गातो, त्याला आपण म्हणतो कराओके. जपानमध्ये हे मशीन विकसित झालं होतं आणि आज एक मनोरंजनाचा प्रकार म्हणून अख्ख्या जगभर हे कराओके प्रसिद्ध झालेलं आहे. तर हा शब्द सुद्धा मूळचा आहे जॅपनीज आणि मला असं वाटत नाही की कराओकेला आपण दुसरा शब्द शोधला असावा, नाही का. अजून एक शब्द आहे झेन. हा शब्द मात्र भारतातनं चीन मार्गे जपानी भाषेत आलेला आहे. बरेचसे शब्द जे होते ते जपानकडनं आपल्याकडे आले होते पण झेन हा शब्द चीन मार्गे जपानी भाषेत आलेला आहे. ध्यान या संस्कृत शब्दात किंवा पाली भाषेतलं झान या शब्दात झेनचं मूळ आहे असं सांगितलं जातं. झेन जगण्याची विचार करण्याची एक पद्धत आहे ज्यानं आजवर अनेक कलाकारांना सुद्धा प्रेरणा दिलेली आहे. अशा प्रकारे वेगवेगळ्या भाषांमधून आलेले शब्द या मराठी भाषेने आपलेसे केलेले आहेत. याच नोटवर आपण एक ब्रेक घेणार आहोत आणि नंतर पुन्हा एकदा नजर टाकणार आहोत अशा काही शब्दांवर जे मूळचे मराठी नसून सुद्धा ते मराठी भाषेत इतक्या खोलवर रुजले गेले आहेत, इतक्या खोलवर की ते आपल्याला आपलेसे वाटतात आणि आपण विचारही केला नाहीये की हे मराठी नाही आहे. तर असे कोणते शब्द आहेत आणि कोणकोणत्या भाषांमधून आले आहेत त्याविषयी नक्की जाणून घेऊया. ते ऐकत रहा आचार्य 90 FM. तुमच्यासोबत आहे मी आरजे सुवर्णा. ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ.

नमस्कार मंडळी. ब्रेक नंतर पुन्हा एकदा विविधा या सेगमेंटमध्ये आपल्या सगळ्यांचं मी सुवर्णा तुमचं स्वागत करते. आणि आपण भाषेविषयी बोलतो आहोत आणि असे काही शब्द जाणून घेतोय जे मराठी भाषेत आलेले आहेत, वेगवेगळ्या भाषांमधून आलेले आहेत आणि त्यांची इतकी सवय झालेली आहे आपल्याला की आपल्याला ते मूळचे मराठी आहेत का असा प्रश्नही पडलेला नाहीये. पण आत्ता आपण जाणून घेतोय, खरं तर खूप मोठं कुतूहल आहे की हे शब्द आले कसे आणि ते इतक्या सहज मराठी भाषेत रुळले कसे. खरंच हा एक आश्चर्याचा भाग आहे. तर मी म्हटलं तसं पुन्हा एकदा आपण नजर टाकणार आहोत की कोणत्या भाषेतले शब्द हे मराठी भाषेत आले आणि ते अगदी सहज रुळले. रयत, अर्ज, उर्फ, इनाम, मंजूर, बातमी, खर्च, हुकूम, मेहनत, सरबत, कलम, शान, जाहीरनामा, साफ, संदूक, तालीम, तैनात, तालुका, तबला, वफादार, माल, महाल, करार, नजर, जाहीर, दौलत, मंडळी. खरं तर मंडळी शब्द नाहीये, मंडळी मी तुम्हाला उच्चारून म्हणते. तर यातले जे आपण शब्द आता ऐकले त्यातले कितीतरी शब्द आपण अगदी रोजच्या रोज वापरतो. म्हणजे उर्फ नाव घेताना आपण म्हणतो ना उर्फ, हा त्याची दोन नावं असताना, मंजूर, बातमी, खर्च, हुकूम, सरबत. तर हा शब्द मला वाटतं उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आपण किती वेळा घेतला असेल, पण हा शब्द मूळचा मराठी नाहीये हे कदाचित खूप कमी लोकांना माहिती असावं. तालीम शब्द जो आहे, जेव्हा एखादा संगीतकार असेल किंवा कलाकार असेल तो जेव्हा रियाज करतो, रियाज शब्द सुद्धा मूळचा मराठी नाहीये. पण रियाजला मला असं वाटत नाही की आपण दुसरा कुठला इतकी वर्ष शब्द शोधून काढला असावा किंवा गरज वाटली आपल्याला की याला दुसरा शब्द का नाहीये कुठला. तर रियाज, तालीम हे आपण अगदी सर्रास वापरतोय पण हे कुठले शब्द मूळचे मराठी नाहीयेत. आहे ना गमतीचा भाग. दोस्त, सतरंजी, सनई, जाहिरात, नजराणा, पोशाख, पेशवा, सामना, लष्कर, बाग, बगीचा, महिना, मोहोर, रवानगी, सरकार, शाब्बास, खबरदार, शाहीर, शाई, कारभार, साबूक, निशाण, शौकीन, वजन, गरीब. आता हे सगळे जे शब्द आहेत हे मूळचे फारसी शब्द आहेत. फारसीवरून मला एक आठवलं की आपल्या पूर्ण भारतामध्ये ख्याल गायकी, फक्त भारतात नाही किंबहुना जगात जी गायली जाते ख्याल गायकी, जिला आपण हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतात वापरतो, तर ख्याल हा शब्द सुद्धा मूळचा फारसी आहे. फारसीमध्ये ख्याल या शब्दाचा अर्थ आहे कल्पना करणे. कारण शास्त्रीय संगीतामध्ये त्या रागाला धरून तो जो गायक असतो आपल्या कल्पनेनुसार, अर्थात रागाचे नियम जे असतात ते पाळूनच, पण त्याच्या कल्पनेनुसार तो गातो. त्यामुळेच कोणताही एक राग जरी धरला तरी प्रत्येक गायक त्याच्या घराण्यानुसार आणि त्याच्या कल्पनेनुसार तो मांडतो तो वेगवेगळा असतो. ही पण खूप मोठी गंमत आहे. त्यामुळे ख्याल हा शब्द सुद्धा आपण वापरतो, हा फारसी शब्द आहे. पोर्तुगीजांचा प्रभाव सुद्धा भारतीयांवरती प्रचंड राहिला आहे. त्यांनी अनेक वर्ष आपल्यावर राज्य केलं, त्यामुळे अर्थातच कम्युनिकेशनचं जे माध्यम असतं, दळणवळणाचं माध्यम असतं, बोलण्याचं माध्यम असतं, ते भाषा आहे. आणि त्यांचा प्रभाव सुद्धा नक्कीच आपल्या मराठीवर झालेला आहे. तर कोणते शब्द आहेत ते? तर ते शब्द आहेत बटाटा, कोबी, हापूस, साबुदाणा, पेरू, इस्त्री, अननस, बिस्किट, पगार, पुरावा, जुगार, पसारा, टिकाव, वरांडा, हालतू, मेज, पिंप, साबण, परात, घमेले, काडतूस, बटवा, चावी, तुरुंग, पाव, पलटण, पैसा, पिस्तूल, पायरी, कमांडर, लिलाव, नाताळ, बादली, टोपी, तिजोरी. हे असे असंख्य शब्द हे पोर्तुगीजमधनं आलेले आहेत. आणि यातले सुद्धा मला असं वाटतं बटाटा, कोबी, हापूस, ऑलमोस्ट सगळे शब्द आपण मराठी असून, म्हणजे मराठी वाटतात ते आपल्याला, त्यामुळे आपण ते अगदी रोज वापरतोय. आता गुजराती भाषेचा सुद्धा सांगायला हवं. दादर जो शब्द आहे ज्याला आपण पायऱ्या म्हणतो, तो हा मूळचा शब्द गुजराती आहे. त्यानंतर डबा, हरताळ, खादी,
जेमतेम, सदरा, लागवड, पथारी, मावा, आवक जावक, मलमपट्टी, झंझट, हे जे सगळे शब्द आहेत हे मूळचे गुजराती आहेत. आपल्याला एक लक्षात आलं असेल की ही जी मराठी भाषा आहे तिने इतक्या भाषेतल्या शब्दांना आपल्यास केलेलं आहे, म्हणजे हा तर भाषेचा मोठेपणा म्हणायला हवा. कारण बऱ्याचदा आपण कुठलीच इतरांची गोष्ट आपलीशी करत नाही, आपण कुठेतरी आपण संकोच करतो की नको माझं असू दे माझं माझं, पण मराठी भाषा इतकी समृद्ध आहे, इतकी प्रगल्भ आहे की इतक्या असंख्य भाषांमधनं तिने इतक्या शब्दांना आपलंसं केलं आहे, स्वतःमध्ये रुळवलं आहे की कोणालाच गरज नाही वाटली की आपण याला प्रतिशब्द शोधावा, दुसरा शब्द शोधावा. आणि काही शब्द शोधले गेले सुद्धा, त्यांचा वापरही होतोय, पण हे जे आता मी जे काही शब्द सांगितले ते आपण नक्कीच सगळेच वापरतोय आणि पुढची अनेक वर्ष वापरणार सुद्धा आहोत. मगाशी मी तेलुगू भाषेचं सांगितलेलं, तर त्यातनंही काही शब्द आलेले आहेत. डबी, तूप, गदारोळ, अनारसा. आता मंडळी, उर्दू भाषेविषयी आपण थोडंसं विस्तारित प्रकारे जाणून घेणार आहोत, पण त्यापूर्वी एक छानसं गाणं ऐकणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण पुन्हा एकदा वळणार आहोत उर्दू भाषेकडे. आणि नक्कीच तुम्हाला सुद्धा आता जाणवत असेल की आपण किती वेगवेगळ्या भाषांमधले शब्द वापरतोय, म्हणजे असं म्हणायला हरकत नाही ना की आपल्याला इतर भाषांमधलेही बरेचसे शब्द ठाऊक आहेत. कारण मी उल्लेख केला होता फारसी भाषेचा, पोर्तुगीज भाषेचा, उर्दू भाषेचा, अरबी भाषेचा, कन्नड भाषेचा, गुजराती, आणि किती भाषांबद्दल बोलतोय आपण. वा, म्हणजे इतक्या भाषांमधले शब्द आपल्याला अवगत आहेत आणि आपण ते वापरतोय, ह्या बात आहे. तर एक छानशी विश्रांती घेऊया, पुन्हा भेटूया. तुम्ही कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM.

मंडळी, मी आताच ब्रेक पूर्वी म्हटलं होतं की उर्दू भाषेचा प्रभाव हा मराठी भाषेवर कसा झाला. तर उर्दू भाषेचे एक चांगले जाणकार म्हणून शिल्पा जोशी हे सगळ्यांना ठाऊक असतील. नसतील माहिती तर आपण जाणून घेऊया. उर्दूमधील काव्य परंपरेचं वर्णन करणारं उर्दू के अदीब हे त्यांचं एक पुस्तक आहे. ते खूप फेमस आहे आणि त्या पुस्तकामध्ये त्यांनी बरेचसे उर्दू शब्द जे आपण मराठीत वापरतो त्यांचा त्यांनी उल्लेख केलेला आहे. आणि त्यांनी कारणंसुद्धा सांगितलीत की मराठी भाषेमध्ये हे उर्दू शब्द का आले, कसे आले. उदाहरणार्थ, जे हिंदू लोक काही कारणामुळे मुसलमान बनले ते त्यांच्याशी जवळीक दाखवण्यासाठी आपल्या मराठी भाषेत उर्दू वापरू लागले. ज्या मराठी लोकांनी फारसी भाषा शिकून घेतली त्यांच्याही भाषेत अरबी आणि फारसीचे शब्द स्वाभाविकपणे शिरले. आणि काही वस्तू आणि कल्पना मुस्लिम लोकांनी आपल्याबरोबर आणल्या होत्या त्यामुळे त्यांच्यासाठी असलेले शब्द मराठीत जसेच्या तसे रुळून गेले. तसंच काही व्यवहारांमुळे सुद्धा बाहेरचे शब्द हे मराठीत येऊ लागले आणि अशा असंख्य कारणांमुळे मराठीमध्ये उर्दू शब्द आले. आणि मराठीने या शब्दांचं स्वागत करून या सगळ्या शब्दांना आत्मसात केलं. एखादा मराठी बोलणारा माणूस हिंदी अथवा हिंदुस्थानी भाषेत बोलू लागला, लिहू लागला की त्याच्या तोंडून किंवा लेखणीतून सहजासहजी एखादा दुसरा शब्द हा उर्दूचा निघून जातो. अशा वेळी ज्यांना मराठी भाषेची प्रकृती माहिती नसते त्यांना वाटतं की हा गृहस्थ मुद्दाम उर्दू शब्द वापरतोय. पण वस्तुस्थिती अशी असते की ते उर्दू शब्दच त्याला अधिक परिचित किंवा आपलेसे वाटत असतात. किंवा त्या उर्दू शब्दाऐवजी दुसरा कोणताही शब्द आपण वापरल्यास आपल्याला हवा असणारा निश्चित अर्थ आपण व्यक्त करू शकणार नाही असं त्याला वाटतं. गेल्या काही वर्षात मराठीमधून या परकीय शब्दांना हकलून लावण्याचा पुष्कळ जणांनी प्रयत्न केला पण अशा लोकांचा गट खूप लहान आहे. आणि सर्वसामान्य मराठी बोलणाऱ्या आणि लिहिणाऱ्या लोकांनी त्यांनी या चळवळीकडे फारसं लक्ष दिलं नाही. त्याच्यामुळे झालं असं की जे शब्द जसे होते ते तसेच राहिले, त्यांना दुसरा शब्द शोधला गेला नाही किंबहुना तेच शब्द प्रचलित झाले. जुन्या मराठीवर फारसी भाषेचा इतका जोराचा प्रभाव पडलेला दिसून येतो की पुष्कळ वेळा ती आपली मराठीच की काय असा भ्रम वाचकाच्या मनात निर्माण होतो. पण कालांतराने हा प्रभाव कमी होत आता फक्त शब्दांच्या रूपाने त्याचं अस्तित्व टिकून राहिले. हिंदुस्थानावरच्या मुस्लिम साम्राज्यामुळेच इथल्या ज्या देशी भाषांमध्ये अरबी, फारसी, तुर्की या भाषांचा भरणा झालेला आहे. पण शासक म्हणून मुसलमान लोक हिंदुस्थानात येण्यापूर्वीपासूनच पश्चिम आणि दक्षिण भारताशी मुस्लिम आणि अरबी लोकांचे व्यापारी दळणवळण होतं. त्यामुळे इतर भाषांपेक्षा मराठी आणि गुजरातीमध्ये अरबी शब्दांचं प्रमाण जास्त पाहायला मिळतं. तर थोडक्यात आपल्या लक्षात आलं असेल की मुख्य कारण हे आहे की दळणवळण, बिझनेस, व्यापार. कारण व्यापार करताना तुम्हाला कम्युनिकेशन केल्याशिवाय शक्यच नसतं. तर अशा वेळी भाषा हे एकमेव माध्यम असं असतं की ज्याद्वारे तुम्ही दळणवळण करू शकता, व्यवहार करू शकता. आणि अर्थातच त्यामुळे दोन्ही राज्यांचा किंवा दोन्ही देशांचा एकमेकांच्या भाषांवर प्रभाव पडतो. आता मी म्हटलं तसं की बरेचसे उर्दू शब्द आपण जे आहेत ते जसेच्या तसे घेतलेत तर काही जे आहेत ते आपण बदललेले आहेत. आता आपण काही उर्दू शब्द आणि त्यांचे अर्थ बघणार आहोत. अगर, त्याचा अर्थ आहे जर. हरकत म्हणजेच हालचाल. औरत, स्त्री. हकीकत, सत्य. आता यांचे मराठी अर्थ हा लेख वाचणाऱ्या मराठी भाषिकांना माहीत आहेतच. मराठी भाषा हिंदीप्रमाणे देवनागरी लिपीत लिहिली जाते पण हिंदीप्रमाणे उर्दूच्या विशिष्ट शब्दांखाली टिंब देण्याची पद्धत आहे जी पद्धत मराठीत नाहीये. आणि खे, फे, काफ, जाल, जे असे जे शब्द आहेत त्यांचा उच्चार हा उर्दूमध्ये थोडासा वेगळा केला जातो. आपण जेव्हा गझल ऐकतो तर आपण मराठीत गझल म्हणतो पण जेव्हा तो उच्चार करण्याची वेळ येते उर्दूप्रमाणे तेव्हा त्याचा उच्चार थोडासा वेगळा आहे. उदाहरणार्थ, जात, जत्रान, जबरदस्त, जर, जर्द, जमीन, जोर. आता हे जे सगळे शब्द आहेत याच्यामध्ये जचा जो उच्चार आहे तो प्रामुख्याने उर्दूमध्ये वेगळा केला जातो.
आणि तुम्ही जर उदाहरण बघितलं असेल तर बऱ्याच शब्दांमध्ये ज ज हा जो हे अक्षर आहे ते आलेलं आहे. म्हणजे जास्त, जागा, जाजम, जासूस, जमा, जबाब. तुम्ही नोटीस केलं असेल की ज हे अक्षर सारखं सारखं वापरलं जाते, म्हणजे ज या अक्षरावरून अनेक शब्द जे आहेत ते उर्दूमध्ये आलेले आहेत. याचप्रमाणे मराठी भाषिकांनी मराठी उर्दू शब्दांच्या या जोड्या बनवल्या आहेत, त्या सुद्धा मजेशीर आहेत. म्हणजे असे शब्द बहुधा समानार्थक असतात आणि त्यांची जोडी बनवण्याचं मूळ अर्थाला जोड प्राप्त होतो. म्हणजे खेळ तमाशा, चीज वस्तू, धन दौलत, पांढरा सफेद, बाजार हाट, रीतिरिवाज, पिवळा जर्द. आता जर्द शब्द उर्दू आहे आणि पिवळा हा शब्द मराठी आहे. तसंच धन हा शब्द मराठी आहे आणि दौलत हा शब्द

उर्दू आहे. पांढरा हा मराठी शब्द आहे. सफेद हा उर्दू शब्द आहे. पण या शब्दांची जेव्हा जोडी तयार होते तेव्हा त्याचं महत्व वेगळं जाणवत आहे. खरंच हे खूप गमतीशीर आहे आणि हे सगळं आपण वापरतो आपल्या भाषेमध्ये. काही उर्दू शब्दांनी आपल्या विशेष नामात सुद्धा शिरकाव केलेला आहे. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर दौलती, फकीरा, दफ्तरदार, किल्लेदार, पोतदार, हिम्मत सिंग, बाजीराव इत्यादी इत्यादी. दौलत म्हणजे संपत्ती, हैबत म्हणजे भय, धाक, फकीर म्हणजे संन्यासी, फतेह म्हणजे विजय, दफ्तर म्हणजे कार्यालय, किल्ला म्हणजे गड, पोतदार म्हणजे खजिनदार. तर असे अनेक शब्द आपण वापरतो. आणि गंमत म्हणजे आपल्या म्हणीत सुद्धा हे उर्दू शब्द आलेले आहेत. आधी जाते अक्कल, मग जाते भांडवल, चोर तो चोर आणि वर शिरजोर, चुकला पीर मशिदीत, गरजवंताला अक्कल नसते, एक नूर आदमी दस नूर कपडा, हजीर तो वजीर, घोडा मैदान जवळ आहे. आता या इतक्या म्हणी आलेल्या आहेत, वाक्प्रचार आलेले आहेत, त्यात सुद्धा उर्दू शब्द आलेले आहेत. पण त्या ज्या म्हणी आहेत किंवा वाक्प्रचार आहेत ते तसेच प्रचलित झालेत, ते रुळलेत आणि त्याचा अर्थ कळत नाहीये किंवा हे शब्द का आले तसे असा प्रश्नही आपल्याला पडत नाहीये. म्हणजे त्या भाषेला आपण आपलंसं करून घेतलेलं आहे, त्या भाषेतल्या शब्दांना सुद्धा त्यांचं महत्व आपल्याला कळलेलं आहे, त्यामुळे त्यासाठी वेगळा शब्द का शोधावा त्याची गरज आपल्याला वाटत नाहीये. अशा प्रकारे आपण हजारो उर्दू शब्द पचवलेले आहेत. शिवाय तब्येत हा जो आपण मराठी शब्द वापरतो तो तबियत या शब्दावरून आलेला आहे. त्याच्यानंतर खंजीर, खंजर या शब्दावरून आलेला आहे. फरारी आपण शब्द वापरतो तो फरार या शब्दावरून आलेला आहे. फिर्याद तो फरियाद या शब्दावरून आलेला आहे. असे असंख्य शेकडो शब्द आहेत खरं तर की जे मराठीत येताना थोडेसे आपण बदलले आहेत, पण त्याचा लहेजा तोच राहिलेला आहे, त्याचं महत्व तितकंच राहिलेलं आहे. त्याच्या अर्थामध्ये आपण काही फारसा फरक केलेला नाही आहे, त्यांचा उल्लेख मी इथे केलेला नाही आहे की अजून असे शब्द बरेच आहेत. तसेच जे शब्द उर्दूत आणि मराठीत सारख्याच अर्थाने लिहिले जातात आणि बोलले जातात त्यांच्याही वाटेस आपण खरं तर गेलेलो नाही आहे. अजून मला कानडी काही शब्द तुम्हाला सांगावेसे वाटतात आणि तर आपण उर्दूचा उल्लेख केलाच आहे, तर नक्कीच काही उर्दू शब्दही आहेत ज्याच्यामध्ये बत्ती, बढती, बदली, खुद्दार हे शब्द आहेत. तर हिंदी चित्रपटात आपण हे शब्द नेहमीच ऐकतो. हिंदी चित्रपटात सुद्धा किंवा हिंदी गाण्यांमध्ये सुद्धा बऱ्याच प्रमाणात उर्दू शब्दांचा वापर आलेला आहे. तर ती फक्त हिंदी भाषा नसते, त्यात अरबी भाषा, उर्दू भाषा, काही शब्द फारसी भाषेतनं सुद्धा आलेले आहेत. तर असं हे एकत्र सरमिसळ करून ते गाणं तयार होतं आणि त्याचा प्रभाव आपल्याला तितका जाणवतो. कानडी भाषेतले काही शब्द आहेत जे नक्कीच मी सांगेन. अक्का, अण्णा, ताई, लवंग, पडवळ, गाजर, भाकरी, अडकित्ता, अलबत्ता, किल्ली, शिकेकाई, विळी, परडी, पेटी, शिंपी, साखरी, बांबू, सूड, भांडे, भंगार, चिंधी, खोली, कोथिंबीर, मिरवणूक हे जे सगळे शब्द आहेत हे कानडी भाषेतनं मराठीत आलेले आहेत आणि प्रचलित झालेत. तर अशा रीतीने आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की इतक्या सगळ्या भाषा आपण एकत्रित बोलत असतो आणि आपल्याला वाटत असतं की आपण एकच भाषा बोलतोय, तर एकूणच आपण अनेक भाषा एकत्रितरित्या बोलत असतो आणि कुठलीही भाषा आपण जर घेतली तर तिची पाळंमुळं इतर भाषेशी जोडली गेलेली आहे, त्याची नाळ आपल्याला दुसरीकडे सापडते. आजचा कार्यक्रम नक्कीच तुम्हाला आवडला असेल. आजच्या विविध या कार्यक्रमात आपण मराठी शब्द जे इतर भाषेतनं आलेले आहेत ते कोणते आणि कसा त्यांचा प्रभाव मराठीवर झालेला आहे हे जाणून घेतलं. नक्कीच कार्यक्रम तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते. मी सुवर्णा इथेच निरोप घेते. तेव्हा तुम्ही ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ. पुन्हा भेटूया नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.

0: नमस्कार मित्रांनो, आचार्य 98 FM योग रेडिओ मध्ये मी तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते. प्रेक्षक, उन्हाळी सुट्टी सुरू आहे आणि सगळे बच्चे कंपनी धमाल मस्ती मजा करत आहेत. म्हणूनच आम्ही खास एक इटुकली पिटुकली गोडुली मैत्री आणलेली आहे खास तुमच्यासाठी. तिचं नाव आहे स्नेहा पाटोळे. हाय स्नेहा.
1: हाय
0: स्नेहा, तुमच्यापेक्षा हुशार आहे बरं का, कारण तिचं स्वतःचं युट्यूब चॅनल आहे. स्नेहा आविष्कार असं त्या युट्यूब चॅनलचं नाव आहे. आणि या स्नेहाकडनं आपण अधिक जाणून घेणार आहोत की काय काय करते, काय काय शिकली आहे आणि तिच्याकडून आपण काय शिकू शकतो हे देखील तुम्हाला आज कळणार आहे. ओके ना स्नेहा? स्नेहा तू कुठून आलीस बरं आमच्या स्टुडिओमध्ये ते सांग बरं आम्हाला.
1: मी डोंबिवलीमधून आली आहे.
0: हा, आणि झुपझुप गाडी तर आली होय ना. आणि तिच्या मम्मा सोबत आली हो की नाही. हा, आणि स्नेहाची शाळा खूपच छान आहे असं मला वाटतंय, कारण स्नेहा एवढी म्हणजे इनबॉर्न टॅलेंट आहे तिच्यामध्ये आणि शाळेने सुद्धा तिच्याकडनं खूप तयारी करून घेतलेली आहे हो की नाही. शाळा आवडते की नाही तुला?
1: हो, मला माझी शाळा खूप आवडते.
0: हा, आणि शाळेतले टीचर्स शिक्षिका आवडतात की नाही?
1: हो.
0: आणि तुला विषय कुठला आवडतो बरं?
1: मला इंग्रजी आणि गणित खूप आवडतं.
0: अरे वा, बघा एवढीशी आहे चार म्हणजे चौथीत गेली होती आणि ती स्वतः कथा लिहिते, कविता लिहिते आणि तिचं युट्यूब चॅनल वर ती काय काय करते ते आपण तिला विचारलं. तुझं स्वतःचं युट्यूब चॅनल आहे?
1: हो.
0: आणि कधी सुरू केलंस तू?
1: मी माझं युट्यूब चॅनल सुरू केलेलं तेव्हा मी खूपच जास्त छोटी होते, म्हणजे ज्युनियर के जी ला असेल मी तेव्हा सुरू केलेलं.
0: अरे वा, तुला कोणी सांगितलं तू युट्यूब चॅनल करू शकते म्हणून?
1: म्हणजे माझ्या बाबांनी सांगितलं. जेव्हा आपण छोटे असतो तेव्हा कोणाला वाचता येतं? मला पण वाचता यायचं नाही ना, तर तेव्हा मी ऐकून ऐकून पाठ करायची आणि माझ्या बाबांना कळलं की माझं पाठांतर खूप चांगलं आहे, तर त्यांनी एक माझा पहिला एक व्हिडिओ केला आणि तो खूप चांगला झाला, तो सगळ्यांना आवडला. तर तिथूनच माझ्या बाबांनी निर्णय घेतला की आपण इथं एक युट्यूब चॅनल सुरू करू.
0: वा वा, कारण लहान मुलांचं युट्यूब चॅनल आपण पाहायला नसते पण स्नेहाचं युट्यूब चॅनल आहे आणि अगदी लहानपणी तिने ते सुरू केलेलं आहे. तेव्हा तुम्ही स्नेहा आविष्कारला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हो की नाही?
1: हो.
0: तुझे बरेच मित्रमैत्रिणी झाले असतील ना या युट्यूबच्या माध्यमातून?
1: हो झाले.
0: हा, आणि तू आणखी ह्या व्यतिरिक्त म्हणजे शाळेचा अभ्यास आहे, तुला कथा कविता करायला आवडतात, तुला खेळायलाही आवडत का?
1: हो आवडत.
0: मग तू खेळतेस? कुठले गेम्स खेळते?
1: मी माझ्या मैत्रिणींसोबत खूप सगळे गेम्स खेळते. म्हणजे आपण असे बैठे खेळ समजलं तर मी लुडो खेळते, सापशिडी खेळते आणि कधी कधी पकडा पकडी, लपाछपी असे गेम्स खेळतो.
0: वा वा वा, मस्त मस्त. आणि तुझं गाव कोणतं आहे बरं?
1: माझं गाव कोकण आहे, त्याच्यामध्ये मी आरवली मध्ये राहते, आरवली रोड असं नाव आहे माझ्या गाव.
0: वा वा वा, छान छान छान, म्हणजे अगदी निसर्गरम्य अशा कोकणामध्ये तू राहते हो की नाही? म्हणजे नारळी पोकळीची बाग असेल ना तुमची आणि असं कौलारू बैठक घर असेल हो की नाही?

0: तर त्याच्यामधले मी गावाचे चित्र ही कविता वाचली. आईने एकदा मला अभ्यासाला बसवले, ड्रॉइंगच्या वहीत मी एक गाव बसवले, उडताना दाखवले खूप सारे पक्षी, पानावर काढली गवताची नक्षी, झाडांची लावली भली मोठी रांग, कोंबड्यांची दाखवली नाचताना टांग, सूर्याला दाखवले डोंगरांच्या आड, नदीच्या काठावर काढला वाकडा माड, माडावर काढले चार दोन नारळ, कुत्र्याचे शेपूट दाखवले सरळ, चरताना काढली वासरुनी गाय, घराच्या अंगणात दाखवली माय, भानारी दाखवली एक मोठी नदी, गावातली माणसे दाखवली साधी, गावाचे चित्र झाले खूप खूप छान, स्पर्धेत मिळाला मलाच मोठा मान.
1: वा किती छान, किती गोड, तुझ्यासारखीच गोड गोड कविता म्हटली जा तू, खायला फार आवडली आणि आपल्या मित्रांना सुद्धा आवडली असेल हो की नाही. आता मला सांग, युट्यूबचा जेव्हा तू सुरू केलास तेव्हा पहिला व्हिडिओ कशावर केला होतास
0: बरं? माझा पहिला व्हिडिओ मला आता आठवतोय, गणपती आणि चंद्राची गोष्ट असा तो अशी एक गोष्ट मी सांगितली होती माझ्या चॅनलवर, आणि तो जो व्हिडिओ होता तो अपलोड म्हणजे एडिट न करता तो अपलोड केले.
1: अच्छा.
0: तेव्हा जास्त म्हणजे इतकं माहिती पण नव्हतं एडिटिंगचं कसं असतं. तो माझा पहिला व्हिडिओ होता आणि तेव्हा मला वाचता येत नव्हतं. तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला तर तो 4 मिनिटाचा असेल आणि तेव्हा मी होती सुद्धा 4 वर्षांची. बट तो व्हिडिओ खूप आवडला, सगळ्यांना आवडला आणि माझ्या बाबांना सुद्धा आवडला तो व्हिडिओ, तो खूप चांगला झालेला. तर तिथूनच माझे बाबा बोलले मला की आपण तुझं एक युट्यूब चॅनल सुरू करूया स्मी आविष्कार नावाने.
1: आणि मला वाटतं तू त्या युट्यूब चॅनलवर वेगवेगळे विषय, कोणते कोणते विषय घेतेस बरं?
0: मी माझे व्हिडिओ माहितींबद्दल करते, म्हणजे आता गणपती असो किंवा नवरात्री, तर त्याच्याबद्दल मी माहिती सांगितली आहे. आणि मी एकदा गोव्याला सुद्धा गेलेली, तर तिथे खूप काय काय, ते एक रिसॉर्ट होतं नेचर नेस्ट नावाने, तिथे काय काय आहे ते मी सांगितलेलं. आणि जर माझे तुम्ही व्हिडिओ बघितले तर ते जास्त माहितींबद्दल असते आणि मला बोलायला आणि माहिती सांगायला किंवा समजून घ्यायला खूप आवडते.

0: मुलाखती खूप जणांच्या घेतल्या पण सांगितलं तर मी दाकरू सोमण आजोबा आहेत तर त्यांचे घेतले मी पहिली मुलाखत होती ती आणि तेव्हा जास्त मला इतकं पण माझा आवाज स्पष्ट नव्हता तेव्हा पण त्यांनी पण खूप असं कव्हर केलं म्हणजे ते असं बोलतात ना की चांगली उत्तरं दिली मला तर माझे तेव्हा प्रश्न पण सगळी क्लिअर झाली उत्तर प्रश्न जे आहेत ते पण माझं क्लिअर झालं आणि त्याचसोबत मी मृणाल गांजाळे आहे त्यांची घेतली आहे त्याच्यानंतर अभिनेत्री शिवाली परब गोरक्षनाथ महाराज अजून काय काय जण आहे त्यांची मुलाखत घेतली आणि माझ्या शाळेच्या ज्या मुख्याध्यापिका आहेत त्यांची सुद्धा मी मुलाखत घेतली आहे आणि अजून खूप जणांची मुलाखत घेतली आणि पुढे जाऊन घेईल
1: शाळेमध्ये तू एकदम हुशार विद्यार्थिनी असते हो की
0: नाही
1: आणि पुढे जाऊन तुला फ्युचर मध्ये काय बनायचंय तुला मीडिया मध्ये जायचंय का
0: नाही मला कलेक्टर बनायचंय
1: बापरे हो करायचंय का बर
0: कारण सुरुवातीला ना मला एकदा असं सैनिक बनायचं होतं पण नंतर माझी थोडी आवड जायला लागली फिजिकलच नसतं ना की तेच असं शूटिंग वगैरे असं करायचं तेच नसतं तर मला नाही आवडायला लागलं तर ना मला एकदा स्वप्न आलेलं त्या स्वप्नामध्ये मला दिसलेलं की मी मोठी होऊन डॉक्टर बनणार
1: अरे वा
0: पण माझं तर असंच मन होतं की मला डॉक्टर नाही बनायचं मग हळू थोडं टीव्ही बघायला लागली ना तर तिथून मला कळलं की कलेक्टर पण असतं आणि कलेक्टर खूप असं चांगलं असतं म्हणजे जर अभ्यास केला सिलेक्ट झालं तर खूप चांगलं होईल तर मी अजूनपर्यंत तर मी ठरवलं की मी कलेक्टर
1: पण कलेक्टर व्हायला खूप अभ्यास करावा लागतो की नाही तू करणारच ना तू
0: हो खूप अभ्यास करेल
1: व्हेरी गुड मित्रांनो एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि आपली मैत्रीण स्नेहा पाटोळे तिच्याशी आपल्या गप्पा अशाच सुरू ठेवूया तुम्ही पाहत राहा आचार्य 90.5

0: विश्रांती यांचा तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM यो ओन रेडिओ आणि आज आपण समर स्पेशल म्हणजे उन्हाळी सुट्टी विशेष कार्यक्रमात आपली मैत्रीण स्नेहा पाटोळे हिला आमंत्रित केलेलं आहे. स्नेहा परत एकदा तुझं स्वागत.
1: थँक्यू.
0: स्नेहा आता तू आपण तुझ्या युट्यूब विषयी बोललो, तू कोणकोणते विषय घेतलेस ते आपण जाणून घेतले आणि आता तुझ्या शाळेविषयी पण तू सांगितलं. छान छान शिक्षिका शिक्षक तुला शिकवतात, तुला गणित आणि इंग्रजी हे विषय आवडतात, तुझे मित्रमैत्रिणी शाळेमध्ये काय ते तू सांगितलं. मित्रमैत्रिणी बरोबर तू काय धमाल करते
1: शाळेत? माझे खूप मित्रमैत्रिणी आहेत. त्यांच्यासोबत जेव्हा मधली सुट्टी होते तेव्हा डब्बा खातो आणि त्याच्यानंतर आम्ही खूप खेळतो.
0: हा डब्ब्यावरून मला आठवत, तुला गोड खाणं आवडतं की तिखट आवडतं ते सांग बरं.
1: तिखट आवडतं.
0: तिखट आवडतं म्हणजे तुला भेळ आवडत असेल हो की नाही?
1: हो आवडते.
0: भेळ, पाणीपुरी, शेवपुरी हो की नाही?
1: हो.
0: आणि वडापाव खातेस की नाही तू?
1: हो खाते.
0: पिझ्झा बर्गर खातेस?
1: मला दोन्ही आवडतात पण जास्त वडापाव.
0: वडापाव इंडियन तडका मराठी तडका हो की नाही? नक्की. आणि तुला काय बरं विचारू मी, तू कथा तर वाचून दाखवणारच आहेस आम्हाला, पण तुझं जर वाचन पाहिलं तर तुला कोणते लेखक वगैरे आवडतात? तू कोण पु ल देशपांडे वाचलेस तू?
1: नाही मी अजूनपर्यंत म्हणजे पुस्तकं वाचलीच मी, पण मला अजूनपर्यंत जास्त माहिती नाही की कोणते लेखक कवी, मला अजून इतकं माहिती नाही.
0: गुरुजींचं श्यामची आई वाचलं?
1: हो मी म्हणजे माझ्याकडे ते पुस्तक आहे, मी अर्ध वाचले, मला अजून वाचायचंय.
0: आणि मनाचे श्लोक म्हणजे ते देवा देव बाप्पाकडे तू काय मागतेस, काय पूजा करतेस देव बाप्पाची? मनाचे श्लोक म्हणते?
1: हा मनाचे श्लोक आमच्या शाळेमध्ये म्हणतात. त्याच्यानंतर अजून खूप सगळे असे असतात ना मनाचे श्लोक
0: म्हणते.
1: हो आणि त्याच्यानंतर प्रणम्य ते घरी अथर्व शीर्षक, त्याच्यानंतर राम रक्षा ते जास्त आमच्या शाळेत म्हणतात आणि आम्हाला शाळेतून सुद्धा सांगतात की घरी गेल्यावर संध्याकाळी ते बोलायचं. पण जास्त संध्याकाळी मी माझ्या घरी नसते, मी माझ्या काकाच्या घरी असते तेव्हा, तर तेव्हा मी आणि माझी फ्रेंड आहे आम्ही दोघं बोलतो.
0: म्हणजे पाढे आणि पर्वता हा आणि रामरक्षा असं आपण म्हटलं पाहिजे हो की नाही? किती छान. आता तू कथा मला वाचून दाखवणार आहेस आपल्या मित्रमैत्रिणींना, तर ती वाचून दाखव बरं.
1: हो नक्कीच. मी ससा आणि कासवाची गोष्ट सांगणार आहे, पण खूप जणांना माहिती असेल ती. तर माझ्या बाबांनी आणि मी आम्ही दोघांनी एक नवीन गोष्ट बनवली आहे ससा.
0: अरे वा न्यू वर्जन.
1: हा तर मी ते लिहिलेले मी तुम्हाला ते आता वाचून दाखवतो. ससा आणि कासवाची नवी कथा. नमस्कार. कासव आणि ससा यांची जुनी गोष्ट तर तुम्हा सर्वांना माहितीच आहे, ज्यात ससा झोपून राहतो आणि कासव जिंकत. पण आज मी तुम्हाला या गोष्टीचा एक नवा शेवट सांगणार आहे. या गोष्टीतला ससा म्हणतो, का हे कासव किती हळू चालतोय, मी तर 2 मिनिटात टेकडीवर पोहोचेल, पण यावेळी मी झोपणार नाही, मी पळत जाऊन शर्यत जिंकणारच. कासव म्हणते, ससा भाऊ तू खूप वेगाने धावतोस ते छानच आहे, पण वाटेत ती मोठी नदी लागते, ती तू कशी पार करणार? दोघांच्या या संवादानंतर ससा धावत धावत नदीकाठी पोहोचला. नदीला खूप पाणी होत, सशाला पोहता येत नव्हतं, तो तिथेच अडकला. थोड्या वेळाने तिथे कासव आले. ससा हताश होऊन कासवाला म्हणाला, अरे रे मी इतक्या वेगाने आलो पण आता नदी कशी पार करू, मी हरलो रे कासवा. कासव हसून म्हणाले, अरे मित्रा तू हरला नाहीस, तू वेगाने धावतोस आणि मी पाण्यात पोहू शकतो, तू एक काम कर माझ्या पाठीवर बस, आपण दोघे मिळून नदी पार करू. हे बोलणे ऐकून ससा कासवाच्या पाठीवर बसला. कासवाने त्याला नदी पार करून दिली. शेवटच्या टेकडीवर आल्यावर कासव जमिनीवर चालू लागले आणि ससा धावू लागला, पण यावेळेस ससा एकटा पावला नाही, त्याने कासवाचा हात धरला आणि दोघे एकाच वेळी आसेपासे पोहोचले. या गोष्टीतून आपल्याला हा संदेश मिळतो की आपण सर्वांनी एकमेकांना मदत केली तर आपण सगळे मिळून कोणत्याही कठीण कामात यशस्वी होऊ शकतो.
0: आपल्या काही काही मित्र मैत्रिणी असे आहेत जे हातात मोबाईल घेऊन बसतात, ओके ना, पण त्यांना स्वतःला जर मोबाईल वर किंवा आपल्या कॅमेरा समोर बोलायला सांगितलं तर ते घाबरून जातात. तुला बरी कशी भीती वाटत नाही?
1: मी लहानपणी पासून युट्यूब चॅनल वर व्हिडिओ करते आणि जेव्हा मी लहान होती तेव्हा मला इतकं माहिती नव्हतं ना की कसं व्हिडिओ वगैरे असत, आणि मला जास्त मी घाबरत नाही, म्हणजे असं जे कॅमेरा वगैरे असेल त्या जास्त मी घाबरत नाही, कारण माझं पाठांतर चांगलं आहे आणि माझं वाचन सुद्धा खूप चांगलं.
0: हो, आणि तुला नाटकात आणि मालिकेमध्ये काम करायला आवडेल?
1: हो आवडेल.
0: छोटी छोटी मुलं करतात मालिकेत काम. खूप खूप शुभेच्छा. आणि मला वाटतं जाता जाता तू काहीतरी म्हणजे आता कविता झाली, कथा झाली, एक छानसं गाणं म्हणशील का?

खूप खूप अभिनंदन तुझं. आणि तू खरंच छान कथाही म्हटलीस, कविताही वाचून दाखवलीस आणि गाणं तर एकदम मस्तच म्हटलंस, एकदम गोड. आणि मला सांग

0: ही जास्त मालिका वगैरे पाहू नये. हो की नाही? कारण डोळ्यांचा नंबर वाढतो ना मग, आणि मग लहान मुलांना चष्मा लागतो. हो की नाही? हो. तू काय सांगशील बरं त्यांना? तुम्ही जास्तीत जास्त पुस्तकं वाचा. हो की नाही? असं सांगायला पाहिजे की नाही? तू सांग बरं, मी ते ऐकते.
1: म्हणजे मी पण बघायची मोबाईल असं नाही, पण थोड्या लिमिटेड टाइम मध्ये. म्हणजे माझ्याकडे खूप सगळी पुस्तकं आहेत, तर तुमच्याकडे पण पुस्तकं असतील तर तुम्ही पुस्तकं नक्की वाचा, तुम्हाला इंटरेस्ट येईल. आणि एक एक अशी गोष्ट आहे मी तुम्हाला सांगते, म्हणजे मी जेव्हा रात्री झोपायच्या वेळी ना एक पुस्तक वाचते, त्याचं नाव मोंटो आहे, एक कासव आहे, त्याच्याबद्दल मी गोष्ट वाचते. म्हणजे गोष्ट वाचत वाचत जेव्हा मला झोप येते तेव्हा मी झोपते.
0: अरे वा, किती छान. कारण आपलं आपण नाही का आधी आजी आजोबा आपल्याला गोष्टी सांगायच्या, मग आपण गुरुप झोपतो.

खूप खूप शुभेच्छा सूर्या तू आलीस त्याबद्दल।

0: हॅलो आणि नमस्कार श्रोते हो, मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. श्रोते हो, आचार्य 90 FM माध्यमातून आपण नेहमीच खूप वेगवेगळ्या आणि दिलखुलास मुलाखती घेत असतो वेगवेगळ्या सेगमेंटमध्ये. आजचा आपला सेगमेंट आज किनारी, या सेगमेंटमध्ये आज आपण एका अशा व्यक्तिमत्वाला भेटणार आहोत जिने तिच्या पॅशनला प्रोफेशन बनवलंय आणि मुळात तिला असलेलं हे जे पॅशन आहे किंवा तिला त्या गोष्टीची जी आवड निर्माण झाली आणि तिने त्यातून आज जे तिचा स्वतःचा वेगळा साम्राज्य उभा केलेला आहे, अर्थात आज आपल्यासोबत जोडली गेलेली आहे चैताली सुतार. चैताली, खूप खूप स्वागत आहे आचार्य 90 FM वरती. सो चैताली बद्दल जर सांगायचं झालं तर ती पेशाने तिचा बॅकग्राऊंड हा आर्किटेक्चर होता, बट कुठेतरी एक आवड, नेमकं तो इन्सिडेंट काय झाला हे आपण या मुलाखतीमध्ये तिच्याकडून जाणून घेणार आहोत. पण त्या व्यतिरिक्त पुढे जाऊन तिने लहान मुलांमध्ये तिचं मन कुठेतरी रमलं आणि तिने स्वतःचं प्री स्कूल सुरू केलं मदर्स पंपकिन नावाचा. आणि यानंतर ती तितक्याच याच्यावरती थांबली नाही किंवा एकच स्कूल नाही तर केवळ आता तिच्या ती फ्रँचायझीज देते. तिच्या 4 फ्रँचायझीज आहेत आणि खरं तर मदर पंपकिन जे आहे ते खूप वेगवेगळ्या शहरांमध्ये सुद्धा पसरत आहे. आणि अशी ही मदर पंपकिनचे फाउंडर चैताली आज आपल्यासोबत आहे. सो चैताली, पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तुझं.
1: थँक्यू, थँक्यू.
0: सो मी खूप, मुळात तर मला पहिला प्रश्न हा होतो की खूप कमी लोक बघितले आहेत, म्हणजे खूप यंग लोक कमी की जे ज्यांनी उठून स्वतःचा प्री स्कूल वगैरे सुरू केलेला आहे, म्हणजे जे पेशाने प्रिन्सिपल होते, टीचिंग बॅकग्राऊंड मध्ये होते, आफ्टर 40 और आफ्टर 50 ते स्टार्ट करतात प्री स्कूल वगैरे. तर तू इतक्या कमी एजमध्ये हा डिसिजन घेतलास आणि मुळात तुला क्रिएटिव्ह डिझाईनचा हा तुझा बॅकग्राऊंड आहे, असं छान काहीतरी युनिक क्रिएटिव्ह बाय प्रोफेशन युअर अँड आर्किटेक्चर, आणि मग अचानक सडनली बिईंग अ टीचर हा डिसिजन का निवडलास?
1: ऍक्च्युली हमेशा बिझनेस ओनर असण्याची जी सवय होती ना, ती एक पाहिजेच होती मला की आय वॉन्टेड टू बी अ बिझनेस ओनर. वडिलांना हमेशा लहानपणापासून बघितलं होतं स्वतःचा बिझनेस रन करताना. ते एकटेच असे आहेत जे आमच्या पूर्ण कुटुंबामध्ये बिझनेस रन करतात, तर लहानपणापासून ते बघितलं होतं की मॅनेजमेंट कशी करायची किंवा काय कसं करायचं, असं काही विचार नव्हता गेला होता की हा क्षेत्रात उतरायचं वगैरे. म्हणून एक छंद म्हणून किंवा एक पार्ट टाइम जॉब आणि छोटीशी इन्कम त्यातून माझी पॉकेट पण निघावी आणि आई वडिलांना त्रास नको व्हावा ह्यासाठी सुरू केलेली ही कल्पना होती. कॉलेज नंतर मी जायची ना कोचिंग क्लासेसमध्ये, तिथून रेफरन्स भेटला की प्री स्कूलमध्ये इव्हनिंगसाठी एक कोचिंग टीचरची रिक्वायरमेंट आहे आणि पैसे खरं तर चांगले भेटत होते. सो ऑब्व्हियसली जेव्हा कॉलेजमध्ये असतो तर आपल्याला एक्स्ट्रा पॉकेटमध्ये भेटणार असेल सिमिलर टाइममध्ये, तर आपण ते करतोच. तर त्या हिशोबाने सुरू केलं होतं की बाबा एक टीचर म्हणून चाल लागली होती, मग सेंटरेड म्हणून तिकडेच पटेलला स्कूलमध्ये सुरू केलं काम. त्यानंतर मग अपॉर्च्युनिटी झाल्या चांगल्या आणि भरपूर कमी टाइमामध्ये असं ते घडत गेलं. इट इज नॉट प्लॅन्ड, म्हणजे असं काही प्लॅन नव्हतं केलं होतं, ते आपोआपच घडत गेलं की या क्षेत्रामध्ये मी उतरली. आणि मला आता असं वाटतं की ह्यासाठीच बनली होती कदाचित मी, म्हणून मला निवडलं गेलेलं ह्या क्षेत्रासाठी असं.
0: पण मग म्हणजे आपण रॅदर सुरुवातीला मला कुठेतरी माझी स्टोरी सुद्धा कनेक्ट होते, कारण मी सुद्धा ज्या वेळेला माझं ग्रॅज्युएशन मध्ये होते किंवा मी मास मीडिया करत होते, तर त्यावेळेला सायमल्टेनियसली मी सुद्धा कुठेतरी कोचिंग क्लासेसमध्ये जात होते किंवा टीचिंगसाठी जात होते. बट माझं प्रोफेशन हे मीडिया रिलेटेड असल्यामुळे मला खूप आवड होती सतत बोलण्याची किंवा असं कम्युनिकेट करण्याची. बट तुझ्या प्रोफेशन विषयी बोलायला गेलं तर तुला डिझाईन्सवरती काम करायला हवं किंवा डिझाईन्स बद्दल बोलणं. पण मग त्याच्यातून जेव्हा तू सुरुवातीला टीचिंग करायला लागलीस त्यावेळेला तुला काही असं डिफिकल्टीज आल्या का, की मुळात आणि त्यात प्री स्कूलचे स्टुडंट्स म्हणजे ओ माय गॉड, त्यांना हँडल करणं इट्स अ बिग टास्क. सुरुवातीला कसं तू जमवून घेतलं स्वतःला त्याच्यात?
1: ऍक्च्युली कसं आहे माहितीये, आर्किटेक्चर आणि प्री स्कूल हे मला वेगळं कधी वाटलंच नाही. रिझन बिंग दॅट इज आर्किटेक्चरमध्ये आपण एखादी बिल्डिंग म्हणतो, पण जेव्हा आपण ऍज अ क्रिएटर प्रत्येकाला असं वाटतं की आपण काहीतरी कन्स्ट्रक्ट करावं जे लाईफ टाईम पर्यंत राहील. प्री स्कूलमध्ये जेव्हा मी पदार्पण केलं तेव्हा मला असं वाटलं की प्री स्कूलमधून लहान मुलांची जेव्हा लाईफ क्रिएट होते, त्या म्हणजे त्यांचं जे अगदी निष्पाप असतं, त्यांच्या मनामध्ये असं काही ना कोणाबद्दल काहीच वाईट नसतं, बिलकुलच नाही. आणि त्या पर्टिक्युलर मातीच्या भांड्याला जे आपण मोल्ड करतो ना त्याची जी मजा असते ना, की आपण काहीतरी बनवलं आणि त्यामुळे उदयाला जाऊन तो एक चांगला नागरिक म्हणून किंवा चांगलं व्यक्तिमत्व म्हणून राहणार आहे उभा, त्याच्यासारखी मोठी क्रिएटिव्हिटी काही नसू शकते असं मला वाटायला लागलं. आणि जेव्हा ती मी बघायला लागली की माझ्या छोट्याशा एका स्टेपमुळे त्यांच्यामध्ये बदल घडत आहे, मग ती अजून एक प्रेरणा भेटत गेली की नाही इथेच थांबायचं नाहीये, ह्या एका पटेलला स्कूलवर थांबवायचं नाही किंवा एका पटेलला क्षणापर्यंत थांबायचं नाही, असे क्षण मला दररोज जगायचे आहेत. त्या क्षणांसाठी केलेला प्री स्कूल आहे हे आताच्या
0: डेटला. आणि मग मदर्स पंपकिन कधी आणि कसं कुठे सुरू केलंस पहिलं?
1: कसं झालं की 5-6 वर्ष जेव्हा एक्सपिरियन्स घेतला, वयाच्या 19 वर्षापासून मी ह्या फील्डमध्ये उतरले. खरं तर वयाच्या 16 वर्षापासून मी कोचिंगमध्ये आहे, मग म्हणजे ड्रॉईंग टीचर म्हणा किंवा कोचिंग टीचर म्हणा पासून स्टार्ट झालं. जेव्हा फर्स्ट टाइम प्री स्कूलमध्ये ऍज अ कोचिंग लागले, मग मला तिकडचं एन्व्हायरमेंट जे होतं ते खूप आवडायला लागलं. जेव्हा 2 वर्षाची मुलं येतात आपल्याकडे बल रडत असतील, पण त्यांच्यामध्ये ना ते एक असं ममत्व असतं जे आपल्याला भेटतं. आपण त्यांना देणारं काहीच नाही होत, ते आपल्याला जे देतात ना ते घेण्यासाठी मी एवढी आतुर होते ना की मला ते असं वाटलं की नाही हा हे आपण कंटिन्यू केलं पाहिजे कुठेतरी. 5 वर्षानंतर मला असं वाटलं की आपण दुसऱ्यासाठी करतोय, पण जे आपल्याला हवंय की असं एक प्री स्कूल ज्यामध्ये त्या गोष्टी असल्या पाहिजेत. आपण एक विचारधारा करतो की माझं असेल तर मी हे हा ह्यात मी हे ऍड करेन, मी अशा पद्धतीने करेन, ह्या मुलाला मी असं हँडल करेन. आणि प्रत्येक मूल वेगळं असतं, प्रत्येक मुलाचं ना एक युनिक कॅरेक्टर असतं, त्याची पूर्ण विचारधारा वेगळी असते आणि त्याला घडवण्यासाठी लागणाऱ्या जी गोष्टी असतात ती पण वेगळी असते. ती जी गोष्ट आहे ना ती दुसऱ्या कोणाच्या स्कूलमध्ये किंवा ब्रँडमध्ये करता येणार नाही, आपल्याला आपलंच काहीतरी क्रिएट करायला पाहिजे असं मला वाटलं. मग 2016 वयाच्या 24 आय वॉज आय थिंक त्या वयामध्ये मी प्लॅन केला की जेवढी पण जमापुंजी आहे ती घ्यायची आणि प्रयोग करायचा, जे होईल ते होईल, जास्त जास्त काय होईल माझे पैसे डुबतील आणि एखादा मोठा धडा भेटेल त्याने. पण सुरू केलं आणि अतिशय सुंदर प्रतिसाद भेटला मला पॅरेंट्सकडून, किंवा त्यांना माझं मी जे सर्व्हिसेस प्रोव्हाइड करत होते किंवा त्या टायमाला जे मला हवं होतं की बाबा हे आम्ही ऍड करत आहोत ते कोणी प्रोव्हाइड करत नव्हतं, म्हणून त्यांना वाटलं की नाही असं पण टाकूया मुलांना. मोठे मोठे ब्रँड होते तरी पण स्कूलला का हे भेटलं की एक पर्सनल टच होता. एक पर्सनल टच असणं महत्वाचं आहे की तुम्ही स्कूल उभं करता नो मॅटर इट्स अ फ्रँचायझी और खुद स्वतःचं जरी उभं करता, त्यात आपलं काहीतरी थोडस ओतावं लागतं.
0: हा बरोबर, कारण केवळ दुसऱ्याचं म्हणून करणं वेगळं आणि हे माझं आहे, माझ्या हक्काच आहे आणि तिथे येणारी बाळ ही सगळी माझी, असं म्हणून त्या फिलिंग्सने करणं इट्स
1: व्हेरी ट्रू, व्हेरी ट्रू. कसं असतं माहितीये का, मला असं म्हणतात की तुम्ही आई नाही आहात अजूनपर्यंत, तर तुम्हाला ते ममत्व अजूनपर्यंत कळलं नसेल. पण जेव्हा आपण एखाद्या मुलाला मिठीमध्ये घेतो ना तेव्हा बाय डिफॉल्ट आपल्याला ते ना फील होत, ती जी संकल्पना आहे ना ती वेगळी आहे.
0: एक्झॅक्टली. नाही पण हे खरंच खूप छान आहे म्हणजे, आणि ह्याच्यातून मला मुळात आहे ना नावच खूप आवडलेलं. ज्या वेळेला मी पहिल्यांदा तुझ्या या मदर्स पंपकिन या नावाविषयी ऐकलं होतं आणि मला असं झालं की मी अशी बरीच नावं ऐकली आहेत, हे स्टार ते स्टार वगैरे वगैरे काय काय काय काय, पण वाय मदर्स पंपकिन हे नाव तुला कसं सुचलंय? कारण इट्स व्हेरी युनिक.
1: ऍक्च्युली कसं आहे की मी माझ्या आईमुळे आज घडलेली जी पण आहे ना, माझ्या आई वडिलांनी जे पण शिकवलेलं आहे त्यामुळे घडली. आणि तिचं आणि माझं कनेक्शन एवढं गोड होतं ना की मला असं वाटलं की मी तिच्यासाठी काहीतरी करावं किंवा तिच्या नावाने काहीतरी सुरू करावं, म्हणून मदर्स नावाने स्टार्ट केली होती. अनफॉर्च्युनेटली ट्रेडमार्क्स वगैरे भेटले नाही, मग मी विचार केला की मदर तर हवंय पण कसं भेटा, म्हणून 8 वर्ष ह्या नावा पाठीमागे आम्ही घालवली.
0: एंटायर
1: 8 इयर्स वी आर पुट इनटू दिस पर्टिक्युलर नेम आणि विचार केला करायचंच आहे म्हणून. मग माझी मम्मी मला लोणाचा गोळा म्हणायची, तर मला असं वाटलं की ते आपण कसं टाकू शकतो आपल्या नावामध्ये. सो मदर्स पंपकिन, पंपकिन सारखं की आपलं एखादं छोटस गोंडस बाळ, आपला प्रेमाचा असा भोपळा आपण म्हणतो ना, तर त्यामुळे मला ती संकल्पना आली की नाही आपण टाकून बघूयात, आपल्याला भेटलं रजिस्टर झालं तर आपलं लक. आणि फॉर्च्युनेटली मला इतकी मी नावं रजिस्ट्रेशनला दिली होती, हे नाव मला खूप कमी वेळामध्ये रजिस्टर होऊन गव्हर्नमेंटकडून भेटलं आणि ते आज इतक्या चांगल्या लेवल प्रत्येकाला ते नाव आवडण्यासाठी आवडतं, कारण त्याच्यासाठी एक पर्सनल कनेक्ट आहे, एक टच आहे, एक फील आहे. तो मला सुद्धा पण असं खूप आवडतं की आणि मला माहिती नाही ते कसं झालं, ते कधी डोक्यामध्ये खुळ घुसलं की नाही आपण पंपकिन टाकून बघूया आणि ते झालं. आणि आय एम सो हॅपी, इट इज नथिंग आय हॅव डन, मे बी क्रिएटर द पर्सन हु इज अबव, आज त्याला हवं होतं की मी हे करावं म्हणून.
0: मुळात बघ ना, म्हणजे तूही इतके सगळे एफर्ट्स टाकले होतेस, बट त्यामध्ये तुझं जे आहे म्हणजे शेवटी काय की तू आईशी कशी कनेक्ट होतीस आणि त्या कनेक्ट असणाऱ्या गोष्टी परत या स्कूलमध्ये आल्यात. म्हणजे मी असं म्हणेन की मदर्स फ्रॉम केन इज युअर फर्स्ट किड यार. आणि तो तिकडे सुद्धा तेच एक तो मायेचा ओलावा आता त्या नावामुळे आला आणि खूप युनिक वाटतं आणि ऐकायला असं खूप म्हणजे ते
1: असं गोड वाटतं कानाला.
0: येस, तर श्रोते हो, मला असं वाटतंय आपण मला ह्या गप्पा खूप रंगणार आहेत कारण हा जो विषय आहे ना या विषयामध्ये बोलावं तितकं कमी आहे. म्हणजे दररोज नवीन गोष्टी शिकायला मिळतात. असं म्हणतात की जरी आपण टीचर असलो तरी मुलांचे माइंडसेट जाणून घेणं आणि त्यांची जी विचार करण्याची शक्ती आहे ती समजून घेणं आता मला ही उत्सुकता आहे कारण तिच्याकडे एक नाही दोन नाही तर चार चार सध्या तिच्या फ्रँचायझीज आहेत. त्यामुळे मग तिकडे ती कशी हँडल करते किंवा ती सगळ्या मुलांना कसा वेळ देते किंवा ती सगळ्यांशी कशी भेटते तिचं आणि मुलांचं नातं कसं आहे हेही मला जाणून घ्यायचंय. अर्थात पण एका छोट्याशा विश्रांतीनंतर तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. आचार्य 90 FM वरती छान सुंदर मनमुराद गाण्यांचा आणि कार्यक्रमांचा आस्वाद घेत राहा. आपल्या आजच्या आज किनारी या सेगमेंटमध्ये तुम्ही ऐकत आहात अर्जे कोमल सोबत चैताली सुतार यांना. भेटूयात लगेचच, ऐकत राहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ.

0: हॅलो हाय नमस्कार श्रोते हो, पुन्हा एकदा या छोट्याशा विश्रांतीनंतर मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ आणि आपला सेगमेंट आज की नारी. आपल्या सगळ्यांनाच कल्पना आहे आज स्त्रिया कोणत्या क्षेत्रात मागे राहिलेल्या नाहीयेत. अगदी कोणतंही क्षेत्र असू देत, अगदी बिझनेस वुमन म्हणून उद्योजिका म्हणून सुद्धा त्या नावा रुपयाला आलेल्या आहेत. आणि अशीच एक यंग एंटरप्रेनर आज आपल्यासोबत बसलेली आहे. खरं तर तिने या गोष्टीला म्हणजे ती करत असलेल्या गोष्टीला कधी बिझनेस म्हणून पाहिलंच नाही, तर एक तिची आवड म्हणून आणि तिला नेहमी नवीन नवीन काहीतरी छान ट्राय करायचं होतं, काही छान गोष्टी अनुभवायच्या होत्या म्हणून तिने प्री स्कूल सुरू केले. पेशाने जरी आर्किटेक्चर असली तरी आवडीने मात्र ती लहान मुलांची टीचर बनली आणि आज तिच्या 4 फ्रेंचायझीज आहेत मदर्स पंपकिन नावाच्या आणि त्याचविषयी आपण छान दिलखुलास गप्पा मारत आहोत. तर मदर पंपकिनचा हा जो प्रवास आहे हा सुरू झाला, त्याच्यासोबत चैतालीचाही वेगळा प्रवास सुरू झाला असेल. काय नवीन गोष्टी अनुभवत असतेस बिंग अ टीचर?
1: ऍक्च्युली दररोज एक नवीन एक्सपिरियन्स असतो, कारण आपण म्हणतो ना की आपण शिक्षिका आहोत. शिक्षिका अशी व्यक्ती असते ना, ती बनण्यासाठी भरपूर घेता आलं पाहिजे आयुष्यामध्ये. तर बरेचसे असे अनुभव असतात जे आपण घेत राहतो आणि जे अनुभव लहान मुलं देतात ना आपल्याला, त्यातून जे आपण घडतो. त्यामुळे गुरुची जी आपण म्हणतो ना पदवी जी असते ना, ती शिष्यामुळे असतं. त्याचं कारण आहे, कारण शिष्य चांगला होतो ना जेव्हा, तेव्हा गुरुला असं प्राधान्य भेटतं की नाही नाही. तर प्रत्येक मुलातून काहीतरी शिकायला भेटतं मला आयुष्यामध्ये, एक प्रेमाचा हात भेटतो त्यांच्यातर्फे. आणि हा आजच्या नश्वर दुनियेमध्ये कुठे जर एखादं चांगलं जाग असेल जिथून तुम्हाला काही अपेक्षा न करता प्रेम भेटत असेल, तर ते फक्त प्री स्कूल आणि लहान मुलांची जी शाळा आहे माझी, तीच जागा आहे.
0: हा म्हणजे दे आर व्हेरी इनोसंट यार. आणि खरं तर आता जे स्वरूप आहे ते बदललंय. म्हणजे मला असं वाटतं की ज्यावेळेला आपण शाळेत जायचो त्यावेळेला आपले पालक हे पूर्णपणे शाळेवरतीच डिपेंड होते. माझा मुलगा माझी मुलगी शाळेत गेली आहे ते तिकडे चांगलं शिकणार आहेत, त्यांना म्हणावं इतकं प्रेशर नव्हतं. माझा मुलगा हा म्हणजे कॉम्पिटिशन आहे, जातोय येतोय करतोय काय केलं कसं झालं इतकंच विचारणं ठीक होतं. पण सध्या आपण बघतोय पॅरेंट्स आर टू मच इन्वॉल्व, कॉम्पिटिशन वाढलेलं आहे. प्रत्येक पालकाला वाटतं माझ्या मुलाने काहीतरी नवीन करावं, काहीतरी छान करावं, सगळ्यांपेक्षा वेगळं करावं. तू बीइंग अँड फाउंडर ऑफ द प्री स्कूल काय ऑब्झर्व करतेय सध्या, पालकांच्या काय अपेक्षा आहेत?
1: पालकांच्या अपेक्षा असं बघायला गेलं तर ना, सर्वात मोठा म्हणजे सेफ्टी आणि सेकंड इज हायजीन. कारण आजच्या डेटला पॉल्युशन एवढं वाढलेलं आहे आणि प्रत्येक ठिकाणी जर तुम्ही हायजीन मेंटेन नाही केलं तर मुलं आहेत ती शेवटी 2 वर्षापासून 5 वर्षाची मुलं आहेत, लगेच आजारी पडू शकतात. म्हणून त्यासाठी सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांची जी जागा जी ते आपण पाठवतोय 3 तास 4 तास, ती हायजीनिक असणं गरजेचं आहे. आणि सेकंड सेफ्टी. आता ह्याबद्दल मला असं वेगळं सांगायची काही गरजच नाही. मुलगी असो मुलगा असो कोणीही असू दे, ऍज अ ह्युमन आजच्या डेटला सेफ्टी हा भरपूर मोठा प्रोटोकॉल झालेला आहे. ती सर्वात बेसिक नीड झालेली आहे आयुष्यामध्ये. शिक्षण प्रत्येक जण देत आहे आणि असं वेगळं असं नाही, पण वेगळी पद्धत असणं महत्वाचं आहे. शिक्षणाचा जो पोर्शन असतो तो सेम असतो प्रत्येक स्कूलचा, क्रायटेरियाच असतो तशा हिशोबाने, पण त्यात तुम्ही कसं शिकवताय ती जी पद्धत आहे, नुसतं फॅनवेने शिकवणं पण जरूरी नाहीये. त्यांना तर तुम्ही तरी बोध घेता आला पाहिजे. त्यासाठी स्टोरी टेलिंग फॉर्मॅट महत्वाचं असतो. तुम्ही एखादी गोष्ट जेव्हा सांगता लहान मुलांना ती कायम लक्षात राहते. आपण एखादा प्रसंग जेव्हा सांगतो कोणाला तर ती लक्षात राहते, पण एखादा धडा आपण पाठ करू शकतो तर पाठ करू शकतो, लक्षात राहू शकत नाही. तो कायमरूपी लक्षात राहण्यासाठी ते जी प्रक्रिया असते ना ती खूप डिफिकल्ट असते. आता नॉर्मली काय होतं, 2 वर्षांच्या मुलांना ना काही माहिती नसतं, तर त्यांना एबीसीडी शिकवणं खूप डिफिकल्ट आहे कम्पेरेटिव्हली 10th स्टँडर्डच्या मुलाला एखादा अभ्यासाचा पोर्शन शिकवणं. का? कारण त्याला काहीच नाही माहिती. तुम्हालाच शिकवायचंय, तुम्हालाच घडवायचंय, पहिला पाया तुम्हालाच ठेवायचाय. आणि ती जी नीव आहे ना, जर ती बरोबर नाही बांधली गेली तर तुमची जी पूर्ण आयुष्याची जी इमारत आहे ना ती कुठतरी हलकी राहते.
0: एक्झॅक्टली.
1: तर ते जे आहे ना ते देण्याचं काम मी करावं किंवा माझ्या टीचर्सनी करावं, तशी आम्ही सिस्टम इकोसिस्टम अशी बनवलीच आहे की त्या सिस्टममध्ये येणारा जो कोणी मुलगा आहे त्याला स्वतःला स्वावलंबन म्हणजे दुसऱ्यावरती कोणी डिपेंडंट न राहता स्वावलंबी बनावं ही प्रक्रिया कशी करता येईल त्यावरती जास्त भर दिला जातो. की बाबा आज मला कुठे दुखत आहे ते मला सांगता आलं पाहिजे, आजच्या जगामध्ये ना जोपर्यंत आपण सांगत नाही ना तोपर्यंत आपल्याला कुठलीच गोष्ट भेटत नाही. आणि इतकं डिफिकल्ट झालेलं आहे ना सांगणं सुद्धा, तर ती जी हिंमत आहे मुलांमध्ये यावी की बाबा आज मला कुठेतरी दुखत आहे हे सांगता आलं पाहिजे, ते पहिली गोष्ट म्हणजे. आणि एक सेकंडली सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे कॉन्फिडन्स डेव्हलपमेंट असते. तुम्ही आज जेव्हा बाहेर जाता तर तुम्हाला कोणी किती शिकलं हे विचारत नाही, तुमच्या वागण्यातून तुमच्या कॉन्फिडन्समधून त्यांना कळतं की बाबा आजच्या डेटला ही व्यक्ती ह्या पदावर आहे म्हणून का आहे, कारण त्याचा कॉन्फिडन्स बोलतो.
0: बरोबर.
1: तर ती जी बेसिक गोष्ट आहे ना एक आपला एज्युकेशन सिस्टम मध्ये ती कुठेतरी बदलावी म्हणून सुरू केलेला प्रकल्प आहे की बाबा मुलांनी स्वावलंबी बनावं, त्यांना स्वतःचं मत मांडता यावं आणि त्यांची स्वतःची एक विचारधारा बनावी सुंदर अशी ज्यातून ते उदार जाऊन पुढचे चांगले नागरिक बनावे. ती जी आहे ती हातून आपण देण्याचा प्रयत्न करतो, आपल्या प्रिस्कूल देण्याचा प्रयत्न करतो.
0: आणि मला असं वाटतं पालकांना हे सवय,
1: येस,
0: म्हणजे पालकांची इन्व्हॉल्वमेंट आणि या सगळ्या गोष्टी त्याच गोष्टींमुळे वाढलेल्या आहेत. आणि खूप कमालीचा थॉट आहे यार हा, म्हणजे आय कॅन, म्हणजे मी खूप स्पष्ट बोलते या विषयावरती, बरेच जण मिळणारी फीज आणि या स्ट्रक्चरकडे जास्त फोकस्ड असतात, बट तुझा जो फोकस्ड आहे इट इज व्हेरी क्लिअर की मुलं म्हणजे आपण उद्या एक नागरिक घडवण्याचं काम आणि तो बेस पक्क करण्याचं काम एखादी प्रीस्कूल करत असते आणि वी आर डुईंग दिस. आणि हे सगळं करत असताना ते किती चांगल्या पद्धतीने झालं पाहिजे याकडे तुझा एक कल आहे. आणि आय एम व्हेरी कॉन्फिडंट की जो तुझा थॉट आहे तशीच तू तुझी टीम बनवली असणार, त्याच कॉन्फिडेंटली तुझी तू टीम फॉर्म केलेली आहेस. आणि मी रादर याचा

0: एक्सपिरियन्स पण घेतलेला आहे. थोडंसं पुढे वळूयात. खरं तर लहान मुलांना सगळेच म्हणतात, म्हणजे गरीब पालकांना पॅरेंट्सना एक त्यांचं बाळ हँडल करणं सुद्धा अवघड जातं. आज तुझ्या 4 प्रीस्कूल्स आहेत, तू प्रत्येक स्कूलला व्हिजिट करत असशील, वेळ देत असशील. मला हे जाणून घ्यायचंय की तू कसं आहे, तुझं आणि त्या लहान मुलांचं नातं कसं आहे, तू कसं हँडल करतेस. कारण मी जी चैताली बघितली आहे, जी लहान मुलांच्या बाबतीत खूप पजेसिव्ह होते, तिला नाही आवडत लहान मुलांना त्रास झालेला, आणि ती खूप पजेसिव्ह आहे लहान मुलांच्या बाबतीत. आणि मग हे तू कसं छान जमवून आणलंयस, तुझं आणि मुलांचं नातं मला जाणून घ्यायला आवडेल.
1: कसं माहितीये, लहानपणी ना असं वाटायचं की हे पाहिजे. मी कधीच म्हणजे मी स्वतःला जे मला हवं होतं आयुष्यामध्ये ते मला जर भेटलं नाहीये तर ते पुढच्या जनरेशनला कसं भेटावं हे ह्या गोष्टीकडे कल असतो माझा. की असं नाही की आई वडिलांनी काही कमी केलं, पण तेव्हा आपण जेवढे वोकल कधी नव्हतोच. आपल्याला खूप इच्छा असायच्या कधी कधी सांगायचं असायचं की बाबा हे झालंय ते झालेलं आहे. तर जसं मी लहानपणी माझ्या मम्मीला सांगायची तसं त्यांना कोणतरी असावं ज्यांना ते सांगू शकतात, कारण फॅमिली न्यूक्लियर आजच्या डेटला आणि आई वडिलांकडे टाइम नाही आहे. बिकॉज हा धावतं जग आहे हे, आणि ह्या पळत्या जगामध्ये त्यांना एक मायेचा कोणतरी हात असावा आई वडिलांव्यतिरिक्त. म्हणून आम्ही विचार करतो की मी प्रत्येक टीचरला पण सांगते, जेव्हा आपण आपण हायर करतो टीचरला, आम्ही ट्रेनिंग देऊ शकतो तुम्हाला टीचिंगची, पण तुम्हाला एक प्रेमाचा हात कसा द्यावा एका मुलाला की तुम्हाला तो सगळं काही सांगू शकतो त्याच्या मनातलं, की आज मी हे खाल्लं, आज मी असं केलं, आज मी इकडे गेलो. आणि मग तो येऊन जेव्हा सांगतो आणि तुम्ही त्याला सांगता की नाही नाही मस्त तुम्हाला मजा आली, चला आपण आज पण मजा करूया बसून, मग त्याला ती येण्याची आतुरता असते की तो शाळेत जात नाहीये, कुठल्या सिस्टम जात नाही, तो आपल्या एका फ्रेंडला भेटायला चाललेला आहे आपल्या स्कूलमध्ये. हा तर ती जी गोष्ट आहे ना, ती जेव्हा मुलाकडे येते ना, आमच्याकडे उलटी गंगा आहे. म्हणजे मुलं येण्यासाठी रडत नाही, जाण्यासाठी रडतात की नाही जायचंय आम्हाला, थांबायचंय आम्हाला इथे स्कूलमध्ये. तेवढं प्रेम जे आहे ना ते टीचर आणि मुलांमध्ये आम्ही निर्माण करायचा प्रयत्न करतो. असं नाहीये की चुका घडत नसतील किंवा घडल्या नसतील, माणूस जो आहे ना प्रत्येक चुकांनी बनलेला असतो, तर त्या चुकातून आम्ही बनलेली ही प्री स्कूल आहे. आणि आता ती हळूहळू हळूहळू करून थोडं थोडं करून इम्प्रूव्ह होत आहे असं मला वाटत आहे. हो फुली
0: डेफिनेटली किती गोड आहे. म्हणजे बघ ना आपणही, म्हणजे आपल्या वेळेला एक असा काळ होता की आपण आपल्या आईबाबांना सगळं शेअर करायला घाबरायचो की मी असं झालंय तर मी कसं सांगू, एक ती भीती होती. आताचे पॅरेंट्स आर व्हेरी वोकल आणि खूप छान फ्रेंडशिप सारखं एक बॉन्ड तयार करण्याचा प्रयत्न करतायत, किंवा अगदीच ए बाबा ए आई असं म्हणून आपण छान सध्या रिलेशन बघायला मिळत आहे. पण त्यात त्यांना वेळ नसल्यामुळे एक जी पोकळी निर्माण झालीय आणि मग कुठे जाणार आपण बोलायला. तर ऑफकोर्स आपल्याकडे टीचर्स आहेत, टीचर्स म्हणजे टीचर म्हणजे फ्रेंड आहे. ती मला ओरडते, ती माझ्यावर रागावते, पण ती मला तितकंच प्रेमाने जवळही घेते. ती मला छान 4 गोष्टी समजावून सांगते, ती माझं ऐकते प्रेमाने. आणि बऱ्याच वेळेला इतक्या सगळ्या स्टुडंट्समध्ये पेशन्स लेवल,
1: पण इट इज व्हेरी इझी माहितीये का, ते बघण्याचा दृष्टिकोन आहे. म्हणजे मला प्रत्येक स्कूलमध्ये ॲज यू सेड ना की हाऊ यू मॅनेज, जेव्हा आपण जातो ना एक 2 मिनिटं तुम्ही एखादी गोष्टीला सांगितलं ना की आज ऐसा हो गया पता है इतना किया उतना किया, आणि मग ते सांगितल्यानंतर तो आपल्याला सांगतो की मॅम पता है मैंने आज ऐसा किया. मग आपल्याला त्यांच्याकडून ऐकून घ्यायचं असेल ना तर त्यांच्या वयाप्रमाणे आपल्याला ते सांगावं लागतं, पता है आज इतनी भीड थी मैं कैसे कैसे करके आपके पास पहुंची. मग त्यानंतर ते म्हणतो की मॅम पता है आज घर पे क्या हुआ, मैंने ये खाया, मम्मी ने ऐसे ऐसे बोला और ये कर दिया. मग त्यातून एक नातं निर्माण होतं
0: आणि तो संवाद निर्माण होतोय. आणि जे कुठेतरी आता कमी होत चाललंय कम्युनिकेशन, तो कम्युनिकेशन गॅप जो दिसतोय तो कुठेतरी भरून काढला जातोय. आणि मला हे खूप आवडत आहे ऐकायला. म्हणजे मला सुद्धा रॅदर आता बिईंग अन अँकर बऱ्याच वेळेला अशा सिच्युएशनला हँडल करावं लागतं. फक्त स्टेजवरती जेव्हा लहान मुलं येतात किंवा मागे गोंधळ असतो तर त्या मुलांना कसं हँडल करायचं, मुळात अँकर असून तो प्रश्न पडतो आणि ते कधी काय गुगली टाकतील त्याचाही प्रश्न, म्हणजे टेन्शनच असतं त्याचं. पण हे जे तू काही सांगतेस ते ऐकून खरंच असं वाटतंय की येस, तुम्हाला जर मुलांना काहीतरी छान तू नेहमी शब्द वापरतेस की मोल्ड करायचं त्यांना, तर तुम्हाला त्यांच्यासारखंच लहान व्हावं
1: लागेल.
0: खूप छान आहे हे सगळं आणि मजा येते मला ऐकायला. रादर आज जे पॅरेंट्स ऐकतायत त्यांनाही कळत असेल की कशा पद्धतीने मदर्स पम्पकिन मध्ये तू ट्रेन करतेस तुझ्या टीचर्सना आणि तुझ्या एकंदरीत सगळ्या स्टुडंट्सना. पण मग